मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर तसंच एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1948 अर्थात 26 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोतेहो, आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. सुप्रभात श्रोतेहो.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

सप्तशती देवी स्तुती हे समूह स्वरातील स्तोत्र आताच आपण ऐकलात. गिर्वाणवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो आपण ऐकत होतात सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. आपण ऐकत आहात प्रभात वंदन, हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रुती आपण ऐकत होतो आहोत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात रवींद्र खासनीस यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची ही भक्तिरचना. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची ही रचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

श्रोतेहो आपण ऐकत होतात आरती अंकलीकर टिकेकर आणि अश्विनी भिडे यांच्या स्वरात लक्ष्मण भावे यांचं हे भक्तिगीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आपण ऐकत आहात प्रभातवंदन, हा प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात अश्विनी भिडे यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना. संगीत होतं वर्षा आंबेकर यांचं. आपण ऐकत आहात प्रभात वंदन, हा प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. श्रोतेहो, कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात मधुकर राजस्थानी यांचं हे गीत. संगीत आहे खय्याम यांचं.

0: श्रोतेहो आपण ऐकत होतात समूह स्वरातील देशभक्तीपर रचना. कवी मधुकर आरकडे यांच्या रचनेला संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. प्रभातवंदन हा प्रातकालीन भक्तीसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. दरम्यान सकाळचे 6:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषी वार्ता. आजच्या कृषी वार्तेचा विषय आहे जिप्सम एक भूसुधारक. वाचकस्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट हे एक चांगलं भूसुधारक म्हणून ओळखलं जातं. चौपन्न जमिनींची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्समचा चांगला उपयोग होतो. फॉस्फरिक ॲसिड किंवा बोरिक ॲसिड तयार करणाऱ्या कारखान्यामधून जो बाय प्रॉडक्ट म्हणून जिप्सम मिळतो तोच उपलब्ध होतो. आपल्या देशामध्ये राजस्थानमधील खाडीत जिप्सम चांगला असतो. जमिनीचा पीएच माहीत असल्यास म्हणजे साधारण तो 8 असेल तर प्रति एकरी 500 जिप्सम हे नांगरटीच्या वेळी निम्म आणि पाऊस संपल्यानंतर दुसऱ्या मातीआड करून घालावा. वर्षातून एकदा 200 ते 300 जिप्सम आपण जमिनीत वापरल्यास त्याचा फायदा होतो. जिप्सममुळे जमिनीची रचना सुधारते, विद्युत वाहकता सुधारते, त्याचप्रमाणे हवा पाणी इत्यादी जमिनीमध्ये असणारं जे प्रमाण आहे ते योग्यतेचं राहतं. क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सममधल्या कॅल्शियममुळं सुट्टे होतात, त्यामुळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते. बियाणाला उगवणीसाठी उपयुक्त असा कॅल्शियम जिप्सममधून मिळतो, त्यामुळं उगवण चांगली होते. जमिनीचा वरचा थर जिप्सममुळे कडक होत नाही, भुसभुशीत होतो. पाण्याबरोबर येणारे क्षार हे जिप्सममुळं कमी होतात. जिप्सममुळे जमिनीची धूप होत नाही, पाण्याचा चांगला निचरा होतो आणि त्यामुळं जमीन पाणथळ होत नाही. सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. जिप्सममधल्या कॅल्शियममुळं जमिनीतल्या कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण हे सुधारतं. दिलेल्या पाण्याची उपयुक्तता वाढते. कमी प्रतीचं किंबहुना योग्य नसलेलं पाणीसुद्धा जिप्सममुळं वापरता येतं. जिप्सममुळं जमिनीतल्या अन्नद्रव्यांचं तसंच वरून दिलेल्या अन्नद्रव्यांचं पिकं चांगल्या पद्धतीने शोषण करतात. जिप्सममधल्या कॅल्शियममुळे फळांची गुणवत्ता सुधारते. भुईमूग, कलिंगड, टोमॅटो, बटाटा इत्यादी पिकांची गुणवत्ता ही तर खूपच सुंदर अशी होते. म्हणून या पिकांना जिप्सम अवश्य द्यावा. पिकांना आवश्यक असणारा गंधक हा आपल्याला जिप्सममधून मिळतो. जे सोडियम क्षारांचे अवशेष पिकामध्ये येतात ते जिप्सम दिल्यामुळं पिकामध्ये येत नाहीत.

0: कोकणात वाढणाऱ्या कंद पिकांना म्हणजेच बटाटा, भुईमूग, गाजर, कांदा, बीट इत्यादींना जर जिप्सम दिलं तर माती कण हे त्याला चिटकत नाहीत आणि माल स्वच्छ निघतो. गांडुळांना आणखीन जमीन भुसभुशीत करण्यासाठी जिप्समची मदतच होते. जिप्सममधल्या कॅल्शियममुळं हुमणीला त्रास होतो, यामुळे हुमणींची संख्या कमी होऊन तिचा त्रास हा आपल्या पिकाला होत नाही. जिप्सम दिले असल्यास वातावरणातील जादा तापमान पिकं सहन करू शकतात. त्यामुळे मंडळी, असा हा जिप्सम भूसुधारक आपल्या पीक उत्पादनात अनेक दृष्टीने उपयुक्त आहे, पण याचं महत्त्व अजून शेतकऱ्यांना माहीत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होताना दिसत नाही. अतिशय अल्प खर्चात मोठ्या फायद्याची गोष्ट म्हणजेच जिप्सम, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी याच्या वापराकडे नीट लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे.
1: जिप्सम एक भूसुधारक याविषयीची कृषी वार्ता आताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा.

0: मोठ्या फायद्याची गोष्ट म्हणजेच जिप्सम। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी याच्या वापराकडं नीट लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे।
1: जिप्सम एक बहुसुधारक याविषयीची कृषी वार्ता आताच आपण ऐकलीत। वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा।
2: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्र।

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. तर या अनुषंगानं विद्यार्थी दशेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये पाहिले तर पहिलं म्हणजे जे काय अंमली पदार्थ असतात त्यांचे गुणधर्म हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. हे पदार्थ काय करतात तर मेंदू आणि मज्जासंस्था याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं बधिरीकरण, एखाद्या व्यक्तीच्या विचार, वर्तन, भावना, चेतना या सगळ्यावरती परिणाम होतो. सुरुवातीला थोडं बधिरीकरण होतं आणि मग थोडं रिलॅक्सेशन वाटतं. मुळात ह्याच रिलॅक्सेशनमुळे बऱ्याच जणांना ज्या ज्या वेळेला काही टेन्शन येतं किंवा संकट आलं की मग हा मार्ग सुचतो एकदम. याचे बरेचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये अनुवंशिकता हा एक महत्त्वाचं कारण आहे. ज्या कुटुंबामध्ये मद्यपान असो किंवा इतर अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्ती असो तर त्याच्यामध्ये पुढची जी पिढी आहे ही बाधित होण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या असतील, मग त्या ताणतणावाच्या समस्या असू दे किंवा चिंता असेल कोणत्याही विषयाची किंवा नैराश्य असेल तर या अशा व्यक्तींना सुद्धा या पदार्थाचं सेवन किंवा व्यसन होण्याची दाट शक्यता असते. याचबरोबर काय काय वेळेला शारीरिक व्याधी असतात आणि त्या अशा सिरियस असतात की ज्याच्यामुळे ती व्यक्ती कंटाळते आणि मग या औषधांचा वापर करता करता त्याची सवय किंवा व्यसन कधी लागतं हे सांगू शकत नाही. याचबरोबर ती व्यक्ती जिथे राहते त्या समाजाचा आणि त्या कुटुंबाचा सुद्धा फार मोठा भाग हा ती व्यक्ती व्यसनी होण्यामध्ये होत असतो. घरातील कलह, भांडणं, घरातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संवाद ते जर किंवा चांगले नसतील तर मग मात्र त्याच्यातून क्लेश कलह होऊन व्यसनाधीनता होऊ शकते.
1: म्हणजे यामागची ही सगळी कारणं जर विचारात घेतली तर विद्यार्थी दशेमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
2: हो, निश्चितच एकदम.
1: बरं, एकूण मानवी आरोग्यावर या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे जे दुष्परिणाम होतात त्याबद्दल काय सांगाल?
2: आता ते त्या त्या पदार्थाप्रमाणे त्याची वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं. दारूचं जसं आपण पाहिलं की त्याच्यामुळे लिव्हर खराब होतो, यकृत आहे त्याला व्रण होतात, त्याच्यानंतर आणखीन घेतलं तर मग मेंदूवर परिणाम होतो, लहान मेंदूवर जास्त परिणाम होतो आणि म्हणून मग तोल जाणं, बॅलन्स जाणं, हळूहळू मोठ्या मेंदूवरती परिणाम होऊन फिट्स येणं किंवा स्मृतीवरती परिणाम.

0: नामोनुस्मृती भ्रमश्रवण या हे गोष्टी आढळतात. आता काही जे आहेत पदार्थ, तर त्या पदार्थांमध्ये काय होतं की त्याचा विड्रॉल जो आहे, म्हणजे ती पदार्थ वारंवार जास्त काळासाठी घेतल्यानंतर ज्यावेळेला तो पदार्थ मिळत नाही त्यावेळेला अशी विशिष्ट लक्षणं येतात, ती खूप पीडादायक असतात आणि बऱ्याच वेळेला ती सहन करता येत नाही किंवा ती मॅनेज करता येत नाही आणि म्हणून मग पुन्हा त्या पदार्थाकडे पाऊल खेचलं जातं.
1: अच्छा, म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत या अंमली पदार्थ सेवनाचे.
0: हो ना,
1: म्हणजे आजच्या दिवसाचं औचित्य साधून जास्तीत जास्त नागरिकांनी या दुष्परिणामांवर विचार करून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी नक्कीच करेन. सर, आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. श्रोते हो, नमस्कार.
0: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता 2:05. सकाळचे 6:50 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. श्रोते हो आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. झाडं देवराई आणि वणवे निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं वेली पक्षी प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक फुलपाखरं पक्षी सरपटणारे प्राणी बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाडं आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ते अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्त्व केवळ ऑक्सिजनपुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी फुलपाखरे मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. रस्ते इमारती खाणकाम औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशातही हे बदल अस्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्त्व आहे. श्रद्धा परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेतून गावोगावी देवराया जपल्या गेल्या. देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष औषधी वनस्पती पक्षी आणि वन्यजीव सुरक्षित राहतात. अनेक वेळा गावातील पाण्याचे झरे आणि ओढे देवरायांमुळेच बारमाही वाहत असतात. आज अनेक देवराया अतिक्रमण वृक्षतोड आणि दुर्लक्षतेमुळे धोक्यात आले आहेत. त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक गावाची जबाबदारी आहे. आता आपला जंगलाचा मोठा शत्रू म्हणजे वणवे. वणवे जंगलासमोरील सगळ्यात मोठे संकट आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वणव्यांच्या घटना वाढतात. काही वेळा नैसर्गिक कारणामुळे आग लागते, परंतु बहुतेक वेळा मानवी निष्काळजीपणा हेच वणव्याचे मुख्य कारण असते. हजारो झाडे रोपे आणि औषधी वनस्पती नष्ट होतात. पक्ष्यांची घरटी अंडी आणि पिल्ले जळून जातात. मधमाशा आणि फुलपाखरांच्या नाशामुळे

0: परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. जागतिक तापमानवाढीला चालना मिळते. म्हणून वणवे रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, तर जंगलात किंवा शेतात विनाकारण आग लावू नये, जळणारे पदार्थ जंगलात टाकू नयेत. वणवा दिसता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी. भारत सरकार आणि राज्य सरकार झाडाचं महत्त्व ओळखून विविध उपक्रम राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुरू केलेला एक पेड माके नाम हा उपक्रम त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावावं आणि संगोपन करावं हा या उपक्रमाचा संदेश आहे. झाडं लावणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याहून महत्त्वाची आहे ती जगवणे. कारण झाड वाचलं तरच आपण वाचू. आज गरज आहे ती केवळ वृक्षारोपणाची नाही, तर वृक्ष संवर्धनाची, देवराई संरक्षणाची आणि वणवा मुक्त जंगलाची. चला, निसर्गाशी असलेले आपलं नातं अधिक दृढ करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी हिरवेगार, समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले भविष्य घडवूया.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: श्रुती हो परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता 2:10. सकाळचे 6:55 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका. सहभाग आहे योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा.

0: नमस्कार. आजचा विषय आहे योगाभ्यासाद्वारे सांधेदुखीचे आरोग्य. शरीराच्या विविध हालचालींमध्ये सांधे आणि हाडे भाग घेतात. आधुनिक जीवनशैलीमुळे व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, शरीराच्या अवयवांचा अतिवापर किंवा गैरवापर, संधिवात, लठ्ठपणा ह्या सर्वांमुळे हाडे आणि सांधे लवकर वृद्ध होतात. सांध्यांच्या संबंधित खुर्च्या झिजतात, त्यामुळे सांध्यांमध्ये सूज येऊन हालचाली सुलभ करण्यास अडथळा येतो. मणक्यांची झीज होते. हाडांच्या चयापचयाची नेहमीची पद्धत बदलते. हाडांच्या निर्मितीचा वेग कमी होतो आणि हाडे ठिसूळ होऊ लागल्यामुळे हाडांची ताकद कमी होते.
1: योग साधनेद्वारे सांधेदुखी कशी कमी करता येते हे आपण पाहूया. भावनांचा स्नायूताणावर परिणाम होतो. अष्टांग योगामधील यम नियम याचे पालन केल्याने मन शांत होते आणि शांत मन योग्य स्नायू ताण यामुळे शरीराचा आकृतीबंध व्यवस्थित राहतो. योगासने करण्याच्या आधी यौगिक सूक्ष्म व्यायाम केला जातो. श्वासोच्छ्वासाच्या जाणीवेसह केलेल्या या हालचालीमुळे सर्व स्नायूंना सौम्य ताण आणि आकुंचन मिळते. त्यामुळे स्नायूचा कडकपणा कमी होतो, स्नायूंची लवचिकता वाढते व मसल टोन सुधारतो. स्नायू सांध्यामधील रक्तसंचार सुधारतो. स्नायूंची शक्ती काही प्रमाणात वाढते.
0: बीजमंत्र, सूर्याचा नामजप आणि श्वास प्रश्वासावर लक्ष केंद्रित करून घातलेल्या सूर्यनमस्कारांमुळे स्नायूंची ताणक्षमता आणि आकुंचन क्षमता सुधारते. मज्जासंस्थेला उत्तेजन मिळते. मसल टोन सुधारतो आणि सांध्याची गतिशीलता सुधारते.
1: स्नायूंची तंदुरुस्ती राखण्यासाठी नियमित स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. म्हणून वेगवेगळ्या स्नायूंच्या गटांना स्ट्रेच करण्यासाठी विविध प्रकारची आसने केली जातात. उदाहरणार्थ वज्रासन, मंडुकासन, पद्मासन, गोमुखासन यांच्या सरावामुळे गुडघे आणि घोट्यांचे सांधे निरोगी राहतात. त्याचबरोबर ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, पवनमुक्तासन या आसनांच्यामुळे सांध्यांची लवचिकता वाढते.
0: विशिष्ट आसन करताना विशिष्ट स्नायूंमध्ये ताण येतो. स्नायूंना त्यांच्या ताणन क्षमतेपेक्षा जास्त ताणले असता शरीरामध्ये थरथर निर्माण होते आणि श्वसनाचा वेग वाढतो. ह्या तणावामुळे रक्तामध्ये ॲड्रिनल ग्लँड्समधील ताणाचे स्त्राव सोडले जातात आणि स्नायूंना कठीणपणा येतो.

0: असतो. म्हणून आसनामध्ये ताण काढून टाकून स्थिरमय व सुखमय आसन करण्याची गरज आहे. त्यामुळे सांधेदुखी कमी होते. मुद्रा आणि बंध यांच्या अभ्यासामध्ये काही स्नायू आकुंचित केले जातात, त्यामुळे शरीराच्या अंतर्गत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दाब निर्माण होतो आणि स्नायू व सांध्यांमधील अखडलेपणा नाहीसा होतो.
1: पाठीच्या कण्याच्या भोवती शरीरामधील 66% स्नायूंची गुंपण केलेली आहे, त्यामुळे पाठीच्या कण्याचे आरोग्य जेवढे चांगले तेवढे शरीरातील सर्व सांध्यांचे आरोग्य चांगले राहते. पाठीच्या कण्याला नैसर्गिक 3 भाग आहेत. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी पाठीच्या कण्याला मागे पुढे झुकवणे, बाजूला वळवणे व वरच्या बाजूला खेच देणे अशा प्रकारची आसने करणे आवश्यक असते. पुढे वळवणारी आसने म्हणजेच हस्तपादासन, पश्चिमोत्तानासन. पाठीच्या कण्याला मागच्या दिशेला वळवणारी म्हणजे भुजंगासन, नौकासन. तसेच पाठीच्या कण्याला बाजूला झुकवणारी अर्धकटी चक्रासन, त्रिकोणासन. आणि पीळ देणारी आसने वक्रासन, अर्ध मच्छिंद्रासन. आणि वरच्या दिशेला खेच देणारी पर्वतासन, ताडासन. विपरीत शयनस्थितीमधील विपरीत करणी अर्धहलासन. त्याचप्रमाणे तोलात्मक जी आसन आहेत त्यामध्ये वृक्षासन. रोज प्रत्येक गटातील एक एक आसन केले तरी चालते. अशा प्रकारे योगाभ्यासामुळे सांधेदुखीपासून आपल्याला मुक्तता मिळवता येते. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.
2: श्रोतेभाव आपण ऐकत होतात योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका. सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: श्रोतेहो आता ऐकूया आजचा सुविचार. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान आहे. त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.
1: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
2: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
1: अगं कुठून आणायचे ते?
2: अगं विश्राम बागच्या तांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्राम बागच्या तांडेकरांकडून.
1: सासूबाईंचा मुलगा
2: म्हणजे आमचे हे
3: विश्राम बाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट द्या.
0: श्रोतेहो आता जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयी. कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर म्हणजे सकाळी ठीक 7:10 आपण ऐकाल प्रादेशिक बातम्या. 7:20 एक गाणे ताजेतवाने. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोतेहो आज सकाळी ठीक 7:40 श्वास हेल्थ केअर आणि त्यानंतर ऍडव्हान्स आयुर्वेद शिबिर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर आनंद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा.

नेहमीप्रमाणे सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातम्या. श्रोतेहो, सकाळी 8:40 छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

सकाळी 9 वाजता चिंतन हा चिंतामणी कार्यक्रम, 9:15 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग चौथा आपण ऐकू शकाल. 9:30 आजचे पाहुणे या कार्यक्रमात ढाका चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त सांगलीमध्ये निर्मित प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर युग निलशंकर यांची खास मुलाखत ऐकायला विसरू नका सकाळी 9:30. सकाळी 10:00 आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा, 10:15 गांधी वंदना, 10:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू आणि 11:00 ऐकायला विसरू नका आपल्या सगळ्यांचाच आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो 11:40 आपण ऐकाल आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. दुपारी 12:00 आपण ऐकाल अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र। आता काही क्षणातच म्हणजे ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला

0: हरकत आहे. लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया, तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्ध न्यायिक अधिकाऱ्यांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचीही घोषणा बावनकुळे यांनी केली. कोकण विभागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत 209 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत केली जाणारी मदतही 15 दिवसांच्या आत दिली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या वाग्दत्त वधूनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू, असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधान परिषदेत दिलं. अमित गोरखे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. अटक केलेल्यांव्यतिरिक्तही जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केलेली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असंही कदम यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR या खासगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता 10 लाखांनी

0: वाढली असून जीएमआरच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना नायडू म्हणाले,
1: एअरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे. एअरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे. आईटी हो सकता है, मैन्युफैक्चरिंग हो सकता है, एग्रीकल्चर हो सकता है, कल्चर से रिलेटेड, टूरिज्म से रिलेटेड. जब एयरपोर्ट की पूरी क्षमता को हम पूरा अनलॉक जब करेंगे तो एरोट्रोपोलिस का आइडिया विकसित होता है. विदर्भ के विकास के लिए नए द्वार खोले हैं, ये हम सबको समझना पड़ेगा.
0: विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं. नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्वाची भूमिका बजावणार आहे असं प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी काल पुण्यात केलं. राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना देत नवसंशोधन, संशोधन आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होण्याबरोबरच राज्यातील उद्योग, उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत असं गुप्ता यांनी सांगितलं. संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीनं संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेत गुप्ता बोलत होते. या परिषदेला पुणे विभागातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि इतर भागधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं असून शिक्षेची घोषणा 29 जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही विविध पुराव्यांच्या आधारे 21 मे पासून दैनंदिन सुनावणी झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसात अंतिम निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत वेगाने चाललेला खटला मानला जात आहे. संविधान हत्या दिनानिमित्त काल राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना नाशिक आणि रत्नागिरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसंच आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यमाता गोसंवाद यात्रा काल नाशिक शहरात दाखल झाली. राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान दिलं जातं. ज्या शेतकऱ्यांना गायींचा सांभाळ करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्यांनी अशा गायी गोशाळेला द्याव्यात, त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल अशी माहिती गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी काल सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त केले. या पेढ्यांची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाका इथं अन्न आणि औषध प्रशासनानं सुमारे 29,000 किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत 86 लाखांहून जास्त आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्मानं 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे. जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये काल दुपारनंतर पावसानं उसंत घेतली आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्येही काल पावसानं

0: विश्रांती घेतली. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जेएमआर कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:20 झाले आहेत.

श्रोते हो, एक गाणे ताजेतवाने अंतर्गत आपण ऐकत होतात अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात जगदीश खेबुडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, ज्यांनी समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून दिला, शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला नवी दिशा दिली, शेतकरी कष्टकरी आणि दुर्बल घटकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून दिला, समता बंधुता मानवता आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारणाऱ्या या महान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. या विशेष दिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा विचारांचा आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं, त्यांचा जयंती दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो, या दिवसाचं महत्व काय?
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य म्हणजे आदर्श राजाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
0: हो, खरं आहे.
1: आर्य चाणक्य म्हणतात, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते आणि प्रजेच्या हितात राजाचे हित असते. राजाचे हित स्वार्थ साधनात नसते तर ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत विचार केला तर शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी राज्याधिकार स्वीकारलेला होता. आणि हा राज्याधिकार स्वीकारल्यानंतर शाहू महाराजांनी जो एक जाहीरनामा विस्तृत असा प्रसिद्ध केला, या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि आमचे संस्थानाची हरेक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. खरं म्हणजे आर्य चाणक्य यांनी जे म्हटलेलं होतं की प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, तिचे जीवन ते आपले जीवन, प्रजे व्यतिरिक्त राजाला अन्य जीवन नसते, राजाला फक्त कर्तव्य असतात हक्क नसतात, म्हणून प्रजेचा उत्तरदायी राजा असतो. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी

0: त्या काळामध्ये समाजामध्ये जो दात धर्म पंत यांचा प्रचंड पगडा होता, तो जात धर्म पंत यांचा पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला, त्याचं निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराजांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल शाहू महाराजांना लोक राजा असं संबोधलं जात.
1: हो खरंय सर.
0: आणि म्हणूनच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे जे कार्य केलेलं आहे, लोकांच्या समोर ते कार्य राहावं, त्यांचे विचार लोकांच्या समोर सतत राहावे, म्हणून त्यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
1: सर, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते, त्यांच्या या कार्याविषयी नेमकं काय सांगाल आपण?
0: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर एकूण जीवन 48 वर्षाचे आणि त्यामध्ये राज्यकारभार हा फक्त 28 वर्ष केलेला आहे. या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये समाज जीवनाचं, मानवी जीवनाचं असं एकही अंग नाही की जिथं शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पोहोचलेले नाही. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, मानसिक, धार्मिक, ऐतिहासिक अशा तटबंदीप्रमाणे आर्थिक तटबंदीही लावून धरलेले होते. त्यांचे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तनातील कार्य हे अत्यंत मोलाचे ठरलेले आहे की ज्यामुळे कोल्हापूर संस्थानातील रयतेच्या कल्याणाबरोबरच संस्थानाशी संबंधित असणाऱ्या विविध भागातील जनतेचे कल्याण झालेले आपणाला दिसून येते. या काळात शाहू महाराजांनी कृषी नीतीबरोबरच उद्योग नीती, व्यापार नीती, रोजगार नीती, दुष्काळ नीती, जल नीती, आपत्ती व्यवस्थापन नीती आणि सहकार नीती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण नीती यांच्या माध्यमातून जनतेचे मोठ्या प्रमाणावरती कल्याण केलेले आपणाला दिसून येते.
1: यावरूनच आपल्याला शाहू महाराजांच्या चौफेर कार्याची महती लक्षात येते सर.
0: बरोबर.
1: सर, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे हा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि वंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले होते?
0: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षण विषयक कार्याचा विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाबाबत जे विचार मांडलेले होते त्या विचाराचा धागा पकडूनच राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण विषयक कार्य आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हटलेले आहे, शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. शाहू महाराज एवढे विचार सांगून थांबलेले नाहीत तर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 500 ते 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय ही शाहू महाराजांची त्या काळातील अत्यंत पुरोगामी अशा स्वरूपाची एक चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः आपला सर्वांना परिचित आहे की शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केलेलं आहे. शाहू महाराजांच्या शिक्षण विषयक चळवळीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं मी म्हटलं की गाव तेथे शाळा, शाळा तेथे वाचनालय आणि शिक्षकांच्या बाबतीत विचार केला तर वेतनधारक शिक्षक होतेच पण जिथं जिथं वेतन देता येत नाही अशा ठिकाणी होते. म्हणजे त्या गावामधली जमीन त्या शिक्षकाला देणे आणि त्या जमिनीतून त्याला जे काही मिळेल तोच त्याचा मानधन किंवा पगार असेल अशा प्रकारची ही गोष्ट केलेली होती. मोठमोठी जी देवस्थान आहेत त्या देवस्थानमधलं उत्पन्न या शिक्षणासाठी खर्च केलं जावं अशा प्रकारचेही प्रयोग त्या काळामध्ये केले गेलेले आहेत. सक्तीचा आणि मोफत करत असताना पालकांना जर

0: आपली मुलं शाळेत पाठवली नाहीत तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी एक रुपया दंड केलेला आहे. जे पालक मुलं पाठवणार नाहीत त्यांना दंड केलेला आहे. आणि ही शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहांचा आधार घेतलेला आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे जी मुलं शहरांपासून लांब आहेत, गावांपासून लांब आहेत, जर गावातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालं, उच्च शिक्षणासाठी ती शहरात येऊ शकत नव्हती, त्यांची राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, अशा वेळेला शाहू महाराजांनी वसतिगृहांची चळवळ चालवली की ज्या त्यांच्या या शैक्षणिक चळवळीला वसतिगृहात्मक शैक्षणिक चळवळ असं म्हटलं जात. सुरुवातीला शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एकच वसतिगृह सुरू केलेलं होत. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या आहेत, इमारत बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, इतर जे काही मदत लागेल ती मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून वसतिगृह सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक महत्वाची गोष्ट शाहू महाराजांनी केलेली होती, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की इथं शिकणारा विद्यार्थी हा राष्ट्रीय एकात्मता पाळणारा विद्यार्थी असेल, तो भारतीय समाज म्हणून विद्यार्थी तयार झालेला असेल. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं गेलेलं आहे की वसतिगृहातील विद्यार्थ्याला साधे अन्न असावे, सात्विक आहार असावा, त्याचबरोबर त्याची जी काही वेशभूषा आहे ती साधी असावी, साधी राहणी ही विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीची केली गेलेली होती. विद्यार्थी जो वसतिगृहामधील आहे तो विचारानं श्रीमंत व्हावा, त्याची राहणी ही साधी असावी, यावरती शाहू महाराजांनी अधिक लक्ष दिलेलं दिसून येत.
1: अच्छा. म्हणजे तत्कालीन समाजाची निकड पाहून त्यांनी अनेक सोयी सुविधा दिल्या, आर्थिक सहाय्य दिलं, पण शिक्षणाला प्रोत्साहन दिलं.
0: शिक्षणाला अधिक प्रोत्साहन दिलेलं होतं, कारण समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्याला विकार आपण म्हणतो, शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना विकारमुक्त समाज करायचा होता आणि विकासयुक्त समाजाची निर्मिती करायची होती. विकासयुक्त समाजाची निर्मिती आणि विकार मुक्त करायचे आहेत तर जे जे विकार आहेत, विशेषतः हे जात धर्म स्पृश्य अस्पृश्य हे जे भेद मोठ्या प्रमाणावरती होते तसे विकार कमी करायचे आहेत आणि त्यासाठी माणसाला शिक्षण देणं गरजेचं आहे हे शाहू महाराजांना माहिती होतं. म्हणून त्यांनी शिक्षणाला अधिक महत्व दिलेले दिसून येत. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये दरवर्षी 1,00,000 रुपये यावरती खर्च केले जायचे.
1: अच्छा.
0: आणि त्यामधील 80% 80,000 रुपये हे दरबारातर्फे आणि 20,000 रुपये हे खाजगीतून त्यामध्ये जमा केले जायचे आणि दरवर्षी 1,00,000 रुपये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या 6% एवढा खर्च हा शिक्षणावरती केला जायचा. हे शाहू महाराजांच्या शैक्षणिक चळवळीचं अत्यंत वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे.
1: हो, खरंय सर. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र.
2: मन की बात. भारताचे पंतप्रधान माननीय श्रीयुत नरेंद्र मोदी.

मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही

0: श्रुतीनं आपण टीम केलं आहे. आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण बघतो, श्वास मध्ये येणारे, ऍडमिट होणारे. या पेशंट्स मध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणारे लोक असतात. मला हा प्रश्न अशांसाठी विचारायचा आहे जे शेतात काम करतात, म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना होणारे पण खूप आजार असतील, त्यांना श्वसनाच्या काही तक्रारी असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी, त्यांनी कशी काळजी घ्यावी असा काही पेशंट असतात का?
4: हो, तर बरेच शेतकरी आम्हाला दाखवण्यासाठी येतात. त्यांना दम लागतो, खोकला येतो, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या नॉर्मल वाटतात. म्हणजे शेतकऱ्यांचं काम हे शेतामध्ये धुळीमध्ये असतं हे मान्य आहे. त्यांना वाटतं की धुळीमध्ये काम केलं तर थोडाफार खोकला येणारच, याचा अर्थ तो आजार नाही आहे. आणि ते बऱ्याच अंगी हे अंगावर काढलं जातं आणि आजार वाढल्यानंतर मग ते त्रास जोपर्यंत कमी होत नाही अशा वेळी ते ओपीडीमध्ये येतात. तर अशा पेशंटची जेव्हा तपासणी करतो, म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी जेव्हा चेक केली जाते तेव्हा ही कपॅसिटी कमी होत झालेली असते. त्याचबरोबर DLCO म्हणजे डिफ्युजिंग कपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. ह्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस म्हणजे ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याला मराठीमध्ये फुफ्फुसाची जाळी होणे जे म्हणतो, हा आजार होता. तर हा एक सिंगल आजार नसून हा बऱ्याच आजारांचा एक ग्रुप आहे. आणि ह्यामध्ये काय होतं की पेशंटला हळूहळू आजार वाढत जातो आणि श्वसन विकार वाढत जातो, दम वाढत जातो, पेशंटला कोडा खोकला लागतो, पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी होते, पेशंटला रात्री अस्वस्थ वाटतं.
3: मग ह्या तक्रारी घेऊन पेशंट येऊ शकतात. याबद्दल अजून तुमच्याकडून ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोतेहो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
4: तर ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ह्या आजाराचं निदान करण्यासाठी जसं मी बोललो की DLCO डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. त्याचबरोबर HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन CT स्कॅन छातीचा हा केला जातो, ज्यामध्ये अगदी डिटेल मध्ये त्याचे बारकावे तपासले जातात आणि ह्यामध्ये हा ILD शोधला जातो. याचबरोबर ह्या ILD होण्यामागच्या कारणे, म्हणजे त्याला कशामुळे झाला आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय असणार आहे हे ठरवण्यासाठी इतर तपासण्या केल्या जातात आणि त्याचे कारण शोधले जाते. त्यांना नेमकी ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला स्पेसिफिक टेलर्ड मेडिसिन किंवा टेलर्ड ट्रीटमेंट आपण देतो आणि पेशंट बरा होतो.

0: श्रोतेव, आयएलडी किंवा फुफ्फुसात जाळी होणे हा आजार बऱ्याच वेळा वेगाने वाढू शकतो आणि पेशंटला त्रास फार वेगाने होऊ शकतो. आणि ह्याच्यावर शेवटचा उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणतो, हा आहे. पण हे जर वेळीच टाळायचे असेल तर तुमचा कोरडा खोकला आणि किरकोळ असला तरी दम लागणे याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच श्वसन विकार तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या.
1: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात, वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली.

0: लक्ष करू नका आणि वेळीच श्वसन विकार तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या.
1: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात की वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोते हो, सकाळचे 7:45 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत ऍडव्हान्स आयुर्वेद शिबिर, हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
6: नमस्कार.
5: 36 वर्षांच्या महिलेची ही केस बघणार होत आपण. त्यांना सतत चक्कर यायची, म्हणजे झोपेतून उठल्यावरती किंवा बसलेलं उभं राहिल्यावरती अशी सतत चक्कर येत होती. अनेक तपासण्या केल्या पण सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. मग त्या ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या, तर यांची केस नेमकी काय होती, प्रॉब्लेम काय होता, तो सॉल्व्ह झाला का?
6: की प्रायमरी लेवलला चक्कर आली म्हणल्यानंतर मग बाबा स्पॉन्डिलायसिस आहे का, मग स्पॉन्डिलायसिससाठी म्हणजे बघितलं तर मग काही नाही निघालं, मग टेम्पररी म्हणजे मेडिसिन्स वगैरे दिले गेले, मग त्याच्यानंतर मग न्यूरोलॉजिस्टकडे दाखवलं गेलं, मग स्कॅन केला गेला, सगळं केलं गेलं, पण कुठल्याच याच्यात काही आलेलं नव्हतं. काही वेळेला ऍडमिट करून बघितलं की बाबा अंडर ऑब्झर्वेशन बघू, पण कन्क्लुजन असं काही नाही. मेडिसिन वेगवेगळ्या प्रकारची चालू करून बघितली गेली, स्टेरॉइड पण चालू करून बघितले गेले, थोडंफार रिलीफ व्हायचा, पण बाकी काही रिलीफ फारसा नव्हता. मग शेवटी बाबा आता काहीच होत नाही म्हटल्यानंतर मग चला बाबा आयुर्वेद तरी ट्राय करून बघू, आणि मग ते आपल्याकडे आल्या होत्या. आता जर का प्रॉपर वेनी जर का बघितलं तर मी जेव्हा नाडीपरीक्षा केलं त्या पित्त प्रकृतीची ती. बऱ्याच वेळेला कसं असतं की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली, बरोबर ना? तर मग होतं कसं की जसं गर्मी वाढली की आपण काम करू शकत नाही, मग आपण पंखा लावतो, एसी लावतो, वातावरण मेंटेन करून काम करतो. तसंच शरीराचं पण आहे, जर का शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागली तर शरीर काम नाही करणार. मग अशा वेळेला काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं, आणि मग हळूहळू कॅल्शियम फॉस्फरस म्हणजे म्हणतो ना की हाडातलं हे कमी व्हायला लागलं की मग नंतर मग काय होतं की मसल्सला सुद्धा स्टिफनेस यायला लागतो कॅल्शियम डेफिशियन्सी वगैरे झाल्यामुळे, बरोबर ना? आणि हा मसल स्टिफनेस वगैरे यायला लागला तर मग कधी कधी काय होतं की मानेचे मसल जर का स्टिफ झाले तर मग ठराविक पोझिशन मधून तुम्ही उठताना बसताना लगेच ते रिलॅक्स होत नाहीत, आणि त्याच्यामुळे काय होतात की इथल्या नसा काय केल्या जातात, खेचल्या जातात, आणि मग त्याच्यातून चक्कर येण्याची शक्यता निर्माण होते. आता मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला कसं केलं जातं की बाबा चला कॅल्शियमच्या गोळ्या द्या, हे करा ते करा, पण जर का शरीरातलं वातावरण जर का योग्य नसेल तर तुम्ही नुसतंच कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही. आणि आता जर का नवीन जर का बघितलं आपण व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम देऊन काही फायदा होत नाही. व्हिटॅमिन डी द्यायचं असेल त्याचे ऍक्शन चांगली व्हायची असेल तर पोटॅशियम पण द्यायला पाहिजे, म्हणजे व्हिटॅमिन के पण पाहिजे, बरोबर. आणि आता नवीन रिसर्च असा सांगतो की जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम, म्हणजे तुमचं जर का मॅग्नेशियम नसेल तर ते कॅल्शियम तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये जाम होतं आणि कॅल्सिफिकेशन ऑफ द आर्टरी जाऊन आर्टरी कडक होतात, म्हणजे फायदा होण्याच्याऐवजी तोटाच होतो. म्हणजे ओव्हरऑल होलिस्टिक ट्रीटमेंट केली तरच फायदा होण्याची शक्यता असते, बरोबर की नाही? म्हणजे शरीरातलं वातावरण योग्य नसेल, बरोबर. आणि तुम्ही किती व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन आणि मिनरल्स तुम्ही गोळ्यांवाटे घेणार आहेत आणि ते तुम्हाला काही दिवसासाठी लागणार आहेत का, आयुष्यभर लागणार आहे ना? म्हणजे मेन काम कशावर करायला पाहिजे, पचनावर करायला पाहिजे.
5: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
6: म्हणजे आता बेसिकली पित्त वाढलं होतं, म्हणजे पहिल्यांदा विरेचन देऊन ड्रेन आउट केलं, त्याच्यानंतर मग पित्त बॅलन्सिंग साठी मेडिसिन दिली, त्यामुळे त्यांचं पचन चांगलं झालं, बरोबर ना? आणि स्नेहन स्वेदन देऊन त्यांचा जो काही स्टिफनेस होता बॉडीचा तो आपण रिलीज करून दिला. त्यामुळे एखादी गोष्ट जर का होत असेल, बरोबर ना, तर ती गोष्ट होण्यासाठी किंवा एखादा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे तर तो होण्यासाठी बेसिक काय प्रॉब्लेम आहे, बरोबर ना? म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे तर ती का निर्माण झाली, मग तुमच्या खाण्यातून येत नाहीये का पचत नाहीये, म्हणजे मेन प्रॉब्लेम असतो पचन होत नाहीये. तर त्याच्यामुळे म्हणजे कसं म्हणतो ना की टेम्पररी काम करण्यापेक्षा किंवा नुसत्याच व्हिटॅमिन प्रोटीनच्या गोळ्या

0: पाण्यापेक्षा नैसर्गिक सोर्समधून एक असेल, पचन कसं सुधरेल, कुठलाही जर का म्हणजे प्रॉब्लेम निर्माण झाला असेल त्याच्यातलं मूळ कारण काय हे शोधून जर का ट्रीटमेंट केली तरच परमनंट रिलीफ आपल्याला घेता येतो. त्यामुळे अनेक आजारांच्या जर का बाबतीत आपण बघितलं तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात ऍडव्हान्स आयुर्वेद शिबिर, हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सकाळचे 7:50 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाणी मनातली.

0: श्रोते हो आपण ऐकत होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं मंगेश पाडगावकरांचं गीत, संगीतबद्ध केलं होतं पु ल देशपांडे यांनी. आपण ऐकत आहात गाणी मनातली, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
2: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
1: अगं कुठून आणायचे ते?
2: अगं विश्रामबागच्या दांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या दांडेकरांकडून.
1: सासूबाईंचा मुलगा
2: म्हणजे आमचे हे
3: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट द्या.
0: श्रोते हो

श्रोतेहो आपण ऐकत होतात सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अशोकजी परांजपे यांची गीतरचना, संगीत होतं अशोक पत्की यांचं. गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, आज सकाळी ठीक 8:40 आपण ऐकाल छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त समन्वित रूपक निर्मिती आहे आकाशवाणी बीड केंद्राची. हा कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र.

0: of India reports CBSE students already in standard 7th to 9th with foreign language can keep their current combination till 10th. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Sarabjit. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi and Queen Maxima of Netherlands discuss India's digital public infrastructure-led revolution. Government restores commercial LPG supplies to pre-crisis levels, withdraws sectoral restrictions. FIR lodged against 8 named accused and several unidentified persons in connection with Ayodhya Ram Mandir donation case. IMF says India continues to be a major driver of global economic growth despite economic impact of Iran conflict and higher energy prices. In football, Ecuador advanced to FIFA World Cup knockout stage, beating Germany 2-1 in New Jersey. And in cricket, Shefali Verma powers India to 5-wicket win over Bangladesh in Women's T20 World Cup in Manchester. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी से पेश है खबरनामा.
3: हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील. 2015 पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं 1 पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार FTA हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या युके इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा

ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज IMF कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPG पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA 21 जून रोजी झालेल्या नीट UG पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तर तालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तर तालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जूनपर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 वर पोहोचली आहे, तर 1520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी काराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 2 शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3000 घरं उद्ध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालयं आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथं झालेल्या गट ई च्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ई मध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या, तिला सामनावीर घोषित करण्यात आलं.

0: या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला टी ट्वेंटी सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू 1500 जखमी. आणि महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आकाशवाणी बीड सादर करीत आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. निवेदन गोपाल ठाकूर आणि पुष्कराज बेदरे. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक सर्वसामान्यांची बँक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड.
3: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.

0: स्वागत आहे रे. चहा लई भारी झालाय बघ. पण खरं सांगू का, आमच्या कुळाच्या चहाची चव लईच न्यारी बघ.
1: अरे हो हो योगीराज, कोल्हापूरकरांचा प्रत्येक गोष्टीत आपलाच तोरा. पण योगी, मागच्या वेळेस तू म्हणाला होतास ना की कोल्हापूरची आज प्रगती आणि जी ओळख आहे त्याचं सगळं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना जातं. मला खरंच जाणून घ्यायचं त्यांच्याबद्दल.
0: अरे गड्या ताईडे, शाहू महाराज म्हणजे आमच्या कोल्हापूरचा श्वास बघ. विषय लईच हाड. लोक त्यांना फक्त राजा म्हणून नाही, लोक राजा म्हणून पुजतात. त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी कलाटणी मिळाली ती एका प्रसंगाने, आणि तो प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. चल ऐकूया काय घडलं ते.
2: कार्तिक मास 1899 ची एक पहाट, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह पंचगंगेवर स्नानासाठी गेले आहेत. पण इथं जे घडणार होत ते इतिहासाला नवी दिशा देणार होत.
3: पुरोहित जी, मंत्रोच्चार सुरू करा, आम्ही स्नानासाठी सिद्ध आहोत.
4: महाराज, मी मंत्र म्हणतोच आहे, पण ते वेदोक्त नसून पुराणोक्त आहे.
5: काय म्हणताय पुरोहित जी, राजांच्या स्नानावेळी वेदोक्त मंत्राचीच प्रथा आहे, मग हा बदल का?
4: क्षत्रिय राजांसाठी वेदोक्त मंत्र असतात, पण माझ्या मते सध्याच्या काळात सर्वच शूद्र आहेत, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच म्हणणार.
3: पुरोहित जी, तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आम्ही या गादीचे वारसदार आहोत, छत्रपती आहोत.
4: ते काहीही असो महाराज, धर्मशास्त्राचा अधिकार आमचा आहे.

0: तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा.
1: या अपमानाने महाराज विचलित झाले नाहीत तर अंतर्मुख झाले. त्यांनी ओळखलं की जर राज्याभिषेक झालेल्या राजाची ही अवस्था असेल तर माझ्या सामान्य दलित बहुजन प्रजेचं काय होत असेल. याच ठिणगीतून पुढे सामाजिक समतेचा वणवा पेटला.
2: बाप रे, म्हणजे विचार कर योगीराज, स्वतः छत्रपतींचा जर असा अपमान होत असेल तर त्या काळात सामान्य माणसाची काय अवस्था असेल.
3: तेच तर सांगतोय तुला तायडे, महाराजांनी हा अपमान वैयक्तिक न घेता समाज बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी नुसती भाषण ठोकली नाहीत तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्ती चहाच दुकान टाकून दिलं, पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता त्याचं पुढं काय झालं ते ऐक.

उचलला. त्यांनी नुसती भाषण ठोकली नाही तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाचं दुकान टाकून दिलं. पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता, त्याचं पुढं काय झालं ते ऐक.

0: अरे हे कोणाचं दुकान आहे? गंगारामचं? आपण इथं चहा प्यायचा? छे, धर्म बाटला असता आपला।
1: हो ना, त्याच्या दुकानावर कुणी फिरकणार सुद्धा नाही। बघू तरी महाराज किती दिवस त्याला मदत करतात।
2: अचानक तिथे महाराजांची बग्गी थांबते। महाराज खाली उतरतात।
3: काय गंगाराम, कसा चालला व्यवसाय?
4: महाराज, कुणीही चहा प्यायला येत नाही। लोक लांबूनच बघतात आणि निघून जातात।
3: अरे लोक येणारच, पण आधी आम्हाला एक कप चहा दे, कडक।
2: महाराज चहा पितात आणि लोकांच्या घोळक्यात शांतता पसरते।

0: किती थोर विचार! स्वतः राजानं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या हातचा चहा पिऊन समाजाला जाग केलं.
1: तुला सांगतो, प्रशासनात प्रत्येकाला समान हक्क मिळायला पाहिजे म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 ला आमच्या कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी राखीव ठेवल्या. त्या काळात असा धाडसी निर्णय घेताना दरबारात काय वादळ उठलं असेल? चल ऐकूया.
2: सव्वीस जुलै 1902 करवीर संस्थानाच्या इतिहासातीलच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीतला सर्वात क्रांतिकारी दिवस.
3: श्रोते हो, महाराज त्यावेळी इंग्लंडला गेले होते. तिथे असतानाच त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याने भारतातील शतकानुशतके चालत आलेली एक अधिकारशाही मोडून काढली. तो निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात 50% आरक्षण.

0: पण महाराज, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा विचार करायला हवा. प्रशासनात केवळ काही लोकांनाच लिहिता वाचता आणि राज्य कारभार चालवता येतो. जर आपण 50% जागा इतरांसाठी राखीव ठेवल्या तर प्रशासनाचा दर्जा घसरेल, काम रडत खडत चालतील.
1: दिवानजी, तुमचा हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. दर्जा घसरेल ही भीती त्यांनाच वाटते ज्यांना आपली मक्तेदारी धोक्यात आल्यासारखी वाटते.
0: सरकार तसं नाही, पण इतर समाजातील लोक अजून तितके शिकलेले नाहीत, त्यांच्याकडे गुणवत्ता कशी असणार?
1: दिवानजी, समजा आपल्या घोड्याच्या पागेत काही घोडे धष्टपुष्ट आणि चांगले खाऊन पिऊन तयार आहेत आणि काही घोडे अगदी हडकुळे भुकेलेले आहेत. अशा वेळी जर आपण सगळ्या घोड्यांना एकत्र सोडून चण्याची टोपली त्यांच्या समोर ठेवली तर काय होईल?
0: जे बलवान घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकतील महाराज. अशक्त घोड्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
1: अगदी बरोबर. मग अशा वेळी त्या अशक्त घोड्यांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र चण्याची सोय करावी लागेल. यालाच न्याय म्हणतात. शिक्षणाअभावी आमची जी प्रजा मागे राहिली आहे त्यांना आधी ताकदीचे बनवणे हे आमचं कर्तव्य आहे. गुणवत्ता ही कोणाची झाली

0: गेली नसते, संधी मिळाली की ती प्रत्येकामध्ये निर्माण होते। आणि त्याच दिवशी कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये शाहू महाराजांचा हुकूम प्रसिद्ध झाला।
1: करवीर संस्थानातील मागासलेल्या प्रजेला सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे। म्हणूनच छत्रपती सरकार असा हुकूम काढत आहे की यापुढे रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी 50% जागांवर मागासवर्गीय उमेदवारांचीच नेमणूक करण्यात यावी।
0: हा केवळ नोकऱ्यांचा कायदा नव्हता, तर तो स्वाभिमानाचा जाहीरनामा होता। ज्या हातांमध्ये वर्षानुवर्ष केवळ शेतीचे नांगर आणि स्वच्छतेची झाडू होती, त्या हातांमध्ये शाहू महाराजांनी राजसत्तेची लेखणी दिली।

0: अद्भुत। घोड्यांचं हे उदाहरण देऊन महाराजांनी आरक्षणाची खरी व्याख्याच पटवून दिली। पण योगीराज, आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत ना, त्यासाठी काय केलं महाराजांनी?
1: अगं तायडे, नेमका हाच विचार करून महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि दूरवरून येणाऱ्या मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वसतिगृहांचं जाळं विणलं। नुसतं शिक्षणच नाही तर आपली कोल्हापुरी कुस्ती, कला आणि संस्कृतीला त्यांनी राजाश्रय दिला।

0: शाहू महाराजांचा एकच ध्यास होता, माझी प्रजा शिकली पाहिजे. पण ग्रामीण भागातील गरीब बहुजन आणि दलितांच्या मुलांना कोल्हापुरात राहून शिकणं शक्य नव्हतं. यावर महाराजांनी एक अनोखा मार्ग शोधला.
1: त्यांनी केवळ सरकारी शाळा काढल्या नाहीत, तर जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात वसतिगृहांचं जाळं विणलं. मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांबार अशा सर्व समाजांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली.

0: अहो कारभारी, नुसत्या शाळा काढून पोरं शिकणार नाहीत, लांबून येणाऱ्या या गरीब मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय झाली पाहिजे, तरच मायबाप आपल्या पोरांना शहरात पाठवतील.
1: होय सरकार, पण वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र राहतील का? समाजाला विरोध करेल.
0: विरोध करणाऱ्यांना करू द्या. शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. ही वसतिगृह म्हणजे भविष्यातील समतेची कारखाने आहेत. तिथून शिकून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण या देशाचा आधारस्तंभ बनेल.
2: शिक्षणा इतकीच महाराजांची दुसरी आवड म्हणजे कुस्ती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारे राजे म्हणजेच शाहू छत्रपती भारताच्या कानोकोपऱ्यातून मल्लांना कोल्हापुरात आणलं. पैलवानांना खुराकासाठी राजश्रय दिला आणि भव्य खासबाग मैदान उभारलं.

0: शाहू महाराज हे केवळ मल्लांचेच नाही तर कलावंतांचेही राजे होते. संगीत, नाटक, चित्रकला आणि चित्रपट सृष्टीची पाळमुळं कोल्हापुरात महाराजांनीच रुजवली. बालगंधर्व असोत किंवा चित्रकार आबालाल रहिमान, महाराजांनी प्रत्येकाच्या कलेची कदर केली. म्हणूनच कोल्हापूर आज कलेची काशी म्हणून ओळखले जाते. स्वतःचा राजेशाही थाट बाजूला सारून सामान्य जनतेच्या सुखासाठी, हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम.
1: छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय.
2: शाहू छत्रपती.

0: योगीराज, आज आकाशवाणीच्या एखाद्या उत्तम रूपकासारखा शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास तू मला जिवंतपणे ऐकवलंस रे। मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मामाचं गाव कोल्हापूर आहे आणि तिथं अशा महान लोकराजाने राज्य केले।
1: मॅग, कोल्हापूरकर उगाच हवेत नसतात। कोल्हापूरची शान आमचं राजश्री शाहू महाराज, आमच्या कोल्हापूरचा अभिमान राजश्री शाहू महाराज। चल तायडे, आता इतिहास तर समजला, पण तुझ्या बीडचा भूगोल अर्थात कंकाळेश्वर आणि बिंदुसरा धरण मला दाखवायला पाहिजेस बर का?
0: नक्कीच योगी, उद्या सकाळीच निघूया। चल आधी गरमागरम जेवण करूया।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलत, सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज। पात्र परिचय: शाहू महाराज, प्राध्यापक केशव भागवत, पुरोहित विजय पारगावकर, राजोपाध्य आणि गंगाराम कांबळे, रणजित बागलाने, दिवाण डॉक्टर श्रीधर आघाव, कारभारी मनोज जयस्वाल, योगीराज योगीराज बच्चे, तायडी सुप्रभा जोशी, नागरिक सागर चांदणे आणि संकेत खोले। निर्मिती सहाय्य होतं सुप्रभा जोशी यांचं, तर लेखन आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक, सर्वसामान्यांची बँक, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन, बीड।
1: नमस्कार। बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली। सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील, अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, आम्ही काम करत आहोत। बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे। आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। जय सहकार।
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून।
3: श्रोतेहो, आपण ऐकत होतात छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम, निर्मिती होती आकाशवाणी बीड केंद्राची। आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र।

0: खऱ्या नोट्याशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली
1: सुपरफास्ट एक्सप्रेस के
2: यात्रियों, ताई तुला नहीं हला
3: मोबाइल चार्ज करायचा होता,
1: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
1: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना.
1: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
6: चिंतन हाच चिंतामणी.

0: छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: सर्व अरिष्ट आणि अनिष्ट गोष्टींना प्रमुख कारण एकच आहे, ते म्हणजे लोकसंख्येमध्ये प्रचंड होत असलेली वाढ। हे होय, नोकऱ्या कमी आणि पदवीधर संख्येनं अधिक, त्यामुळं सर्वांनाच नोकऱ्या मिळणं शक्य नाही, हे ओघानं चालं। त्यात भर कॉम्प्युटरची। पूर्वीपेक्षा कमी वेळात आणि कमी माणसात उत्तम कार्य त्यामुळं साधता येतं। कॉम्प्युटरमुळे सुद्धा बेकारीमध्ये वाढ झालेली आहे, म्हणून पदवीधर तरुणांनी नोकऱ्यांच्या पाठी न लागता स्वतंत्र व्यवसाय करण्याचा पर्याय शोधला पाहिजे। अडाणी अशिक्षित माणसंसुद्धा स्वतंत्र उद्योगधंदे करून पैसा आणि संपत्ती मिळवतात, मग पदवीधर तरुणांना तसं करण्यास काहीच अडचण असता कामा नये। दुसरा मुद्दा असा की नोकऱ्यांच्या मागे धावणाऱ्या तरुणांना नोकऱ्या न मिळाल्यामुळं त्यांच्या ठिकाणी नैराश्य आणि वैफल्य येतं। अशा परिस्थितीत ही पदवीधर तरुण मुलं वाटेल ते करण्यास प्रवृत्त होतात। अशा परिस्थितीत नेमका फायदा समाजातील दुर्जन माणसं अचूक उठवतात। नोकऱ्या देण्याच्या निमित्तानं या तरुण मुलांना ती दुर्जन माणसं अनिष्ट गोष्टी करण्यास सांगतात, आणि एकदा का त्यांच्या हातून गुन्हा घडला

की मग त्या तरुण मुलांना दुर्जन माणसांच्या पाठीमागे फरफटत जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. वाघाच्या गुहेत गेलेला माणूस परत येऊ शकत नाही, त्याप्रमाणे दुर्जन माणसांच्या आहारी गेलेल्या तरुण मुलांना परतीचा मार्ग बंद होतो. अशा परिस्थितीमध्ये कितीही पश्चाताप झाला तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण वेळ निघून गेलेली असते. तिसरा मुद्दा असा की काळे धंदे करून काळा पैसा मिळवणारी अशिक्षित किंवा सुशिक्षित माणसं गडगंज संपत्ती मिळवतात, चैन चंगळ करतात हे जरी खरं असलं तरी हे लोक सुखी जीवनाला संपूर्ण पारखे झालेले असतात. ही गोष्ट युवा पिढीनं आणि विद्यार्थी वर्गानं लक्षात ठेवली पाहिजे. काळा धंदा करून काळा पैसा संपादन करणारी माणसं हे प्रत्यक्षात गुन्हेगार असतात, परंतु प्रत्यक्ष गुन्हा साबित होईपर्यंत ही माणसं उजळ माथ्यानं समाजात वावरत असतात. अशा या गुन्हेगार लोकांना सुख शांती समाधान केव्हाही मिळत नाही, उलट हे लोक भयंकर टेन्शन खाली जीवन जगत असतात, जे जगणं म्हणजे प्रत्यक्षामध्ये क्षणाक्षणाला मरण असतं. निसर्ग नियमाप्रमाणे काळे धंदे करणाऱ्या माणसांची दुष्कृत्य आज ना उद्या बुमरँग होऊन त्यांच्यावर उलटतात. सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक रोग, संकट, आपत्ती, विपत्ती, क्लेश, दुःख, व्यसनांच्या आहारी गेलेली मुलं अशा अनिष्ट गोष्टींना या लोकांना सामोरं जावं लागतं. अनिष्ट आणि भ्रष्ट मार्गाने मिळवलेला शापित पैसा तो मिळवणाऱ्यांना तापदायक तर ठरतोच, पण तो पैसा त्यांच्या मुलाबाळांना आणि पुढील पिढ्यांना वारसा हक्कानं आणि निसर्ग नियमानुसार अत्यंत क्लेशकारक, दुःखकारक आणि हानिकारक ठरतो. हे सर्व लक्षात घेऊन युवा पिढीनं, विद्यार्थ्यांनी अशा दुर्जन माणसांच्या आहारी जाऊ नये हेच त्यांच्या आणि राष्ट्राच्या हिताचं आहे. चौथा मुद्दा असा की पैसा मिळवणं या गोष्टीला विद्यार्थ्यांनी वाजवीपेक्षा फाजील महत्व देऊ नये. पैसा कोणीही मिळवू शकतो, चोर, दरोडेखोर, दहशतवादी, वेश्या, काळा बाजार करणारे लोक, भ्रष्टाचारी सुद्धा अनिष्ट गोष्टी करून पैसा मिळवतात आणि चैन चंगळ करतात, परंतु ही माणसं आत्ता म्हटल्याप्रमाणे कधीही सुखी होऊ शकत नाहीत. प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी तो सुद्धा या लोकांना सुखी करू शकणार नाही. दुसऱ्यांना फसवून, लुबाडून आणि दुःखाच्या खाईत लोटून पैसा मिळवणारा कोणीही माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. पैसा म्हणजे लक्ष्मी असं सर्वसामान्यपणे समजलं जातं, परंतु हे पूर्ण सत्य नाही. अनिष्ट मार्गाने मिळवलेला पैसा म्हणजे प्रत्यक्षात कडक लक्ष्मी असून, चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा ही महालक्ष्मी होय. कडक लक्ष्मी जीवनात सर्व प्रकारच्या कटकटी, क्लेश आणि कलह निर्माण करण्यास कारणीभूत ठरते, तर त्याच्या उलट महालक्ष्मी माणसाच्या जीवनात सुख शांती यश आणि समृद्धी प्राप्त करून देते. ज्याप्रमाणे निसर्ग नियमांना अनुसरून माणसाच्या पोटी माणूसच जन्माला येतो, वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो, त्याचप्रमाणे दुःखातून दुःखच निर्माण होतं आणि सुखातून सुखच निर्माण होतं. म्हणून जे दुसऱ्यांना सुख किंवा दुःख देतात ते सुखदुःख बुमरँग होऊन सहस्रपटीनं परत येऊन त्यांना सुखी किंवा दुःखी करण्यास कारणीभूत ठरतं. विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी हे लक्षात ठेवावं की चैन चंगळ करणाऱ्या लोकांच्या वाट्याला सरते शेवटी दैन्य आणि ओंगळ जीवन हमखास येतं. शिवाय जे लोक अनिष्ट मार्गाने काळा पैसा संपादन करतात ते लोक राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला भयंकर धोका निर्माण करतात. असे हे लोक समाजद्रोही आणि राष्ट्रद्रोही असून राष्ट्राचे एक नंबरचे शत्रू होत. पैसा या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टिकोन काय आहे ते थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया.

0: मानवी जीवनात पैशाला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे की पैसा हेच माणसाचं सर्वस्व होऊन बसलेलं आहे. असं घडण्याचं प्रमुख कारण हे की पैशाच्या बळावर माणसाला सर्व काही विकत घेता येतं. इतकंच नव्हे तर माणसाला सुद्धा विकत घेण्याचं सामर्थ्य पैशामध्ये आहे. पैशासाठी माणसं अक्षरशः पिशी होतात आणि त्यापैकी ते स्वतःला जीवनामध्ये हरवून बसतात. जीवनविद्या सांगते की पैसा हे वास्तविक साधन आहे पण ते साध्य मात्र नाही. आणि ही महत्त्वाची गोष्ट विसरल्यामुळेच सर्व अनिष्ट प्रकार घडत असतात. पैशासाठी मरमर मरणाऱ्या माणसांना पैशानं मिळणाऱ्या संपत्तीचा उपभोग घ्यायला मरेपर्यंत वेळच मिळत नाही. त्यांनी मिळवलेला पैसा मात्र इतरांच्याच कामी येतो आणि प्रत्यक्षात ती माणसं पैशाचा दुरुपयोग करून कामातून जातात. थोडक्यात, पैशाचा हव्यास हा सर्वांच्याच नाशाला कारणीभूत ठरत असतो. आमचे काही अमृत तुषार या संदर्भात ध्यानात घेणं अत्यंत आवश्यक आहे. जीवनविद्या सांगते की पैसा हा जीवनात अत्यंत आवश्यक आहे खरं, परंतु त्याची मर्यादा ओळखणं बरं. खऱ्या अर्थानं तोच श्रीमंत जो पूर्ण झाला निरासक्त. मनी इज समथिंग बट नॉट एव्हरीथिंग. पैशाची कमाई संसार सुखाचा करण्यास जितकी आवश्यक आहे त्याहून अधिक महत्वाची आहे पुण्याईची कमाई. पैसा ही लक्ष्मी नसून शांती ही वास्तविक खरी लक्ष्मी आहे. शांती हेच खरं ऐश्वर आणि खरी संपत्ती तीच होय. सुखसोय प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य पैशात आहे, परंतु सुखशांती प्राप्त करून देण्यास मात्र पैसा असमर्थ ठरतो. जीवनविद्या सांगते की जीवनात पैसा जितका आवश्यक तितकंच पुण्यही आवश्यक असतं. या सत्याची जाणीव मानवजातीला जेव्हा होईल तेव्हाच विश्वामध्ये खरी क्रांती घडेल. वास्तविक पैसा हा देव आहे जर त्याचा सदुपयोग केला तर, या उलट पैसा हा दैत्य आहे जर त्याचा दुरुपयोग झाला तर. जीवनविद्या सांगते की पैसा हे सर्वस्व आहे असं जोपर्यंत माणसांना वाटत राहील तोपर्यंत ते खऱ्या अर्थानं सर्वस्वाला मुकत राहतील हे निश्चित. संपादित केलेली गडगंज संपत्ती मुलांच्या बुद्धीला गंज चढवते. गांजा, अफू, दारू, गर्द अशा अनिष्ट व्यसनांच्या आहारी नेते आणि सरते शेवटी त्यांना रसातळाला नेऊन पोचवते. पैसा हाच देव आणि संपत्ती हीच लक्ष्मी असं माणसाला जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत माणसातील माणुसकी निर्माण होणार नाही आणि मानवजातीला अपेक्षित असलेले सुख, शांती, समाधान कधीही प्राप्त होणार नाही. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: श्रोते हो चिंतना चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य.
1: श्रोते हो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या काही भागापासून आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्याशी बोलत आहोत. ही चर्चा आज आपण अशी चालू ठेवणार आहोत. कार्यक्रमात ऐकूया पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. सर, बऱ्याच पेशंटमध्ये किंवा असं म्हणतात की मला गॅस्ट्रो झालाय, तर गॅस्ट्रो म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणं किंवा गॅस्ट्रोबद्दल आणि माहिती काय सांगाल?
2: गॅस्ट्रो जे कॉमनली म्हणलं जातं दॅट इज गॅस्ट्रो एन्टरायटिस. गॅस्ट्रो म्हणजे जठर, एन्टरायटिस म्हणजे इंटेस्टाईन, त्यांचे होणारे इन्फ्लामेशन. याची कारणे भरपूर आहेत. त्याच्यामध्ये इन्फेक्शन सर्वात महत्त्वाचं कारण आहे, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, इकोलाय साल्मोनेला सारखे बॅक्टेरिया, व्हायरस असतात जे लहान लेकरांमध्ये फार इफेक्ट करतात, नोरो व्हायरस, रोटा व्हायरस, काही पॅरासाइट आहेत ज्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, अमीबा, जायरडिया, आणि त्याची ह्या सगळ्यांच्या इन्फेक्शनमुळे गॅस्ट्रोएन्टरायटिस होऊ शकतो. त्याची लक्षणे फार सिग्निफिकंट असतात, जसं वारंवार उलटी होणे, पातळ शौच होणे, शौचमध्ये रक्त जाणे, थकवा, ताप, चक्कर येणे, हे सर्व होऊ शकतं आणि आपण हे टाळू शकतो. जसं बाहेरचं अस्वच्छ जेवण आपण अवॉइड करणं, घरी पण जे बनवतोय ते एकदम स्वच्छ जेवण तयार करणं, शिळं अन्न न खाणं, साठवलेलं अन्न न खाणं, मांसाहार जर तुम्ही करत असाल तर ते मांस व्यवस्थित शिजवलेलं असायला हवं.
1: अच्छा. सर, व्यायामाचा पचन संस्थेच्या आरोग्याशी कसा संबंध आहे?
2: व्यायामाचा पचन संस्थेच्या आरोग्याशी डायरेक्टली पण आहे आणि इनडायरेक्टली पण संबंध आहे. डायरेक्टली संबंध असा की आतडींची हालचाल वाढवतं, त्यामुळे बद्धकोष्ठता नाही होणार, पोटातील जठरातील अन्न इंटेस्टाईनमध्ये लवकर एम्प्टी होतं, त्यामुळे रिफ्लक्स जे मी सांगितलं त्याचे सिम्टम्स कमी होणार, हार्टबर्न नाही होणार, आणि एक्सरसाइज इन्फ्लॅमेटरी बॉयल डिसीज असो किंवा इरिटेबल बॉयल सिंड्रोम असो, या दोन्ही डिसीजमध्ये उपयोगी ठरलेली आहे. आणि मी जसं ऑलरेडी सांगितलं गट ब्रेन ॲक्सिस, ज्याच्यामध्ये चांगला मूड जर राहिला, व्यायामामुळे जे एन्डॉर्फिन सिक्रेट होतं, जर मूड जर चांगला राहिला तर गट हेल्थसाठी पण ते फायद्याचं ठरतं.
1: अच्छा.
2: पण जेवण आणि व्यायाम याच्यामध्ये 2 ते 3 तासांचा गॅप ठेवायला हवा.
1: अच्छा. सर, पोटाचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आदर्श जेवण कशा प्रकारचं असलं पाहिजे किंवा आपलं ताट कसं असलं पाहिजे जेणेकरून आपल्या पोटाचं आरोग्य छान राहील?
2: आदर्श जेवणाची सुरुवात होते बनवण्यापासून. जसं स्वच्छ किचन होता, स्वच्छ भांडी, चांगलं तेल जसं की ऑलिव्ह ऑइल, सूर्यफूल ऑइल तुम्ही वापरू शकता. त्यानंतर येतं जेवणातील कंटेंट काय असायला हवं. आपल्या जेवणात 50% भाजी, हिरव्या पालेभाज्या, कोबी यांचं कंटेंट असायला हवं. 25% झालं प्रोटीन, डाळ, आणि तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर फिश, अंडी, लीन प्रोटीन म्हणजे ज्याच्यामध्ये फॅट जास्त नाही असं प्रोटीन, जसं चिकन ब्रेस्ट या गोष्टींचा आहार. मटण खायला नको, त्यामध्ये फॅट जास्त असतं. आणि 25% कार्बोहायड्रेट उरलेले, तसं चपाती, राईस, हे प्रमाण जर व्यवस्थित असेल तर त्याला मी आदर्श जेवण म्हणेल. हे झालं जेवणाचं. आपण जर ब्रेकफास्टविषयी बोलत असू तर त्यामध्ये प्रोटीन कंटेनिंग जास्त असायला हवं, जसं की मूग, मटकी, त्यासोबत प्रोबायोटिक जे सांगितलं मी, दही. प्रोटीन कंटेनिंग जास्त दुसरे म्हणजे पनीर, टोफू, फायबर कंटेनिंग पोहा, उपमा, आणि एग्स पण चांगला ऑप्शन आहे.
1: अच्छा. सर, पोटाचे जेव्हा काही किरकोळ आपल्याला पोटदुखी होते किंवा काही गॅस झालाय किंवा पोटात दुखत आहे असे जेव्हा छोटे छोटे त्रास व्हायला चालू होतात तेव्हा घरातली आई आजी आपल्याला ओवा, जिरं असे काही तिच्या घरातले पदार्थ देते, तर हे पदार्थ पचनासाठी कसे उपयोगी पडतात आणि हे कधी वापरावेत आणि कसे वापरावेत?
2: घरगुती उपाय बऱ्याच ठिकाणी वापरले जातात, परंतु मी म्हणेल की हे का होत आहे त्याचं निदान होणं जास्त आवश्यक आहे.
1: अच्छा.
2: त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याचं निदान होणं

0: आवश्यक आहे की ते होत आहे का? कारण आत्तापर्यंत आपण भरपूर कारणं डिस्कस केले की कुठल्या कुठल्या कारणांमुळे ह्या गोष्टी होऊ शकतात, त्याचं निदान होणं आधी आवश्यक आहे. परंतु तुम्ही जसं उल्लेख केलात, घरगुती उपायामध्ये दही, ताक, योगर्ट हे एक चांगले ऑप्शन्स आहेत, तुम्ही घेऊ शकता. बाकी पण वापरलेल्या गोष्टी म्हणजे अद्रक, जे चहामध्ये टाकून आपण वापरतो, त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात, तर ते तुम्ही वापरू शकता. सोप पण थोडं पचनाला हेल्प करतं. बाकी ओवा आणि जिरे पाणी हे पण बरेच पेशंट घरी आधी ट्राय करून माझ्याकडे येतात, परंतु त्याचा इफेक्ट किती होतो ते सांगणं अवघड आहे. त्यामुळे मी म्हणतोय की घरगुती उपाय करण्यापेक्षा ते का होत आहे याचं निदान होणं आणि व्यवस्थित ट्रीटमेंट होणं हे जास्त महत्वाचं.
1: अच्छा सर, आजकालच्या तरुणांमध्ये फॅटी लिव्हर ही एक कन्सेप्ट त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळते, तर फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि ह्याचं प्रमाण आजकाल यंग जनरेशनमध्ये जास्त का वाढतंय?
0: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये चरबी साठणे. आता हे धोकादायक का आहे, तर ते लिव्हरच्या ज्या पेशी असतात हेपॅटोसाइट्स त्यांना इजा करतं, त्यांना डॅमेज करतं. जसं आधी फक्त फॅट्स असतं ज्याला आम्ही स्टिएटोसिस म्हणतो, त्यानंतर जेव्हा ते फॅट लिव्हरच्या सेल्सना डॅमेज करायला सुरुवात करतो त्याला आम्ही स्टिएटोहेपॅटायटिस म्हणतो, आणि त्यानंतर हे जर डॅमेज वाढत गेलं तर त्याचं अवसान शेवटी लिव्हर सिरॉसिसमध्ये होतं. त्यामुळे ही एक सिरियस बाब आहे, त्याला वेळीच कंट्रोल करणं तेवढंच आवश्यक आहे आणि निदान होणं पण.
1: अच्छा,
0: आणि हे वाढतं आहे का? जसं मी मेन्शन केलं की व्यायामाची कमी, सेडेंटरी लाईफ, त्यामुळे कॅलरीज बर्न होत नाहीत, लठ्ठपणा, डायबेटीसचे वाढते प्रमाण, आहारामध्ये मग मद्यप्राशनाचं प्रमाण वाढलं, सोडा, एनर्जी ड्रिंक, हे कँडी, कुकीज, केक या गोष्टी, किंवा जे सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स असतात जसे बटर, चीज यांचं प्रमाण जेवणामध्ये वाढणं, तळलेले पदार्थ जास्त खाणं, या सगळ्या गोष्टींमुळे फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढतं आहे. आणि बरेच तरुण माझ्याकडे येतात काही नॉन स्पेसिफिक गॅस्ट्रो कंप्लेंट घेऊन, त्यांचं मी जेव्हा सोनोग्राफी करतो तेव्हा बरंच फॅटी लिव्हर त्यात आढळून येतं, आणि त्यासाठी एक टेस्ट असते फायब्रोस्कॅन, ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली कळतं की लिव्हरमध्ये किती प्रमाणामध्ये चरबी साठलेली आहे आणि त्याचं प्रमाण हल्ली जास्त वाढायला लागलंय.
1: सर, आजकाल आपण बघतो की अपचन ही समस्या खूप लोकांमध्ये दिसून येते, गॅस होणं, पित्त होणं, अपचन होणं, करपट ढेकरा येणं, या समस्यांचं प्रमाण वाढण्यापाठीमागं कारणं काय असू शकतील?
0: आजकाल अपचन वाढलेलं आहे आणि त्यामागे कारणे पण तशीच आहेत. माझा जेव्हा पेशंट येतो त्यांच्या कंप्लेंट्स घेऊन, तेव्हा मी पहिल्यांदा विचारतो जेवणाची क का की, म्हणजे तुम्ही जेवण कधी घेताय, जेवणात काय घेताय, जेवण किती घेताय. ते कधी घेताय म्हणजे आजकालच्या लाईफ ट्रेंडनुसार अवेळी जेवणाचे प्रमाण खूप जास्त वाढले. त्यामध्ये रात्री उशिरा जेवण घेणं किंवा उपाशीपोटी चहा, कॉफी घेणं किंवा अल्कोहोल पण घेणं ह्या गोष्टी आल्या. काय खाताय म्हणजे मसालेदार पदार्थांचा, बेकरीच्या पदार्थांचा जास्त वापर आहे जेवणामध्ये, मैदा जास्त आहे, चीज जास्त आहे, किंवा चहा कॉफी प्रमाणाच्या बाहेर आहे, कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात, ह्याच्यामुळे अपचन, गॅस धरणे ह्या गोष्टी जास्त होतात. आणि शेवटचं म्हणजे किती, अतिजेवण कमी जेवण दोन्ही चांगलं नाही.
1: बरोबर,
0: व्यवस्थित एवढं जेवायला हवं की पोट थोडंसं रिकामं राहील. आपण जसं म्हणतो गळ्यापर्यंत येईपर्यंत जेवलं तसं नको व्हायला, त्यामुळे डेफिनेटली अपचनाच्या कंप्लेंट्स वाढणार.
1: अच्छा सर, या अपचनामध्येच एक मोठा किंवा कॉमन इश्यू आपण म्हणू शकतो ते म्हणजे करपट ढेकर येणं किंवा छातीत जळजळ होणं, हे दोन मोस्टली कॉमन इश्यूज पेशंटमध्ये दिसून येतात, तर हे होण्यामागं काय कारणं असतील?
0: करपट ढेकर येणं हा फार एक कॉमन सिम्प्टम आहे माझ्या पेशंट्समध्ये. ते होतं कारण रिफ्लक्स येतो, पोटातलं जे अन्न असतं ते फूडपाईपमध्ये परत येतं, त्याला आम्ही गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जर हायड्रोजन सल्फाईडचं कंटेंट जास्त असेल तर तसा करपट ढेकर येतात. आणि ते का होतं, बऱ्याचदा तर नको ते बॅक्टेरिया आपल्या आतडीमध्ये वाढतात, त्याला आम्ही स्मॉल इंटेस्टिनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ म्हणतो, जीवाणूंची अतिवृद्धी, त्याच्यामध्ये पण हा गॅस जास्त तयार होऊन करपट ढेकर येतात. किंवा वेळेत पोटातले जेवण पुढे आतडीमध्ये न सरकणे आणि जास्त वेळ पोटामध्ये राहणे, त्यामुळे पण करपट ढेकर येतात. त्यासोबतच करपट ढेकरांना कधी इग्नोर करायला नको, कारण हे एक सिम्प्टम असू शकतं इन्फेक्शनचं, जसं जायरडियासिस, अमिबियासिस, ह्या इन्फेक्शन्समध्ये पण करपट ढेकर येतात. आणि छातीत जळजळ तुम्ही जे विचारलं ते त्याबद्दलच आहे की ऍसिड रिफ्लक्स. कसं असतं, आपलं फूड पाईप जो आहे त्याची आतली लाइनिंग वेगळी असते आणि स्टमक म्हणजे जठर जे आहे त्याची आतली लाइनिंग वेगळी.

0: असते, जठराच्या आतल्या लाइनिंगला सवय असते ऍसिडची, म्हणून ते विस्टँड करू शकतात भरपूर ऍसिड. पण फूड पाईप मध्ये जेव्हा पोटातील ऍसिड वर येतं तेव्हा फूड पाईपच्या आतल्या लाइनिंगला त्या ऍसिडची सवय नसते, त्यामुळे अशा गोष्टी येणार, त्यामुळे छातीत जळजळ होणं या गोष्टी होऊ शकतात. त्यासोबतच जर जास्त कधी पेन किलर खाल्ले, कधी अँटीबायोटिक्स असतात, स्पेशली डॉक्सीसायक्लिन नावाचे अँटीबायोटिक असते त्या खाल्ल्या, आणि अल्कोहोलचं प्रमाण पण जास्त असेल त्याच्यामध्ये पण इसोफेगसचं अल्सर वगैरे तयार होऊ शकतात, ज्याला आम्ही इसोफेजायटिस म्हणतो, त्या गोष्टी होऊ शकतात ज्यामुळे छाती जळजळ होते.
1: सर, आज 26 जून जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन. या अंमली पदार्थांचा त्याबरोबरच रोजच्या दैनंदिन जीवनात असणाऱ्या चहा कॉफीच्या सवयी किंवा सॉफ्ट ड्रिंकच्या सवयी यांचं जास्त सेवन केलं तर याचा आपल्या पचन संस्थेवर काय परिणाम होतो?
0: अति चहा आणि कॉफीचे सेवन म्हणजे दिवसातनं 3 कपपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी घेणं आहे. आता ही गोष्ट किंवा हे प्रमाण पर्सन वाईज डिफरंट असू शकतं, पण जर अतिप्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन झाले तर त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स वाढतात, ज्याविषयी मी जस्ट बोललो, पोटातले कंटेंट फूड पाईपमध्ये वरती येणं, त्यामुळे छातीची जळजळ होते, इसोफेजायटिस होतो, आणि मोटिलिटी वाढते, म्हणजे पोट आणि आतडी यांची मोटिलिटी वाढते, ज्यामुळे पोटात कळ येणे, पातळ संडास होणे या गोष्टी होतात. त्यासोबतच चहामध्ये टॅनिन नावाचा एक घटक असतो ज्याच्यामुळे लोहचे आयर्न ऍब्सॉर्प्शन बॉडीमध्ये कमी होतं, त्यामुळे आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया होऊ शकतो ज्यात वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात जर चहा कॉफी घेतला तर. आणि दुसरं जे फार कमी ज्ञान आहे लोकांना ज्याबाबतीत, जे आहे गट मायक्रोबायोम, म्हणजे आपल्या पोटामध्ये काही चांगले बॅक्टेरिया असतात, काही वाईट बॅक्टेरिया असतात. चांगले बॅक्टेरिया आपल्यासाठी फार महत्वाचे असतात, तर चहा आणि कॉफीच्या अतिसेवनामुळे वाईट बॅक्टेरियावरून चांगले बॅक्टेरिया कमी होतात, ज्यामुळे बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे चहा आणि कॉफीचे अतिसेवन वर्ज्य. अल्कोहोलबद्दल तुम्ही बोललात तर अल्कोहोलबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे की लिव्हर स्वादुपिंडाचे आजार होतात. लिव्हर आणि स्वादुपिंडावर होणारे परिणाम फार सिव्हिअर असू शकतात. लिव्हरचा जे आजार असतो तो सिरोसिसपर्यंत जाऊन पेशंटच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होतात. त्यासोबतच स्वादुपिंडाचे आजार, ज्याला आम्ही पॅन्क्रॅटायटिस म्हणतो, अॅक्यूट पॅन्क्रॅटायटिस आणि क्रोनिक पॅन्क्रॅटायटिस, हे आजार होऊन रुग्णाच्या जीवनशैलीवर भयंकर परिणाम होतात. आपण पचनक्रियेबाबतीत बोलू तर पचनक्रियेच्या प्रत्येक लेवलला अल्कोहोल इफेक्ट करतं. जसं इसोफेगस म्हणजे फूड पाईप, खाल्लेला घास जे पोटापर्यंत घेऊन जातं, त्याचं जे इसोफेगस जे फूड पाईप आणि जठर आहे त्याच्यामधील जो स्फिंक्चर असतो, जो टाईट असतो, तो थोडा रिलॅक्स होतो, म्हणून पोटातील कंटेंट वर येतात. आणि जसं मी गट मायक्रोबायोटाबद्दल सांगितलं आता, त्याच्यावरती पण अल्कोहोल इफेक्ट करतं. आणि आपलं जे पण पोषण तत्वे असतात जेवणातील, ते शरीरात नीट ऍब्झॉर्ब होत नाहीत, आणि आतली पोट आणि इंटेस्टाईनच्या आतली जी लाइनिंग असते त्याला पण अल्कोहोल परिणाम करतं, आणि बऱ्याच व्हिटॅमिन्स मिनरल्सचे ऍब्सॉर्प्शन बॉडीमध्ये थांबवतं.
2: सर, आपण अल्कोहोल आपल्या शरीरात विशेषतः पचन संस्थेवर कसे परिणाम होतो याविषयी बोलतोय, तर या अल्कोहोल सेवनाचा एकूणच पेशंटवरती कसा परिणाम होतो?
0: आपण अल्कोहोलचा बॉडीतील ऑर्गन्सवरती होणारा इफेक्ट तर आपण डिस्कस केला आहे, परंतु आणखी एक बाब मला मेन्शन करावी वाटेल की सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस जे पेशंटचं आणि त्याच्या फॅमिलीचं हॅम्पर होतं, जे मी फार जवळून बघितलं माझ्या पेशंट्समध्ये, त्याबद्दल मला कुठेतरी बोलावं वाटतं. कारण अल्कोहोल घेऊन लिव्हर डॅमेज झालेले, लिव्हर सिरोसिस झालेले काही फार यंग पेशंट्स माझ्याकडे आहेत, लाईक 25 to 30 वयोगटातले पण बरेच पेशंट माझ्याकडे आहेत. त्यांच्याकडे बघून वाईट वाटतं, त्यांच्या फॅमिलीकडे बघून वाईट वाटतं की त्यांची कंडिशन अल्कोहोलमुळे झालेली आहे, आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी तेव्हा फॅमिली काहीही करायला तयार असते. परंतु प्रत्येक वेळी पेशंटला आम्ही त्या कंडिशनमधून नॉर्मलकडे आणूच शकतो असं नाही. त्यामुळे या गोष्टीवर कुठेतरी आळा बसायला हवा असं मला वाटतं.
2: अच्छा सर, आपली पचन संस्था निरोगी राहण्यासाठी आणि आपलं आरोग्यही चांगलं राहण्यासाठी आज आपल्या श्रोत्यांना काय मंत्र द्याल?
0: मी सांगेन की नियमित आहार, योग्य झोप, व्यायाम, ताण नियंत्रण म्हणजेच निरोगी पचन.
2: सर, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि पचन संस्था आणि आरोग्य याविषयी इतकी छान माहिती सांगितली, याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
0: धन्यवाद. आकाशवाणी सांगली यांनी मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
2: धन्यवाद सर.
1: श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची मुलाखत ऐकली. श्रोतेहो, आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
3: श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता 6:35. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. 9:30 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे, पण त्याआधी ऐकूया हे जाहिरात प्रसारण.
4: खऱ्या नोटेशी का खेळतोयस
5: ब्रो? ही फाटलेली आहे.
4: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
6: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
5: वाव, नवी नोट मिळेल.
4: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
6: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: प्लेटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों
1: आई एम हियर।
2: ताई तुला नहीं हला, मोबाइल चार्ज करायचा होता।
1: तुझे डोकं चार्ज कर।
2: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक।
1: पाहिलंस
2: बाबा, थांबा मी पे करतो। नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना।
1: बुद्धू सुधर जरा।
2: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय। आरबीआय सांगते,
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
4: श्रोते हो नमस्कार। चित्रपट हे मनोरंजनाचं लोकप्रिय माध्यम आहे, पण त्याचबरोबर चित्रपट हे समाज प्रबोधनाचं सुद्धा अतिशय प्रभावी माध्यम आहे। प्लास्टिक बाबा यासारख्या चित्रपटांनी हे आणखी सिद्ध होत आहे। कथा, पटकथा, दिग्दर्शन यासारख्या जवळजवळ सगळ्याच आघाड्यांवर पूर्णपणे सांगलीमध्ये निर्मित असा हा पहिला चित्रपट आहे। आणि याबरोबरच आणखी एक कौतुकाची गोष्ट अशी आहे की ढाका चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। याच अनुषंगानं चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर युग नीलशंकर, जे सांगलीचे आहेत, आज आपल्यासोबत आहेत आपल्या स्टुडिओमध्ये। त्यांच्याशी खास बातचीत आपण आज करणार आहोत। पण चित्रपटाच्या या घवघवीत यशाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे त्यांचं भरभरून अभिनंदन करूया आणि आजच्या या कार्यक्रमात त्यांचं स्वागत सुद्धा करूया। नमस्कार सर।
5: नमस्कार।
4: तर प्लास्टिक कचरा, पर्यावरण आणि चित्रपट हे समीकरण हाताळण्याची कल्पना तुमच्या मनात कशी आली?
5: सर्वप्रथम मॅडम, सांगली आकाशवाणी आणि तुम्हा सर्वांचे आज आपण मला इथे ही संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। ऍक्च्युली प्लास्टिक हा विषय जगभरात फार मोठ्या पद्धतीनं समोर आलेला एक प्रॉब्लेम आहे। या प्रॉब्लेमला जेव्हा फेस करतो आपण तेव्हा लक्षात येतं की या पद्धतीचं जे प्रबोधन व्हायला हवं, प्लास्टिकवरती जे प्रबोधन व्हायला हवं, हे प्रबोधन आपण कोणत्या कोणत्या माध्यमातून करू शकतो, लोकांपर्यंत हे कसं पोचायला हवं। तर माझा विषय आहे चित्रपट। मला असं वाटलं की आपण याच्यावरती एक चित्रपट बनवू शकू का? तर सर्वप्रथम मला तो चित्रपट बनवताना डॉक्युमेंटरी त्याची होऊ नये म्हणून त्याची काळजी घ्यावीशी वाटली। कारण मी जेवढे कंटेंट पाहिले, जेवढं मी इंटरनेट रिसर्च केलं किंवा काही लोकांना भेटलो, तेव्हा मला कळालं की हे प्लास्टिक हा जो विषय आहे याच्यावरती माहिती भरपूर दिली जाते, माहिती स्वरूपात भरपूर कंटेंट आहे, मग याचा चित्रपट कसा बनवावा। तर चित्रपटाचं लेखन किंवा एखादी स्क्रिप्ट आपण जेव्हा करतो, क्राफ्ट ज्याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो, तेव्हा सर्वात महत्त्वाचं काय की स्टोरी लिहिताना त्याला एक सुरुवात असावी, एक मध्य असावा आणि एक शेवट असावा, त्यामध्ये थोडंसं इंटरटेनमेंट मनोरंजन असावं। मग आता यात मला प्लास्टिक घेऊन मनोरंजन करायचं होतं, तर मी यामध्ये कॅरेक्टरायझेशन करत असताना त्या कॅरेक्टरला, आपल्याकडे जसं कलेमध्ये पोवाडा किंवा या गोष्टी आहेत, तर असा एक पोवाडा गाणारा व्यक्ती हा या चित्रपटाचा मुख्य नायक आहे। तर तो पोवाड्याच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करत असतो।

0: प्लास्टिक कसं वाईट आहे. तर आता या अनुषंगाने मी स्क्रिप्ट बांधण्याचा प्रयत्न केला आणि जर आपण प्लास्टिक या विषयावरती प्रॉब्लेम्स या विषयावरती जर बोलायचं झालं तर प्लास्टिकचे भरपूरसे प्रॉब्लेम आहेत जे आपल्याला समोर डोळ्यासमोर दिसतात. म्हणजे प्लास्टिक किती वर्ष टिकतं, नष्ट होत नाही, किंवा प्लास्टिक आता आपल्या ताटामध्ये कसं आलं आहे वगैरे वगैरे. तर असे भरपूर प्रश्न आहेत जे लेखन करताना अभ्यास करताना मला जाणवले. तर तुम्ही त्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचावे, अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत त्याची सिरियसिटी कळावी या अनुषंगाने ती स्टोरी थोडीशी बांधण्याचा प्रयत्न केला आहे.
1: वा, यामुळे आणखी कुतूहल जागा होत आहे कारण या चित्रपटाचा नायक जो आहे तो प्लास्टिकसारखा गंभीर विषय, पर्यावरणीय विषय आहे, गंभीर आहे आणि लोकांकडून सहज टाळला जाणारा आहे. मग तो दैनंदिन त्यांच्या सवयींमध्ये असेल किंवा चित्रपटाच्या माध्यमातून बघताना सुद्धा असेल. तर तुमच्यासमोर हे एक मोठं आव्हान होतं की मला लोकांना अट्रॅक्ट करायचं या विषयावरचा हा चित्रपट बघण्यासाठी. मग त्याच दृष्टीनं विचार करताना प्लास्टिक बाबा हे नाव सुचलं का?
0: प्लास्टिक बाबा, आता ऍक्च्युली कसं होतं, सिनेमा म्हटल्यानंतर सगळ्या अनुषंगाने विचार करताना करमणूक हाच विषय प्रथमतः पाहायला जातो.
1: बरोबर.
0: आता मला यातून करमणूक करता करता काही संदेश द्यायचा होता. आता इथे सांगलीमधून कलाकार घ्यायचे होते आणि सांगलीमध्ये सिनेमा करायचा होता. त्या अनुषंगाने मला असं वाटलं की आपण नाव देताना असं नाव देऊया जे लोकांना सिनेमाचा संपूर्ण सार जो आहे तो पटकन लक्षात येईल. मग मी विचार केला की काय नाव असावं. सिनेमामध्ये जो नायक आहे तो प्लास्टिकवरती खूप प्रकर्षाने हिट करतो. त्याला म्हणजे प्रत्येक त्याचा शब्द, प्रत्येक त्याचं पाऊल जे आहे ते प्लास्टिकच्या अनुषंगानेच त्यानं लोकांना प्रबोधन करण्याच्या दृष्टीने टाकलेलं असतं. तर मला असं वाटतं की मग या माणसाला प्लास्टिक बाबाच का नाही म्हणावं. तेच टायटल पुढे आलं
1: असं. आणि पटकथा लिहिताना आता तुम्ही म्हणालात की हा विषय मला मनोरंजनातून म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून मांडताना तसं अवघडच होतं. कथा किंवा संकल्पना सहज मनात येते पण चित्रपटाच्या दृष्टीनं ते मांडणं म्हणजे एक मोठं आव्हान असतं ते. मग पटकथा लिहिताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या किंवा कशा प्रकारे तुम्ही ते पुढं नेत गेला, ती पटकथा रंगवत गेलात?
0: नक्कीच. ॲक्च्युली खरं तर ना की पटकथा लिहित असताना अडचणी किंवा एक त्याला क्रिएटिव्ह ब्लॉक म्हणतो, बरेचदा आपल्याला एका सर्टन पॉईंटला सुचायचं बंद होतं की पुढे करायचं काही. आणि तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीनं या विषयावरती जो अभ्यास केला आणि तुम्ही ज्या पद्धतीने जे प्रश्न विचारताना मला खूप छान वाटतंय की तुम्ही स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये खूप इन्वॉल्व आहात. म्हणजे आता हे पहा, मला एकतर प्लास्टिकला इग्नोर म्हणजे नावं ठेवायची नव्हती, म्हणजे प्लास्टिक मला प्लास्टिक खूप वाईट आहे किंवा प्लास्टिक नष्टच व्हायला हवं असं म्हणायचं नाही आहे. आपल्या सिनेमाचा उद्देश आहे की सिंगल यूज प्लास्टिक आणि पॅकेजिंग प्लास्टिक हे दोनच गोष्टी आहेत ज्या आपल्याला घातक आहेत आणि या दोनवरती आपला सिनेमा भाष्य करतो. वी आर नॉट अगेन्स्ट द प्लास्टिक ॲक्च्युली. आणि मग हे सगळं पटकथेत मांडायचं आणि त्याला म्हणजे कन्व्हिन्स करायचं लोकांना की हा असा हा सिनेमा होऊ शकतो. तर सिनेमाची स्टोरी सांगताना मला थोडंसं थांबावंसं वाटतं पण तरी सुद्धा आज मला असं वाटतं की थोडंसं आपण बोलूया त्याबद्दल.
1: हरकत नाही.
0: त्या सिनेमामध्ये आपण हे दाखवण्याचा प्रयत्न केला की त्याच्या घरातल्या कुटुंबातील एका व्यक्तीला कॅन्सर प्लास्टिकमुळे होतो आणि त्यामुळे ती व्यक्ती एक्सपायर होते. मग त्याला असं वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये प्लास्टिकशी काही कधीही संबंधित नव्हतो आणि माझ्या घरातल्या व्यक्तीला प्लास्टिकमुळे कॅन्सर व्हावा आणि ती मृत्यू व्हावी. तर याला आता जो व्यक्ती कारणीभूत आहे तो मनुष्य आहे की प्लास्टिक आहे हे शोधण्यापेक्षा तो प्लास्टिकलाच कारण पकडतो आणि त्याला या जगातून कशा पद्धतीनं आपल्याला नष्ट करता येईल किंवा प्लास्टिकवरती कसं कंट्रोल करता येईल आणि ते मनुष्याला हानिकारक जे झालंय ते कसं होऊ शकणार नाही यावरती तो प्रबोधन करायला लागतो. आणि त्या पद्धतीनं तो पुढे जातो की जेणेकरून खरं तर हे बघा, तुम्हाला मी थोडंसं या अनुषंगाने सांगतो आता की प्लास्टिक बाबा या सिनेमामध्ये ना फक्त प्लास्टिक कसं वाईट आहे हे सांगितलं नाही आहे किंवा प्लास्टिकमध्ये काय प्लास्टिकमुळे काय काय होतं, मनुष्याला काय आजार होतात, प्राण्यांवरती काय परिणाम होतात, जमिनीवरती काय परिणाम होतोय, समुद्रावरती काय परिणाम होतोय हे सगळं दाखवलंच आहे. परंतु हे सगळं सॉल्व्ह कसं होईल याचं सोल्युशन देखील दिलेलं आहे.
1: हे महत्वाचं आहे.
0: हां, तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय आहे तुम्हाला मी सांगतो की

0: कदाचित असं होऊ शकेल की आपला सिनेमा पाहिल्यानंतर जगभरामध्ये म्हणजे जग एकत्र येऊन त्याच्यावर विचार करेल की हा हे सोल्युशन आहे. असं सोल्युशन मी सिनेमामध्ये दिलेलं आहे.
1: मस्त.
0: आणि हे यावरती मला असं बोलायला अभिमान वाटतो की ते युनिक आहे. ते आजपर्यंत माझ्या रिसर्चमध्ये कुठे मला सापडलेलं नाही आहे. किंवा जगात सुद्धा जे लोक त्याच्यावरती कंट्रोल करायचा प्रयत्न करत आहेत प्लास्टिकवरती, त्यांना देखील सोल्युशन असं काही सापडलेलं नाही
1: आहे.
0: त्याचं कारणच असं आहे की जसं हे बघा, पाण्याबद्दल एक वॉटर ऍक्ट आहे वर्ल्डमध्ये की पाणी या देशातून त्या देशात जाऊ शकतं. तसं प्लास्टिकच्या बाबतीत काय झालंय की तसा कोणताही ऍक्ट नाहीये. आपल्या देशातलं प्लास्टिक दुसऱ्या देशात जातं आणि ते थांबवता येत नाही, अडवता येत नाही. मग ते अडवण्यासाठी नेमकं काय करायला हवं? तर आपल्या सिनेमातला खेडेगावातला हा एक अशिक्षित म्हणजे फार काही शिकलेलं मनुष्य नाही आहे, पण तो त्याच्यावरती ते सोल्युशन देतो.
1: बर,
0: अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे.
1: पण सर, या अशिक्षित नायकाला प्लास्टिकच्या बाबतीत शिक्षित करण्यासाठी तुम्हाला काय काय संशोधन करावं लागलं?
0: अच्छा, हे बा की प्लास्टिक कसं आपल्याला त्रास देत आहे हे सध्या इंटरनेटच्या माध्यमातून खूप माहिती मिळते.
1: बर
0: बरोबर. परंतु मला जे सगळ्यात जास्त हिट झालं ते म्हणजे काय माहिती का, की प्लास्टिक मिठामध्ये आलंय.
1: बर.
0: आणि आता आपण रेग्युलर मीठ जे खातो त्याच्यामध्ये आज प्लास्टिक आहे.
1: बर.
0: म्हणजे कोणतंही मीठ घ्या, आता मी एखाद्या कंपनीच्या मिठाचं नाव जर घेतलं तर ते योग्य ठरणार नाही, परंतु आज आपण खात असलेल्या प्रत्येक मिठामध्ये प्लास्टिक आहे. आता हे प्लास्टिक मिठामध्ये आलंय याचा अर्थ ते आपल्या शरीरात जात आहे, हा गंभीर आणि कॅन्सर होण्यासाठी तेवढंस पुरेसं आहे ते तेवढं. आणि ते त्यामुळे ते आपल्या ब्लडमध्ये पण आलंय. तर आत्ताचं संशोधन काय सांगतंय माहिती का, की आई जी बाळाला दूध पाजते त्या दुधात देखील प्लास्टिकचे अंश सापडतात. मग आता इतपत प्लास्टिक पुढे गेलेलं आहे आपल्या माणसाच्या शरीरामध्ये, त्यांना एवढी जागा मिळवलेली आहे. तर हे काय करू शकतो, डॅमेज काय करू शकतो मनुष्याला, की हे मनुष्य पुढे जन्मालाच येणं कठीण होऊन जाईल प्लास्टिकमुळे, कारण तो संपूर्ण रक्तात मिसळत चाललाय प्लास्टिकचे ते मायक्रो प्लास्टिक. आता आपण बोलतो फक्त पाणी पितो आणि त्यातून पाण्यातून मायक्रो प्लास्टिक आपल्या पोटात जातं वगैरे वगैरे, हा एक छोटा भाग झाला. परंतु हा मिठातून जे प्लास्टिक जात आहे, म्हणजे जेवणातून रोजच्या डाएटमधून प्लास्टिक जात आहे, हा खूप गंभीर प्रश्न आहे. आणि हे जे प्लास्टिक जे समुद्रात जातं आणि तिथे मीठ तयार होतं आणि त्यात त्या मिठात ते मिसळत आहे, जे मायक्रो प्लास्टिकचे जे छोटे छोटे कण तयार होत आहेत समुद्रामध्ये, ते लाटांबरोबर त्या जसं की आपण जर समुद्राची माती पाहिली खूप बारीक असते, किंवा ती बारीक का होते त्याच्यावरती जर आपण थोडंसं बोललो तर आपल्याला लक्षात येईल की तिथं क्रिया काय घडते. तर ते प्लास्टिक इतक्या मायक्रो कणांमध्ये त्या मिठामध्ये मिसळलेलं आहे की ते आपण आता वेगळं नाही करू शकत. म्हणजेच काय, तर प्लास्टिकला समुद्रापर्यंत पोहोचू दिलं नाही पाहिजे. मग ते समुद्रापर्यंत पोहोचणार नाही म्हणून आपण काय करू शकतो, तर अशा पद्धतीचे थोडेसे सोल्युशन्स त्याच्यामध्ये दिलेत. आणि हा विषय मला थोडासा गंभीर वाटला. मी अभ्यास करत असताना मला या गोष्टी कळाल्या. माझे काही मित्र आहेत जे याच्यावरती काम करतात, मी त्यांना देखील कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी सुद्धा बोलून पाहिलं, काही पुस्तकं वाचून पाहिली. त्याच्यामध्ये मला कळालं की अंटार्क्टिकाच्या पॅसिफिक समुद्रामध्ये एक असं बेट तयार झालं आहे जे कृत्रिम आहे आणि ते समुद्रात फिरतं आहे.
1: बरं.
0: आणि ते प्लास्टिकचं आहे. म्हणजे अशी काही ठिकाणं आहेत, तसं काही आयलंड असे जिथे मनुष्य कधीच गेलेलं नाहीये पण तिथे प्लास्टिक पोहोचलेलं आहे. मग आता आणखी एक प्लास्टिकची जी कठीण गोष्ट म्हणजे अवघड गोष्ट आहे ती म्हणजे अशी की प्लास्टिक 450 वर्ष नष्ट नाही होत. ते मातीमध्ये गेलं किंवा पाण्यामध्ये गेलं 450-500 वर्ष ते राहतं, ते नष्ट होत नाही. आता हा विषय डिबेटचा नाही आहे. म्हणजे लोक म्हणतात की काही गोष्टी अशा आहेत ज्या आजकाल छोटे किडे इसेन्स काही आहेत की प्लास्टिक खातात वगैरे, ते प्रमाण खूप कमी आणि ते नगण्य आहे त्याच्यात. आणि जरी ते खाल्लं तरी विष्ठेतून पुन्हा प्लास्टिकच येणार आहे. तर अशा पद्धतीची ती सगळी गोष्ट आहे. तर याला एकच, आता रिसायकलिंग या विषयावर एक थोडंसं बोलूयात आपण. प्लास्टिक रिसायकलिंग हे खूप महागात पडतं रिसायकल करायला. नवीन प्लास्टिक निर्माण करणं त्याच्यापेक्षा खूप सोपं पडतं.
1: बर.
0: म्हणून रिसायकल करणं लोक टाळतात.
1: बरोबर.
0: आणि रिसायकल केलेलं जे प्लास्टिक आहे ते रिसायकल केलेलं प्लास्टिक तेवढं पॉवरफुल आपल्याला मिळत नाही जेवढं सुरुवातीचं मिळतं.
1: पहिलं असतं ओरिजिनल प्रोडक्शन जे असतं
0: जे असतं. मग त्यामुळे हे रिसायकल करणं बहुतेक लोक टाळतात. प्रोजेक्ट शक्यतो सक्सेसफुल होत नाहीत. त्यामुळे

0: रिसायकलिंग हा एक पार्ट मी त्याच्यामध्ये आपल्या सिनेमामध्ये घेतलेला आहे की प्लास्टिक रिसायकलिंग ही थोडीशी कशी फेक गोष्ट आहे की ऍक्च्युली ती वर्कआउट होत नाही आणि त्याच्यावरती रिसायकल होईल असं सगळे टॅग्स असतात सगळं असतं, परंतु त्यातही खूप नियम आहेत. आता प्लास्टिकमध्ये देखील ना, आता जसं ओव्हनमध्ये सुद्धा आपण प्लास्टिक वापरतो आणि ते चालतं असं आपण म्हणतो, पण त्याच्यात सुद्धा काही मार्क्स आहेत जे असे आहेत की किती वेळा आपण ते त्याच्यात युज करायचं.
1: म्हणजे
0: ते ओव्हनमध्ये प्लास्टिकचं भांडं जे आपण वापरतो ते आपण रेग्युलर आयुष्यभर वापरू शकत नाही, त्याचं एक लिमिट आहे. त्यानंतर ते पुन्हा प्लास्टिकसारखं

0: जे असेल की किती वेळा आपण ते त्याच्यात युज करायचं.
1: म्हणजे
0: ते ओव्हन मध्ये प्लास्टिकचं भांडं जे आपण वापरतो ते आपण रेग्युलर आयुष्यभर वापरू शकत नाही, त्याचं एक लिमिट आहे. त्यानंतर ते पुन्हा प्लास्टिक सारखंच तुम्हाला धोका देणार आहे. मग या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा या पद्धतीचं कसलंही प्रबोधन नाही आहे. बरं, आपल्या सिनेमामध्ये मला लिमिटेशन्स होते की मी किती काय सांगू शकतो. तर मी जास्तीत जास्त हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की सिंगल यूज प्लास्टिक आणि पॅकेजिंग प्लास्टिकवरती काहीतरी सोल्युशन निघायला हवं आणि हे कुठेतरी थांबायला हवं की सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद आपण करायला हवा. आपण नेहमी दुसऱ्यावरती अवलंबून राहतो, म्हणजे एक एक्स गोष्टीला समोर आणतो. आपण स्वतःच गव्हर्नमेंट आहोत, आपणच ते निवडून देतो, त्यामुळे आपण कोणाला तरी काम सांगायचं किंवा कोणावर तरी अवलंबून राहायचं ही वृत्ती तर बंद व्हायला हवी. आणि आपण स्वतः शहाणू व्हायला हवं की आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला आता जर का आपण चांगला श्वास द्यायचा असेल, चांगलं जीवन द्यायचं असेल, तर आपणच ही काळजी घ्यायला हवी.
1: हा खरं तर खूप महत्त्वाचा आणि संवेदनशील संदेश तुम्ही या माध्यमातून दिला आहे की प्रत्येक नागरिकांना असा विचार करणं गरजेचं आहे की
0: अगदी
1: मी स्वतःच स्वतःला गव्हर्न करायचंय. आता आपणच जबाबदारी घेणं गरजेचं आहे कारण बऱ्याच गोष्टी आपल्याच दुर्लक्षामुळे किंवा आपल्याच चुकीच्या सवयींमुळे घडलेल्या आहेत आणि आता त्याचा धोका आपल्यालाच होतोय, तर आपण जबाबदारीही घेणं गरजेचं आहे. आता सर, तुम्ही सांगत होता संशोधन कशाप्रकारे केलं, अभ्यास कसा करावा लागला, अगदी ओव्हनच्या प्लास्टिकचं पण किती धोका आहे. म्हणजे ते कितीही सांगितलं असेल तरी हे निर्धोक आहे, तरी एका लिमिटपर्यंतच ते निर्धोक आहे. हा एक महत्वाचं तुम्ही आत्ता सांगितलं. यातली पात्र निवडताना, म्हणजे मुख्य नायक सोडून इतर पात्र ठरवताना तुम्हाला काय करावं लागलं?
0: ऍक्च्युली चित्रपट पूर्णतः काल्पनिक आहे.
1: बरं,
0: आणि पहिली गोष्ट अशी की सांगलीतील सगळे कलाकार आपण या चित्रपटामध्ये घेतलेले आहेत आणि सर्व कलाकार नवीन आहेत, पहिल्यांदा स्क्रीनवर येत आहेत. यामध्ये सगळ्या स्तरातले लोक आहेत, म्हणजे मला जसे हवे काही टीचर्स हवे होते स्कूलचे तशा पद्धतीची मुलं आहेत, काही खेडेगावातली मुलं हवी होती जी अगदी रॉ दिसतील तशी मुलं हवी होती. आणि मी सांगलीमध्ये एक छोटंसं इन्स्टिट्यूट चालवतो ज्याच्यामध्ये ऑनसेट फिल्म एज्युकेशन नावाचं ते इन्स्टिट्यूट आहे ज्यामध्ये मुलं ॲक्टिंग शिकतात किंवा फिल्म मेकिंग शिकतात. तर माझ्याकडे येणारे काही मुलांना देखील मी तिथे ट्रेन करून त्यामध्ये पार्टिसिपेट करवलं आहे.
1: बरं,
0: ही मुलं मात्र निवडताना आपण शक्यतो हे पाहतो की त्या मुलांचं इंटरेस्ट ॲक्टिंगमध्ये किती आहे आणि ते नेमकी त्या कॅरेक्टरला जात आहेत का, म्हणजे फक्त आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत किंवा आपल्या ओळखीचे आहेत म्हणून यांना आपण कास्ट केले असं नाही आहे, परंतु तशी मुलं आहेत म्हणून स्क्रिप्ट लिहिली असं म्हणता येईल.
1: अरे वा,
0: कारण म्हणजे असं झालं की अवेलेबल असणाऱ्या गोष्टीतून सिनेमा केलेला आहे, त्यामुळे अगोदर स्क्रिप्ट लिहावी आणि ते कॅरेक्टर्स क्रिएट करावे मग ते शोधावे असा तो सिनेमा नाही आहे. अगोदर कॅरेक्टर्स निघाले, त्या कॅरेक्टर्सला नंतर आपण सिनेमाचं स्वरूप दिलं आणि त्या अनुषंगाने ती स्क्रिप्ट लिहिली गेली. इथल्या लोकेशनला धरून ती स्क्रिप्ट लिहिली गेली म्हणून आपल्या स्क्रिप्टचा जो नायक आहे तो खेडूत आहे आणि तो पोवाडा गातो आणि पोवाडा गाऊन तो प्लास्टिकवरती पोवाडे बनवतो मग, म्हणजे आणि असे दोन तीन पोवाडे त्याच्यामध्ये टॉकेटिव्ह पोवाडे आहेत, म्हणजे अगदी म्युझिकल असे नाही आहेत. मी शक्यतो सिनेमाचा जो फॉर्म आहे तो थोडा रॉ ठेवलाय, त्यामध्ये खूप असं म्युझिकल काही केलेलं नाही आहे, कारण त्याचे शब्द महत्वाचे होते, त्याचे थॉट्स महत्वाचे होते, ते लोकांपर्यंत पोहोचावे त्या अनुषंगाने मी तो थोडस रॉ ठेवलाय सिनेमा. जसं तुम्ही विचारलात की त्यातले कॅरेक्टर्स, कॅरेक्टर्स हे सगळे म्हणजे आजूबाजूला जे होते जे मला अवेलेबल वाटत होते त्यांच्याच प्रतिमेला नजरेत ठेवून मी इकडचे कॅरेक्टर्स तयार केले आणि तशा पद्धतीचा तो सिनेमा आता म्हणजे पूर्णत्वाला आलाय.
1: वा, या दृष्टिकोनातून सुद्धा हा एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे कारण आधी तुमच्या समोर कॅरेक्टर आले आणि मग तुम्ही कथा पटकथा पुढे लिहित गेला आणि चित्रपट तयार झाला. आता लोकेशनचा विषय निघाला बोलता बोलता, सांगलीमध्ये शूटिंग झालंय म्हणालात, तर मग त्याविषयी थोडंसं, म्हणजे कुठल्या लोकेशनला चित्रपट शूटिंग करताना तिथला अनुभव कसा होता, त्यासाठी विशेष करून जिथं खूपच जास्त डम्पिंग आहे अशा ठिकाणी वगैरे जावं लागलं का, लोकेशन्स कसे निवडले?
0: अच्छा, मी शक्यतो एका गावात सगळं शूटिंग केलंय आणि मी असं सिनेमामध्ये जास्त प्लास्टिकचं डोंगर किंवा प्लास्टिकचा कचरा हे दाखवण्यावरती भर नाही दिलेला. ऍक्च्युली प्लास्टिकच्या इफेक्ट्सवरती जास्त भर दिला की प्लास्टिकच्या मुळे

0: होतंय काय, नेमकं लोकांना काय होतंय, प्राण्यांना काय होतंय, अशा पद्धतीत त्या गोष्टीवरती जास्त भर दिला आहे. त्यामुळे याचं जे शूटिंग आहे हे सगळं सांगलीच्या गुंडेवाडी नावाच्या एका गावामध्ये केलं
1: आहे.
0: ऑलमोस्ट सिनेमा संपूर्ण तिथेच पूर्ण झाला आहे. आणि इथे सांगलीमध्ये एक छोटी शाळा आहे, त्या शाळेमध्ये शाळेचे एक दोन सीन झालेत. असे लोकेशन अतिशय कमी आहेत, म्हणजे एक गाव, गावाच्या आजूबाजूचा परिसर आणि त्या गावातला पार, लोक आणि एक शाळा, एवढ्यातच सिनेमा संपतो. त्यामुळे तीन चार लोकेशन्स मध्येच आपण तो सिनेमा संपवलाय. हे सगळं सांगली शहर आणि गुंडेवाडी.
1: बर बर.
0: त्यामुळे मला खरं तर सांगली शहर आयुक्तांचं खूप धन्यवाद मानायचे की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यांनी धन्यवादाचं लेटरही दिलं.
1: आणि
0: जिथे तिथे शूटिंग करायचं तिथे तिथे जशी जशी अवेलेबिलिटी असेल तिथे आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य दिलं. सांगली महानगरपालिकेचे सुद्धा धन्यवाद मानायचे आणि सांगली जिल्हा परिषदेचे सुद्धा धन्यवाद मानायचे.
1: हा चित्रपट साधारण किती अवधीचा आहे?
0: ऍक्च्युली 93 मिनिट्सचा सिनेमा आहे. जनरली काय असतं की आपल्याकडे फुल लेंथ फिल्म आणि शॉर्ट फिल्म असे दोन पॅटर्न असतात. त्यामध्ये 80 मिनिटच्या अगोदर जो सिनेमा संपतो त्याला जनरली शॉर्ट फिल्म म्हणतात. आणि आपल्याला फुल लेंथ फिल्म करायची होती. सिनेमामध्ये गाणी वगैरे नसल्यामुळे तो साधारण 93 मिनिट्सपर्यंत गेला आहे. गाणी असती तर एक तो 100 किंवा 103-104 मिनिट्सपर्यंत, म्हणजे 1.5-2 तासांपर्यंत गेला असता. पण हा 1.5 तासांचा सिनेमा आहे.
1: हा हा. आणि सिनेमा पूर्ण शूट करायला एकूण किती तुम्हाला किती महिने लागले, किती काळ गेला यामध्ये?
0: सिनेमा एक साधारण आम्ही 28 दिवस शूट केला.
1: बर.
0: म्हणजे शाळेमध्ये एक आठवडाभर शूट केला, बाकीचे संपूर्ण दिवस आम्ही तो गुंडेवाडीच्या भागात आणि त्याच्या पुढे एक गाव आहे तिथे शूट केला. जे नदी पात्रावरती किंवा आम्हाला जे डोंगर भागामध्ये शूट करायचं होतं त्याला खूप वेळ लागला. उन्हाचे दिवस होते आणि डोंगर चढणे पुन्हा उतरणे ते खूप हेक्टिक असायचं. किंवा दूरचं दिसताना डोंगर खूप छोटा दिसायचा, चढायला गेल्यानंतर कळायचं अर्धा पाऊण तास लागतोय. मग तो वेळ असा खूप जायचा, त्यामुळे थोडा वेळ लागला. अदरवाईज सिनेमा तसा 20-22 दिवसात व्हायला हवा होता, परंतु 28 दिवस लागले त्याला.
1: बरोबर. हेच आहे चित्रपटामागचं खरं आव्हान. खरं तर म्हणजे संकल्पना येते मनात, कथा सुचते, पटकथा पात्र हे पण सिलेक्शन होऊन जातं. पण प्रत्यक्षात जेव्हा शूटिंगची वेळ येते, लोकेशन निवडायची वेळ येते आणि हे सगळं निभावून न्यायची वेळ येते तेव्हा खरा कस लागतो. आणि यामध्ये आर्थिक गोष्टी तर खूपच महत्वाच्या असतात. मग ही या बाबी तुम्ही कशा निभावून नेल्या, आर्थिक बाबी?
0: आपल्या इथे सांगलीमध्ये डॉक्टर किरण बोंगाळे म्हणून आहेत, त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
1: बरोबर.
0: महत्वाचं म्हणजे काय माहिती मॅडम, सगळ्यात महत्वाचं बरं झालं तुम्ही, म्हणजे तुम्ही खूप सुंदर हा प्रश्न विचारलेला आहे. कारण सिनेमा म्हटल्यानंतर करमणूक किंवा एंटरटेनमेंट किंवा कमर्शियल सेन्सनं लोक सिनेमाकडे पाहतात. अशा पद्धतीचे सिनेमाला कोणी प्रोड्युसर किंवा कोणी पैसे खर्च करायला तयार होत नाही. आणि बरेचदा लोक म्हणतात की मग असे सिनेमे, म्हणजे आता मी डिरेक्टर आहे किंवा मी लिहिलं आहे तर मीच खर्च करून मी का नाही करत हा सिनेमा. तर बरेचदा असे प्रश्न निर्माण होतात, म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल असे प्रश्न निर्माण होतात की दुसऱ्याच्या पैशानं मग प्रबोधन करायचं किंवा काय. तर ॲक्च्युली ना हा विषय त्यांनीच निवडला आहे. किरण बोंगाळेंचं मी का आभार मानतो किंवा त्यांचं का कौतुक करतो, कारण मी त्यांना भरपूर विषय सांगितले होते. ते म्हटले नाही मला प्लास्टिक बाबाच करायचं आहे.
1: बरं.
0: आणि मी म्हटलं सर हा सिनेमा आपल्याला फेस्टिवलसाठी वगैरे करावा लागेल, हा त्यात धाटणीचा सिनेमा होईल. त्यामुळे ते म्हटले ते मला काही कळत नाही पण मला हे आवडलं मला हे करायचं आहे. तर मग मी त्यांना म्हटलं पहा हे डॉक्युमेंटरी सारखं होऊ नये म्हणून त्याच्यावरती काम करावं लागेल, वेळ जाईल किंवा काय. ते म्हटले तुम्हाला जेव्हा जेवढा वेळ हवा तेवढा तुम्ही वेळ घ्या, तुम्हाला जे जे हवं ते मला सांगा, आपण तो सिनेमा अशा अशा पद्धतीनं करूयात. तर मला त्याचं ते म्हणजे त्यांचं बोलणं मला खूप छान वाटलं आणि ते त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की अशा पद्धतीच्या विषयाला त्यांनी फायनान्स केलं आणि त्याची निर्मिती केली.
1: अगदी. कारण आता प्रत्येक गोष्टीमध्ये थोडाफार किंवा कमर्शियल व्ह्यू खूप महत्वाचा असतोच, पण हे असे विषय जे आहेत यावर चित्रपट करण्यासाठी निर्माता पण तेवढा धाडसी किंवा प्रयोगशील असणं गरजेचं आहे.
0: आणि असे मॅडम लोक आहेत जगामध्ये आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की त्यांना सुद्धा असं वाटतं की समाजासाठी काहीतरी करावं. एक काय असतं कलाकाराच्या मनात नेहमी कुठेतरी हे असतं, कलाकार थोडासा नेहमी द्विधेतच असतो, पैसे कमवायचे की समाजासाठी काहीतरी करायचं. आणि त्याला आवड ही असतेच, काहीतरी करायचं असतंच, परंतु त्याला दिशा देणं, त्याला त्या दृष्टिकोनातून पाहणं आणि त्याच्यासाठी

0: पैसे खर्च करणं ही एक वेगळी बाब आहे. आता त्यातूनही मी प्रयत्न केलाय की हा सिनेमा एंटरटेनिंग कसा होईल, म्हणजे फक्त हा ब्लाबला होऊ नये किंवा याच्यात फक्त तुम्ही वेगळ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर लोकांच्या डोक्याला शॉट देऊ नये, म्हणजे की फक्त ज्ञानच देतोय हा सिनेमा, आम्हाला ज्ञान देऊ नका बुवा, असं तसं वाटू नये. या अनुषंगाने त्यामध्ये ना खूप इमोशनल काही गोष्टी आहेत, काही तथ्य आहेत, काही मनुष्यावरती आपल्या वागण्याचा परिणाम होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण एक मनुष्यच आहोत, परंतु आपण आपली जबाबदारी टाळली आणि दुसऱ्या माणसाला माणूस न समजता तो त्याचा वेगळा मनुष्य आहे असा विचार केला, आपलंही आणि त्याचंही नुकसान होत आहे, पुढे भविष्यात आणखी जास्त होणार आहे. तर ते तशा पद्धतीने थोडंसं तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला की आपण दुसऱ्या माणसाला देखील आपल्याप्रमाणेच माणूस समजावं.
1: हा खूपच महत्वाचा धागा आहे या चित्रपटाचा. पण हे लक्षात येते की माहितीपट होऊ नये याबाबत मात्र दिग्दर्शक म्हणून तुमचा खूप मोठा कस लागलेला असणार आहे आणि ते आव्हानच होतं. याबद्दल तुम्ही काय आणखी सविस्तर बोलू शकाल का की काय काळजी घेतली तुम्ही?
0: अगदी अगदी.
1: तर श्रोते हो, शालेय वयापासूनच निर्माण झालेली अभिनयाची आवड जोपासत जोपासत पुढे मराठी हिंदी चित्रपटांमध्ये तसेच अनेक नाटकांमध्ये भूमिका करत करत आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त चित्रपट तयार करण्यापर्यंतचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. डॉक्टर युग नील शंकर यांचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. अनेक चढ उतार सुद्धा आहेत त्यामध्ये आणि अनेक रंजक किस्से सुद्धा आहेत. हे सगळं आपण ऐकणार आहोत आजचे पाहुणे या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात, तेव्हा जरूर ऐका आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. तेव्हा आजच्या या भागात मी तेजा दुर्वे आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, आजचे पाहुणे हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता रात्री 10 वाजता. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: झाली होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता
1: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणी मध्ये ऐकून आहे पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरे सती साहेब
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचे आहे आता
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता

मन की बात। भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता आणि मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।

श्रोतेहो आपण ऐकत होतात अजय गोगावले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत नरहरी यांची ही गीतरचना अगबाई अरेच्या या चित्रपटाला संगीत होतं अजय अतुल यांचं.

अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून, आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस.

श्रोते हो, आपण ऐकत होतात सायली पंकज आणि सोनू निगम यांच्या युगल स्वरात मंगेश कांगणे यांचं हे गीत. दुनियादारी या चित्रपटाला संगीत होतं पंकज पडघम यांचं. आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो आपण ऐकत होतात अजय गोगावले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नागराज मंजुळे यांचं हे गीत. सैराट या चित्रपटाला संगीत होतं अजय अतुल यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. दरम्यान सकाळचे 10:15 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना. वाचक स्वर आहे शुभांगी चव्हाण यांचा.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर वाचक स्वर शुभांगी चव्हाण. श्रोतेहो, अशोक झुंझुनवाला यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा पहिला भाग आज आपण ऐकूया. अशोक झुंझुनवाला यांना ग्रामीण भारताची मशाल हाती धरणारा म्हणून ओळखले जाते. ते अध्यापन क्षेत्रातले आहेत, मात्र त्यांची दृष्टी चार भिंतींचे वर्ग ओलांडून दूरवर जाणारी आहे. भारतातील समस्यांसाठी देशातच उत्तरे शोधण्यासाठी अशोक झुंझुनवाला यांनी कल्पक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या संस्था उभारण्याचा विचार प्रत्यक्षात आणला. त्यांच्या टेलिकम्युनिकेशन्स अँड कॉम्प्युटर नेटवर्क ग्रुप या संस्थेमार्फत तंत्रज्ञानविषयक काम करणाऱ्या अनेक कंपन्यांना तयार करण्यात आले. त्या कंपन्या आता टेलिकम्युनिकेशन्स अँड कॉम्प्युटर नेटवर्क्स ग्रुप यांच्यासोबत भागीदारीत शहरी आणि ग्रामीण भागात टेलिकॉम आणि बँकांच्या सेवा विकसित करण्याचे काम करतात. अशोक झुंझुनवाला यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान सेवेबद्दल पद्मश्री या उपाधीसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, डॉक्टर विक्रम साराभाई संशोधन पुरस्कार आणि IBM इनोव्हेशन तसंच लीडरशिप फोरम अवॉर्डचाही समावेश आहे. त्यांना स्वीडनमधील इन्स्टिट्यूट ऑफ ब्लेकिंग इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमार्फत मानद डॉक्टरेट देऊन गौरवण्यात आलेले आहे. अशक्य ते शक्य करण्यासाठी तरुणांना आकर्षित करणे आणि देशाच्या खऱ्या गरजांचा शोध घेऊन त्यांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन करणे हे जीवित कार्य मानून अशोक झुंझुनवाला आता प्रयत्नशील आहेत. '81 मी भारतात परतलो आणि IIT मद्रास इथं अध्यापनासाठी रुजू झालो. मला घरासाठी दूरध्वनी जोड हवा होता. तो मिळायला तब्बल 8 वर्षे लागली. बजाज चेतक ही दुचाकी घ्यायला 4 वर्ष आणि स्वयंपाकासाठी LPG जोडणी घ्यायलाही खूप काळ लागला. माझ्या विभागासाठी मला व्यक्तिगत संगणक संच हवा होता. त्याच्या खरेदीची गुंतागुंतीची प्रक्रिया निराशाजनक होती. आमच्या एका माजी विद्यार्थ्याला

मी तो भेट म्हणून अमेरिकेहून पाठवायला सांगितला. कस्टमवाल्यांनी तो वर्षभर अडवून ठेवला. याचप्रमाणे मायक्रोप्रोसेसरसाठी 150 रुपये किमतीची चीप मिळवायलाही पुन्हा संपूर्ण वर्ष अन अर्ज विनंत्या लिहिलेल्या कागदांचे ढीग खर्ची पडले. त्या काळी मद्रास ते दिल्ली विमानाने जाये करण्यासाठी खर्च करावी लागणारी रक्कम ही माझ्या हातात पडणाऱ्या 6 महिन्यांच्या पगारा एवढी होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर 25 वर्षांनंतरचा भारत हा असा होता. आता 25 वर्षांनंतरचा भारत लक्षणीयरित्या बदललेला आहे, निदान ग्रामीण भागापुरता तरी. ग्रामीण भारत सध्या आत्मविश्वासाने आगेकूच करतो आहे. आपल्याकडे आता वर्षाला 15 कोटींपेक्षा जास्त दूरध्वनी जोडण्यांची भर पडते. जगातील दूरसंचार बाजारपेठेत जलद गतीने वाढ होणाऱ्या देशांमध्ये आता आपली गणना होते. त्यासाठी लागणारे भाडेही खूप कमी आणि भारतीय समाजाच्या अगदी तळाच्या वर्गालाही परवडणारे आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांना आता स्वयंचलित दुचाकी विकत घेणे अवघड राहिलेले नाही. टाटा नॅनोसारखी चारचाकीही आता सहजपणे त्यांच्या मालकीची होऊ शकते. देशांतर्गत कोठेही ते अत्यंत कमी दरात विमान प्रवास करू शकतात. दि इकॉनॉमिस्ट या नियतकालिकाच्या आर्थिक माहितगार कक्षाने 2006 मध्ये सादर केलेल्या अहवालात असं म्हटलं होतं की 2006 ते 2020 या कालावधीत भारताकडून जागतिक आर्थिक वाढीत 12.2% योगदान आणि 142.4 कोटी नवे रोजगार संभवतात. भारताने ही दरी कल्पकतेने भरून काढली. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाबाबतची कौशल्ये मोठ्या कल्पकतेने गेली काही वर्षे उपयोगात आणली जात आहेत. आपल्याकडे उच्च दर्जाची कौशल्ये असलेली आणि झपाटून काम करणारी माणसे आहेत. ती अत्यंत मर्यादित संसाधने आणि कमीत कमी जागतिक कनेक्टिव्हिटी असतानाही प्रभावीपणे पाश्चिमात्य देशांसाठी काम करतात. त्यासाठी परदेशात संधी मिळण्याचीही वाट न बघता येथूनच ते सक्षमपणे काम करतात. सुरुवातीला बऱ्याच परदेशी ग्राहकांना भारतातून कितपत दर्जेदार काम मिळू शकेल याबद्दल शंका वाटत होती. त्याच कारणाने माहितीच्या तपशिलाच्या सुरक्षिततेबाबतही ते साशंक होते. पण या विरोधाला न चुमानता आपल्या माणसांनी काम सुरू ठेवले. लवकरच त्याचे चांगले फळ मिळाले. जागतिक दर्जाच्या सेवा पाश्चिमात्य देशांना आपण भारतातून पुरवू लागलो. माहिती आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या पदवीधराला नेहमीच्या कामांऐवजी विशिष्ट प्रकारच्या गुंतागुंतीच्या रचनेवर आधारित काम करता येण्यासाठी 15 वर्षांचा कालावधी जावा लागला. आता मात्र भारत हा जगभरात IT हब म्हणूनच नव्हे तर डिझाईन हाऊस म्हणूनही ओळखला जातो. आपण यातून संपत्ती तर मिळवलीच आहे, शिवाय प्रचंड आत्मविश्वासही कमावला आहे. तो प्रत्येक क्षेत्रात दिसतो आहे. आता आपण जगात कोणाही पेक्षा कमी नसल्याची आपली खात्री पटत चालली आहे. भारतात राजकीय पातळीवर उदारीकरण आणि मुक्त बाजारपेठेची प्रक्रिया सुरू होताच आपली कल्पकताही उंच भरारी घेऊ लागली. परदेशातून आयात केलेली उत्पादनं आणि सेवा आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना परवडणाऱ्या नाहीत हे आपल्या लक्षात आले. आपण उत्तम दर्जाच्या उत्पादन आणि सेवांची निर्मिती करून आपल्या लोकांना परवडणाऱ्या किमतीत त्या उपलब्ध करून देण्यासाठी कल्पकतेचा पुरेपूर उपयोग केला. दूरसंचार आणि हवाई वाहतूक ही दोन्ही क्षेत्र याचीच उदाहरणं आहेत. आपण आणखीही खूप काही केलं. जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी पवन ऊर्जा पुरवठा करणारी कंपनी आपल्याकडे आहे. जगातील 12 शक्तिशाली सिमेंट कंपन्यांपैकी 5 भारतात आहेत. आपण आता स्वयंचलित वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची निर्मिती करणारी राजधानी म्हणून ओळखले जातो. टाटा नॅनो विकसित करून जगाला हे सिद्ध करून दाखवलं की आपण कल्पकतेने सर्वश्रेष्ठ दर्जाची

0: उत्पादने करायला सक्षम आहोत. माध्यम, चित्रपट आणि संगीत या क्षेत्रांमध्येही सर्वोत्कृष्टता गाठत जगावर आपण आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे आपण जैवतंत्रज्ञान आणि औषध निर्मिती संदर्भातील शोधकार्यातही झटपट आघाडी घेतली आहे. बिनतारी संपर्क यंत्रणेच्या क्षेत्रातही लवकरच आपण तांत्रिक पातळीवर जगात सर्वांच्या पुढे असू. आपल्याकडील बँक उद्योग तर जगातील काही ताकदवानांमध्ये अगोदरच जागा मिळवून आहे. अजूनही आपल्याकडे पायाभूत सुविधा फारशा चांगल्या नाहीत, पण आता आपण त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आपली अर्थव्यवस्था वेगाने वाढत भारताला जागतिक पातळीवर वाढणारी प्रचंड ताकद म्हणून साकार करायच्या मार्गावर आहे. विकास आणि वाढणाऱ्या आत्मविश्वासाला भारतातील ग्रामीण भाग तसंच शहरांनजीकच्या गावांमध्ये दुर्दैवानं खीळ बसली. 70 कोटी लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भारताचा सहभाग या वेगवान आर्थिक आणि दृष्टिकोनाबाबतच्या बदलांमध्ये नाही. या भागांमध्ये काहीच बदल झाले नाहीत असं नाही. 2 वर्षांपूर्वी संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली असताना ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेमुळेच भारताला चटकन तोल सावरता आला. इनाम सिक्युरिटीज इंडिया रिसर्चच्या पुनरुत्थानामुळे भारताच्या ग्रामीण भागाला मिळणाऱ्या संधी या शीर्षकाने 30 जून 2009 रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलं आहे की भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या सुमारे 45% सहभाग ग्रामीण बाजारपेठेचा असून हे प्रमाण शेती उत्पादनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जवळजवळ निम्मे आहे. भारतातील रहिवाशांचे सुमारे 70% प्रमाण ग्रामीण भागात असून खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंचे प्रमाण सुमारे 40% एवढे तिथेच आहे. वाढीतील हा लक्षणीय बदल अलीकडेच घडून आलेला आहे आणि तोही शासनाकडून ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केल्यानंतरच्या काळात. NREGS, ग्रामीण आरोग्य अभियान यासारखे कार्यक्रम आणि स्वर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना आदींमुळेही हा बदल घडायला मोठी मदत झाली आहे. असं असलं तरीही ही वाढ अगदी ग्रामीण भारतात सुद्धा काहीशी एकांगी आहे. आकाराने मोठी खेडी आणि शहरांनजीकच्या त्याचप्रमाणे महामार्गाजवळच्या गावांची अवस्था भीषण आहे.
1: जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा गांधी विचारांची, संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर, वाचकस्वर शुभांगी चव्हाण. विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं.
0: श्रोतेहो, अशोक झुंझुनवाला यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा पहिला भाग आज आपण ऐकलात. बराय तर श्रोते हो, याबरोबरच आमचा आजचा गांधी वंदना हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोते हो, गांधीवंदना हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो आपण ट्यून केले आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 10:30 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 1970 काळात ज्या संगीत दिग्दर्शकांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार एंट्री केली आणि ज्यांनी आपल्या संगीताच्या गाण्यांच्या मार्फत रसिकांची वाहवा मिळवली ते म्हणजे कल्याणजी आनंदजी. आज आपण बोलणार आहोत त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कार्याबद्दल आणि सहभागाबद्दल. पण सुरुवातीला ऐकूया हे एक छानसं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची ही गीतरचना. जब जब फूल खिले या चित्रपटाला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहे सुप्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर कल्याणजी आनंदजी यांच्याविषयी. श्रोते हो, कल्याणजी आनंदजी हे मूळचे गुजरातचे. कल्याणजींचा जन्म जून 1928 तर आनंदजींचा जन्म मार्च 1933 झाला. या दोन्ही सख्या भावांनी 1970 काळात आपल्या करिअरची सुरुवात केली. कल्याणजी आनंदजी यांचे वडील बिझनेसच्या संबंधात कच्छहून मुंबईला राहायला आले आणि मुंबईत कल्याणजी आनंदजींचे संगीत शिकणं सुरू झालं. वडिलांच्या एका मित्राकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. लहानपणापासूनच गुजराती आणि मराठी लोकांच्या सान्निध्यात कल्याणजी आनंदजी राहिले, त्यामुळेच गुजराती आणि मराठी भाषेचा प्रभाव त्यांच्यावर

श्रोतेहो, आपण ऐकत होतात किशोर कुमार यांनी गायलेलं जॉनी मेरा नाम या चित्रपटातील हे गीत. इंदिवर यांच्या रचनेला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोतेहो, क्ले वॉयलिन नावाच्या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटने

कल्याणजींनी आपल्या करिअरची सुरुवात केली. याच वाद्याचा उपयोग 1954 साली प्रदर्शित झालेल्या नागिन या चित्रपटात करण्यात आला, ज्याला संगीत होतं हेमंत कुमार यांचं. त्यानंतर कल्याणजींनी आपल्या भावासोबत अर्थात आनंदजींसोबत एक ऑर्केस्ट्रा ग्रुप तयार केला, जो ग्रुप मुंबईत आणि मुंबईच्या बाहेर म्युझिक शोज करत असे. भारतात लाईव्ह म्युझिकल शो करणारे कल्याणजी आनंदजी हे पहिले बंधू होते.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात अंजान यांचं हे गीत. चित्रपट होता मुकद्दर का सिकंदर.
1: ती होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.
2: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरे सती साळवी.
1: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
3: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरवर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे. खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
1: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.
0: श्रोते हो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, सचिन देव बर्मन, हेमंत कुमार, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिशन, रवी या सगळ्यांनी त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत आपला दबदबा कायम ठेवला होता. खरं पाहिलं तर तो हिंदी चित्रपटसृष्टीचा सोनेरी काळ होता आणि अशा दिग्गजांसमोर टिकणं आणि आपलं वेगळं असं अस्तित्व निर्माण करणं थोडं कठीणच होतं. तरीही आपल्या वेगळ्या शैलीने संगीताने कल्याणजी आनंदजींनी रसिकांची मने जिंकली, त्यांची वाहवा मिळवली. 1959 साली प्रदर्शित झालेला सम्राट चंद्रगुप्त हा कल्याणजी आनंदजींचा पहिला चित्रपट, ज्यात भारतभूषण आणि निरुपा रॉय यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

श्रोते हो आपण ऐकत होतात किशोर कुमार यांच्या स्वरात शर्मिली या चित्रपटातील हे गीत. आनंद बक्षी यांच्या रचनेला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोते हो पोस्टबॉक्स नंबर 999 सट्टा बाजार मदारी हिमालय की गोद में जब जब फूल खिले इत्यादी चित्रपटांना कल्याणजी आनंदजींनी संगीत दिलं. जवळजवळ 250 चित्रपटांना संगीत देणारे कल्याणजी आनंदजी, त्यापैकी 17 चित्रपट गोल्डन जुबली आणि जवळजवळ 40 चित्रपट सिल्वर जुबली हिट ठरले. कल्याणजी आनंदजींनी अनेक चॅरिटेबल ट्रस्टसाठीही देश विदेशात भरपूर कार्यक्रम केले. श्रोते हो मनहर उदास, कुमार सानू, अलका याग्निक, साधना सरगम, सपना मुखर्जी, उदित नारायण, सुनिधी चव्हाण ही अशी काही नावं आहेत ज्यांना कल्याणजी आनंदजींनी पार्श्वगायनासाठी पहिली संधी दिली होती. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात हात की सफाई या चित्रपटातील हे गीत. गुलशन बावरा यांच्या रचनेला संगीत अर्थातच कल्याणजी आनंदजी यांचं.

श्रोते हो आपण ऐकत होतात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात हात की सफाई या चित्रपटातील हे गीत. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. श्रोते हो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहे सुप्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर कल्याणजी आनंदजी यांच्याविषयी. श्रोते हो लक्ष्मीकांत प्यारेलालजींनी काही वर्ष म्युझिक असिस्टंट म्हणून कल्याणजी आनंदजींकडे काम केलं आहे. किशोर कुमार यांनी कल्याणजी आनंदजींसोबत बरीच वर्ष काम केलं. त्यात जीवन से भरी तेरी आखे जिंदगी का सफर पल पल दिल के पास निले निले अंबर पर या गाण्यांनी कल्याणजी आनंदजींचं संगीत अमर केलं. आजही ही गाणी कानावर पडली तर आपण ती नकळतपणे गुणगुणू लागतो.

श्रोते हो, आपण ऐकत होतात किशोर कुमार यांनी गायलेलं सफर या चित्रपटातील हे गीत. नवीन आणि तरुण मुलांचं टॅलेंट ओळखून त्यांना मार्गदर्शन करणं हे कल्याणजींचं स्वप्न होतं, जे लिटिल स्टार्स या नावाने आनंदजींनी पूर्ण केलं. लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघींसोबतही जवळपास 300 गाणी कल्याणजी आनंदजींनी आजपर्यंत रेकॉर्ड केली आहेत. त्यात डॉनमधील जिसका मुझे था इंतजार हे गाणं खूप गाजलं आणि त्याच चित्रपटातील ए मेरा दिल हे गाणं आशा भोसले यांच्या स्वरात रेकॉर्ड करण्यात आलं, जे सुपर डुपर हिट ठरलं. या गाण्यासाठी आशा भोसले यांना फिल्मफेअर बेस्ट सिंगरचा अवॉर्ड या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. या गाण्यासाठी कल्याणजी आनंदजींना ग्रॅमी अवॉर्ड प्राप्त झाला होता.

श्रुती हो आजपर्यंत नॅशनल अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड, आयफा अवॉर्ड, लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड, सहारा परिवार अवॉर्ड, बीएमआय अवॉर्ड, ग्रेट इंडियन म्युझिक अवॉर्ड, पद्मश्री अवॉर्ड अशा अनेक अवॉर्ड्सने कल्याणजी आनंदजींना सन्मानित करण्यात आलं आहे. आपल्या संगीताने अख्ख्या भारतावर, येथील लोकांच्या मनावर राज्य करणारे कल्याणजी आनंदजी, ज्यांचं संगीत गाणी ही आपल्या मनात नेहमीच कुठेतरी घर करून राहतील यात तिळमात्रही शंका नाही.

श्रोते हो आपण ऐकत होतात किशोर कुमार यांच्या स्वरात ब्लॅकमेल या चित्रपटातील हे गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या रचनेला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. आणि या गीताबरोबर आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे अथवा मेलद्वारे नक्की कळवा. तेव्हा आता या कार्यक्रमासाठी मला रेवा देवरसला इथेच निरोप द्या. नमस्कार.

0: हजारों लड़ाइयों के बाद भी मनुष्य तब तक नहीं जीत सकता जब तक वह अपने ऊपर विजय प्राप्त नहीं कर लेता। धन्यवाद। श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र, आता प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम। निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची।
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम। एमडीचा काळ, थंडरची ललकार, यात ऐकूयात नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते सतीश रेवे। आई वडील जे आपल्या पाल्यांसाठी वाटेल ते करायला तयार असतात, परिस्थिती अभावी कर्ज काढून मुलांना शिक्षणासाठी बाहेर सुद्धा पाठवतात। आशा एवढीच असते की मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं। मुलगा बाहेर शिकायला गेला हे किती आनंदानं आणि गर्वानं ते मिरवत असतात, पण वास्तव्य काही वेगळंच असतं। दारू ड्रग्सच्या नशेत कित्येक जण त्यांचे प्राण गमावतात। या सर्वांना या गर्तेतून बाहेर काढणं, त्यांचं भविष्य वाचवणं, अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी थांबवणं आणि त्याच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य आणि अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। याच दिवसाच्या अनुषंगानं या तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर काढणारे ऑपरेशन थंडरच्या माध्यमातनं स्वतः प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करून अंमली पदार्थ आणि अवैध व्यापाराला आळा घालणारे नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त IPS अधिकारी डॉक्टर रवींद्र सिंगल यांना आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे। आपण त्यांच्याकडनं त्यांनी केलेल्या कार्याविषयी आणि तरुण पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात। तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, नागपूर आकाशवाणी स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे।
2: खूप धन्यवाद मॅडम।
1: सगळ्यात आधी तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की अल्कोहोल, गांजा, चरस, हेरोईन यासारख्या जे पारंपरिक अंमली पदार्थांची नावं ऐकत आलेलो आहे आपण, तर त्यात आता सिंथेटिक ड्रग्ज पण खूप वाढत चालले आहे असं ऐकिवात आहे। यात MD म्हणजे मॅफड्रॉन हे नाव प्रामुख्यानं समोर येऊ लागलंय, याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल।
2: अगदी बरोबर मॅडम, जे पारंपरिक जे ड्रग्स होती जे आपण ऐकत होतो, परंतु ह्याशिवाय आत्ता सिंथेटिक ड्रग्स आलेले आहे जे नवीन आहे, मेफेड्रोन जसं आपण सांगितलं, तसेच LSD नावाची एक ड्रग्स आहे आणि इतर काही कॉम्बिनेशन बनून नवीन ड्रग्स येत आहे। त्याशिवाय काही इंजेक्शन्स वगैरे आपण घेत आहे त्याच्यातही केमिकल बेस्ड ते आहे, तर हे एक गंभीर विषय झालेला आहे आणि ते याला प्रिपेअर करण्यासाठी काय मोठी जागा लागत नाही। ते छोटासा जर एक 10x10 खोली असली किंवा त्याच्यापेक्षा जरी लहान असली तर त्याच्यात केमिकल कॉम्बिनेशन्सनी ते बनू शकतात। तर एक गंभीर समस्या झालेली आहे आणि हे कुठे, म्हणजे आपल्याला वाटेल की हे सोसायटी आहे, हाऊसिंग सोसायटी आहे, हे स्लम्स आहे किंवा एखादी फॅक्टरी बंद आहे किंवा कमर्शियल एरिया आहे, हे कुठेही सुरू होऊ शकतं आहे। तर हे एक मोठा एक आव्हान सगळ्यांच्या समोर आहे। पोलीस तो आहेतच, त्याच्यासाठी NCB आहे, ANTF डिपार्टमेंट आपला स्टेट पोलीसचे आहे, ते सगळे आहे, परंतु हे समाजासाठी एक मोठी समस्या झालेली आहे।
1: नक्कीच, आणि मुख्यतः हे ड्रग्ज घेणारे तरुण वर्ग आढळून येतात, मग ह्या तरुणांच्या शरीरावर आणि आरोग्यावर काय परिणाम मुख्यतः होत असतो या सगळ्या गोष्टी?
2: आम्ही ज्याप्रमाणे मुलांशी बोललो आहे, काही मूवीज जर तुम्ही बघितले, हे रियालिटी दाखवत आहे की कसे कसे त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो। माझं असं म्हणणं आहे स्वतः की त्यांचे एक ते मेंदूवर फार मोठा त्यांचे परिणाम होतो, म्हणजे मानसिक दृष्टीने ते वीक होऊन जातात, स्वतःवर कंट्रोल राहत नाही, एंग्झायटी वाढतात, डिप्रेशन वाढतात आणि काही मुले जे आहेत आपले स्वतःचे प्राण घेण्याचा प्रयत्न करतात। हा फार गंभीर ते नेगेटिव्ह परिणाम आपले मेंदूवर होतो। याशिवाय फिजिकल आपला जे एक्झिस्टन्स आहे त्याच्यावरही परिणाम होतो, आपला जे डाईट आहे तो कमी होऊन जातो, आपला जे वीकनेस वाढतो, फार एकदम दुसऱ्यांशी बोलताना स्वतःवर संयम राहत नाही, म्हणजे एकदम आउट ऑफ कंट्रोल

0: मुले होऊन जातात. आणि आम्ही तो असं बघितलेलं आहे, काही यंग मुले म्हणजे 16-17 वर्षाचे, ते आपले पेरेंट्सवर पण हात उचलतात, इथपर्यंत त्यांची मानसिकता होऊन जातात, म्हणजे स्वतःवर कंट्रोलच राहते.
1: नक्कीच सर. आणि NPDS कायद्यानुसार मॅफेड्रॉन बाळगणं किंवा व्यापार करणं हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे, मग ह्या गुन्ह्याच्या अंतर्गत कुठली शिक्षा होऊ शकते?
0: याच्यात जे आहेत ना, कुठली ड्रग्स असली, आपला NDPS ऍक्ट आहे 1985 आणि त्याच्यात त्यांची शिक्षा दिलेली आहे, म्हणजे स्मॉल क्वांटिटी असली, लेस देन कमर्शियल

0: याच्यात आता कुठली ड्रग्स असली, आपला NDPS ऍक्ट आहे 1985 आणि त्याच्यात त्यांची शिक्षा दिलेली आहे. म्हणजे स्मॉल क्वांटिटी असली, लेस देन कमर्शियल क्वांटिटी असली आणि कमर्शियल क्वांटिटी असली, असं तीन भागात त्यांनी हे दिलेलं आहे. आणि त्याच्यात जसं थोडी क्वांटिटी असली तर त्याची 1-2 वर्षाची शिक्षा आहे आणि फाईन पण आहे. दुसरं जर असली तर त्याचे 10 वर्षपर्यंत आहे. काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये म्हणजे रिपीट ऑफेंडर्स जर असले त्याला डेथ पेनल्टी पर्यंत आहे. आणि त्याच्यासाठी एक स्पेशल जजची नियुक्ती पण होतात. म्हणजे हा स्पेशली ट्रीट करण्यात आलेला आहे ह्या कायद्यामध्ये जे केसेस असतात. तर ह्याच्या जे आहे शिक्षा फार गंभीर असतात. याशिवाय जर एखादी छोटी क्वांटिटीमध्ये किंवा एखादा जे घेतो माणूस यंगस्टर्स आणि त्यांनी जर कोर्टासमोर मान्यता दिली आणि तो त्याची इच्छा आहे की तो त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं आहे, मग असे पण तरतूद आहे कायदेमध्ये की त्याला तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवू शकतात. म्हणजे ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला आनंद होत आहे की आम्ही आता असे 2 केसेसमध्ये जिथे मुलांनी सांगितलं की आम्हाला हे त्यातून बाहेर निघायचं आहे, मग त्यांनी कोर्टाने त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलेलं आहे.
1: आणि डॉक्टर सिंगल सर, अंमली पदार्थ सेवन आणि अवैध व्यापार प्रतिबंधासाठी जे आपण ऑपरेशन थंडर अभियान सुरू केलं याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
0: हा ऑपरेशन थंडर जो आहे एक फार मोठा एक लढा आपण सुरू केलेला आहे. जवळपास 2 वर्षाचे झालेले आहे आणि याच्यात एक म्हणजे इंटरेस्टिंग सुरुवात झाली होती. ज्यावेळेस मी इथे आलो होतो माझे ऑफिसला, मी लोकांना सगळ्यांना भेटतो जे व्हिजिटर्स येतात, तर त्याच्यात एक महिला आली. ती म्हणाली की साहेब मला एक पर्सनल मॅटर डिस्कस करायची आपल्याशी. मी म्हटलं आता सगळे आहे कारण मी ऑफिसच्या बाहेर जाऊन सगळ्यांना भेटतो. तर मी म्हटलं तुम्ही थोडी वेळ थांबा. हे संपूर्ण ज्यावेळेस ऑफिसमध्ये गेलो ती महिला माझ्याकडे आली आणि ते रडायला सुरुवात त्यांनी केली. ती म्हणाली की साहेब माझा एक 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो याचे आधी गेलेला आहे आणि इतका खराब घरामध्ये परिस्थिती आहे सध्या. तो कोणाची ऐकत नाही, आमच्यावर हात उचलतो, माझे पतीवर हात उचलतो आणि घरात चोरी करतो आणि काही म्हणजे कंट्रोल त्याच्यावर नाही आहे. तर हे मला वाटलं की इट इज सच अ सिरियस इश्यू. एक महिला ज्याचे घरात असं चालू आहे तर त्याची काय परिस्थिती असेल मानसिक. हे इथून सुरुवात झाली होती. याच्यात त्यावेळेस आम्ही सांगितलं की इतकं जर गंभीर हे समस्या आहे तर आम्ही एक त्याची मीटिंग बोलवली. त्याच्यात आम्ही सगळे समाजाचे वर्ग आहे ते सगळ्यांना, त्याच्यात सायकेट्रिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, आमची पोलीस फोर्स असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते असतील, सगळ्यांना आम्ही याच्यात इन्वॉल्व केला. मीटिंग घेतली आणि देन फोर्सफुली जे याच्यात इन्वॉल्व्ड होते म्हणजे विकणारे आणि हे जे पॅडलर्स वगैरे ते सगळ्यांच्यावर एकच दिवशी आम्ही 10 टाकले आणि जवळपास 800-900 लोकांना उचललं आम्ही रात्री. म्हणजे असं ऑपरेशन केलं की एकदम दहशत त्याची झाली. आणि त्याशिवाय नंतर मग त्याच्यावर ॲक्शन्स वगैरे घेतले, घरझडत्या वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही येतो कुठून, कारण आपल्याकडे जे येण्याचे 2 मार्ग आहे. तो एक आहे वेस्टर्न इंडिया जे आहे तिथे जे आपला गोल्डन क्रेसेंट म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान तिथून जो भाग आहे ते आतमध्ये येतात, पंजाब आणि हरियाणा मग राजस्थान मध्य प्रदेश आणि आपल्याकडे. आणि ईस्टर्न साईडला तुम्ही बघितलं तर आपला हे गोल्डन ट्रायंगल आहे. तिथे गोल्डन ट्रायंगलमध्ये लाओस बर्मा व्हिएतनाम हे जे तिथून जे आहे तो आपला दुसरा मार्ग आहे. म्हणजे तो तिथून वेस्ट बेंगॉल किंवा नॉर्थ ईस्टनी खाली येऊन आपल्याकडे. आणि आपला एक हायवे आहे म्हणजे मेजर जंक्शन आहे नागपूर. रेल्वेनी पण येतात. मग नंतर आपण अजून शोधला तर आम्हाला दिसला की काही वेळेस ते लक्झरी बसेसमधून पण इथे येत आहेत. म्हणजे पोरस आहे आपला नागपूर जिल्हा. आपल्याला काम काय काय करायचे तर आपण निवडून घेतलं की हे याच्यावर करायचे. मग त्याच्यानंतर आमची जी NDPSची जी टीम आहे क्राईम ब्रांचमध्ये त्यांची सेपरेट मीटिंग घेतली. कायद्याबद्दल त्यांना सांगितलं की तुम्ही जर रेड करायचे आहे, तुम्हाला जर अरेस्ट करायचे आहे तर तरतूद काय काय आहे, तर ते केलं. म्हणजे सगळी डायरेक्शनने आम्ही त्यांना तयार केला. त्याच्यानंतर म्हणजे मागच्या वर्षीही आम्ही जवळपास 3.5 कोटीचा जप्त केला होता. आता ह्या वर्षी आत्तापर्यंतच आपण जवळपास 3 कोटीचे मुद्देमाल जप्त केलेलं आहे आणि त्याचे सगळे प्रकारचे ड्रग्स आहे. म्हणजे आम्ही हे जे आहे एक लढा देतो आहे. याशिवाय आपली अवेअरनेसही चालू आहे. म्हणजे आपण एक वेळ एक साईडला तो आपण क्रिमिनल्सशी लढतो आहे, मग जे विक्टिम्स आहे आणि जे यंग आहे लोक त्यांना कसे थांबवायचे आहे ते ह्या साईडला वळणार नाही तर ते अवेअर

0: फिटनेस पण शाळामध्ये कॉलेजेसमध्ये किंवा त्याचे सोसायटीजमध्ये इथेही चालू आहे. आणि आपल्यासारखे जे मीडियम्स आहेत त्या मीडियम्सचाही आम्ही वापर करतो आहे. आम्ही ऑपरेशन थंडरचा वेगळा वेबसाईट बनवलेला आहे, आमच्या यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे, आणि मी पर्सनली पण दर बुधवारी वेडनेसडे वाईब्समध्ये मी एक आव्हान सगळ्यांना करतो की कसे ते लांब राहिले पाहिजे. म्हणजे आमच्या डेडिकेटेडली आमची पोलीस फोर्स, आम्ही पर्सनली याच्यावर काम करतो आहे.
1: नक्कीच कामाचं स्वरूप खूप मोठं आहे ऑपरेशन थंडरचं, आणि यात नक्कीच 100% काय 200% यश मिळणार सगळ्यांना अशी आपण आशा करूया.
0: बिलकुल मॅम.
1: आणि अंमली पदार्थाची तस्करी हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे आज प्रशासनासमोर उभा आहे. मग कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या बातम्या पण रोज आपण वाचत असतो वर्तमानपत्रात, यासंबंधी कुठली आव्हानं उभी आहेत मग आज?
0: जसं मी सांगितलं आता की पोरस आहे, म्हणजे इतके ओपन एरियाज आहे, आणि याच्यात जे आहे, जर एखादा जसे गांजा एक ट्रक ओडिशामधून सुरुवात झाली त्याची, मग तो येतो. आता परवाच आम्ही पकडला 200 kg गांजा. ते स्टील होता, स्टीलचे जे शीट्स रॅप केलेले, त्याच्यात आतमध्ये त्यांनी ते ठेवले होता गांजा. आणि हे ते आम्हाला इंटेलिजन्स मिळाली होती की असं जे चालू आहे, मग आम्ही त्याच्या ट्रॅकिंग करत होतो, तर ते आम्ही पारडीमध्ये त्याला पकडला आणि तिथे ते जप्ती केली. मग आता बघा, तो स्टीलसाठी तो ट्रेलर होता, त्याच्यात गांजा ठेवलेला होता. मग इतकं मोठं आव्हान, आणि आपण सगळे ट्रक्स वगैरे असे थांबू शकत
1: नाही,
0: तर तो एक मोठा आव्हान आहे. तर त्याशिवाय आता लक्झरी बसेसमध्ये आपण पकडलेलं आहे, तर काही वेळेस मुंबईवरून येत होता, आम्हाला माहिती मिळाली की असं येतो आहे, आम्ही चेक केलं आणि तिथे MD आम्हाला सापडली. तसेच मध्य प्रदेशवरून काही वेळेस येतात. तर हे जे सगळे जे आहे ना, ते थोडा एक आहे त्याच्यात चॅलेंज. आणि याच्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जो आहे, ते भारत सरकारच्या, तेही एक कॉर्डिनेट करतात संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्याशिवाय आता ANTF जे अँटी नार्कोटिक्स सेल जे तयार करण्या फोर्स तयार करण्यात आलेली आहे महाराष्ट्र लेवलवर, आणि लोकल लेवलवर आम्ही. तर हे पण आमच्या सगळ्यांच्या एक दुसऱ्याशी माहिती एक्सचेंज करणे तो एक असतो. लोकल इंटेलिजन्स जे जुने जे लोक आहे याच्यात पडलेले आहे, ते सगळं मिळून एक मोठा चॅलेंज आहे. कॉर्डिनेशनचा चॅलेंज काही वेळेस असतो, परंतु मला असं वाटतं की सध्या चांगलं काम चालू आहेत.
1: नक्कीच डॉक्टर सिंगल सर, आजची तरुण पिढी खूप ड्रग्जकडे आकर्षित झालेली दिसते आहे, यामागे काय कारण असू शकतं, आपण काय सांगू इच्छिता?
0: याच्याबद्दल मी भरपूर विचार केला, आणि त्याच्यात मला स्वतःला असं वाटतंय की आज जे आहे युवा पिढी, त्याला असं वाटतंय की मला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. त्याशिवाय जे सध्या एक न्यूक्लिअर फॅमिलीचा जे कॉन्सेप्ट आहे, त्याच्यात जे आहे ना, मुलांशी संभाषण, मुलांची ॲक्टिव्हिटीजवर कंट्रोल, हे कुठेतरी मला असं वाटतंय की कमी झालेलं आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एक दुसरेबद्दल विचार करत होते, हे सगळं होता, तर तो कमी झालेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आजकाल जे मुले आहेत, तर कुठे जातात लहान वयात, ते दारूचे व्यसन करतात, सिगरेट स्मोकिंग करतात, सिगरेटचे नंतर ते काहीतरी त्याच्यात भांग वगैरे टाकतात किंवा गांजा टाकतात, त्याच्यानंतर मग दुसरा ड्रग्स घेणे सुरुवात करतात, मग त्याच्यानंतर इंजेक्शन्स वगैरे घेतात. म्हणजे त्यांनी टाकला तर एकदम किक मिळाली पाहिजे असं त्यांना वाटतं आहे, परंतु हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे हे जे आहे ना, तुम्हाला कुठेतरी डिप्रेशनमध्ये घेऊन जात आहे, एन्झायटीमध्ये घेऊन जात आहे, आणि तुमच्या स्वतःवर कंट्रोल कुठेतरी सुटतो आहे हे त्यांना त्यावेळेस लक्षात राहत नाही. तर हे जे आहे की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, हे चुकीची जी त्यांची धारणा बनते आहे, तर त्याच्यावर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे याच्यात संपूर्ण समाजाने. आता मुलांची ॲक्टिव्हिटीजवर आपण बघितलं पाहिजे, ते शाळामध्ये पण त्याच्यावर काय तो करतो आहे, वेळेवर येतो आहेत की नाही, त्याची हावभावमध्ये काय बदलाव आलेला आहेत का, सायकोलॉजिकली तो हायपर टेन्शन झालेला, हायपर सेन्सिटिव्ह झालेला आहेत का, त्याची वीकनेस आलेली आहे की त्याच्यात, असंच घरात पण त्यांनी बघितलं पाहिजे. माझा तो असं म्हणणं आहे की आईवडिलांनी त्याचे टॉयलेटपर्यंत जाऊन चेक केला पाहिजे, कुठेतरी तो स्मोकिंग करतो आहेत का, त्याच्यात काहीतरी सापडतो आहे का डस्टबिनमध्ये, किंवा त्याचे तो जेवण व्यवस्थित करतो आहेत की नाही, त्याचे जो बॅग आहे स्कूलच्या शाळाच्या, तर त्याच्यात त्यांनी काय ठेवलेलं आहे, तर हे गोष्टीवर बघणे सगळ्यांच्या मला असं वाटतं की रोल आहे. तर हे जर आपण केला तर मला असं वाटतं की जे त्यांच्या स्वतःवर कंट्रोल सुटतो आहे, ते कुठेतरी आपला त्याच्यात इंटरव्हेन्शन गरजेचे आहे.
1: निश्चितच. आणि व्यसनाधीन तर आजची तरुण पिढी होतच चालली आहे,

0: पण मग त्यामुळे गुन्हेगारीच्या पण विश्वात ते अडकत चालले आहे, याविषयी आपण काय सांगाल?
1: अगदी बरोबर आहे, फार सेन्सिटिव्ह मुद्दा आपण टच केलेला आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की आता जे कुठलेही केसेस असतील, त्याच्यात चोऱ्याची केसेस असतील, मर्डरची असतील, अटेम्प्ट टू मर्डर म्हणतो, ह्या सगळे केसेसमध्ये ज्युएनाइल्सचा रोल, जे म्हणजे 16 ते 18 किंवा 18 वर्षापर्यंतचे जे मुले आहे, जनरली या वयात ते सापडतात. त्याशिवाय आम्ही पाहिलं की जसं मी सांगितलं, कुठली पार्टी असली, नाईट आऊट करायची आहे, तर नाईट आऊटमध्ये मग कुठेतरी कोणाच्या घरी जातात, मग काय करतात त्याच्याबद्दल आपल्याला कळत नाही. आणि हे जे आपण एक वेळेस ह्याच्यात पडले, तर आम्ही पाहिलेलं आहे की ते व्यसन आधीन जातात, म्हणजे हे जे मंडळी आहे फार एक्सपोज्ड आहे. आणि याच्या इथे, आणि आम्ही तो असं पण पाहिलेलं आहे, काही मुली आणि मुलांना लोअर करतात याच्यात. सुरुवातीला फ्रीमध्ये देतात, म्हणजे काही पैसे घेत नाही, तुम्ही ट्राय करा असं असा. आणि याच्यात मागे गँग्स पण आहे, त्यांना माहिती आहे एक वेळेस आमचे याच्यात फसले तर त्यांची डिमांड वाढणार आहे, आणि डिमांड म्हणजे त्यांचा बिझनेस वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर काही मुली तो जे अफोर्ड करू शकत नाही, ते चुकीचे मार्गाने म्हणजे प्रॉस्टिट्यूशनपर्यंत ते तिथे अडकून जातात, त्यांना एक्सप्लॉयटेशन होतात त्यांच्या, आणि सगळी दृष्टीने म्हणजे मानसिक, सामाजिक, इकॉनॉमिकली त्यांच्यावर अटॅक होतात, आणि ते फार सिरियस इश्यू आहेत.
0: डॉक्टर रवींद्र सिंगल सर, मग या युवा पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी आपण जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आम्हाला सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
1: माझी सगळ्यांना अशी विनंती राहील की आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे. आणि हे जे लढा आहे, नुसतं पोलिसांच्या नाही आहे, हे आपली फॅमिलीपासून, परिवारापासून सुरू होतो, शाळापर्यंत जातो, आणि मग समाजाचे ते अंग बनतात, म्हणजे आपली जे मंडळी पूर्ण, जे युवा मंडळी असो, कोणी असो, ते समाजापर्यंत जातात. मग हे सगळे एक दुसऱ्याशी निगडीत आहे. आणि पोलीस जे आहे, त्याच्या रोल फार महत्त्वपूर्ण आहे, की त्यांच्याकडे जर माहिती कुठली आली, तर जी माहिती आमच्याकडे आलेली आहे, कोणी दिलेली आहे, ते गुप्त ठेवणे, सपोर्ट करणे, आणि ते पॅरलेली इंटेलिजन्स काढणे की असा होतोय, कुठे होतोय, एखादी शाळा आहे तिथे, शाळाचे बाहेर आहेत का, जसं काही कॉलेजेस आहे, कॉलेजचे बाहेर असं विकतो आहेत का, अशी काही स्टॉल्स असतात जे 100 मीटर म्हणजे दायरेमध्ये आहे, आणि तिथे काय विकतो आहे, ते टोबॅको आहेत किंवा टोबॅकोमध्ये काय मिक्स केलेलं आहे का, हे सगळी गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. तो आमचं काम आहे, महानगरपालिकेचं काम आहे, तसेच समाजाचा एक मोठं याच्यात काम आहे. मग एक माझा एक याच्यात एक पॉझिटिव्हिटी दिसतोय की ह्या ऑपरेशन थंडरमुळे मला असं दिसतं आहे की आपण जर सगळ्यांनी, आपण सगळे सोबत राहिले, तर त्याच्या आपण मात करू शकतोय आणि आपण जिंकू शकतोय. आणि हे लढा, जसं मी सांगितलं, हे सगळ्यांचं आहे, पूर्ण समाजाचं आहे, समाजासाठी आहे. मग समाजाने, सगळ्यांनी मिळून याला लढा दिला पाहिजे.
0: नक्कीच. डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला खूप उत्तम असं मार्गदर्शन केलं, यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.
1: जय हिंद मॅडम, थँक्यू सो मच.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम MD चा काळ, थंडरची ललकार. यात आपण ऐकत होतात नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. आता ठीक 12 वाजेपासून आपण ऐकाल अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

निर्माते आणि अभिनेते ज्यांनी उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारल्या, ज्यांचं मूळ नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1888 मध्ये झाला होता. 50 वर्षाच्या कारकिर्दीत स्त्री भूमिका आणि नंतर पुरुष भूमिका करून त्यांनी रसिकांच्या मनात घर केलं आणि मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कला संपन्न केली. त्यांच्या मधुर गायनामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली आणि तेव्हापासून ते बालगंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्य संस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर गंधर्व नाटक मंडळी ही स्वतःची नाट्य संस्था स्थापन केली. बालगंधर्वांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अजरामर नाटकांमध्ये स्त्री भूमिका साकारल्या. त्यांच्या स्त्री रूपाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक दूर दूरहून यायचे. स्त्रीच्या भावना बालगंधर्वांच्या अभिनयातून मूर्तिमंत दिसत असत. त्यांची सौंदर्य दृष्टी वाखाणण्याजोगी होती असं म्हणतात. त्यांच्या वेशभूषेचं आणि केशभूषेचं त्या काळातील महिलांना देखील अनुकरण करावंसं वाटायचं. 15 जुलै 1967 रोजी त्यांचं निधन झालं. त्याआधी 1955 मध्ये संगीत नाटक अकादमीनं त्यांना अभिनयाचं राष्ट्रपती पदक आणि 1964 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारनं त्यांचा गौरव केला.

मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीनं 7 डिसेंबर 1987 रोजी ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जाऊ लागला. अंमली पदार्थांचं व्यसन हा असा आजार आहे जो तरुण पिढीवर परिणाम

0: करत आहे आणि तरुण पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे, तेव्हा या व्यसनांपासून आपल्या तरुण पिढीला मुक्त करणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, कुटुंबातील एखादी व्यक्ती जर व्यसनी असल्याचं लक्षात आलं तर कुटुंबातील इतर सदस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सगळ्यात महत्वाचं असतं ते त्या व्यक्तीशी असणारं आपलं वर्तन. अशा वेळी कसं वागावं हा संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम निर्माण झालाय आपल्या हलकं फुलकच्या कुटुंबातील सदस्यांना. चला तर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. आज या श्रुतिकेचा 12वा भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य आहे वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पैली पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
1: आई आई, दार उघड गे आई. हे आजी कुठे, आजी, हे आई, आई दार उघड ना ग.
2: अरे राहुल, अरे दरवाजा उघडाच आहे ना.
1: उघडाय दरवाजा.
2: म
1: रे उघडायची सबर का दरवाजा.
2: अरे काय चाललंय राहुल हे तुझ.
1: सॉरी सॉरी बॉय, लागलं का. खुर्ची खुर्ची का. अरे खुर्ची तू पण दिली सारखी दिली दळी. अरे तुला काय समजू नाही का, हे मोठा माणूस येतोय, आपण बाजूला सरकार नाही का, बस आपली हातपाय पसरून सरकी मारा सोफ्यावर बसायचं सोफ्यावर.
2: अरे राहुल बस बाबा सोफ्यावर, मी सरकते बाजूला. आणि हे खुर्चीला काय बोलतोयस, सरळ सरळ मला सांग ना सरक म्हणून. आणि मी काय हातपाय पसरून बसलेली नाहीये, मला उद्देशून खुर्चीशी बोलत बसलायस ते. काय लेकी बोले सुने लागे काय.
1: लेकी बोले सुने लागे. आजी म्हणजे एक म्हणजे सोनाची कश बोला. आजी कोण सांगू नको बर का, तुला एक सिगरेट सांगायचे बघ. सिगरेट सांगतो, सिगरेट.
2: सिगरेट
1: सिगरेट नाही, सिगरेट म्हणलं कमी नाही, सिगरेट नाही म्हणायचे, सिगरेट सिगरेट म्हणायचं तुम्हाला. आजी इकडे तुला काय सांगतो बघ, एक सिगरेट सांगतो. सिगरेट
2: कसलं सिगरेट.
1: तुला माहिती काय ग आजी.
2: काय
1: ही खुर्ची, खुर्ची ही जी शिवली बक्षमर ही माहिती रोज बोलची ना, याचा जाचा माहिती
2: का.
1: अगं खुर्ची बोलते माझ्याशी, विचार की दिला हे सांगी आजीला, तू बोलतेस ना माहिती. आज कशी गरज बसलो मग घेऊन. मोठ्याने बोलायचं नाही तुला. बाबा का कान समा कान कान भूक भूक भूक लागली तुला. आई आई खुर्चीला जेवायला वाढ ना. आई
2: खुर्चीला जेवायला वाढायचं असं काय बरं होतोय हा.
1: खुर्चीच म्हणलं मी, आम्ही असं म्हणलो

0: 可是不是你要吃口气口气都马里亚吧你口气也不是
1: 你的话该在那样不然这也就是那个一天的时候你也没了रश्मीला बोलवायला हवं याच्यासमोर बोलून काही उपयोगच नाही ना रश्मी स्वयंपाकघरात काम करते तिथे जाऊन बोलते तिच्याशी रश्मी अगं ए रश्मी हा काय आई अगं मगाजपासून बघतीये या राहुलचं काहीतरी बिनसलंय ग
2: बिनसलंय
1: कसा विचित्रासारखा वागतोय बघ जरा बरं डोळे बघितलेत का त्याचे किती लाल झालेत थोडस सुजल्यासारखं पण वाटतायत ग
2: लाल झालेत
1: खूप रडल्यावर कसे सुस्तात ना तशी डोळे झालेत त्याचे
2: अहो आई वाऱ्याने धूळ गेली असेल एखाद वेळेस त्याच्या डोळ्यात चोळून चोळून लाल झाले असतील वारं किती सुटले पाहिलं ना बाहेर
1: नाही ग आधी मला पण तसंच वाटलं होतं
2: मग
1: पण हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसते चालताना अडखळत होता खुर्चीला अडखळून पडायला आला होता तो
2: आई धडाधडा पायऱ्या चढत वर आला असेल वाऱ्यासारखा घराशी राहायला लागला असेल नेहमीप्रमाणे अडखळलं असेल खुर्चीला पाय त्यात काय एवढं
1: अग तू स्वयंपाकघरात होतीस मी होते ना बाहेर मग तुला काय माहिती बरं मी पाहिलंय ना
2: काय
1: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी खुर्चीशीच बोलत होता मगाशी तो
2: तुमचं नाही काहीतरीच असतं ह
1: अग खरंच तुला माहितीये का मगाशी तो खुर्चीला जेवायला वाढ म्हणाला
2: खुर्चीला जेवायला वाढ बाहेर खुर्चीवर बसून जेवतो असं म्हणाला असेल तो
1: तुझा विश्वास बसत नाही ना
2: अजिबात नाही
1: तू माझ्या बरोबर बाहेर चल
2: बर
1: राहुल तू काय म्हणालास मगाशी खुर्चीला जेवायला वाढ म्हणालास ना
0: खुर्चीवर बसून जेवायचे मी खुर्चीवर बसून जेवायचं माझी
2: असं काय बोलतोय बरं हा हा वाढते वाढते मी तुला पण आधी हातपाय तर धुऊन ये का तसंच जेवणारेस
0: हातपाय ना हातपाय बाबाचे फलधानी भेटले माग बघते आणि हसायला लागले दात काढू नको उगच
1: बघ रश्मी मी म्हणाले होते ना
2: अगं बाई
1: विचित्रासारखा वागतोय म्हणून टिपवावरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून
2: नको बाई
1: तू एक काम कर
2: हा
1: डायनिंग टेबलवर जेवायला सांग त्याला
2: बर
1: तिकडे घेऊन जा तुझ्या लक्षात येईल बघ कसा विचित्र वागतोय ते
2: बर बर आलास का हातपाय धुऊन
0: आलो हातपाय धुऊन
2: राहुल मी काय म्हणते तुला खुर्चीवर बसूनच जेवायचे ना मग आतल्या डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसून जेव ना हातात ताट घेऊन जेवण्यापेक्षा ते सोपं आणि मलाही वाढायला सोपं जाईल नाही का
0: डायनिंग असं म्हणजे
2: अरे अरे अरे अरे नीट बस ना नेहमी आपल्या स्वतःच्याच नादात असतोस
0: काय गाल बोलून ठेवा माझ्यासाठी आलास
1: अगो रश्मी पाहिलंस का हे टेबलावरच्या ग्लासशी बोलतोय ग तो
2: हा बघती
0: बाकी मी तिला चूच बघत आधी घरी बसली बसली एवढं लवकर कपडे बदलले काय छान अगदी घरच्या सारखाच की आहे आई
2: काय रे
0: बघ मी किती छान दिसतोय ना त्या कपडे का छान दिसत
2: अरे राहुल असं का बोलतोयस तू बरा आहेस ना ताबीप तर नाही ना आला तुला ग्लास वरची डिझाईन आहे ती डिझाईन
0: बरोबर वाटलं माझ्या आईने हा हा झाला तो नाही हा हा

0: chết chứ ấy thì chết nữa ai chết chứ chết nữa thế à thì sẽ giao sẽ cắt mày anh sợ thấy tiếu sẽ cắt mày anh mất tôi tôi chỉ khát khao đi ở đâu cơ lo vắt lo vắt này hát cho bận cho
1: Rahul
0: hát cho mày
1: Rahul Rahul
0: ai bận ai khai sáng của cái chưa sẽ chết đi mà ra này à chết đi mà hả cả thế giới sẽ bắt anh biết biết chưa cái chứ
2: biết chưa cái mình thì
0: cái ra như thế như thế chờ cái sao phía xa
2: ông cô bé phía xa nào đó
0: rừng cái gì à sao xin đừng ra ta ta hava hava sa anja pyala pyabila
2: Rahul
0: hai
2: kuna sobat gela hotas bahir tu
0: hai vipin mana ta vipin
2: vipin
0: tu fakche yagishi magu yak jam baatan
2: Nani,
0: chưa sang chai ya, khởi bồ tát sa, sau khi tiên sinh đua đua hồi,
2: đua đua, har fikro ko đuôi me uđa ta chala gaya, Vipin,
0: Vipin, Shira, Anja, ya chaya ya ya ya ya chaya ya ya chaya
2: काय चाललंय राहुल तुझं फारच वाहवत चाललंय बघ तू कुठे गेला होतास आणि काय करत होतास रे मुकाट्याने सांग नाहीतर बाबांना फोन लावते बघ नाही नाही लावतेस थांब
3: I'm sorry, but the person you called is not available. Please leave your message after the tone.
2: Baba,
0: out of
2: college. Deva, ha purga itha hata bahir challa hai. Ani he samparka kshetracha bahir. Kai karu chaude. Messages takun thevte mhanje mag lavkar ghari tari.
0: Hai,
2: message takun thevte phone lagta hai. Antala mana lavkar ye ghari. Ho ho. अरे अरे अरे फोन फोन का काढून घेतलास माझ्या
0: हातातून
2: राहुल
0: अगाई मेसेज बिसेज काही करू नकोस बाबांना कामात असतील ना ते घाबरून जातील की एकदम आणि मला काही झालेलं नाहीये बरं का मी अगदी एकदम ठणठणीत आहे एकदम चांगला आहे बघ
2: बाबांचं नाव काढल्यावर कसं आवाज बदलले बघ मग काय रे कशाचा ठणठणीत रे
4: कशाचा चांगलास रे
2: हा मगापासून बघतोय आम्ही दोघी काय बरळतोस काय तू
4: अडखळतोयस काय
2: डोळे बघ कसे तांबारले आणि काय
4: काय ती बिस्कटलेले केस
2: तुला काय वाटलं आमच्या लक्षात येणार नाही
0: अग आई आणि आजी अग मी खरंच ओके आहे ग खरंच मी ओके आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये थांब मी येणार जरा जाऊन तोंड धुवून येतोय म्हणजे जरा चेहऱ्यावरच मेकअप जाईल
2: मेकअप केलाय
0: हा आणि ते ग्लिसरीन टाकलं होतं ना तुम्ही मगाशी म्हणत होते डोळे सुजले बघ बटाटे सारखे ते ग्लिसरीन टाकलं होतं डोळ्यात पाणी येऊन येऊन डोळे लाल झाले होते सुजले होते ग आणि हे केस मी मुद्दामून आहे ना विस्कटवले होते हे बघ मी आता कसं व्यवस्थित चालतंय मला काही झालंय का नाही ना
2: अगो बाई हे सगळं काय होत राहुल
0: आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो बघा
2: सांगा
0: अगं आजी हे मी नाटक करत होतो
2: नाटक
0: हो
2: ते कसलं
0: अगं पुढच्या महिन्यात आहे ना आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा आहे ना त्यात आम्ही एकच प्याला सादर करणार आहोत आणि राम गणेश गडकरींचं नाटक एकच प्याला त्यातली माझी सुधाकराची

0: का।
1: अच्छा,
0: आणि मग जर ती भूमिका करायची तर त्या भूमिकेत शिरायला नको का? भूमिका कशी जिवंत झाली पाहिजे ना।
1: अगो बाई, काय घाबरली होती मी, माझ्या तर तुमचं पाणीच पळालं होतं। अरे गधड्या, ही प्रॅक्टिस कॉलेजमध्ये करायची ना, मग आमच्या तोंडचं पाणी का पळवतोस रे?
0: अग आजी, पण मला पात्राचं बेरिंग पकडता आलं की नाही हे कोण सांगणार ना। म्हणून मग त्यासाठी एवढा हा खटाटोप। भूमिका जिवंत वाटवता आली पाहिजे ना, म्हणजे कसं ना ती जगली पाहिजे भूमिका।
1: हा, पण हे फक्त नाटकापुरतच हा, हे लक्षात घे, नाहीतर भूमिका जिवंत करायच्या नादात खरोखरच एकच प्याला घ्यायचा असतो हो ना, नाहीतर काय?
0: कसं घेईन मी आजी, तुझा विश्वास नाही होय माझ्यावर?
1: तसं नाही रे, पण काळजी वाटते, तुमचं वय हे असं अडनीड, पटकन दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊ शकता। कुठलीही छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या इगोवर घेता, सगळं करू शकतो तर हे का नाही असं तुम्हाला वाटत असत सदा ना कदा। एका गोटाने काय होणार, एकच झुरका घेतला तर काय, त्यात काय फरक पडणार रे? असं करत करत हे एक दोनात, दोन चारात, आणि असे अनेकात कधी होतात ते कळत नाही रे बाबा। व्यसन आधी पैसे खात, नंतर शरीर खात, आरोग्य खात, आणि कुटुंबाची शांतता खात रे। अरे राहुल, आजकाल मोबाईल आणि सोशल मीडिया यांचा अतिवापर हा सुद्धा व्यसनाचाच प्रकार आहे की?
0: बरोबर।
1: आणि याची सुरुवात कशी होते माहितीये का? अरे एकदाच करून बघ या वाक्याने, आणि कधी आपण त्याच्या आहारी जातो हे त्या व्यक्तीलाही कळत नाही। सोशल मीडियावर रील्स करून लाईक्स मिळवायचा फॅडही निघालाय नाही का आजकाल? मग धोकादायक स्टंट्स करून रील्स बनवायच्या नादात प्राणांवर बेत कधी कधी, अशी उदाहरणं पाहिली नाहीत का आपण?
0: हो पाहिलीत ना।
1: लाईक्स नाही मिळाल्या तर डिप्रेशन मध्ये जातात मुलं, कधी कधी तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचं नैराश्य अनुभवतात काही जण। आणि यात भेदभाव नाही बरं, म्हणजे मुलगा की मुलगी, स्त्री की पुरुष, गरीब की श्रीमंत, असा विचार हे व्यसन करत नाही। चोर पावलांनी घरात शिरत, आधी मित्र बनत आणि मग मालक बनत। जग जिंकायच्या नादात तुमचं असलेलं जग कधी तुमच्यापासून दूर जात हे तुम्हालाही कळत नाही रे।
0: बरोबर आहे
1: गरश्मी। संध्याकाळी आमच्या काळी संध्याकाळी कसं मंदिरात खूप गर्दी असायची।
2: हो
1: अगो, त्या दिवशी आपण बाहेर चाललो होतो ना, तुम्ही पाहिलं त्या मंदिरात गर्दी कमी ग, त्या दारूच्या दुकानावर एवढे माणसं उभे होते, लोकांना वाटत व्यसन म्हणजे मजा।
0: ते पण लाईनीत उभे असतील ना सर्व शिस्तीमध्ये?
1: तिथे मात्र शिस्त आवर्जून पाळतात,
0: आणि दारू पिली की शिस्त बिघडते।
1: त्यांना मजा वाटते हो व्यसन म्हणजे।
2: हा, मुलांना वाटत व्यसन म्हणजे मजा, पण ती मजा नाही, ती सजा आहे। दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्ज हळूहळू शरीराचं नुकसान करतात। कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, यकृताचे आजार आणि मानसिक आजार निर्माण होऊ शकतात ना यांनी, यांना काही कळत नाही का ग?
1: नाही ना, ते पाकिटावर सुद्धा ते चित्र असतं की ग, आजार होऊ शकेल म्हणून। पण याबद्दल जागृती करणं फार आवश्यक झालंय बरं का?
2: जागृती केली, पण आजकालचे सगळे पोर शिकलेले आहेत ना, त्यांना वाचता येत नाही त्याच्यावर।
1: बरोबर।
2: हा, ज्याचं त्याला कळायला पाहिजे मग समाजाने जागृती करायची।
0: म्हणूनच आजी तुला सांगू का, अग आम्ही आहे ना, आमच्या नाटकाचं सादरीकरण झालं ना की एका डॉक्टरांचं व्याख्यान ठेवलंय जे व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी सांगणार आहेत बघ। हो, नशा आणि नाश यात फरक फक्त एका कान्याचा आहे ग, पण माणसांनी ते व्यसनाकडे जर तसा काना डोळा केला तर नशा केली जाते आणि मग नाशा ठरलेलाच आहे।
1: बरोबर।
0: म्हणूनच म्हणतात ना,
1: काय रे,
0: नशेला द्या नकार
3: आणि आनंदी जीवनाचा करा स्वीकार।
0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
4: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं।
0: चला जगूया मस्त मजेने।
5: गोऊया जरा हलक.

0: हल्का फुल्का हल्का फुल्का। कौटुंबिक श्रुतिका हल्का फुल्क आताच आपण ऐकलीत। लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार।
1: कशी

0: मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता, तर 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. ते कोल्हापूर संस्थानचे एक महान द्रष्टे राजे आणि थोर समाज सुधारक होते. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांना. गीतांजली बोराडे ह्या गेल्या 21 वर्षापासून पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास आणि भारतीय संस्कृती विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर गीतांजली बोराडे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गीतांजली, आजचा आपला विषय आहे की राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे विचारायचंय की शाहू महाराजांच्या काळात महिलांची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती कशी होती? बरं,
1: राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय हलाखीची, दयनीय अशा स्वरूपाची होती. अगदी आता ज्या स्वरूपात मुली शिक्षण घेतात तसं काहीच नव्हतं. मुलींना अगदीच जुजबी स्वरूपाचं शिक्षण दिलं जायचं. गणित, विज्ञान वगैरे शिकून त्या काय करणार, चूल आणि मूल एवढ्या पुरतच त्यांना मर्यादित ठेवलं जायचं. पितृसत्ताक मानसिकता, सरंजामशाही व्यवस्था, कर्मकांड, धार्मिक अनुष्ठान यामध्येच स्त्रियांनी चूल आणि मूल या चाकुरीबद्ध व्यवस्थेमध्येच आयुष्यभर आपलं जीवन जगत आलेल्या होत्या. आणि एकंदरच तत्कालीन वासाहतिक पितृसत्ताक सरंजामी व्यवस्था जी आहे त्यामुळे त्यांच्यावरती जाती प्रथा यांची बंधनं तर होतीच, परंतु त्याचबरोबर पितृसत्ताक मानसिकतेतून दुय्यमत्वही त्यांना भोगावं लागलेलं आहे. आणि त्याच्यामधून आलेल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्याच्यामध्ये जरटकुमारी विवाह आहे, बालविवाह होत असल्यामुळे अकाली येणारं वैधव्य, त्याचबरोबर शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रद्धेला बळी

0: पडून त्यांची होणारी मानसिक शारीरिक कुचंबना, त्याचबरोबर आत्मविश्वास गमावलेल्या आणि परावलंबी जीवन जगणाऱ्या अशा ह्या स्त्रियांना कुठल्याही स्वरूपाचा स्वत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये नव्हती. आणि एकंदरच या सगळ्या नकारात्मक आणि अंधकारमय परिस्थितीला कुठतरी छेद देणं गरजेचं आहे असं ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर जो बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी जो वैचारिक लढा चळवळ निर्माण केलेली आहे आणि या सर्व बाबींची साक्षीदार स्वतः लोककल्याणकारी आणि संस्थानिक अशा राजर्षी शाहू महाराजांनी समाजात हा जो प्रश्न आहे तो अगदी नेमकेपणाने हेरला आहे आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो लक्षात घेऊन त्यांनी मुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना उद्युक्त केलेलं आहे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना 1 रुपये दंड सुद्धा आकारलेला आहे. आजच्या तरुण पिढीला राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात काय काय काम केलेले आहे किंवा तत्कालीन परिस्थिती कशी होती याबद्दल फारसं माहिती नाहीये. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचं हे जे औचित्य आहे आणि हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. स्त्रियांमध्ये त्या काळामध्ये सुधारणा घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एक कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून कायद्याचा आधार घेऊन त्यांनी स्त्री सुधारणेचं स्त्री शिक्षणाचं काम जे आहे ते हिरिरीने केलेलं आहे. आदिवासी भागामध्ये किंवा अगदी भटक्या विमुक्त शोषित वंचित घटकांच्या ज्या मुली आहेत की ज्या शिक्षण घेऊ शकत नाहीयेत अशा मुलींना शिक्षणासाठी उद्युक्त करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सुद्धा पुरस्कार देऊ केलेले आहेत. ज्या शिक्षकाच्या माध्यमातून अधिकाधिक मुली शिक्षित होतील चौथी उत्तीर्ण होतील अशा शिक्षकांना त्यांनी पारितोषिक दिलेले आहेत, पुरस्कार दिलेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. तसेच अतिशय गरीब आणि होतकरू अशा मुलींना शिष्यवृत्त्या देऊन त्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे.
1: मग स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी शाहू महाराजांनी कोणती ठोस पावलं उचलली आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणत्या सवलती किंवा योजना सुरू केल्या? मग
0: राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि 1 रुपये दंड सुद्धा लावलेला आहे. खरं तर मोफत शिक्षण दिलं म्हणजे परिस्थिती बदलते अशातला भाग नाहीये. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाची मानसिकता जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखलेली होती. मुलींना त्या काळामध्ये शिक्षण देणं लिंगभेदी व्यवस्था जी आहे त्या काळात खूप प्रकर्षानं जाणवत होती आणि त्यामुळे व्यावहारिक शिक्षण देणं मुलींना शक्य नाहीये आणि एकंदरच संकुचित विचारधारेचे जे सुधारक आहेत त्यांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केलेला होता. हा सगळा विरोध आणि त्याचबरोबर समाजाची मानसिकता बदलणे हे एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर या काळामध्ये उभं राहिलेलं होतं आणि त्यामुळं मग त्यांनी अशा काही शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. मुलीच्या विवाहाच्या अनुषंगानं त्यांनी चौथी पास होणाऱ्या प्रथम क्रमांक येणाऱ्या अशा 5 मुलींना त्यांनी शिष्यवृत्ती देऊ केलेली आहे. त्याचबरोबर मानसिक परिवर्तन समाजाचं घडवून आणण्याचाही त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांना सत्यशोधक आर्य समाजी ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्या प्रथा परंपरा मुलींच्या शिक्षणाच्या आड येतात त्या समूळ त्यांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनेक क्रांतिकारक कायदे करून त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास मंडळ अभ्यासक्रम त्या पद्धतीनं त्यांनी निर्माण केलेले आहेत. तळागाळातील दुर्गम प्रदेशातील आदिवासी आणि भटक्या विमुक्त शोषित वंचित मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी अनेक शाळा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि जवळपास 1 लाख रुपये ते 3 लाखापर्यंतचा जो वार्षिक खर्च आहे शिक्षणासाठी त्यांनी उचललेला आहे की जो तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अतिशय क्रांतिकारक आणि महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ती आर्थिक तरतूद होती असं आपण म्हणू शकतो. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलींना महाविद्यालयीन मुलींना त्यांनी प्रोत्साहन देणे

करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोंगराळ आणि मागास भागातील मुलींसाठी विशेष शाळा त्यांनी सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी मुंबई पुणे या ठिकाणी या मुलींना त्यांनी पाठवलेलं आहे. त्यांना आर्थिक मदत केलेली आहे, शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य जे आहे ते त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. काही उदाहरणं जर घ्यायची झाली तर कृष्णाबाई केळवकर यांना त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एडिनबर्ग म्हणजे इंग्लंडला पाठवलेलं आहे आणि कोल्हापुरामध्ये त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन परत आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणून त्यांना रुजू करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.

0: आहे.
1: अच्छा.
0: आणि त्या आधारावरती कौटुंबिक हिंसेच्या विरोधात त्यांनी एक ठोस असा कायदा जो आहे त्या काळात पारित केलेला आहे आणि तो अतिशय क्रांतिकारक काळाच्या पुढचा असा होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण 2005 जो स्त्रियांवरचा हिंसा प्रतिबंध कायदा जो कार्यान्वित केला गेलेला आहे अगदी तो कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1918 दरम्यान त्यांच्या काळामध्ये तो लागू केलेला आहे. एक संस्थानिक या नात्यानं त्यांनी जो हा महत्वपूर्ण कायदा केलेला आहे निश्चितच भारतामध्ये केलेला हा पहिला कायदा म्हणून त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. कारण आता सुद्धा या तरुण पिढीला माहित नाहीये की स्त्रियांवर कौटुंबिक पातळीवर जी हिंसा होते त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं 200 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा अशी तरतूद जी आहे कायद्याच्या माध्यमातून केलेली आहे. आणि एकंदरच भारतीय घटनेमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून अपेक्षित असणारा जो स्त्री सुधारणा आहे त्याच्यातले अधिकांश कायदे हे राजर्षी शाहू महाराजांनी एक संस्थानिक म्हणून कार्यरत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये ते प्रत्यक्षात घडवून आणलेले आहेत. ही राजर्षी शाहू महाराजांच्या एकंदरच स्त्रियांना सामाजिक न्याय प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची अशी भूमिका आहे असं आपण म्हणू शकतो. थॉमस पेन यांच्या विचारांचा राजर्षी शाहू महाराजांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात प्रभाव पडलेला होता. आणि स्त्री आणि पुरुष या दोघांनाही स्वतःचा विकास समान पातळीवर करण्याचा हक्क आहे या थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवरती पडलेला होता. तो राजर्षी शाहू महाराज नेहमी म्हणायचे की स्त्री आणि पुरुष हे राष्ट्ररूपी रथाचे दोन चाकं आहेत आणि या चाकांना शिक्षणाचं वंगण जर दिलं नाही आपण तर स्त्री शिक्षित होणार नाही आणि त्यांच्यामध्ये प्रागतिक विचार रुजले तरच राष्ट्ररूपी रथाचा गाडा जो आहे तो विकसित होईल आणि एकंदर सर्वांगीण आणि सर्वंकष विकास जो आहे स्त्री पुरुषांचा समान पद्धतीनं होईल. कुटुंबाचा विकास तोच राष्ट्राचा विकास आणि जागतिक स्तरावरती आपल्या राष्ट्राची छाप जी आहे ती उमटवायची असेल तर स्त्रियांना त्यांच्या हक्काची त्यांच्या शिक्षणाची आणि कर्तृत्वाची जाणीव होणं फार गरजेचं आहे. हा विचार त्यांनी त्या काळामध्ये दिलेला आहे जो की आता सुद्धा तितक्याच प्रभावीपणे राबवता येतो. आता आपण बघतो की वाढत्या जागतिकीकरणामुळे आणि जी काही आव्हानं समोर आलेली आहेत त्यामुळे स्त्रियांनी कौशल्याधारित अशा स्वरूपाची गुण कौशल्य आपल्यामध्ये विकसित करावीत आणि त्याचा उपयोग समाजासाठी करावा ही एक आशादायी भूमिका आहे राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये निर्माण केलेली होती. आणि सारथी बार्टी किंवा ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत त्या माध्यमातूनही 5000 अधिक तरुणांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कौशल्याधारित वेगवेगळ्या घटकांमध्ये प्राविण्य पारंगत करून समाजाचा आणि स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी आणि स्वावलंबन स्वत्व या बाबी घडवण्यासाठी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार जे आहेत ते महत्वपूर्ण ठरतात आणि अतिशय दिशादर्शक अशा स्वरूपाचे विचार जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत.
1: मग बालविवाह बहुपत्नीत्व आणि इतर सामाजिक प्रथांविरोधात तसंच विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन याविषयी शाहू महाराजांनी कोणती भूमिका घेतली? बरं
0: त्या काळामध्ये जरटकुमारी विवाह त्याचा परिणाम म्हणून खूप वयस्क वर हा लवकर मृत्यू पावायचा आणि बालविधवांचा प्रश्न जो आहे तो अतिशय प्रबळ असा बनलेला होता. खूप मोठ्या स्वरूपामध्ये बालविधवांची समस्या जी आहे ती त्या काळात होती आणि त्यात त्यांचं अज्ञान वाईट प्रथा परंपरांना बळी पडणे अंधश्रद्धा शिक्षणाचा अभाव आणि एकंदर चूल आणि मूल या चाकोरीमध्ये गुलाम मानसिकता जी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न तसंच बालविवाह प्रतिबंध कायदा जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांनी 1918 कठोर कायद्याची अंमलबजावणीच्या माध्यमातून बालविवाह रोखलेले आहेत त्याला त्यांनी कायदेशीररित्या बंदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्वसामान्य लोकांची मानसिक प्रवृत्ती कशी आहे याचं पूर्ण अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये केलेला होता।

जोपर्यंत या लोकांना कायद्याचा बडगा दिला जाणार नाही तोपर्यंत त्या आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणार नाहीत. ही जी समाजाची प्रवृत्ती आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीने ओळखलेली होती. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात ज्या वाईट प्रथा परंपरा आहे त्याच्यावरती कठोर कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करून आणि दोषींना शिक्षा देऊन देवदासी आणि जोगतिनी आणि मुरळी प्रथा जी आहे आणि या प्रथेमधून स्त्रियांमध्ये जे दुय्यमत्व आणि गुलाम मानसिकता जी निर्माण झालेली आहे तर या प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा जो आहे तो त्यांनी निर्माण केलेला होता. पुनर्विवाह विधवा पुनर्विवाह बंदीची जी प्रथा होती त्यामुळे समस्त स्त्री जाती समोर एक मोठी समस्या जी निर्माण झालेली होती आत्मभान स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाची प्रथा सुरू करून सक्तीनं त्यांनी काही विवाह लावून दिलेले आहेत त्या पद्धतीनं. अगदी त्यांची स्नुषा महाराणी इंदुमती यांना अगदीच वयाच्या 11व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं होतं तर त्यांनी सुद्धा त्यांना शिक्षण घेऊन पुनर्विवाहाचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या समोर ठेवला होता. परंतु अतिशय नम्रपणे त्यांच्या स्नुषेनं पुनर्विवाह करायला विरोध केला. आपली मुलगी म्हणून आपल्या स्नुषेचा त्यांनी सांभाळ केलेला आहे त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे घोडसवारी असेल त्याचबरोबर गाडी चालवणे सारथ्य करणे कौशल्याधारित वेगवेगळ्या स्वरूपाचं शिक्षण त्यांनी त्यांना दिलेलं आहे. आपली स्नुषा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा देत असताना मात्र राजर्षी शाहू महाराज त्यांना पाहू शकलेले नाहीयेत. असं असताना सुद्धा स्त्रियांच्या एकंदरच विकासासाठी किंवा तत्कालीन स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात ठोस असे कायदे करून त्यांनी स्त्रियांवरचे अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे जे अनवरस पुत्र आहेत त्यांना वारसा हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. आणि कौटुंबिक सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे. तशा स्वरूपाच्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी पण झालेले. आणखीन स्त्रियांच्या प्रगतीतील आड येणारी गोष्ट म्हणजे बाल संगोपन किंवा ज्या मजूर गरीब स्त्रिया असतात त्यांच्या मुलांचं संगोपन हा एक फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता की पाळणाघर ही आजची सुद्धा एक समस्या आहे. त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मजूर शेतकरी किंवा ज्या गरीब कष्टकरी स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या देखभालीसाठी पाळणाघर सुरू केलेली होती आणि ही एक अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची बाब होती असं म्हणता येईल. त्याचं फळ जे आहे शोषित वंचित कष्टकरी अशा स्त्रियांना मिळालेलं आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकलेल्या आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो यशस्वीरित्या करू शकलेल्या आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा जो आहे तो त्यांनी हिरीरीनं राबवण्याचा प्रयत्न केलेला

0: योग्यरित्या करू शकलेल्या आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा जो आहे तो त्यांनी हिरीरीनं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेठबिगारी जी आहे, ना मोबदला काम करून घेण्याची त्या काळातली जी प्रथा होती ती कायद्याच्या माध्यमातून त्यांनी बंद केलेली आहे, की जेणेकरून मानवाधिकार सामाजिक न्याय निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सोयीचं जाईल.
1: एकूणच त्यांनी महिलांना सन्मानानं जगण्यासाठी थोडक्यात ही धोरणं अवलंबली होती सगळी.
0: बरोबर, अगदीच.
1: मग आता महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले आणि त्याचा ग्रामीण आणि वंचित समाजातील महिलांना कसा फायदा झाला? बरं,
0: खेड्यापाड्यातील दुर्गम प्रदेशांमध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या प्रगतीसाठी पोषक अशा स्वरूपाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांना काळाच्या पुढची दृष्टी जी आहे ती लाभलेली होती. आणि वसाहतिक कालखंडात ब्रिटिशांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा त्यांनी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत, किंवा त्यांच्या संपर्कात येणारे जे ब्रिटिश आहेत त्यांची एकंदर इंग्लंड आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये होणारी जी प्रगती आहे तर त्याच्यामधून आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा विकास किंवा त्याच्यामधली मोठी समस्या जी आहे ती म्हणजे स्त्रियांचं मागासलेपण हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलेलं आहे. आणि त्यासाठी जात, लिंग आणि आर्थिक स्थितीवर आधारित असणारा जो भेदभाव आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण महत्वाचं आहे. त्यांनी वसतिगृह निर्माण केलेली आहेत, शाळा निर्माण केलेल्या आहेत आणि या शाळांमधून अस्पृश्यता निर्मूलनाचे ठोस कायदे जे आहेत, परिपत्रक काढून त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम जे आहे ते यशस्वीरित्या राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे मागास आणि ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येऊ लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर केवळ ग्रामीण भागामध्ये शिक्षण पुरवणे पोहोचवणे इथंच राजर्षी शाहू महाराज थांबलेले नाहीयेत, परदेशामध्ये मुलींना पाठवून त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप्स ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला होता.
1: मग आजच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेत शाहू महाराजांचे विचार किती उपयुक्त ठरतात बरं, आणि आजच्या पिढीनं शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातून कोणती धडे घ्यावेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: सक्षमीकरणातल्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आपल्या राष्ट्राची परिस्थिती आणि समाज जो वेगवेगळ्या जाती प्रथांमध्ये विभागला गेलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जातनिहाय वसतिगृह निर्माण केले. वेगवेगळ्या मागास जातींना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून कमवा आणि शिका योजना किंवा वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. आणि मानसिक परिवर्तन याला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. साधारणपणे त्यांच्याकडून शिकायची जी बाब आहे ती म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची आणि ध्येयाप्रती एकनिष्ठता बाळगून अहोरात्र प्रयत्न करून ते सिद्धीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि हार न मानणे हे आपण राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलं पाहिजे. त्याचबरोबर लिंगभावी जडणघडण आहे ते स्त्री पुरुष समतेचा विचार आज सुद्धा आपण पाहतो की हुंडा प्रथा बंदीचा कायदा असून सुद्धा आज हुंडा बळींची संख्या बरीच आहे. आणि त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केलेले जे कायदे आहेत ते कायदे आज सुद्धा तितक्याच प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आपली मानसिकता कुठेतरी कमी पडते. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी ज्या तळमळींनी आणि ज्या पोटतिडकीनं हे कायदे केलेले आहेत ते कायदे करण्यामागची त्यांची जी मनोभूमिका होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांना स्वहक्काची जाणीव आणि एक सन्मानपूर्वक जीवन देण्यासाठीचं पोषक वातावरण राजर्षी शाहू महाराजांनी देण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याची जाण ठेवून आजच्या तरुण पिढीनं जगा आणि जगू द्या या माध्यमातून आपल्या सहचरणीला आणि स्त्री पुरुष यांच्या निकोप अशा मैत्रीला लक्षात घेऊन विकासाभिमुख सामाजिक जीवन, सामाजिक समता, स्त्री पुरुष समता आणि परस्परांचं सन्मानपूर्वक जीवन, परस्परांचा विकास हे जे ध्येय आहे ते साध्य करणारी पोषक व्यवस्था आजच्या तरुण पिढीनं निर्माण केली तर हीच

0: अर्थानं राजर्षी शाहू महाराजांना दिलेली एक श्रद्धांजली आहे.
1: मॅडम, मग शाहू महाराजांच्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांची आजच्या समाजाला किती गरज आहे आणि शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातील सर्वात महत्वाची उपलब्धी कोणती मानाल, काय सांगाल त्याबद्दल?
0: राजर्षी शाहू महाराज हे कलेचे भोगते होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच मानवी समाजाच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर हे कलानगरी कलापूर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
1: बरोबर.
0: आणि राजर्षी शाहू महाराजांनी कला, स्थापत्य, दृकश्राव्य कला ज्या आहेत त्या सर्वांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना अगदी मुक्तपणे राजश्रय मिळत होता. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न स्वतः राजर्षी शाहू महाराज करायचे. वेगवेगळ्या कलाकारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या कलागुणांना वाव देणारी व्यवस्था आणि आर्थिक मदत या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या संस्थानातील जनतेला कलाकारांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे. आणि त्या अनुषंगानं त्यांनी अनेक शेकडो कलाकार, चित्रकार आणि असे वेगवेगळे कलाकार जे आहेत व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जे आहे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. काळाच्या पुढची दृष्टी राजर्षी शाहू महाराजांकडे होती. ती दृष्टी आज आपण सर्वांनी स्वतःमध्ये अंगीकृत करून समाजाचा राष्ट्राचा विकास साधणं ही एक महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. आणि तरच खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समान पद्धतीनं निकोप पद्धतीनं अशा खेळकर आणि चांगल्या वातावरणामध्ये स्वतःचा विकास करू शकतील. एकंदरच जाती अंताचा विचार त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जो दिलेला होता तो केवळ कायद्याचा बडगा म्हणून नव्हे तर राष्ट्राच्या विकासाची गरज म्हणून आपण तो स्वीकारला पाहिजे. आणि निश्चितच हा विचार जर स्वीकारला तर समाजाचा विकास आणि उन्नती साधायला फार काही वेळ लागणार नाही.
1: मॅडम, मग आता जाता जाता शाहू महाराज जयंती निमित्त महिलांना आणि तरुणांना आपण काय संदेश द्याल बरं?
0: राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात केलेले जे कायदे आहेत आणि स्त्रियांना सन्मानानं जीवन जगता यावं म्हणून स्त्री सबलीकरणाचा जो एक कृती कार्यक्रम त्यांनी आखून दिलेला आहे, खऱ्या अर्थानं समाजाचा विकास अपेक्षित होता. आणि एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंब शिकवेल आणि पूर्ण कुटुंब शिकलं तर निश्चितच राष्ट्राचा विकास होईल. आणि त्या काळामध्ये म्हणजे हा जो कालखंड होता तो पारतंत्र्यातला कालखंड होता. शाहू महाराज हे त्या काळामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक संस्थानिक म्हणून दुहेरी भूमिका ते सांभाळत होते. दुसरीकडे आपल्याच समाजामध्ये असणाऱ्या वाईट प्रथा परंपरा दूर करण्यासाठीची त्यांची जी तळमळ आहे ती लक्षात घेता राजर्षी शाहू महाराजांची जी प्रागतिक दृष्टी आहे त्यांची स्त्री पुरुष समता आणि जाती अंताचा विचार आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची जी भूमिका आहे ती आजच्या तरुण वर्गानं लक्षात घेतली पाहिजे. आणि या सुधारणा करण्यासाठी आपण केवळ शासनावर विसंबून न राहता आपण स्वतः आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी कौशल्याधारित अशा वेगवेगळ्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुण वर्गानं केला पाहिजे. शिक्षण घेऊन केवळ नोकरी मिळवण्याचंच साधन नाही तर नोकरी देण्याचं काम आणि त्या माध्यमातून स्वावलंबन हा विचार आजच्या तरुणांना लक्षात घेतला तर निश्चितच आजच्या पिढीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं ध्येय आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण केलं पाहिजे. स्त्री पुरुष निकोप अशा स्वरूपाचं सहजीवन जगा आणि जगू द्या भूमिका आहे ती आपण बांधवली पाहिजे. स्वच्छ आदरभाव आणि मैत्रीपूर्ण जीवन ते आपण समाजामध्ये निर्माण केलं तर निश्चितच आर्थिक स्वावलंबन आत्मनिर्भरता आपण देऊ शकू.
1: गीतांजली बोराडे मॅडम, आज आपण आकाशवाणीत आलात आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे महिलांविषयी म्हणा किंवा समाजासाठी त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री

कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत मँगो ब्लास्ट या पाककृती विषयी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 4 आंबे, दूध, अर्धी वाटी साखर, आईस्क्रीम आणि काजू बदाम पिस्त्याचे 1/2 वाटी तुकडे. सर्वप्रथम हे आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यापैकी 3 आंब्यांचा रस करावा आणि 1 आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. ह्या 3 आंब्यांच्या रसामध्ये साखर आणि दूध घालून ते मिक्सर मधून फिरवून घ्यावं. त्यानंतर काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये हा तयार झालेला रस 1/2 ग्लास भरेल एवढा ग्लास भरून घ्यावा. त्यामध्ये काही आंब्याचे तुकडे घालावे, त्यावर आईस्क्रीम घालावं आणि त्या आईस्क्रीम वर पुन्हा काही आंब्याचे तुकडे घालून त्यावर ड्रायफ्रुट्स घालावे आणि हा मँगो ब्लास्ट सर्व्ह करावा. काय मैत्रिणींनो, कशी वाटली आजची आपली रेसिपी? तेव्हा नक्की करा आणि त्याचा आस्वाद घ्या. बरं तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं थोडली जाऊ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. करिश्मा महेंद्र कपूर यांनी गायलेलं अपराध या चित्रपटातलं हे गीत ऐकूया.

बेला शिंदे आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. गुरु ठाकूर यांचं हे गीत नटरंग या चित्रपटातलं, संगीत अजय अतुल यांचं होतं. कार्यक्रमाशेवटी बालगंधर्व या चित्रपटातलं आनंद भाटे यांनी गायलेलं गीत.

मूळ पदरचना सौभद्र या नाटकातली अण्णासाहेब किर्लोस्कर यांची होती. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार समाप्त होत आहे. यानंतर थोड्याच वेळात ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील. त्यानंतर 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 8 आरोपींना अटक. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला अटक झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड

करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये किमतीची अफू जप्त केली असून 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 2 मोबाईल फोन्स आणि 1 वाहन जप्त केलं आहे. वॉशिंग्टनमध्ये काल झालेल्या पॅक्स सिलिका समिटमध्ये एआय तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी एआय क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली. या परिषदेत सहभागी देशांनी एआय युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला. भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले. या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरमनिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरमनिमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरमनिमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोडरस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआरमधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. एसआयटीने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल एफआयआर दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियान कुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू

0: दिले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकट काळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहाय्यता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त लखपती दिदी बनल्या आहेत. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टींना चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे. तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे. तर मोरोक्कोशी लढत नेदरलँडबरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 पाहता येईल. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार 6:00 हा सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी नम्रता फलके. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघांसाठी भाजपचे अरुण लाखानी बिनविरोध निवडून आले. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनानं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणं ही विभागांसह लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. देवळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून शेवटच्या नागरिकाचं निवेदन स्वीकारल्याशिवाय इथून हलणार नाही. देवळी मतदारसंघातील समस्या सोडवून जनतेला न्याय देणार असल्याचं पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. देवळी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास सडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी वांथी सी यांनी कारंजा घाटके तालुक्यातील गारपीट गावाला भेट देऊन रात्रीचा मुक्काम केला. यावेळी त्यांनी आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. एक दिवस ग्रामस्थांसोबत मदत उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी सेलू तालुक्यातील सालई या गावाला देखील भेट दिली. जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून निसर्ग सेवा समितीच्या वतीनं ऑक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ आणि निसर्ग संदेश रजत जयंती विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री

0: डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू कुमुद शर्मा यांनी गांधी हिल्सवर आयोजित कार्यक्रमात शिक्षक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी बदाम कडुलिंब आणि जांभूळ या झाडांची रोपं लावण्यात आली. या मोहिमेद्वारे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प घेण्यात आला. जागतिक सायकल दिनानिमित्त 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत देवळी येथील SSNJ महाविद्यालयातील एनसीसी युनिटतर्फे सायकल अभियानाचा शुभारंभ 7 जून रोजी यशवंत कन्या माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झाला. सायकल अभियानाचं उद्घाटन माजी खासदार रामदास तडस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं. सायकल चालवा, तंदुरुस्त रहा असा संदेश देखील त्यांनी दिला. दिशाभूल करणाऱ्या आणि वैज्ञानिक आधार नसलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून गंभीर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या पतंजली उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. सेवाग्राम रोडवरील पतंजली चिकित्सालय आयुर्वेदिक सुपर मार्ट इथं औषध निरीक्षकांनी अचानक छापा टाकून 44,781 रुपये किमतीचा 26 आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त केला. शेत जमिनींचं आरोग्य चांगलं असेल तरच भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळू शकतं ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे. वर्धा जिल्ह्यात 65,000 अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून जमिनीची वैज्ञानिक तपासणी करून योग्य खत व्यवस्थापनामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यात यश मिळवलं आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव आरवी मार्गावर 9 जूनला सायंकाळी झालेल्या रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विरुळ समुद्री अंडरपासजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगानं येणाऱ्या 2 दुचाकींची जोरदार धडक झाल्यानं तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सालफळ येथील योगेश रामकृष्ण मेश्राम, दरणे टाकी येथील देवेंद्र त्र्यंबक दरणे आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे अशी मृतांची नावं आहेत. कौंडिण्यपूर पालखी विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणी मातेचं माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडिण्यपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानातून आषाढी पंढरपूर यात्रेसाठी मानाच्या पायदळ पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं. सन 1594 पासून सुरू असलेली ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि विदर्भातील एकमेव मानाची पायदळ दिंडी असून हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. या ऐतिहासिक पालखीचे 22 जून रोजी सायंकाळी अमरावतीतील बियाणी चौकात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं. माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते झालेल्या या स्वागत सोहळ्यात वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा इथं रविवार 21 जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक संगीता सोमनकर यांच्याकडून मुख्य योग सत्र आणि सामान्य योग पद्धतीचं प्रात्यक्षिक दिलं गेलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी नम्रता फलके आणि वाचक स्वर आभाराणी पटवर्धन.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, 1:45 झालेली आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वैदेही करंबेळकर यांनी गायलेलं एक

भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. 1:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षर रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूया पुस्तक कालची आजची या मालेमध्ये खेळ रेषावतारी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: आपल्या परिसराचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करणारे, त्यावर टोकदार कमेंट करणारे आणि मला अतिशय जवळचे वाटणारे तीन व्यंगचित्रकार मी सांगू शकेन. त्यातला एक परदेशी आहे तर दोन भारतीय. यातले एक आहेत ते आर के लक्ष्मण, ज्यांनी राजकारणावर केलेली निरीक्षणं त्यांच्या पश्चातही खरी ठरलेली आहेत. उरलेले दोन व्यंगचित्रकार आहेत जूल्स फायफर, हे अमेरिकन व्यंगचित्रकार, आणि आपले वसंत सरवटे. या दोघांचं काम मला खूप तुलना होऊ शकणारं वाटतं, सारखंच दर्जेदार. या दोघांचाही मानवी स्वभावाचा फारच अभ्यास आहे. चित्रांसह अनेकदा त्यांनी शब्दांचाही वापर केलाय, काही वेळा टेक्स्चर सारखाही. चित्र एका विशिष्ट पद्धतीची दिसावीत यासाठी केलेला. दोघांनी वेळोवेळी राजकीय व्यंगचित्र काढली आहेत, पण ते राजकीय व्यंगचित्रकार म्हणता येणार नाहीत. व्यंगचित्रांना साहित्याच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचं काम या दोघांनी केलंय. सरवटेंची व्यंगचित्रांची अनेक पुस्तकं आहेत, त्यातली बरीचशी माझ्या संग्रहातही आहेत. ती चाळत बसणं हा माझ्या फावल्या वेळचा उद्योग आहे. या संग्रहामध्ये कमी जास्त करणं कठीण आहे, पण मी बहुतेकदा ज्याकडे प्रथम वळतो तो संग्रह म्हणजे खेळ रेषावतारी. याच नावाने वसंत सरवटेंनी 1990 एक प्रदर्शन भरवलं होतं आणि त्या संबंधात लिहिलेला एक लेखही या पुस्तकात आहे. पण या पुस्तकात त्या प्रदर्शनातलीच चित्र आहेत असं काही नाही. सरवटेंची स्वतःची एक शैली आहे, सहज काढल्यासारखी वाटणारी, काहीशी रफ आणि तरीही अतिशय प्रभावी. अर्कचित्रांमधून त्यांनी अनेकदा आपल्याला हसवलं आहेच, पण पुलं एक साठवण आणि ठणठणपाळसाठी काढलेली त्यांची चित्र पाहिली तर लेखनापलीकडे जाऊन ते नव्या जागा कशा शोधू शकतात हे लक्षात येतं. या संग्रहात त्यांची ही विनोदाची स्वतंत्र जाण अधोरेखित होते. लहानपणापासून घरी अनेक दिवाळी अंक येत असल्याने यातलं काही काम मी आधीच त्या त्या अंकांमध्ये पाहिलंय, पण इथे ते एकत्रितपणे पाहण्याचा परिणाम वेगळा आहे. या संग्रहात त्यांची एकेका चौकटीतली चित्र किंवा अर्कचित्र हा भाग आहेच, पण त्यापेक्षा त्यांनी दिवाळी अंकांमधून विशिष्ट विषय घेऊन केलेल्या व्यंगचित्रांच्या मालिका मला विशेष आवडणारे आहेत. उदाहरणार्थ वरची पण सांस्कृतिक पातळी या नावाची एक मालिका आहे, ज्यात सांस्कृतिक विश्वातल्या व्यक्तींच्या खासगी डायऱ्यांमधला मजकूर असा विषय आहे. यात त्यांनी काढलेली साहित्य विश्वातली अर्कचित्र तर ओळखता येतातच,

0: पण त्याबरोबरच ही डायरीची पानं लिहिताना काढलेलं अक्षर, खाडाखोड, लेखनात दिसणारी किंवा न दिसणारी शिस्त यातल्या दर गोष्टीचा त्यांनी वेगळा विचार केलेला आहे. शिवाय या काल्पनिक डायऱ्यांमधल्या मजकुराने होणारा हास्यस्फोट आहे तो वेगळाच. एक कलाकृती अनेक उलटसुलट क्रिया, प्रतिक्रिया, दुखापती, खिलाडूपणा इत्यादी इत्यादी नावाची एक मालिका आहे जी हुसेन सारख्या कलाकाराच्या कलाकृतीमधून कसे वाद पेटवले जातात यावर नजर टाकतानाच सर्वसामान्य माणसाला कसं कलेबद्दल देणं घेणं नाही असा चिमटा काढते. किंवा प्रणय रॉयच्या द वर्ल्ड धिस वीकच्या धर्तीवर इंडिया धिस यांनी कोणताही वीक नावाची एक मालिका आहे ज्यात वेगवेगळ्या स्तरावरच्या राजकारणाचा सरवटेंनी समाचार घेतलाय. खेळ रेषावतारी मधली चित्र किंवा सरवटेंची इतर चित्रही तुम्हाला केवळ व्हिज्युअल गॅग मधून हसवत नाहीत. हा विनोद तुम्हाला स्वतःचं डोकं चालवायला लावतो. तो कधी करुण आहे तर कधी धूर्त, कधी तुमचेच पाय खेचणारा. सरवटे कोणत्याही जागतिक कीर्तीच्या व्यंगचित्रकाराहून कमी नव्हते हे सिद्ध करणारा हा संग्रह आहे. अजून ते आपल्या पुरतेच राहिले आहेत पण कधीतरी ही चित्र जगभरात पोचावीत असं जरूर वाटतं.
1: खेळ रेषावतारी या पुस्तकाविषयी आपण ऐकत होतो गणेश मतकरी यांचा लेख पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता दुपारचे 2 वाजत आहे. पुनः प्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. बाजरी या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. पूर्व मशागत करताना एक खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी जमिनीत प्रति हेक्टरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. प्रामुख्याने खरीप हंगामात हे पीक घेतात. ओलिताची व्यवस्था असेल तर वर्षभर हे पीक घेता येतं. पेरणी जुलै ते ऑगस्ट या दरम्यान करावी. प्रति हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणं पुरेसं आहे. पेरणी 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. चिकटा रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून बियाणं 20% मिठाच्या द्रावणात बुडवून तळाशी शिल्लक राहिलेलं बियाणं पेरणीसाठी वापरावं. जायम बाजरा, राजकू, BJ 104, BK 560, 230, HB 3, श्रद्धा या सुधारित जाती आहेत. प्रति हेक्टरी 60 किलो स्पुरद आणि 30 किलो पालाश या खताच्या मात्रा शिफारस केलेल्या आहेत. अर्धनत्र संपूर्ण स्पुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी तर उर्वरित अर्धनत्र पेरणीनंतर 1 महिन्याने द्यावं. रब्बी हंगामात घेतलेल्या पिकाकरिता 15 ते 20 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं. 1-2 बेंड्या करून शेत तणविरहित ठेवावं. या पिकावर खोडकिडा, खोडमाशी, मावा, मीजमाशी आणि ब्लिस्टर बीटल या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करावा. या पिकावर काणी म्हणजेच काजळी, पानावरील ठिपके, अरगट या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणाकरिता बुरशीनाशकांचा वापर करावा. पिकाची कापणी पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी करावी. सरासरी 35 ते 40 टन हेक्टरी हिरवा चारा मिळतो. याचा चारा चविष्ट असतो त्यामुळे जनावरं आवडीने खातात. हे इतर तृणधान्य चारा पिकात पौष्टिक आहे. यापासून मुरघास तयार करता येतो.
0: कृषीवाणी कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता. वाचक स्वर स्वप्निता शिंदे, सादरगते रोशन जाधव. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?

0: चा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
2: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन. तर या अनुषंगानं विद्यार्थी दशेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये पाहिले तर पहिलं म्हणजे जे काय अंमली पदार्थ असतात त्यांचे गुणधर्म हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. हे पदार्थ काय करतात तर मेंदू आणि मज्जासंस्था याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं बधिरीकरण, एखाद्या व्यक्तीच्या विचार, वर्तन, भावना, चेतना या सगळ्यावरती परिणाम होतो. सुरुवातीला थोडं बधिरीकरण होतं आणि मग थोडं रिलॅक्सेशन वाटतं. मुळात ह्याच रिलॅक्सेशनमुळे बऱ्याच जणांना ज्या ज्या वेळेला काही टेन्शन येतं किंवा संकट आलं की मग हा मार्ग सुचतो एकदम. याचे बरेचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये अनुवंशिकता हा एक महत्त्वाचं कारण आहे. ज्या कुटुंबामध्ये मद्यपान असो किंवा इतर अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्ती असो तर त्याच्यामध्ये पुढची जी पिढी आहे ही बाधित होण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या असतील, मग त्या ताणतणावाच्या समस्या असू दे किंवा चिंता असेल कोणत्याही विषयाची किंवा नैराश्य असेल, तर या अशा व्यक्तींना सुद्धा या पदार्थाचं सेवन किंवा व्यसन होण्याची दाट शक्यता असते. याचबरोबर काय काय वेळेला शारीरिक व्याधी असतात आणि त्या अशा सिरियस असतात की ज्याच्यामुळे ती व्यक्ती कंटाळते आणि मग या औषधांचा वापर करता करता त्याची सवय किंवा व्यसन कधी लागतं हे सांगू शकत नाही. याचबरोबर

0: ती व्यक्ती जिथे राहते त्या समाजाचा आणि त्या कुटुंबाचा सुद्धा फार मोठा भाग ती व्यक्ती व्यसनी होण्यामध्ये होत असतो. घरातील कलह, भांडणं, घरातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संवाद ते जर किंवा चांगले नसतील तर मग मात्र त्याच्यातून क्लेश कलह होऊन व्यसनाधीनता होऊ शकते.
1: म्हणजे यामागची ही सगळी कारणं जर विचारात घेतली तर विद्यार्थी दशेमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
0: हो, निश्चितच, एकदम
1: बरं. एकूण मानवी आरोग्यावर या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे जे दुष्परिणाम होतात त्याबद्दल काय सांगाल?
0: आता ते त्या त्या पदार्थाप्रमाणे त्याचे वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं. दारूचं जसं आपण पाहिलं की त्याच्यामुळे लिव्हर खराब होतो, यकृत आहे त्याच्या त्याला व्रण होतात, त्याच्यानंतर आणखीन घेतलं तर मग मेंदूवर परिणाम होतो, लहान मेंदूवर जास्त परिणाम होतो आणि म्हणून मग तोल जाणं, बॅलन्स जाणं, हळूहळू मोठ्या मेंदूवरती परिणाम होऊन फिट्स येणं किंवा स्मृतीवरती परिणाम होऊन स्मृती भ्रंश होणं, या हे गोष्टी आढळतात. आता काही जे आहेत पदार्थ तर त्या पदार्थांमध्ये काय होतं की त्याचा विड्रॉल जो आहे म्हणजे ती पदार्थ वारंवार जास्त काळासाठी घेतल्यानंतर ज्यावेळेला तो पदार्थ मिळत नाही त्यावेळेला अशी विशिष्ट लक्षणं येतात, ती खूप पीडादायक असतात आणि बऱ्याच वेळेला ती सहन करता येत नाही किंवा ती मॅनेज करता येत नाही आणि म्हणून मग पुन्हा त्या पदार्थाकडे पाऊल खेचलं जात.
1: म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत या अंमली पदार्थ सेवनाचे.
0: हो,
1: म्हणजे आजच्या दिवसाचं औचित्य साधून जास्तीत जास्त नागरिकांनी या दुष्परिणामांवर विचार करून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी नक्कीच करेन. सर, आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. श्रोते हो, नमस्कार.
0: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
4: परिसर.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. झाडं देवराई आणि वणवे निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं वेली पक्षी प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक फुलपाखरं पक्षी सरपटणारे प्राणी बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाडं आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ते अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्त्व केवळ ऑक्सिजन पुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी फुलपाखरे मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. रस्ते इमारती खाणकाम औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्ग संपन्न प्रदेशातही हे बदल अस्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश

0: हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेतून गावोगावी देवराया जपल्या गेल्या. देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष, औषधी वनस्पती, पक्षी आणि वन्यजीव सुरक्षित राहतात. अनेक वेळा गावातील पाण्याचे झरे आणि ओढे देवरायांमुळेच बारमही वाहत असतात. आज अनेक देवराया अतिक्रमण, वृक्षतोड आणि दुर्लक्षतेमुळे धोक्यात आले आहेत. त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक गावाची जबाबदारी आहे. आता आपला जंगलाचा मोठा शत्रू म्हणजे वणवे. वणवे जंगलासमोरील सगळ्यात मोठे संकट आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वणव्यांच्या घटना वाढतात. काही वेळा नैसर्गिक कारणामुळे आग लागते, परंतु बहुतेक वेळा मानवी निष्काळजीपणा हेच वणव्याचे मुख्य कारण असते. हजारो झाडे, रोपे आणि औषधी वनस्पती नष्ट होतात. पक्ष्यांची घरटी, अंडी आणि पिल्ले जळून जातात. मधमाशा आणि फुलपाखरांच्या नाशामुळे परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला जातो. जागतिक तापमानवाढीला चालना मिळते. म्हणून वणवे रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, तर जंगलात किंवा शेतात विनाकारण आग लावू नये, जळणारे पदार्थ जंगलात टाकू नयेत. वणवा दिसता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी. भारत सरकार आणि राज्य सरकार झाडाचं महत्व ओळखून विविध उपक्रम राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुरू केलेला एक पेड माके नाम हा उपक्रम त्यापैकीच एक महत्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावावं आणि संगोपन करावं हा या उपक्रमाचा संदेश आहे. झाडं लावणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याहून महत्वाचे आहे ती जगवणे. कारण झाड वाचलं तरच आपण वाचू. आज गरज आहे ती केवळ वृक्षारोपणाची नाही, तर वृक्ष संवर्धनाची, देवराई संरक्षणाची आणि वणवा मुक्त जंगलाची. चला, निसर्गाशी असलेले आपलं नातं अधिक दृढ करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी हिरवेगार, समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले भविष्य घडवूया.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:15 थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या, दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं लवलीन निगम. गृहमंत्री अमित शाह का मादक पदार्थ के खिलाफ एकजुट होकर लड़ने का आह्वान. कहा, मादक पदार्थ राष्ट्रीय सुरक्षा और युवाओं के भविष्य के लिए गंभीर खतरा. उत्तर प्रदेश पुलिस ने राम मंदिर चढ़ावे में गबन मामले में 8 लोगों को गिरफ्तार किया. भारत ने 34 देशों के साथ मिलकर अमेरिका के नेतृत्व वाली पहल पर हस्ताक्षर किए. इसका उद्देश्य मजबूत AI आपूर्ति श्रृंखलाओं का निर्माण करना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मुहर्रम पर हजरत इमाम हुसैन के बलिदान का स्मरण किया. T20 अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच में आज शाम भारत का मुकाबला आयरलैंड से. टीम में पदार्पण करने वाले प्रतिभाशाली खिलाड़ी वैभव सूर्यवंशी पर सभी की निगाहें. और फीफा विश्व कप में ऑस्ट्रेलिया ने ग्रुप डी मुकाबले में पराग्वे के साथ ड्रॉ खेलकर नॉकआउट चरण के लिए क्वालिफाई किया. अब समाचार विस्तार से. गृह मंत्री अमित शाह ने आज नशे के खिलाफ एकजुट होकर लड़ने का आह्वान किया है. उन्होंने कहा कि मादक पदार्थों का कारोबार देश की सुरक्षा, सामाजिक व्यवस्था, आर्थिक हितों और युवाओं के भविष्य के लिए खतरा है. उन्होंने आध्यात्मिक नेताओं, युवाओं और माताओं से इस अभियान में मिलकर भाग लेने की अपील की. श्री शाह ने ये बात नई दिल्ली में नार्को कोऑर्डिनेशन सेंटर यानी NCORD की 10वीं शीर्ष स्तरीय बैठक को संबोधित करते हुए की.
4: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
3: गृह मंत्री ने कहा कि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो ने मादक पदार्थों से जुड़े अपराधों की जानकारी समय पर साझा करने के लिए कई ऑनलाइन पोर्टल शुरू किए हैं. उन्होंने सभी राज्यों के मुख्य सचिवों और पुलिस महानिदेशकों से इन पोर्टलों पर नशे से जुड़े मामलों की जानकारी तय समय सीमा के भीतर अपलोड करने को कहा.

नादब्रह्मय कार्यक्रमात पंडित वाल्मिक धांडे यांचं संतूर वादन आपण ऐकत होता. राग वृंदावनी सारंग आपण ऐकलं. त्यांना तबला साथ संतोष पोपटकर यांची होती. ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे,

0: आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका, सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आधार.
2: प्रत्येक मंगळवारी
1: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
1: आपुलकी आधार.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताचे त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूरच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कन्हान गावापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या कामावर 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईत वर्सोवा वांद्रे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या कामावर 1722.40 कोटी रुपये खर्च येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूयात याविषयीचा वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीने शासना

0: कडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सांगलीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सांगली शहरात समता चित्ररथ आणि संविधान जागृती बाईक रॅली काढण्यात आली.
1: औषध आयात करताना त्याची वैधता किमान वर्षभरासाठी असेल याची खात्री करण्याचा नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालय करणार आहे. यामुळे रुग्णांना दर्जेदार औषधं मिळत राहतील आणि औषधं वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा आरोग्य मंत्रालयानं आज जारी केला आहे. औषधी कायदा 1945 सुधारणा करणं हा या मसुद्याचा उद्देश आहे. जैविक उत्पादनं आणि किरणोत्सर्गी औषधांना विद्यमान नियम कायम राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
2: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
1: पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPGचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. अयोध्येच्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. SIT ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुहर्रम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत.

0: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागानं आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथे कार्यरत असलेल्या वन्यजीवांच्या बेकायदा तस्करीचं एक रॅकेट उघडकीस आणून अनेक संरक्षित वन्यजीवांची सुटका केली आहे. यावेळी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं. डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं 24 आणि 25 जूनला ही कारवाई केली. सुटका केलेले प्राणी आणि ताब्यात घेतलेल्या संशयिताला श्रीकाकुलम इथल्या वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळी पुन्हा हजेरी लावली. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 49 मिलीमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात तर 24 मिलीमीटर पाऊस गुहागरमध्ये पडला. संगमेश्वरमध्ये 20, राजापुरात 14, लांजात 9, दापोलीत 5, मंडणगडमध्ये 4, खेडमध्ये 2 तर चिपळूणमध्ये 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा समाप्त होत आहे. दुसरी सभा सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. नमस्कार.

इशकजादे या चित्रपटातलं जावेद अली आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अमित त्रिवेदी यांनी आणि गीतकार होते कौसर मुनीर. श्रोते हो, इशकजादे या चित्रपटात अर्जुन कपूर यांची भूमिका आपण बघितली. हा चित्रपट अर्जुन कपूर यांच्यासाठी अतिशय महत्वाचा होता बरं का, कारण याच चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इशकजादे या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होत्या. त्यांची जोडी आणि केमिस्ट्री चांगलीच गाजली. विशेष म्हणजे 11 मे 2012 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं अर्जुन कपूरला खरी ओळख मिळवून दिली. आज अर्जुन कपूर यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भरपूर शुभेच्छा देऊया आणि ऐकूया टू स्टेट्स या चित्रपटातलं गीत.

टू स्टेट्स या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. अरिजित सिंग आणि चिन्मय यांच्या आवाजातलं हे गीत होतं. या गीताची रचना अमिताभ भट्टाचार्य यांची आणि संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. हिंदी चित्रपट

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
2: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
1: घ्या मग टिपून पत्ता.
2: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88.
1: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com.
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
2: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली.
3: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

0: होती म्हणून। वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता
1: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरे सतीच आहे।
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा।
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे। आता
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अर्जुन कपूरच्या गुंडे या चित्रपटातलं सोहेल सेन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि विशाल दादलानी, के नीती मोहन आणि प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांनी एकत्र गायलेलं गीत।

रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटातलं ॲश किंग आणि शाशा तिरुपती यांनी गायलेलं, तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. श्रोतेहो, या कार्यक्रमात शेवटी ऐकूया एक विलन रिटर्न्स या चित्रपटातलं अंकित तिवारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. श्रोतेहो, युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम आता ऐकूया. युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी युवोत्कर्ष. आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्र मैत्रिणींनो, आपल्या देशाला खेळाची परंपरा पूर्वीपासून आहेच. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, चेस, कुस्ती या मेनस्ट्रीम खेळासोबत धावणे, भालाफेक, तलवारबाजी, तायक्वांदो या खेळातही देशातले अनेक खेळाडू दरवर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये चमकत असतात. त्यात ह्या वर्षीच्या IPL हंगामात RCB जिंकली, पण बऱ्याच वर्षांपासून विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या टीमच्या विजयाचा इतिश्री महिला क्रिकेट RCB संघाने मागच्या वर्षी केला. आत्ताही मागच्याच आठवड्यापासून ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप आणि फुटबॉल वर्ल्ड कप ही चालू झालाय. आय होप तुम्ही सर्वजण FIFA सोबत ICC वुमन्स T20 चे अपडेट्स ठेवत असाल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कप मध्ये भारताची जोरदार सुरुवात झालीय. भारताच्या स्मृती मानधना आणि रिचा घोष यांनी उत्तम फलंदाजी करून दीप्ती शर्माने 5 विकेट्स घेऊन पाकिस्तानवर 64 धावांनी विजय मिळवला. ह्या गुड मोमेंटसाठी आपण ऐकूयात हे गाणं.

0: देशमुख, महिला ग्रँड मास्टर असलेली दिव्या देशमुख या यंग फिमेल प्लेयर्स घ्या, किंवा मिताली राज, पी व्ही सिंधू, मेरी कॉम, मीराबाई चानू, सायना नेहवाल यांच्यासारख्या ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम घ्या. यांच्यामुळे कित्येक मुली प्रेरित होऊन खेळाकडे वळताना दिसत आहेत आपल्याला, अनेक उत्तम करिअरही तयार करत आहे. आजकालच्या काळात तर चांगल्या आरोग्यासाठी किंवा विशेषतः आत्मसंरक्षणासाठी कुस्ती, कराटे, तायक्वांदो, बॉक्सिंग याकडे युवक मित्र मैत्रिणींचा कल वाढलेला दिसतो. खेळामुळे मानसिक आणि शारीरिक ताकद तर वाढतेच, पण शिस्त, नियंत्रण, संयम सुद्धा अंगी येतो. आपण आत्मसंरक्षणात महत्वाचा खेळ मानल्या जाणाऱ्या तायक्वांदो बद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीला भेटणार आहोत, जिचं नाव आहे समृद्धी संतोष सांगळे, आणि तिच्याशी संवाद साधला आहे आरजे गायत्रीने. मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ताकदीबद्दल, सुरक्षेबद्दल आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याबद्दल. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आज अशी एक मुलगी आहे जिने 2016 पासून तायक्वांदोची किक मारून फक्त मेडल्स नाही जिंकली तर हजारो मुलींच्या मनातली भीती देखील जिंकली आहे. तिने 7 ते 8 वेळा राज्यस्तरीय, 4 ते 5 वेळा राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवलाय. शिवाय 2 वेळा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये देखील सहभाग घेतलेला आहे आणि 3 वर्षांपूर्वी ब्लॅक बेल्ट मिळवून ती सर्टिफाईड देखील झालेली आहे. ती फक्त प्लेअर नाही, ती कोच आहे. मॅचेसमध्ये टीम्सला लीड करते आणि 1-2 शाळांमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून देखील लहान मुलांना स्वतःचं संरक्षण स्वतः करायला देखील शिकवते. आज आपण तिच्याकडून तिचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि शिवाय महिला सक्षमीकरण या विषयावर देखील तायक्वांदोच्या नजरेतून ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे समृद्धी सांगळे. तर समृद्धी, आजच्या युवावाणी कार्यक्रमात श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. नमस्कार, मी समृद्धी सांगळे. मी एक तायक्वांदो प्लेअर आहे, त्यासोबतच मी एक कोच पण आहे. मी स्पोर्ट्स टीचर पण होते 2 स्कूल्स मध्ये आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि मी खूप एक्साइटेड पण आहे इंटरव्ह्यू साठी.
0: नक्कीच. तर समृद्धी, सुरुवातीला मला सांग की तायक्वांदो या खेळाशी तू कशी जोडली गेलीस किंवा या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: माझ्या घराच्या जवळच एक तायक्वांदोची अकॅडमी चालत होती, सो मी तिथे जाता येता ते बघायचे आणि मला खेळ खूप आवडतो आणि स्पेशली मला तायक्वांदो बघून फारच छान वाटलं आणि एक्साइटमेंट पण वाटली की अरे म्हणजे तायक्वांदो म्हणजे नाहीतरी काय असतं, काहीतरी वेगळं असतं, ना की ते कराटे. बरेच जण त्याला गोंधळून कराटे असा
0: दोन्ही पण मिक्स करतात.
1: हो, सो ते कराटे नसून ते स्पेशली तायक्वांदो आहे, तो साऊथ कोरियाचा गेम आहे. आणि तसं मी फक्त 1-2 वेळा तिथे जाऊन बघितलं, मला तो गेम खूप आवडला, खूप जास्त. सो मी तिथे जाऊन माझी ऍडमिशनच करून आले डायरेक्ट.
0: बापरे, ऍडमिशन घेऊनच आले?
1: हो. आणि माझे म्हणजे 1-2 फ्रेंड्स पण होते स्कूल मधले तिथेच, सो त्यांच्यामुळे मला तिथे जावंस वाटलं, छान वाटलं की आपले फ्रेंड्स पण होते. येस. आणि त्यांना मेडल्स वगैरे पण मिळालेले बघितले मी, सो ते बघून पण मला तिथे जावंस वाटलं.
0: अच्छा, तर मग वयाच्या कितव्या वर्षांपासून तू हे प्रशिक्षण घेतीयस?
1: मी 11 वर्षीपासून, म्हणजे मी 5वी सहावीत असल्यापासून मी तायक्वांदो मध्ये आहे. मी अजून सुद्धा आहे आणि माझे गेम्स वगैरे खेळणं चालू आहे, म्हणजे सध्या मॅचेस वगैरे.
0: ओके, बरं. मला सांग की सगळ्यांना तायक्वांदो काय आहे हे नेमकं माहिती नसतं, तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि युवा मित्रांना पण तू सांग की हा नेमका गेम कसा आहे, यामध्ये लेवल्स किती असतात आणि तो कसा खेळला जातो.
1: सो बेसिकली तायक्वांदो हा साऊथ कोरियाचा गेम आहे, नॅशनल गेम, आणि हा पर्टिक्युलर म्हणजे 1-1 पर्सन खेळला जातो. त्यात डिस्ट्रिक्ट, डिव्हिजन, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल, ऑलिम्पिक्स असे लेवल्स पण असतात. आणि त्यानंतर जास्तीत जास्त वापर आपल्या तायक्वांदो गेम मध्ये किक्सचा होतो.
0: ओके.
1: मिनिमम त्यात 25 यूज होतात, ते पण फक्त चेस्ट गार्डवर, आपल्या चेस्ट पार्टवर. आणि जास्त करून किक्स वगैरे यूज होतात मिडल लेवलला, फेस लेवलला. त्याचे पॉइंट्स असतात, मिडल लेवलला 2, 3, 4 असे, फेस लेवलला 3, 5, 6 अशा प्रकारे. सो आपला हा गेम कराटे नाहीये. बरेच जण त्यात गोंधळून जातात की कराटे आणि तायक्वांदो एकच आहे. सो कराटे मध्ये जास्तीत जास्त किक बॉक्सिंग असे युज होतात आणि पॉवर खूप कमी युज होते. आपल्या गेम मध्ये पॉवर जास्त युज होते, पूर्ण इक्विपमेंट घालून आपला गेम खेळला जातो. कराटे मध्ये फक्त ग्लव्स वगैरे घालून तेवढं वापरून तो गेम खेळला जातो. आपल्या ह्याच्यात आता नवीन हे पण आलंय की सेन्सर वर गेम येतो, ज्यात चिटिंग नाही होत आणि तो कम्प्युटराइज्ड गेम आहे.
0: म्हणजे सेन्सर म्हणजे नेमकं कसं?
1: सेन्सर म्हणजे चिप्स असतात, चेस गार्ड मध्ये चिप्स असतात, हेड गार्ड मध्ये चिप्स असतात आणि मुलांना खेळताना सॉक्स दिले जातात, तर त्या सॉक्स मध्ये पण चिप्स असतात.
0: ओके.
1: सो त्या चिप्स जेव्हा कनेक्ट होतात एकमेकांना किंवा टच होतात, तर त्याचा पॉइंट डायरेक्ट स्क्रीन वर येऊन जातो.
0: अच्छा, म्हणजे जेव्हा तुम्ही ती किक त्या जागेवर माराल तेव्हा तुम्हाला पॉइंट मिळतील.
1: हा, आणि ते पण पॉवरने मारल्यावर, ना की फक्त टच झाल्यावर. सो प्लेयर्सला तेवढ्या जोराने किक मारावी लागते, मग ती सॉक्सची चिप त्या चेस गार्डच्या किंवा हेड गार्ड

भारतीय महिला क्रीडा क्षेत्रात नेहमीच सिंहाचा वाटा उचलतात. यश मिळवून देशाचा मान जगात वाढवतात. ऑलिम्पिक्स आणि अशाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी कामगिरी करतात. टेबल टेनिस खेळाडू यशस्विनी घोरपडे किंवा

0: च्या चिपलटच झाली की मगच कोरेल.
1: ओके.
0: सो असा आपला गायकोंडो गेम आहे आणि त्यात बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्राच्या इंडियाच्या भरपूर मुलांनी सहभाग पण घेतलेला आहे.
1: ओके.
0: त्याचे बेल्ट पण असतात. स्टार्टिंगला तर पूर्ण युनिफॉर्म व्हाईट असतो, नंतर त्यात एक एक लेवलनी बेल्ट वाढत जातो. त्यात पहिला असतो येल्लो, दॅन ग्रीन, ग्रीन वन, ब्ल्यू, ब्ल्यू वन, रेड, रेड वन, आणि दॅन ब्लॅक. आणि त्यानंतर पण कोणाला जर इच्छा असली करायची तर ब्लॅकचे डेन वन, डेन टू, डेन थ्री असे डेन एट का नाईन पर्यंत असतात. त्याची पण एक वेगळी बेल्ट एक्झाम असते की त्यात आपल्याला ते टायगत म्हणून असतं, पुंसे म्हणून, ते करून दाखवावं लागतं. पंचेस चेक होतात, आपल्या किक्स चेक होतात, फाईट खेळून दाखवावी लागते मग, आणि एवढं सगळं आपलं फिजिकल स्ट्रेंथ चेक होते, त्यानंतरच आपण तो बेल्ट एक्झाम पास होऊ शकतो. त्याचे पण पॉईंट असतात.
1: ओके. म्हणजे या सगळ्या प्रोसेस नंतर लास्टचं ब्लॅक आहे जे तुझं पूर्ण झालेलं आहे. ओके. तर मला सांग की तू वयाच्या आता समजा 10-11 वर्षापासून यामध्ये आहेस, तर असा कुठला तुझा अविस्मरणीय क्षण आहे का जो तुला या खेळातून मिळालाय किंवा तो अनुभव तू कधीच विसरू शकणार नाहीस?
0: हो, माझी स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती आणि ती पण कोरोनाच्या नंतर झाली, तर आम्हाला मध्ये 1-2 वर्षाचा गॅप पडला होता. सो मला माझ्या गेमवर थोडा डाऊट यायला लागला होता की मी खेळू शकते का नाही म्हणून.
1: म्हणजे गॅप पडला त्याच्यामुळे?
0: हो, गॅप पडला त्याच्यामुळे. त्याच्या आधी पण माझी एक स्टेट झालेली होती, फर्स्ट स्टेट झाली होती, नंतर लगेच लॉकडाऊन लागलं. सो माझी स्कूल गेम्सची स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती जळगावला आणि माझे बोर्ड्स एक्झाम होते 2 दिवसांनी, त्याआधीच माझी मॅच पण होती.
1: ओके.
0: सो मग मी जळगावला जाणार होते बट माझे सर म्हटले की तुझी एक्झाम आहे सो तू जाऊ नकोस. सो मी घरी विचारलं की जाऊ की नको, तर घरचे म्हटले बघ तुला काय करायचंय. सो मी डिसाइड केलं की असं पण 2 दिवसांनी बोर्ड एक्झाम आहे, 2 दिवसात इतका कुठे अभ्यास होणार आहे का? होणार पण नाही. झालेला आहे त्या वर्षावर मी मॅचेस खेळायला गेले, सर नाही म्हटले होते तरी पण. आणि त्याआधी पण माझ्या 2-3 स्टेट झाल्या होत्या पण त्यात मला ब्रॉन्सेस होतं. सो मला वाटलं होतं की यावेळेस सिल्वर तरी घेऊन येऊ. सो मी तिथे स्टेट लेवलच्या माझ्या मॅचेस साठी गेले आणि तिथे माझ्या 4 फाईट झाल्या 4 जणींसोबत वेगळ्या वेगळ्या, आणि तिथे मी गोल्ड मेडल जिंकले.
1: अरे वा.
0: आणि तिथे मी सेमी फायनल फाईटला इंजर्ड झाले होते. सो मला चान्सेस फार कमी वाटले होते की मी नेक्स्ट फाईट काढू शकेल का नाही
1: किंवा खेळू शकेल पण.
0: हा, खेळू शकेल का नाही कारण इंजरी झाली होती ना. एक तर ते थोडंफार डिमोटिवेट व्हायला लागतं
1: आणि पॉवर पण कमी,
0: पॉवर कमी होऊन जाते, स्ट्रेंथ कमी होऊन जाते बॉडी मधली, त्या
1: बरोबर
0: इंजरी कडेच लक्ष जातं परत परत. सो त्यामुळे मग मला माझ्यावर डाऊट यायला लागला, सेल्फ डाऊट. पण माझ्या कोचशी वगैरे मी थोडं बोलले की मला असं असं वाटतंय काय करू काय नाही. तो माझा दादा तो कोच होता, तो बोलला की तू गिव्हअप नको करू, फक्त शेवटपर्यंत खेळत राहा, इंजरी कडे लक्ष देऊ नकोस. सो मी ती मॅच खेळले, माझा पॉईंट गॅप खूप पडला होता त्या गेम मध्ये, मला वाटलं तो राऊंड मी जिंकते का नाही म्हणून. बट माझा कोच बोलला की ती टर्न अडू की असती टर्निंग फेस म्हणून दिवर्गी म्हणून असते, सो ती मार. सो त्यांनी बोलली, मी लगेच मारली आणि मला त्याचा 6 स्कोर आला.
1: अरे वा.
0: आणि पॉईंट गॅपने जे मागे चालत होते तिच्या पुढे गेले आणि लास्टच्या 10 सेकंदातच झालं ते. सो मी ती फाईट जिंकले आणि कोणालाच अपेक्षा नव्हती की मी खरंच ती फाईट जिंकू शकेल म्हणून. सो ते खूप एक अविस्मरणीय क्षण होता की मी ती फाईट हरत हरत जिंकून गेले.
1: हा, अगदीच. म्हणजे तुला वाटलं नव्हतं की हे गोल्ड पण तू घेऊ शकतेस?
0: हो, म्हणजे मी तर सिल्वरच्या जणी गेले होते की मी हेच होते की एवढी फाईट नाही जिंकले तरी मला सिल्वर तर आहेच. कोच बोलला की नाही शेवटपर्यंत गिव्हअप नको करू, मारत राहा, बघू आपण गोल्ड लागू शकतो तुझं. सो त्या आहेत मग मी गोल्डच घेतलं.
1: म्हणजे नक्कीच की शेवटपर्यंत जर तुम्ही हार नाही मानली तर तुम्ही एक अजून स्टेप वरती जाऊन गोल्ड मिळवू शकता, याचं एक उदाहरण बघायचं असं म्हणता येईल.
0: आणि माझी फ्रेंड एक आहे जी हमेशा म्हणते आपल्याकडे 1% जरी चान्स असला ना एखाद्या गोष्टीचा तर ती ट्राय केलीच पाहिजे.
1: नक्कीच. आणि ते ट्राय केलंच म्हणून तुला गोल्ड देखील मिळालं.
0: लागलं ते गोल्ड, लागलं ते खूप असं विसरूच नाही शकत कधी मी तो. असा
1: आठवण, पहिला गोल्ड होता का?
0: पहिला गोल्ड होतं माझं स्टेटला, कारण त्याच्या आधी तर कोरोना झालेला, लॉकडाऊन सगळं बंद होतं, 2 वर्ष प्रॅक्टिसच नाही काही, थोडीफार घरी एक्सरसाइज केली की बस तेवढीच. पण गेम्स मध्ये भरपूर चेंजेस वगैरे झाले आणि मग त्यानुसार नंतर चेंज करण्यात आलं गेम्स की असं असं खेळ आहे, अलाउड नाही, पॉईंट गॅप नाही. पॉईंट गॅप जास्त झाला की समोरचा प्लेअर ऑटोमॅटिकली जिंकून जातो. त्यानंतर चेसगार्डच्या वरतीच मारायचं, खाली मारलं तर निगेटिव्ह पॉईंट. 5 आपल्याला जर का मायनस पॉईंट झाले तर आपण मॅच हारून जातो डायरेक्टली. तर मायनस मध्ये पण
1: रुल्स अँड रेग्युलेशन पण भरपूर आहेत.
0: आहे, मायनस मध्ये पण जातो आपण, त्यात पडलं की मायनस असतो, खाली मारलं चेस गाडीच्या की मायनस असतो, पंच फेस वर लागला की मायनस असतो असे. आणि कॉर्नरला पुश केलं, एक बाउंड्री असते ना त्या मॅचची, त्याच्या बाहेर आपण पुश केलं प्लेअरला, अपोजिट प्लेअरला, तर आपल्यालाच मायनस पॉईंट असतो. सो असे भरपूर सारे रुल्स पण आहेत आणि मी त्यात रेफरीशिप पण केलेली आहे.
1: अरे
0: सो त्यामुळे मला त्याची रुल्स पण माहिती आहे.
1: त्याचा तुला फायदा झाला?
0: त्याचा मला फायदा झाला की मी खेळताना मला आठवतं की अरे हे नाही करायचं, आपण मायनस मध्ये जाऊ.
1: म्हणजे तू शिकता शिकता प्रशिक्षण पण देत होती?
0: प्रशिक्षण पण देत होते आणि मी मॅचेस मध्ये ते रेफरी नसतात का 2 प्लेअरच्या मध्ये की पॉईंट गॅप वगैरे बोलतात, किती पॉईंट आले ते सांगतात. सो ते पण मी केलेलं आहे, त्याचं पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे.
1: मस्तच.
0: त्यानंतर आता नॅशनलला करायचं होतं मला नॅशनल रेफरीशिप साठी, बट ते अजून त्याची कुठे एक्झाम झाली काय त्याची माहिती मला मिळाली नाही. सो मला ते करता नाही आलं.
1: नक्कीच, यापुढे तुला ते मिळेल.

0: तशी पण आशा करूयात. बरं, तू बोलताना सांगितलंस की आई वडिलांनी तुझ्यावरती सोपवलं होतं की तुला मॅचला जायचंय की नाही, तर मला सांग की तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये आई वडिलांचा किंवा कुटुंबाचा रोल कसा राहिलाय, किंवा कधी ते म्हणाले का की तू हे करू नकोस असं?
1: नाही, तसं म्हणत आलं की माझ्या आई वडिलांनी कधीच मला विचारलं नाही तू का करते करू नकोस म्हणून. त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या डिसिजनला सपोर्ट दिलाय मला, आणि फायनान्शियली सपोर्ट केलाय, मेंटली सपोर्ट केलाय. काही कधी गरज पडली तर ते होते माझ्या पाठीशी उभा खंबीरपणे. माझे वडील तर म्हणायचे की तू माझा मुलगी नसून माझा मुलगा आहेस, तुला जे करायचं ते कर, कुठे जायचं जा, कोणी तुला एक चपट मारली की तू दोन मारून येशील एवढी मला गॅरंटी आहे म्हणून. सो त्यांचा असा सपोर्ट मिळत राहिला म्हणून मला कधी माझा कॉन्फिडन्स डाऊन नाही झाला. मला कुठे जायचं असलं ते माझ्या पाठीशी उभे होते खंबीरपणे.
0: नक्कीच. आणि एक मुलगी म्हणून त्यांनी तुला म्हणजे या क्षेत्रामध्ये देखील टाकलं आणि तू मॅचेसला बऱ्याच वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा राज्यामध्ये पण गेलेली आहेस, तर त्यामुळे त्यांचाही सपोर्ट तुझ्यासाठी खूप महत्वाचा राहिलाय.
1: सो माझी आई पण मला खूप सपोर्ट करायची, आणि वडील तर आहेच, पण आईचं पण म्हणजे नसतं का की मुलगी आहे की बाकी लोक काय म्हणतील वगैरे, तर तिने कधीच असा विचार नाही केला. ती उलट म्हणायची माझी मुलगी आहे, ती काही करेल, ती काही वेगळं करेल, मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. तिचा आई रडायची माझी जेव्हा मॅचेसला जायचे की आठवायची माझी म्हणून. तर
0: सो मॅचेसमध्ये तुम्हाला लागतं वगैरे इंजुरीज होतात
1: ते पण वेगळंच की आई वडिलांना कधी कधी सांगू पण नव्हतं शकत कारण त्यांना जास्त काळजी वाटते ना. सो थोडं मला सांगायची की इंजुरीज वगैरे झाली नाही झाली, बट पूर्णपणे नव्हतं सांगू शकत की एवढं एवढं झालं म्हणून. आणि कधी कधी ते रिकवर होण्यासारखं असतं, पण कधी कधी तर इतकं असतं की डायरेक्ट प्लास्टर वगैरे लागायचे काम, काही बोन बिन तुटण्याचे काम असे. सो ते पण नव्हतं सांगतायत, पण तसं कधी मला काही झालं नाही. माझ्या सोबतचे
0: तर मला सांग की हा प्रवास तर तू तायक्वांदोचा सुरू केलास, पण आपल्या युवा मैत्रिणी किंवा मुली ऐकत आहेत प्रोग्राम, तर त्यांना तू या कार्यक्रमातून म्हणा किंवा तुझ्या प्रवासातून काय सांगशील की एखाद्या स्पोर्ट्समध्ये किंवा खेळामध्ये जाणं का गरजेचं आहे, किंवा आत्मसंरक्षण जे आहे मुलींसाठी ते कितपत गरजेचं आहे?
1: सो मी म्हणेल की आजच्या काळात तर मुलींना फार गरज आहे सेल्फ डिफेन्सची, कारण कुठे पण जावं मुलींनी तर त्यांच्यासाठी एक काहीतरी अनसेफ राहतच काही ना काही, म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणा, सराउंडिंग म्हणा किंवा काही, मुली आजकाल कुठेच सेफ फील करत नाही. सो त्यासाठी मुलींनी काहीतरी स्पोर्ट्स केलंच पाहिजे, ऍटलिस्ट सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स असतात ते तरी अटेंड करायलाच पाहिजे मुलींनी. मी पण अशा एक दोन स्कूल्सवर कॉलेजेसवर सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स दिलेले आहेत. आमचे कोचेस वगैरे आम्हाला घेऊन जायचे, त्यांना डेमो दाखवायचो, मुलींना शिकवायचो की असं असं आपण सेल्फ डिफेन्स करू शकतो.
0: किंवा समजा अशी सिच्युएशन आपल्यावरती आलीच तर आपण प्रायमरी काय करू शकतो?
1: आपण प्रायमरीली बघू की समोरचा आपल्यापेक्षा किती ताकदवान आहे, आपण त्याला डिफेन्स करू शकतो का नाही स्वतःच तिथे, किंवा आपल्या जवळपास कोणी आपल्यापेक्षा मोठं किंवा असेल तर त्याची मदत मागायला तर अजिबात संकोच करू नये. ज्याची त्याची आपल्या आजूबाजूला असल्यावर मदत घेतली पाहिजे. आपल्याकडे फोन असतात, आपल्या इमर्जन्सी कॉल लावायला पाहिजे कोणाला ना कोणाला, आपली फॅमिली म्हणा, फ्रेंड्स म्हणा, कुठेतरी की आपण कुठे आहे ते सांगितलं पाहिजे. किंवा बेसिकली आपण जर कोणाला कॉल वगैरे नाही करू शकलो तर आपल्याकडे मिनिमम आपल्या सेल्फ डिफेन्सच्या अशा काही इक्विपमेंट्स तरी पाहिजे, जसं की मुलींना तर माहितीच आहे सेफ्टी पेन असतं, पेपर स्प्रे असतं, त्यांचे नेल सुद्धा, ते पण एक सेल्फ डिफेन्सचं काम करू शकतात. की तुम्हाला फक्त समोरच्या नाकात जरी पंच केला किंवा त्याच्या डोळ्यात जरी बोट घातलं हे पण खूप मोठा सेल्फ डिफेन्स झाला.
0: बरोबर.
1: बस तिथे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स एकत्र करायला पाहिजे आणि तिथे बिलकुल खचून न जाता समोरच्यावर आक्रमक कसं होता येईल त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
0: नक्कीच. आणि या सिच्युएशन मध्ये महत्वाचं तेच आहे की कॉन्फिडन्स आपला कमी होऊन जातो.
1: तेच की मुलींनी मला वाटतं आजच्या काळात फिअरलेस असायला पाहिजे, अजिबात कोणत्याच गोष्टीला न घाबरता त्यांनी प्रत्येक गोष्टीला फेस केलं पाहिजे.
0: नक्कीच.
1: सो त्या हिशोबाने की आपण, आणि जर कुठे मुलींना वर्कशॉप भेटत असेल ना सेल्फ डिफेन्स 100% त्यांनी ते केलंच पाहिजे, अटेंड करा माझं तर म्हणणं आहे प्रत्येक ठिकाणी, कारण आजकालच्या काळाची मुलींना सेल्फ डिफेन्सची इतकी गरज आहे.
0: बरं,
1: गरजेचं आहे त्यांचं,
0: आणि सिच्युएशन सांगून येत नाही, त्यामुळे आपण प्रिपेअर्ड असलेलं कधी चांगलं.
1: हो.
0: तर समृद्धी मला सांग की या खेळाचा म्हणजे तुझ्या वैयक्तिक लाईफमध्ये काय तुला फायदा झाला किंवा तुझ्यामध्ये काही बदल झालाय का?
1: हो, वैयक्तिक तर फार मोठा फायदा झाला, म्हणजे मी इतके सगळे मॅचेस खेळले, मी इतके सगळे डिस्ट्रिक्ट वगैरे स्टेट्स वगैरे फिरून आले की मला, म्हणजे मी कधी अशी गेले नसते कुठे, माझ्या पॅरेंट्सनी कधी मला अशा कोचच्या किंवा फ्रेंड्सच्या भरोशावर कुठे पाठवलं असतं का?
0: बरोबर.
1: तसं पण मुलं मुली जातात, पॅरेंट्सला काळजीच राहते, माझे पॅरेंट्स इतके बिनधास्त होते की कुठे पण पाठवायचे. सो ते एक माझ्यात कॉन्फिडन्स आला, मी लीडरशिप करू शकते, लाईक माझ्या टीमला सांभाळू शकते. मी जसं मी सांगितलं मी कोचिंग पण करते.
0: बरोबर.
1: सो माझ्या टीम सोबत मी कुठे पण ऍज अ कोच म्हणून जाते, मुलींची मी सेफ्टी बघते कुठे काय.
0: तुझ्या अंडर एक टीम ते होतात?
1: येस, मी ऍज अ गर्ल्स कोच म्हणून असते कुठेही. सो माझे कोचेस माझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकतात. माझे कोच नसतात कधी क्लासवर तर मी जाऊन क्लास घेते की माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी क्लास व्यवस्थित घेऊ शकते, सगळ्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित घेऊ शकते. सो ते एक म्हणतात ना सेल्फ डेव्हलपमेंटचा एक पार्ट झाला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली माझी त्यात. मला स्टेज डेअरिंग आली, मी कुठेही जाऊन म्हणजे

0: ऍटलिस्ट बोलू तरी शकते लाईक कोणाला पण कुठे पण. आणि त्यातून अजून मला कोचिंग कशी करायची ते कळलं.
1: लोकांशी बोलणं किंवा पॅरेंट्सला पण तू समजावू शकत असशील जर कोणी क्लास लावत असेल किंवा येऊ द्या वगैरे त्यासाठी पण.
0: मी भरपूर जणांना मोटिवेट पण करते की अरे तुम्ही क्लास केलाच पाहिजे म्हणून. एक तर त्यांना स्कूल गेम्सच्या मॅचेसचा वगैरे फायदा होतो, त्यानंतर सेल्फ डिफेन्सला फायदा होतो, फिजिकली ते स्ट्रॉंग होऊ जातात, मेंटली पण स्ट्रॉंग होतात, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. म्हणजे असे वाईट काही गोष्टी मला दिसतच नाही स्पोर्ट्स केल्यामुळे. सगळ्या पॉझिटिव्ह बदलच होतात मुलांमध्ये. सो का नाही केलं पाहिजे?
1: अगदीच अगदी
0: केलंच पाहिजे. आणि तुला माहितीये का की आपण हे स्टेटच्या वगैरे मॅचेस खेळतो त्याच्या आपल्याला बोर्ड्समध्ये मार्क्स पण वाढून मिळतात.
1: अरे वा किती छान.
0: सो त्यांनी एक मला अजून एक पॉझिटिव्ह बदल दिसतो की तुम्ही अभ्यासासोबत मॅचेस जरी खेळलेत तुम्ही ऍटलिस्ट स्टेटला जाऊन जरी आले ना तरी तुम्हाला 15 marks भेटतात. त्याचे 2% ऍटलिस्ट तुम्हाला वाढून भेटतात.
1: चांगलं आहे ना. म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यासात पण फायदा होतो, स्वतःमध्ये बदल तर होतो.
0: ऑब्व्हियसली तुम्ही म्हणजे असं गल्लीत वगैरे खेळण्यापेक्षा काहीतरी ऑफिशियल गेम खेळलात त्याचा तुम्हाला इतका फायदा होतो. करायलाच पाहिजे नेमकं.
1: नक्कीच. बरं मला तू सांगितलंस की इंजुरी तुला झाली पण तेव्हा असं काही वाटलं नाही तुला की सोडून द्यावं म्हणा किंवा आता खूप लागले आता मी उद्या जाणार नाही

0: तुम्हाला 15 मार्क्स भेटतात, त्याचे 2% ऍटलीस्ट तुम्हाला वाढून भेटतात.
1: चांगलं आहे ना, म्हणजे तुम्हाला त्याच्या अभ्यासात पण फायदा होतो, स्वतःमध्ये बदल तर होतो.
0: ऑब्व्हियसली तुम्ही म्हणजे असं गल्लीत वगैरे खेळण्यापेक्षा काहीतरी ऑफिशियल गेम खेळलात त्याचा तुम्हाला इतका फायदा होतो, का नाही करायला पाहिजे? करायलाच पाहिजे नेमकं.
1: नक्कीच. बरं, मला तू सांगितलंस की इंजुरी तुला झाली, पण तेव्हा असं काही वाटलं नाही तुला की सोडून द्यावं म्हणा, किंवा आता खूप लागलंय आता मी उद्या जाणार नाही, असं कधी झालंय का?
0: नाही, तो आपला स्पोर्ट्समन स्पिरिट असतो. कधीच तू कोणत्याही स्पोर्ट्स पर्सनला विचार की तुला इंजरी झाली तुला सोडून द्यावं वाटलं का, कोणता स्पोर्ट्स प्लेअर म्हणणार नाही की हा यार मला सोडून द्यावं वाटलं, बिकॉज नाहीच वाटत. त्या गेमशी आपल्याला इतका लगाव होऊन जातो, लाईक ते आपलं पहिलं प्रेम बनून जातं, त्याला कधी सोडावंच वाटत नाही.
1: म्हणजे किती पण लागू दे,
0: किती पण लागू दे, ऍटलीस्ट आपण तिथे जाऊ, बसू, बसून तरी जाऊ, पण जाऊ, घरी बसलं जात नाही. बिलकुल नाही. आणि एक असतं ना की जिस प्यार में दर्द नाही वो प्यार कैसा.
1: अच्छा,
0: असं. सो पहिलं प्रेमच असं स्पोर्ट्समॅनचं, की आपला गेम आपल्याला किती त्रास द्यावं, किती लागाव, तो सुटत नाही. एकदा शरीराला माइंडला सवय होऊन जाते, सो तो काही करता सुटत नाही. इनफॅक्ट मला पण सुट्टी असायची संडेजला, क्लास नसतो आमचा, वीकली क्लास असायचा मंडे टू सॅटर्डे इव्हिनिंग मध्ये. सो संडेचे इव्हिनिंग असं करमतच नव्हतं की वाटायचं आता क्लासमध्ये जाऊन बसावं, क्लासला जाऊ.
1: म्हणजे तो एक दिवस पण तुला घरी राहिला जात
0: नव्हता? बिलकुल नव्हतं राहिला जात. म्हणजे सवय होऊन जाते शरीराला आणि ते इंजुरी ऑटोमॅटिक ठीक होऊन जाते, की त्याला आपण असं वेगळं काही बघायची लक्ष द्यायची गरज नाही पडत, प्रॅक्टिसच्या मध्ये मध्येच ते ठीक होऊन जातं.
1: अरे वा, खूपच छान. तर समृद्धी, आपण कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आता बोलत आहोत आणि टायकॉन या खेळाबद्दलही तू माहिती दिलीस आणि तुझी जर्नी देखील आमच्यासोबत शेअर केलीस, तर मला सांग, जाता जाता आपल्या युवा मित्र मैत्रिणींना तू काय सांगशील, किंवा ज्यांना या खेळामध्ये यायचं आहे किंवा स्पोर्ट्स मध्ये यायचं आहे त्यांना तू तुझ्या प्रवासातून काय सांगशील?
0: मला तर एवढं सांगावं वाटेल की जर तुम्ही स्कूल लाईफ मध्ये असाल किंवा कॉलेज लाईफ मध्ये असाल, एक तरी स्पोर्ट्स निवडा आणि त्यामध्ये करिअर करायचं बघा, किंवा नाही करिअर करता आलं पण डेली तुम्ही त्यात फिजिकल स्ट्रेंथ गेन करशाल, कॉन्फिडन्स गेन करशाल, हे गरजेचं आहे स्पोर्ट्स आजच्या काळात. इनफॅक्ट स्कूल्स मध्ये पण सीबीएसई वाल्यांनी स्पोर्ट्स कंपल्सरी केलंय,
1: त्याशिवाय स्पोर्ट्स असलाच पाहिजे.
0: येस, त्यांची बोर्ड एक्झाम त्यांना देताच येणार नाही. सो हे मला खूप छान वाटलं की सीबीएसईने निवडलं, बिकॉज मुलं फक्त अभ्यास करतील तर ते स्ट्रेंथ कशी गेन करतील ना, फक्त बसून राहतील वगैरे, हेल्दी ओबेसिटी वगैरे होईल त्यांना, त्यापेक्षा फिजिकल स्ट्रेंथ येते, कॉन्फिडन्स येतो, भरपूर काही चांगले बदल होतात आपल्यामध्ये, तर स्पोर्ट्स करायलाच पाहिजे. आणि मी मुलांच्या पॅरेंट्सला पण सांगू इच्छिते की तुम्ही मुलांना सपोर्ट करा स्पोर्ट्स मध्ये जाण्यासाठी, त्यांना मोटिवेट करा की तू करू शकतो, तू करू शकते, जा, का नाही करत, फायनान्शियली होत नाही किंवा कसंही होत नाही, ऍटलीस्ट काहीतरी करू द्या त्यांना,
1: कुठला तरी एक स्पोर्ट्स,
0: कुठला तरी स्पोर्ट्स ऍटलीस्ट. जसं की माझ्या पॅरेंट्सनी मला आतापर्यंत सपोर्ट करत आले आणि यापुढे पण करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे, तसंच प्रत्येकाच्या पॅरेंट्सनी आणि प्रत्येक मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून आणि पॅरेंट्सनी त्यांना सपोर्ट करून कोणत्या ना कोणत्या स्पोर्ट्स मध्ये पाठवलं पाहिजे, आणि स्पोर्ट्स आपल्यामध्ये चांगले बदल करतात हे तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल.
1: नक्कीच. तर समृद्धी, तू आज इथे आलीस आणि आमच्यासोबत तुझा तायक्वांदोचा प्रवास शेअर केलास, मला पण तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि या खेळाबद्दल देखील मला पण एक नव्याने ओळख झाली, तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री, मला आकाशवाणीने इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि मला इथे बोलवल्याबद्दल. मी पण तुमची फार मनापासून आभारी आहे, मला खूप छान वाटलं आहे तुझ्यासोबत गप्पा मारून. थँक्यू वन्स अगेन.
2: मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या कार्यक्रमात ऐकली तायक्वांदो खेळाडू समृद्धी सांगळे हिची आर्ज गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल आणि मुलाखत ऐकून तुम्हीही काही खेळांमध्ये सहभाग नक्कीच नोंदवाल. आता आपण ऐकूयात एक छानसं गाणं.

तर मित्र मैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. मी उत्कर्षा चित्ते आजच्या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांचा निरोप घेते. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित पंचोडे. तर मित्र मैत्रिणींनो, भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्याय

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शोधा रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजता आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकारी यांनी गायलेला शाहू महाराजांचा पोवाडा.

राष्ट्रपती समाजवादाचा करून प्रचार तीन दुबळ्यांचा केला उद्धार राजन विशेष तरी मी म्हणणार सुदाम्याचे पोवे आव

महाराष्ट्रात अनुन्नत आला युग प्रवर्तक शिव बारा आणि महाराष्ट्राच्या महापुरुषाला पहा लागिरा त्याला वाकून मुद्रा करेल

0: राजन होते राजना टूनी राजना टूनी
1: हागी राजना टूनी हागी
0: त्यात जाऊ राजा घ्या ध्यानी त्यात जा

शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकारी यांनी गायलेला शाहू महाराजांचा पोवाडा आपण ऐकलात. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मंडळी अवड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवड बळीराजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या या रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण. यामध्ये पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. संध्याकाळी 6:55 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका. सहभाग आहे योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस. संध्याकाळी 7:15 मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण. एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 8:00. श्रोतेहो, 8:15 आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. 8:25 आपण ऐकाल कव्वाली. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, 10:00 आजचे पाहुणे. या कार्यक्रमात ढाका चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर युग नीलशंकर यांची खास मुलाखत. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकाल. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांचं गायन आपण ऐकाल. राग आहे जय जवंती.

उद्या 27 जून 2026 वार शनिवार आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल ठीक 5:50. सकाळी 6:05 गिरवाणवाणी. यामध्ये हनुमंत वडवानल स्तोत्र आपण ऐकाल. स्वर आहे सतीश आगरकर यांचा. सकाळी 6:10 प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. सकाळी 6:40 कृषी वार्ता. श्रोते हो, सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आपण ऐकाल आरोग्यम धनसंपदा. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर हा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोते हो, सकाळी 6:55 आणि संध्याकाळी 6:55 आपण ऐकाल योग संजीवनी. 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका. सुविचार आणि काही निवेदनं आपण ऐकू शकाल 7:00. सकाळी 7:20 मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल शिवराज्याभिषेक सोहळा गीत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. श्रोते हो, सकाळी 7:40 आपण ऐकाल गाणी मनातली. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलक चंदेरी यामध्ये मराठी चित्रपट संगीत. सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आपण ऐकाल सांगली विशेष. 9:30 स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. 9:40 आपण ऐकाल नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः

वाचन। सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा खास कार्यक्रम। 11:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम। श्रोतेह, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ, दुपारी 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल। 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5 वाजता। यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत। 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी। संध्याकाळी 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम। श्रोतहो, संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये सेंद्रिय शेती आणि संधी मर्यादा याविषयी लेखक प्राध्यापक डॉक्टर अनिल बुलबुले यांची मुलाखत। रात्री 8:15 आपण ऐकू शकाल भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम। रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका। हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। श्रोतेहो, रात्री 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम। हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। श्रोतेहो, याशिवाय नेहमीच्याच वेळी बातम्या प्रसारित होतील। ही होती आज तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा।

0: कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐकूया कुटुंब स्वास्थ्य.
1: श्रोते हो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या काही भागापासून आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्याशी बोलत आहोत. ही चर्चा आज आपण अशी चालू ठेवणार आहोत. कार्यक्रमात ऐकूया पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. सर, बऱ्याच पेशंटमध्ये किंवा असं म्हणतात की मला गॅस्ट्रो झालाय, तर गॅस्ट्रो म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणं किंवा गॅस्ट्रोबद्दल आणि माहिती काय सांगाल?
2: गॅस्ट्रो जे कॉमनली म्हटलं जातं, दॅट इज गॅस्ट्रो एन्टरायटिस. गॅस्ट्रो म्हणजे जठर, एन्टरायटिस म्हणजे इंटेस्टाईन, त्यांचे होणारे इन्फ्लॅमेशन. याची कारणे भरपूर आहेत. त्याच्यामध्ये इन्फेक्शन सर्वात महत्त्वाचं कारण आहे, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, इकोलाय, साल्मोनेलासारखे बॅक्टेरिया, व्हायरस असतात जे लहान लेकरांमध्ये फार इफेक्ट करतात, नोरो व्हायरस, रोटा व्हायरस, काही पॅरासाइट आहेत ज्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, अमीबा, जायरडिया. आणि त्याची ह्या सगळ्यांच्या इन्फेक्शनमुळे गॅस्ट्रोएन्टरायटिस होऊ शकतो. त्याची लक्षणे फार सिग्निफिकंट असतात, जसं वारंवार उलटी होणे, पातळ शौच होणे, शौचमध्ये रक्त जाणे, थकवा, ताप, चक्कर येणे, हे सर्व होऊ शकतं आणि आपण हे टाळू शकतो. जसं बाहेरचं अस्वच्छ जेवण आपण अवॉइड करणं, घरी पण जे बनवतोय ते एकदम स्वच्छ जेवण तयार करणं, शिळं अन्न न खाणं, साठवलेलं अन्न न खाणं, मांसाहार जर तुम्ही करत असाल तर ते मांस व्यवस्थित शिजवलेलं असायला हवं.
1: अच्छा सर, व्यायामाचा पचन संस्थेच्या आरोग्याशी कसा संबंध आहे?
2: व्यायामाचा पचन संस्थेच्या आरोग्याशी डायरेक्टली पण आहे आणि इनडायरेक्टली पण संबंध आहे. डायरेक्टली संबंध असा की आतड्यांची हालचाल वाढवतं, त्यामुळे बद्धकोष्ठता नाही होणार, पोटातील जठरातील अन्न इंटेस्टाईनमध्ये लवकर एम्प्टी होतं, त्यामुळे रिफ्लक्स जे मी सांगितलं त्याचे सिम्टम्स कमी होणार, हार्टबर्न नाही होणार. आणि एक्सरसाइज इन्फ्लॅमेटरी बॉयल डिसीज असो किंवा इरिटेबल बॉयल सिंड्रोम असो, या दोन्ही डिसीजमध्ये उपयोगी ठरलेली आहे. आणि मी जसं ऑलरेडी सांगितलं, गट ब्रेन ॲक्सिस, ज्याच्यामध्ये चांगला मूड जर राहिला, व्यायामामुळे जे एन्डॉर्फिन सिक्रेट होतं, जर मूड जर चांगला राहिला तर गट हेल्थसाठी पण ते फायद्याचं ठरतं.
1: अच्छा,
2: पण जेवण आणि व्यायाम याच्यामध्ये 2 ते 3 तासांचा गॅप ठेवायला हवा.
1: अच्छा,

0: सर, पोटाचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आदर्श जेवण कशा प्रकारचं असलं पाहिजे किंवा आपलं ताट कसं असलं पाहिजे जेणेकरून आपल्या पोटाचं आरोग्य छान राहील?
1: आदर्श जेवणाची सुरुवात होते बनवण्यापासून.
0: हां,
1: जसं स्वच्छ किचन होता, स्वच्छ भांडी, चांगलं तेल जसं की ऑलिव्ह ऑइल, सूर्यफूल ऑइल तुम्ही वापरू शकता. त्यानंतर येतं जेवणातील कंटेंट काय असायला हवं. आपल्या जेवणात 50% भाजी, हिरव्या पालेभाज्या, कोबी यांचं कंटेंट असायला हवं. 25% झालं प्रोटीन, डाळ, आणि तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर फिश, अंडी, लीन प्रोटीन म्हणजे ज्याच्यामध्ये फॅट जास्त नाही असं प्रोटीन, जसं चिकन ब्रेस्ट, या गोष्टींचा आहार. मटण खायला नको, त्यामध्ये फॅट जास्त असतं. आणि 25% कार्बोहायड्रेट उरलेले, जसं चपाती, राईस, हे प्रमाण जर व्यवस्थित असेल तर त्याला मी आदर्श जेवण म्हणेल. हे झालं जेवणाचं. आपण जर ब्रेकफास्टविषयी बोलत असू तर त्यामध्ये प्रोटीन कंटेनिंग जास्त असायला हवं, जसं की मूग, मटकी, त्यासोबत प्रोबायोटिक, जे सांगितलं मी, दही. प्रोटीन कंटेनिंग जास्त दुसरे म्हणजे पनीर, टोफू, फायबर कंटेनिंग पोहा, उपमा, आणि एग्स पण चांगला ऑप्शन आहे.
0: अच्छा सर, पोटाचे जेव्हा काही किरकोळ, आपल्याला पोटदुखी होते किंवा काही गॅस झालाय किंवा पोटात दुखत आहे, असे जेव्हा छोटे छोटे त्रास व्हायला चालू होतात तेव्हा घरातली आई, आजी आपल्याला ओवा, जिरं असे काही तिच्या घरातले पदार्थ देते, तर हे पदार्थ पचनासाठी कसे उपयोगी पडतात आणि हे कधी वापरावेत आणि कसे वापरावेत?
1: घरगुती उपाय बऱ्याच ठिकाणी वापरले जातात, परंतु मी म्हणेल की हे का होत आहे त्याचं निदान होणं जास्त आवश्यक आहे.
0: अच्छा,
1: त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याचं निदान होणं आधी आवश्यक आहे की ते होत आहे का. कारण आत्तापर्यंत आपण भरपूर कारणं डिस्कस केले की कुठल्या कुठल्या कारणांमुळे ह्या गोष्टी होऊ शकतात.
0: अच्छा,
1: त्याचं निदान होणं आधी आवश्यक आहे. परंतु तुम्ही जसं उल्लेख केलात, घरगुती उपायामध्ये दही, ताक, योगर्ट हे एक चांगले ऑप्शन्स आहेत, तुम्ही घेऊ शकता. बाकी पण वापरलेल्या गोष्टी म्हणजे अद्रक, जे चहामध्ये टाकून आपण वापरतो, त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात, तर ते तुम्ही वापरू शकता. सोप पण थोडं पचनाला हेल्प करतं. बाकी ओवा आणि जिरे पाणी हे पण बरेच पेशंट घरी आधी ट्राय करून माझ्याकडे येतात, परंतु त्याचा इफेक्ट किती होतो ते सांगणं अवघड आहे. त्यामुळे मी म्हणतोय की घरगुती उपाय करण्यापेक्षा ते का होत आहे याचं निदान होणं आणि व्यवस्थित ट्रीटमेंट होणं हे जास्त महत्वाचं.
0: अच्छा सर, आजकालच्या तरुणांमध्ये फॅटी लिव्हर ही एक कन्सेप्ट त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळते, तर फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि ह्याचं प्रमाण आजकाल यंग जनरेशनमध्ये जास्त का वाढतंय?
1: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये चरबी साठणे. आता हे धोकादायक का आहे, तर ते लिव्हरच्या ज्या पेशी असतात, हेपॅटोसाइट्स, त्यांना इजा करतं, त्यांना डॅमेज करतं. जसं आधी फक्त फॅट्स असतं ज्याला आम्ही स्टिआटोसिस म्हणतो, त्यानंतर जेव्हा ते फॅट लिव्हरच्या सेल्सना डॅमेज करायला सुरुवात करतो त्याला आम्ही स्टिआटो हेपॅटायटिस म्हणतो. आणि त्यानंतर हे जर इन डॅमेज वाढत गेलं तर त्याचं अवसान शेवटी लिव्हर सिरोसिसमध्ये होतं. त्यामुळे ही एक सिरियस बाब आहे, त्याला वेळीच कंट्रोल करणं तेवढंच आवश्यक आहे आणि निदान होणं पण.
0: अच्छा,
1: आणि हे वाढतं आहे का, जसं मी मेन्शन केलं की व्यायामाची कमी, सेडेंटरी लाईफ, त्यामुळे कॅलरीज बर्न होत नाहीत, लठ्ठपणा, डायबेटीसचे वाढते प्रमाण, आहारामध्ये मग मद्यप्राशनाचं प्रमाण वाढलं, सोडा, एनर्जी ड्रिंक, हे कँडी, कुकीज, केक या गोष्टी, किंवा जे सॅच्युरेटेड अँड ट्रान्स फॅट्स असतात जसे बटर, चीज यांचं प्रमाण जेवणामध्ये वाढणं, तळलेले पदार्थ जास्त खाणं, या सगळ्या गोष्टींमुळे फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढतं आहे. आणि बरेच तरुण माझ्याकडे येतात काही नॉन स्पेसिफिक गॅस्ट्रो कंप्लेंट घेऊन, त्यांचं मी जेव्हा सोनोग्राफी करतो तेव्हा बरंच फॅटी लिव्हर त्यात आढळून येतं. आणि त्यासाठी एक टेस्ट असते, फायब्रोस्कॅन, ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली कळतं की लिव्हरमध्ये किती प्रमाणामध्ये चरबी साठलेली आहे आणि त्याचं प्रमाण हल्ली जास्त वाढायला लागलं आहे.
0: सर, आजकाल आपण बघतो की अपचन ही समस्या खूप लोकांमध्ये दिसून येते, गॅस होणं, पित्त होणं, अपचन होणं, करपट ढेकरा येणं, या समस्यांचं प्रमाण वाढण्यापाठीमागं कारणं काय असू शकतील?
1: आजकाल अपचन वाढलेलं आहे आणि त्यामागे कारणे पण तशीच आहेत. माझं जेव्हा पेशंट येतो त्यांच्या कंप्लेंट्स घेऊन, तेव्हा मी पहिल्यांदा विचारतो जेवणाची क का की, म्हणजे तुम्ही जेवण कधी घेताय, जेवणात काय घेताय, जेवण किती घेताय. ते कधी घेताय म्हणजे आजकालच्या लाईफ ट्रेंडनुसार अवेळी जेवणाचे प्रमाण खूप जास्त वाढले. त्यामध्ये रात्री उशिरा जेवण घेणं किंवा उपाशीपोटी चहा, कॉफी घेणं किंवा अल्कोहोल पण घेणं ह्या गोष्टी आल्या. काय खाताय म्हणजे

0: मैदेदार पदार्थांचा बेकरीच्या पदार्थांचा जास्त वापर आहे जेवणामध्ये. मैदा जास्त आहे, चीज जास्त आहे, किंवा चहा कॉफी प्रमाणाच्या बाहेर आहे, कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात, यांच्यामुळे अपचन, गॅस धरणे ह्या गोष्टी जास्त होतात. आणि शेवटचं म्हणजे किती. अतिजेवण कमी जेवण दोन्ही चांगलं नाही. व्यवस्थित एवढं जेवायला हवं की पोट थोडंसं रिकामं राहील. आपण जसं म्हणतो गळ्यापर्यंत येईपर्यंत जेवलं तसं नको व्हायला, त्यामुळे डेफिनेटली अपचनाच्या कंप्लेंट्स वाढणार.
1: अच्छा सर, या अपचनामध्येच एक मोठा किंवा कॉमन इश्यू आपण म्हणू शकतो ते म्हणजे करपट ढेकर येणं किंवा छातीत जळजळ होणं, हे दोन मोस्टली कॉमन इश्यूज पेशंटमध्ये दिसून येतात. तर हे होण्यामागं काय कारणं असतील?
0: करपट ढेकर येणं हा फार एक कॉमन सिम्पटम आहे माझ्या पेशंट्समध्ये. ते होतं कारण रिफ्लक्स येतो, पोटातलं जे अन्न असतं ते फूडपाईपमध्ये परत येतं, त्याला आम्ही गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जर हायड्रोजन सल्फाईडचं कंटेंट जास्त असेल तर तसा करपट ढेकर येतात. आणि ते का होतं, बऱ्याचदा तर नको ते बॅक्टेरिया आपल्या आतडीमध्ये वाढतात, त्याला आम्ही स्मॉल इंटेस्टिनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ म्हणतो, जीवाणूंची अतिवृद्धी. त्याच्यामध्ये पण हा गॅस जास्त तयार होऊन करपट ढेकर येतात, किंवा वेळेत पोटातले जेवण पुढे आतडीमध्ये न सरकणे आणि जास्त वेळ पोटामध्ये राहणे, त्यामुळे पण करपट ढेकर येतात. त्यासोबतच करपट ढेकरांना कधी इग्नोर करायला नको, कारण हे एक सिम्पटम असू शकतं इन्फेक्शनचं, जसं जायरडियासिस, अमिबियासिस, ह्या इन्फेक्शन्समध्ये पण करपट ढेकर येतात. आणि छातीत जळजळ तुम्ही जे विचारलं ते त्याबद्दलच आहे की ऍसिड रिफ्लक्स कसं असतं, आपलं फूड पाईप जो आहे त्याची आतली लाइनिंग वेगळी असते आणि स्टमक म्हणजे जठर जे आहे त्याची आतली लाइनिंग वेगळी असते. जठराच्या आतल्या लाइनिंगला सवय असते ऍसिडची, म्हणून ते विथस्टँड करू शकतात भरपूर ऍसिड. पण फूड पाईप मध्ये जेव्हा पोटातील ऍसिड वर येतं तेव्हा फूड पाईपच्या आतल्या लाइनिंगला त्या ऍसिडची सवय नसते, त्यामुळे अशा गोष्टी येणार, त्यामुळे छातीत जळजळ होणं या गोष्टी होऊ शकतात. त्यासोबतच जर जास्त कधी पेन किलर खाल्ले, कधी अँटीबायोटिक्स असतात स्पेशली डॉक्सीसायक्लिन नावाचे अँटीबायोटिक असते त्या खाल्ल्या, आणि अल्कोहोलचं प्रमाण पण जास्त असेल त्याच्यामध्ये पण इसोफेगसचं अल्सर वगैरे तयार होऊ शकतात, ज्याला आम्ही इसोफेजायटिस म्हणतो, त्या गोष्टी होऊ शकतात ज्यामुळे छातीत जळजळ होते.
1: सर, आज 26 जून जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन. या अंमली पदार्थांचा त्याबरोबरच रोजच्या दैनंदिन जीवनात असणाऱ्या चहा कॉफीच्या सवयी किंवा सॉफ्ट ड्रिंकच्या सवयी यांचं जास्त सेवन केलं तर याचा आपल्या पचन संस्थेवर काय परिणाम होतो?
0: अतिचहा आणि कॉफीचे सेवन म्हणजे दिवसातनं 3 कपपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी घेणं आहे. आता ही गोष्ट किंवा हे प्रमाण पर्सन वाईज डिफरंट असू शकतं, पण जर अतिप्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन झाले तर त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स वाढतात, ज्याविषयी मी जस्ट बोललो, पोटातले कंटेंट फूडपाईपमध्ये वरती येणं, त्यामुळे छातीची जळजळ होते, इसोफेजायटिस होतो, आणि मोटिलिटी वाढते म्हणजे पोट आणि आतडी यांची मोटिलिटी वाढते, ज्यामुळे पोटात कळ येणे, पातळ संडास होणे या गोष्टी होतात. त्यासोबतच चहामध्ये टॅनिन नावाचा एक घटक असतो ज्याच्यामुळे लोहचे आयर्न ऍब्सॉर्प्शन बॉडीमध्ये कमी होतं, त्यामुळे आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया होऊ शकतो ज्यात वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात जर चहा कॉफी घेतला तर. आणि दुसरं जे फार कमी ज्ञान आहे लोकांना ज्या बाबतीत, जे आहे गट मायक्रोबायोम, म्हणजे आपल्या पोटामध्ये काही चांगले बॅक्टेरिया असतात काही वाईट बॅक्टेरिया असतात, चांगले बॅक्टेरिया आपल्यासाठी फार महत्वाचे असतात, तर चहा आणि कॉफीच्या अतिसेवनामुळे वाईट बॅक्टेरिया वाढून चांगले बॅक्टेरिया कमी होतात, ज्यामुळे बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे चहा आणि कॉफीचे अतिसेवन वर्ज्य. अल्कोहोल बद्दल तुम्ही बोललात तर अल्कोहोल बद्दल तर सर्वांनाच माहिती आहे की लिव्हर स्वादुपिंडाचे आजार होतात. लिव्हर आणि स्वादुपिंडावर होणारे परिणाम फार सिव्हिअर असू शकतात. लिव्हरचा जे आजार असतो तो सिरोसिस पर्यंत जाऊन पेशंटच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होतात. त्यासोबतच स्वादुपिंडाचे आजार, ज्याला आम्ही पॅन्क्रियाटायटिस म्हणतो, अक्यूट पॅन्क्रियाटायटिस आणि क्रोनिक पॅन्क्रियाटायटिस, हे आजार होऊन रुग्णाच्या जीवनशैलीवर भयंकर परिणाम होतात. आपण पचनक्रियेबाबतीत बोलू तर पचनक्रियेच्या प्रत्येक लेवलला अल्कोहोल इफेक्ट करतं. जसं इसोफेगस म्हणजे फूड पाईप, खाल्लेला घास जे पोटापर्यंत घेऊन जातं, त्याचं जे इसोफेगस जे फूड पाईप आणि जठर आहे त्याच्यामधली जो स्फिंक्चर असतो जो टाईट असतो तो थोडा रिलॅक्स होतो, म्हणून पोटातील कंटेंट वर येतात. आणि जसं मी गट मायक्रोबायोटाबद्दल सांगितलं आता, त्याच्यावरती पण अल्कोहोल इफेक्ट करतं. आणि आपलं जे पण पोषण तत्वे असतात जेवणातील ते शरीरात नीट ॲब्झॉर्ब होत नाहीत, आणि आतली पोट आणि इंटेस्टाईनच्या आतली जी लाइनिंग असते त्याला पण अल्कोहोल परिणाम करतं, आणि बऱ्याच विटॅमिन

0: व्हिटॅमिन्स मिनरल्सचे ऍब्सॉर्प्शन बॉडीमध्ये थांबवतं.
1: सर, आपण अल्कोहोल आपल्या शरीरात विशेषतः पोपचन संस्थेवर कसे परिणाम होतो याविषयी बोलतोय, तर या अल्कोहोल सेवनाचा एकूणच पेशंटवरती कसा परिणाम होतो?
0: आपण अल्कोहोलचा बॉडीतील ऑर्गन्सवरती होणारा इफेक्ट तर आपण डिस्कस केला आहे, परंतु आणखी एक बाब मला मेन्शन करावी वाटेल की सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस जे पेशंटचं आणि त्याच्या फॅमिलीचं हॅम्पर होतं, जे मी फार जवळून बघितलं माझ्या पेशंट्समध्ये,
1: अच्छा,
0: त्याबद्दल मला कुठेतरी बोलावं वाटतं. कारण अल्कोहोल घेऊन

0: पेशंटचं आणि त्याच्या फॅमिलीचं हॅम्पर होतं, जे मी फार जवळून बघितलं माझ्या पेशंट्समध्ये.
1: अच्छा.
0: त्याबद्दल मला कुठेतरी बोलावं वाटतं, कारण अल्कोहोल घेऊन लिव्हर डॅमेज झालेले, लिव्हर सिरोसिस झालेले काही फार यंग पेशंट्स माझ्याकडे, लाईक 25 to 30 वयोगटातले पण बरेच पेशंट माझ्याकडे आहेत. त्यांच्याकडे बघून वाईट वाटतं, त्यांच्या फॅमिलीकडे बघून वाईट वाटतं की त्यांची कंडिशन अल्कोहोलमुळे झालेली आहे आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी तेव्हा फॅमिली काहीही करायला तयार असते. परंतु प्रत्येक वेळी पेशंटला आम्ही त्या कंडिशनमधून नॉर्मलकडे आणूच शकतो असं नाही. त्यामुळे या गोष्टीवर कुठेतरी आळा बसायला हवा असं मला वाटतं.
1: अच्छा सर, आपली पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी आणि आपलं आरोग्यही चांगलं राहण्यासाठी आज आपल्या श्रोत्यांना काय मंत्र द्याल?
0: मी सांगेन की नियमित आहार, योग्य झोप, व्यायाम, ताण नियंत्रण म्हणजेच निरोगी पचन.
1: सर, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि पचनसंस्था आणि आरोग्य याविषयी इतकी छान माहिती सांगितली, याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
0: धन्यवाद. आकाशवाणी सांगली यांनी मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
1: धन्यवाद सर. श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची मुलाखत ऐकली. श्रोते हो, आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार. श्रोते हो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं. आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता ऐकूया योग संजीवनी. 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका. सहभाग आहे योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा.

0: नमस्कार. आजचा विषय आहे योगाभ्यासाद्वारे सांधेदुखीचे आरोग्य. शरीराच्या विविध हालचालींमध्ये सांधे आणि हाडे भाग घेतात. आधुनिक जीवनशैलीमुळे व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, शरीराच्या अवयवांचा अतिवापर किंवा गैरवापर, संधिवात, लठ्ठपणा ह्या सर्वांमुळे हाडे आणि सांधे लवकर वृद्ध होतात. सांध्यांच्या संबंधित कुरच्या झिजतात, त्यामुळे सांध्यांमध्ये सूज येऊन हालचाली सुलभ करण्यास अडथळा येतो. मणक्यांची झीज होते. हाडांच्या चयापचयाची नेहमीची पद्धत बदलते. हाडांच्या निर्मितीचा वेग कमी होतो आणि हाडे ठिसूळ होऊ लागल्यामुळे हाडांची ताकद कमी होते.
1: योग साधनेद्वारे सांधेदुखी कशी कमी करता येते हे आपण पाहूया. भावनांचा स्नायू ताणावर परिणाम होतो. अष्टांग योगामधील यम नियम याचे पालन केल्याने मन शांत होते आणि शांत मन योग्य स्नायू ताण यामुळे शरीराचा आकृतीबंध व्यवस्थित राहतो. योगासने करण्याच्या आधी यौगिक सूक्ष्म व्यायाम केला जातो. श्वासोच्छ्वासाच्या जाणीवेसह केलेल्या या हालचालीमुळे सर्व स्नायूंना सौम्य ताण आणि आकुंचन मिळते. त्यामुळे स्नायूचा कडकपणा कमी होतो, स्नायूंची लवचिकता वाढते व मसल टोन सुधारतो. स्नायू सांध्यामधील रक्तसंचार सुधारतो. स्नायूंची शक्ती काही प्रमाणात वाढते.
0: बीज मंत्र, सूर्याचा नामजप आणि श्वास प्रश्वासावर लक्ष केंद्रित करून घातलेल्या सूर्यनमस्कारांमुळे स्नायूंची ताणनक्षमता आणि आकुंचन क्षमता सुधारते. मज्जासंस्थेला उत्तेजन मिळते. मसल टोन सुधारतो आणि सांध्याची गतिशीलता सुधारते.
1: स्नायूंची तंदुरुस्ती राखण्यासाठी नियमित स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. म्हणून वेगवेगळ्या स्नायूंच्या गटांना स्ट्रेच करण्यासाठी विविध प्रकारची आसने केली जातात. उदाहरणार्थ वज्रासन, मंडुकासन, पद्मासन, गोमुखासन यांच्या सरावामुळे गुडघे आणि घोट्यांचे सांधे निरोगी राहतात. त्याचबरोबर

0: वर ताड़ासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, पवनमुक्तासन या आसनांच्यामुळे सांध्यांची लवचिकता वाढते.
1: विशिष्ट आसन करताना विशिष्ट स्नायूंमध्ये ताण येतो. स्नायूंना त्यांच्या ताणन क्षमतेपेक्षा जास्त ताणले असता शरीरामध्ये थरथर निर्माण होते आणि श्वसनाचा वेग वाढतो. ह्या तणावामुळे रक्तामध्ये ॲड्रिनल ग्लँड्समधील ताणाचे स्त्राव सोडले जातात आणि स्नायूंना कठीणपणा येतो. म्हणून आसनामध्ये ताण काढून टाकून स्थिरमय व सुखमय आसन करण्याची गरज आहे. त्यामुळे सांधेदुखी कमी होते. मुद्रा आणि बंध यांच्या अभ्यासामध्ये काही स्नायू आकुंचित केले जातात. त्यामुळे शरीराच्या अंतर्गत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दाब निर्माण होतो आणि स्नायू व सांध्यांमधील आखडलेपणा नाहीसा होतो.
0: पाठीच्या कण्याच्या भोवती शरीरामधील 66% स्नायूंची गुंफण केलेली आहे. त्यामुळे पाठीच्या कण्याचे आरोग्य जेवढे चांगले तेवढे शरीरातील सर्व सांध्यांचे आरोग्य चांगले राहते. पाठीच्या कण्याला नैसर्गिक 3 भाग आहेत. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी पाठीच्या कण्याला मागे पुढे झुकवणे, बाजूला वळवणे व वरच्या बाजूला खेच देणे अशा प्रकारची आसने करणे आवश्यक असते. पुढे वळवणारी आसने म्हणजेच हस्तपादासन, पश्चिमोत्तानासन. पाठीच्या कण्याला मागच्या दिशेला वळवणारी म्हणजे भुजंगासन, नौकासन. तसेच पाठीच्या कण्याला बाजूला झुकवणारी अर्धकटी चक्रासन, त्रिकोणासन आणि पीळ देणारी आसने वक्रासन, अर्ध मच्छिंद्रासन आणि वरच्या दिशेला खेच देणारी पर्वतासन, ताडासन, विपरीत शयनस्थितीमधील विपरीत करणी अर्धहलासन. त्याचप्रमाणे तोलात्मक जी आसनं आहेत त्यामध्ये वृक्षासन. रोज प्रत्येक गटातील एक एक आसन केले तरी चालते. अशा प्रकारे योगाभ्यासामुळे सांधेदुखीपासून आपल्याला मुक्तता मिळवता येते. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.

योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका. सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. श्रोतेहो, हा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं. आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण.

आपण ऐकता आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 7 वाजतात. आता ऐकूया मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान दोन वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार.

0: आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आज नवी मुंबई पोलिसांनी 56,69,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे म्हणाले. एनडीपीएस कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 26 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ कठोर कायदेशीर आणि पर्यावरण नियमांचं पालन करून नष्ट करण्यात आले. धुळे जिल्ह्यातही 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीररित्या नष्ट करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस दलातर्फे नशामुक्त गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक मंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1,124 आणि बँकिंग क्षेत्रात 500 अधिक तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000 अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2,00,000 अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे.

0: या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
0: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली अहिल्यानगर इथली मोहरमची मिरवणूक आज दुपारपासून सुरू झाली आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारचे ताबूत आणि सवाऱ्या नाचवल्या जात आहेत. आज रात्रभर सुरू राहणार असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल रात्री सुरू झालेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडल्याचं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर शहरातही विविध भागात आज पंजा सवारी अर्थात ताबूतांच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. धार्मिक ऐक्य, शिस्त आणि पारंपरिक पद्धतीनं दर्शन घडवत या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले,
2: त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केले. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत होत होत्या त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता एमपीएससी एकमात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेची पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5,000 ते 6,000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करावी लागायची ती या निर्णयामुळे 50,000 ते 60,000 आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी एमपीएससी आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतो आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर
0: 2 किंवा जास्त पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येतील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज पहिला टी20 सामना बेलफास्ट इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या 13 षटकात 4 बाद 102 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशा

0: मुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kHz वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 आणि 44 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, प्रसारणात तुमच्या सोबत आहे मी आदिती जोशी.
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. ऐकूया वृत्तविशेष आणि त्यानंतर 7:30 माझं आवार माझं शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सर्वांना दिलासा मिळाला असला तरी या पावसासोबतच अनंत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव देखील वाढत असतो. पावसाळ्यात होणारे हे आजार कोणते, त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि उपाययोजना काय करायला हव्यात, त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सज्जता आणि पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अबाल वृद्धांनी काय आहार घेणं आवश्यक आहे याविषयी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर. सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना.
1: आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे काही ऋतू येतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये काही प्रकारचे आजार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर पावसाळ्याचा विचार जर केला तर या काळामध्ये काही जे संसर्गजन्य आजार आहेत, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉलरा असेल, या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच टायफॉइड असेल किंवा काही भागामध्ये जिथे लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव आहे, पाणी जास्त साचतं, उंदरांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आपल्याला पाहायला भेटतो. या जी काही आजार आहेत ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात किंवा आपण जर विचार केला तर देशातही या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कॉलरा थोडासा विदर्भाच्या भागात जास्त पाहायला भेटतो. लेप्टोस्पायरोसिस जर आपण विचार केला तर मुंबई, ठाणे या रिजनमध्ये पाहायला भेटतो. काही डासांच्या उत्पत्तीमुळे आजार आहेत ते काही प्रमाणात वाढतात, परंतु मुख्य ते जे जलजन्य आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं दूषित मिश्रण तयार होऊ शकतं आपल्या अन्नाद्वारे असेल किंवा प्यायच्या पाण्याद्वारे असेल, तर त्यामुळे पाण्याचे जलजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो ते होऊ शकतात आणि याच्याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
0: पावसाळ्यात साथीचे आजार झाल्यास किंवा या आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काय प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, यासोबतच नागरिकांनी घर किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यायला हवी.
1: अशा प्रकारचे आजार होतात, दरवर्षी होतात. आपण त्याच्यापासून दूर राहणं किंवा याला प्रतिबंधात्मक उपाय करणं हा आपला सगळ्यात महत्वाचं काम यामध्ये राहतं. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे की दरवर्षी जरी होत असले तरी हे आजार दरवर्षी होत असतात, त्यामुळे कदाचित आपण तितक्या सखोलतेने म्हणा किंवा तितक्या अटेन्शननी याच्याकडे बघत नाही. सो आता जो पावसाळा सुरू होतोय याच्या सुरुवातीलाच जर याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली किंवा सतत या पिरियडमध्ये जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला काही गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू. कारण काही याच्यातले आजार जसे असतात, जसं कॉलर आहे, लेप्टोस्पायरो आहे, हा जर याच्यासाठी आपण जर लक्ष नाही दिलं तर हा पोटेन्शियली सिरियस आजार बनू शकतो, एखाद्या वेळेस याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतात. सो त्यामुळे लोकांनी काळजी घेणं तर अदरवाईज जर विचार केला आपण तर अतिशय सोपा आहे, म्हणजे कॉमन आहे. आपण दरवेळेस विचार करतो पाऊस, आता पाणी, पाण्यापासून होणारे आजार. सो पाण्यापासून जर होणारे आजार असतील तर पाण्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी करू शकतो की आपण बाहेर कुठलंही पाणी पितानी काळजी घेतली पाहिजे. जसं आपण बाहेर जात असू, कुठे फिरायला जात असू, आपण घरातलं स्वच्छ पाणी जे आहे ते घेऊन जाणं कधी पण योग्य राहील. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, इतर कुठे कार्यालयात जात असाल तर आपलं पाणी आपल्या सोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी योग्य स्वच्छ झालेलं ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे असं पाणी आपण सेवन केलं पाहिजे. दुसरं त्याच्यातलं पाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा जर आपण पिलो तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आजार कमी होण्यास मदत होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे जसं लेप्टोस्पायरो आपण म्हटलं, तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता कुठे साचलेलं पाणी असेल तर त्यावेळेस थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. काही काही वेळेस जेव्हा फ्लडिंग होते किंवा असं होतं अशा वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याला टाळू शकत नाही. मात्र नियमितपणे जर तुम्हाला पाणी साचलं असेल, तिथे जायचं असेल तर तुमच्या पायामध्ये बूट, गमबूट किंवा जे याच्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ ज्यांना फ्लडिंग ड्युटी लागलेली असते

0: कर्मचारी असतात ज्यांना तिथे सतत काम करायची आवश्यकता, त्यांनी तरी नियमितपणे गमबूट सारखे संसाधने वापरली पाहिजे जेणेकरून तुम्हाला याच्यापासून संसर्ग होणार नाही. दुसरं गोष्ट अशी आहे की प्रतिबंधात्मक जे काही औषधोपचार आपण याच्यामध्ये म्हणतो, डायरिया, डिसेंट्री, लेप्टोस्पायरो सारखे आजार झाले तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. डायरिया डिसेंट्री झालं तर काही गोळ्या असतात जे आपण त्याला त्याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करू शकू. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डायरिया डिसेंट्री म्हणजे तो ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा कुठलंही पाणी ज्याच्यामध्ये मीठ आणि थोडं शुगर, क्षार आणि पाणी असं जे म्हणतो ते पाणी हे पित राहणं. इव्हन लहान मुलांमध्ये तर किंवा जे थोडं बहुत कमजोर बालकं असतील त्यांच्यामध्ये थोडी सुद्धा डायरिया किंवा डिसेंट्री झाली तर त्याची तब्येत सिरियस होऊ शकते. अशा वेळेस त्यांना सतत अंगावरचं दूध पित असतील तर अंगावरचं दूध आईने सतत देत असलं पाहिजे, किंवा पाणी जर पित असतील तर मग त्यांच्यासोबत ORS इतर नळाचं पाणी, ज्या प्रकारे त्यांचं आपण हायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी शुष्कता होणार नाही, पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील हे बघणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. औषधोपचार जो आहे तो औषधोपचार मात्र प्रत्येकाने आपापल्या जवळ आरोग्य संस्था असतील किंवा तुमचे नेहमीचे फॅमिली फिजिशियन असतील यांच्या सल्ल्याने औषधोपचार करायला पाहिजे.
1: जून महिन्यात पावसाची चाहूल लागते आणि बहुतांश शहरांमधल्या शाळाही सुरू होतात. आपल्या मुलांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पालक आणि शिक्षक यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे?
0: अशा या पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे जिथे मुलं बाहेर जातात घराच्या बाहेर म्हणजे मुख्य म्हणजे शाळा, शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एक तर काळजी ही आहे की त्यांनी सुद्धा जे काही पाणी आपण त्या ठिकाणी त्यांचं टँक असेल किंवा जिथून ते पिण्याचं पाणी मुलांना देतात त्या पिण्याच्या पाण्याची काळजी, स्वच्छता आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग क्लोरिनेशन हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तुमचा टाकी किती मोठी असते, त्याचा किती घेर असतो आणि त्याच्यासाठी किती ब्लिचिंग पावडर टाकलं पाहिजे याचे सूत्र असतात. ते तुम्हाला आरोग्य टीचिंग मध्ये पण झालं असेल किंवा तुम्ही जवळपास जर आरोग्य केंद्र असेल किंवा कुठलेही सरकारी दवाखाना असेल तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील. तितक्या प्रकारचं ब्लिचिंग आणि त्याचं तेवढं होल्डिंग टाइम हे ठेवून आपण ते पाणी सप्लाय केलं पाहिजे. पण पालकांना सुद्धा म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांसोबत हे ताजं अन्न आणि घरातलं स्वच्छ पाणी, शक्य असल्यास उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा देणं आवश्यक आहे जेणेकरून मुलांना अशा प्रकारे होणार नाही. शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं अननेसेसरी जिथे पाणी साचलेले आहे, डबके साचलेले आहे, कुठे आजूबाजू छोटे बहुत नाले वाहत आहे अशा ठिकाणी ही मुलं खेळणार नाही किंवा त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या जाणार नाही, ही सुद्धा पालकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे रेसिडेन्शियल शाळा आहे तिथे अजून मेट्रोन असतील किंवा तिथले शिक्षक असतील प्रिन्सिपल असतील यांनी अधिक काळजी याच्यासाठी घेणं जरुरी आहे की एखाद्या मुलाला जर किंवा एखादा जीवाणू विषाणू त्या परिसरामध्ये तुमच्या पाण्यामध्ये इन्फेक्ट झाला तर एकासोबत भरपूर लोकांना एकसाथ मोठा उद्रेक याच्यामुळे होऊ शकतो, त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्व जे अन्न आपण बनवून देतो त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाणी आणि ताजेपणा या दोन गोष्टी नियमितपणे शाळा किंवा जिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात बळावणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत?
0: जर अशा काळामध्ये काही उद्रेक झाला किंवा उद्रेकाचा प्रतिबंधक व्हावा, कारण हे लोकांनी स्वतः पुरेच काळजी घेणं हे आहे, त्याचप्रमाणे कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये, गावामध्ये शहरामध्ये उद्रेक होऊ नये याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुद्धा प्रयत्न केले जातात. प्लस असे उद्रेक झाले तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी या कालावधीमध्ये विभागामार्फत करण्यात येते. आरोग्य विभाग असेल, इतर कुठल्याही आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी शासकीय संस्था असेल अशा प्रकारे काळजी घेते. काळजी म्हणजे काय? योग्य प्रकारे तुमच्या ड्रग्ज जे लागतात जसं प्युराझोलिडीन असेल, ORS असेल, झिंक असेल, ही जी काही महत्वाची ड्रग्ज आहेत किंवा डॉक्झीसायक्लिन, लेप्टोस्पायरोस असेल की याचा साठा त्या त्या ठिकाणी जिथे ज्या प्रकारचे उद्रेक होण्याचे चान्सेस आहे हे असे उपलब्ध करून ठेवलेले असतात. ब्लिचिंग पावडरचा साठा राहावा याच्यासाठी ग्रामपंचायतीला सतत सांगितलं जातं. ग्रामपंचायत सुद्धा या पिरियडमध्ये ब्लिचिंगचा साठा किंवा नियमितपणे उपलब्ध करून ठेवते. आपण फक्त जिथे होत नसेल तिथे लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला सांगून हे सगळं उपलब्ध करून घेतलं पाहिजे. जे गावं पूर परिस्थितीमध्ये कट ऑफ होत या गावांमध्ये आशा किंवा अंगणवाडी यांच्या ठिकाणी जी प्रायमरी औषध आहे, ORS पावडर आहे हे उपलब्ध करून ठेवलेले असतात. त्यामुळे कोणालाही जरी थोडीशी जरी वाटलं, मुख्यतः लहान मुलं, वयोवृद्ध लोक यांना डायरिया, डिसेंट्री, फिवर किंवा अशा प्रकारचे काही लक्षण जर आढळले तर ताबडतोब त्यांनी नजीक जे काही आरोग्य संस्था असेल किंवा अशा अंगणवाडीचे केंद्र असतील इथे जाऊन दाखवायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे जेणेकरून वेळीच त्यांना औषधोपचार जो काही असेल तो देता येईल. इव्हन मोबाईल टीम्स तयार केलेले असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिझास्टर मॅनेजमेंटचा पण टोल फ्री नंबर असतो, हॉस्पिटलचे पण नंबर असतात, ते सुद्धा सगळीकडे सांगितले गेलेले असतात. त्या

0: बरोबर सुद्धा कॉल करून कुठेही उद्रेक होतो ते दिलं पाहिजे. डिजिटल पद्धतीने सुद्धा आता आपण या सगळ्या उद्रेकांचं मॉनिटरिंग करतो. याच्यासाठी पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये एक IDSP IHIP नावाचं पोर्टल आहे. त्याच्यावर फील्ड मधले सगळे लोक डे टू डे बेसिसवर अशा कुठल्याही प्रकारच्या जर उद्रेक किंवा इव्हन पेशंटची जरी माहिती भेटली तर ती टाकतात, जेणेकरून अशा स्टेट लेवल स्कोरून सुद्धा याला मॉनिटरिंग करणं चालू असतं. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो की कमीत कमी उद्रेक व्हावा. मात्र उद्रेक झाला त्याच्यापासून अजून जास्त फैलाव होऊ नये, लोकांची स्थिती गंभीर होऊ नये, याच्यासाठी सुद्धा तत्काळ रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल, मोबाईल पथक असेल, हे त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना औषधोपचार आणि जर आवश्यकता असेल तर ऍडमिशनची सोय सुद्धा केलेली असते. हे सगळे रुग्णालय या कालावधीमध्ये सज्ज आहेत.
1: पावसाळ्यात प्रतिकार शक्ती चांगली राहावी, संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणता आहार घेणं आवश्यक आहे त्याविषयी काय सांगाल?
0: इतर प्रतिबंधासोबत आपण नेहमीच म्हणतो की कुठली तरी प्रकारे आपण योग्य ते आहार, व्यायाम, योगा हे जर केलं तर आपली प्रतिकार शक्ती कुठल्याही प्रकारच्या आजाराला, नुसतं डायरिया, डिसेंट्री किंवा लेप्टोस्पायरा किंवा या जलजन्य प्रकारात किंवा पावसाळ्यात होणारे आजार नव्हे तर पूर्ण कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शेवटी माणसाची रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न. तुम्हाला जी काही एनर्जी, अन्न, ऊर्जा आपण जे म्हणतो ती आपण घेतो अन्न घटकातून, आणि हे संतुलित जर असेल बरोबर, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असतील, फलाहार असेल, दूध असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, भाज्या असतील, भात असेल, वरण असेल, पोळी असेल किंवा भाकरी असेल, जे काही आहे, जे आपलं नियमित सगळा चौरस आहार आपण ज्याला म्हणतो तो जर आपण वेळेच्या वेळेस आणि ताजा जर घेतला तर आपली प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते. आणि ती जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात या आजारांना आपण आळा घालू शकतो.
1: श्रोते हो, ऋतुमानाप्रमाणेच आजारांचे प्रकारही वेगवेगळे असतात. पावसाळ्यात बळावणारे संसर्गजन्य आजार हे मानवासाठी नवीन नाहीयेत. पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं. हे आजार होऊ नयेत यासाठी या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक बनलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: नमस्कार मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1948 अर्थात 26 जून 2026. आजच्या कार्यक्रमात श्रोते हो या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी. डॉक्टर प्रीतम भुतडा सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या ज्वार संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, या वर्षी बदलते हवामान आणि त्यामुळे येणारे यल निनोचे संकट हे पाहता नक्कीच शेतकऱ्यांचंच नव्हे तर सर्वांचंच नियोजनबद्ध राहणं अत्यंत गरजेचं वाटत आहे. धान्यच नव्हे तर चाऱ्याचं सुद्धा योग्य व्यवस्थापन आणि उत्पादन घेणं गरजेचं आहे. जनावरांचा चारा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा विषय आहे. म्हणूनच यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन आज आपण या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रीतम ओमप्रकाश भुतडा. नमस्कार मॅडम.
3: नमस्कार.
2: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
3: धन्यवाद.
2: तर मॅडम, सध्या यल निनो याच संकट शेतकऱ्यांवर ओढवलेलं आहे, तर मग अशा काळामध्ये चारा ज्वारी उत्पादनाचं नियोजन करत असताना त्यांना अनेक अडचणी पण येऊ शकतात. तर सर्वप्रथम आपण चारा ज्वारीचे पशुपालनामध्ये महत्व काय आहे याबद्दल काय सांगाल?
3: नक्कीच मॅडम, जसं तुम्ही म्हणलात, सर्वप्रथम चारा ज्वारीचे पशुधनामध्ये महत्व पाहत असताना आपण यल निनो काय आहे हे समजून घेऊया. जस यल निनोचा आपण विचार केला तर यावर्षी हवामान शाळेने जसं सांगितलेलं आहे की पावसाचं प्रमाण हा कमी होणार आहे, ते अनिश्चित असणार आहे की काही ठिकाणी लवकर येईल, उशिरा येईल, किंवा काही मधातच खूप मोठा दुष्काळ परिस्थिती असल्यासारखी परिस्थिती राहील. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रत्येक पिकाचं, चाराच नव्हे तर प्रत्येक पिकाचं नियोजन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. मग इतर पिकांबरोबरच चारा हे पीक सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि ज्वारीचा चारा हा नक्कीच महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण की आपला जो शेतकरी वर्ग आहे, बराच शेतकरी वर्ग हा दुग्ध व्यवसाय करत असतो, त्यांच्यासाठी कडवा हिरवा चारा ज्वारीचा खूप महत्वाचा असतो. जर तुम्ही महाराष्ट्राचा सर्वे केला तर असं आपल्याला दिसून येतं की हिरवा चारा आजही जे शेतकऱ्यांची डिमांड आहे त्याच्यापेक्षा 55-60% कमी आहे, आणि जो वाळलेला चारा आहे त्याचं जवळपास 25-30% ही कमतरता आहे. जर अशी परिस्थिती असेल तर ह्या वर्षी नक्कीच आपल्याला चाराची योग्य पद्धतीने उत्पादन आणि व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे.
2: अगदी, नियोजन केलं तरच वर्षभर जनावरांसाठी चारा पुरू शकतो, नाहीतर अवघड परिस्थिती येऊ शकते. आणि तुम्ही म्हणालात की चारा ज्वारी हे पशूंसाठी एक उत्तम असं खाद्य आहे, तर मग चारा ज्वारीची विविध सुधारित वाणं कोणती आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय सांगता येतील?
3: नक्कीच मॅडम, सुधारित वाणाचा जेव्हा आपण विचार करतो की त्यामध्ये विविध कृषी विद्यापीठाने सुधारित वाण प्रसारित केलेले आहेत शेतकऱ्यांसाठीचे. त्यामध्ये CSV 40F हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले वाण आहे. हा एकेरी कापणीसाठी महत्वाचा वाण आहे, म्हणजे याची एक कापणी होऊ शकते. हा 70-80 दिवसांमध्ये तयार होणारा वाण आहे. 80 दिवसाला काढणीस येतो आणि त्यापासून आपल्याला जवळपास 45-46 टन हिरवा चारा उत्पन्न होतो. आणि जर कडब्याचा विचार केला तर 14-15 टन इतका कडब्याचं उत्पादन भेटतं. हे एक झालं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं वाण. त्याबरोबरच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुद्धा विविध वाणं प्रसारित केलेली आहे. त्याच्यामध्ये फुले अमृता आहे, हा एकेरी कापणीसाठी, ह्याच्यापासून सुद्धा 40 ते

0: 50 टन हिरव्या चाऱ्याचं उत्पादन भेटतं.
1: अच्छा.
0: त्यानंतर रुचिरा आहे, रुचिरा हे 2 वेळेस कापणीसाठी वाण असलेला आहे, 2 वेळा ह्याची कापणी करता येते. ह्यापासून जवळपास 50 ते 55 टन इतका हिरवा चारा भेटू शकतो. त्यानंतर आहे CSV 30F, त्याला फुले गोधन ह्या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक कापणीसाठी प्रसारित केलेला वाण आहे. तर ह्याच्यापासून सुद्धा जवळपास 50 ते 60 टन इतके आपल्याला हिरव्या चाऱ्याचं उत्पादन भेटते. त्याबरोबरच इतर राज्यातले कृषी विद्यापीठ आहे, जसे हरियाणाचे कृषी विद्यापीठ आहे, त्यांनी सुद्धा CSV 21F, 44F किंवा CSV 53F, CSV 33F हे वाण प्रसारित केलेले आहे. त्याबरोबरच जेव्हा आपण चाऱ्याचा विचार करतो, ह्याच्यामध्ये एकेरी कापणी किंवा द्वि कापणी किंवा बहु कापणी ह्या पद्धतीने सुद्धा वाणाची उपलब्धता आहे. तर जसं मी सांगितलं CSV 40F किंवा फुले अमृता आणि CSV 30F हे वाण एकेरी कापणीसाठी आहेत. त्यानंतर रुचिरा हे द्वि कापणीसाठी आहे. तर SSG 59/3, MP 4, GSS 136, COFS 29 आणि 31 हे बहु कापणीसाठी सुद्धा वाण उपलब्ध आहे.
1: तर
0: उपलब्ध पाण्याच्या नियोजनानुसार आपल्याला एकेरी द्वि किंवा बहु कापणीचे वाणाचे निवड करणं गरजेची आहे.
1: अच्छा, तर मॅडम हे झालं सुधारित वाण निवडताना शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं किंवा कुठली वाण निवडावीत या संदर्भात. पण मग याचं उत्पादन घेत असताना चारा ज्वारीसाठी योग्य जमीन कशी असावी?
0: नक्कीच मॅडम, आपण जेव्हा जमिनीचा विचार करतो, ह्याला मध्यम ते भारी अशी जमीन ही चारा ज्वारीच्या उत्पादनासाठी योग्य मानली जाते. त्याबरोबरच जमिनीमध्ये योग्य पाण्याचा निचरा व्हावा, पाणी साठून जास्त काळ राहू नये हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मध्यम ते भारी जमीन नक्कीच शेतकऱ्यांनी निवडावी.
1: तर मॅडम, जमीन योग्य निवडल्यानंतर मुख्य प्रश्न येतो तो पेरणीचा. तर मग पेरणीचा योग्य कालावधी कोणता आहे आणि पेरणी करताना जे ओळीमध्ये अंतर असतं किंवा रोपांमध्ये अंतर ठेवलं जातं, तर ते अंतर नेमकं किती असावं?
0: पेरणी हा खूपच ह्या वर्षीसाठी तर खूपच महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी या वर्षी मुळातच घाई करायची नाहीये. सगळ्यात महत्वाचं हे आहे, पेरणीचा कालावधी नक्कीच खूप महत्वाचा आहे. मॅडम, जेव्हा ह्या वर्षाचा आपण विचार करतो आणि पावसाची परिस्थिती पाहता, आपल्याला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पेरणी करणं खूपच गरजेचं आहे. जसं की आता आपल्याला असं दिसून येते की 100 मिलीमीटर जेव्हा पाऊस पडतो किंवा जमिनीमध्ये 6 इंच जितका ओलावा असेल, ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी पेरणीचं नियोजन करायचं आहे. त्यामध्ये पेरणीचं नियोजन आपण जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, म्हणजे 10 जुलैपर्यंत आपण नक्की चारा ज्वारीचं पेरणी आपण करू शकतो. त्यानंतर पेरणीचं जे तुम्ही म्हणतात की पेरणीमधील अंतर कसं ठेवावं किंवा काय करावं, त्यासाठी चारा ज्वारी ही खूप जवळ लावल्या जाते, म्हणून 2 ओळीमध्ये अंतर 25 ते 30 सेंटीमीटर इतकं राहील ह्याची काळजी घ्यावी. आणि त्याबरोबरच ह्या वर्षी पुन्हा एलनिनोची परिस्थिती आहे, तर पावसाची अनिश्चितता आहे, म्हणून जेव्हा 4 ओळी होतील त्यानंतर 1 ओळ आपल्याला स्किप करायची आहे, ठेवायची आहे, त्यानंतर पुन्हा 4 ओळी पेरणी, असं 1-1 ओळ स्किप करून आपल्याला नक्कीच पेरणीची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल की जे मध्यात पाऊस पडेल तो जमिनीमध्ये मुरल्या जाईल आणि पिकाच्या ज्या ग्रोथ
1: वाढीसाठी
0: पिकाच्या योग्य वाढीसाठी त्यांना उपयोग करता येईल.
1: निश्चित, म्हणजे पाण्याची कमतरता जरी असली तरी योग्य रीतीनं पाण्याचा निचरा जर जमिनीमध्ये झाला पडलेल्या पावसाचा, तर चांगल्या प्रकारे उत्पादन चारा ज्वारीचं मिळू शकतं.
0: नक्कीच.
1: तर मॅडम, हे सगळं करत असताना प्रति हेक्टरी बियाणांचं प्रमाण साधारण किती ठेवावं?
0: चारा ज्वारीसाठी विचार केला तर हेक्टरी आपण 35 ते 40 किलो इतके बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना सांगतो.
1: चारा ज्वारीचं जे ही बियाणं आहेत किंवा मग यावर जी बीज प्रक्रिया केली जाते, तर ती का महत्वाची आहे आणि ती कशी करावी?
0: बीज प्रक्रिया हा खूपच महत्वाचा विषय आहे. जेव्हा आपण बीज प्रक्रियाचा विषय घेतो ते एक पिकांना लसीकरणासारखं काम करतं, त्यामुळे हे बीज प्रक्रिया करत असताना आणि पुढचे येणारे जे काही संकट आहेत, म्हणजे कीड असो रोग असो, हे संकट टाळण्याचं सुद्धा हे काम बीज प्रक्रियेमुळे होऊ शकतं. मग ज्वारीची जेव्हा बीज प्रक्रिया करता, सगळ्यात प्रथम शेतकरी लक्षात घ्यायचंय की आधी जी बीज प्रक्रिया करायची ती बुरशीनाशकाची करायची आहे, त्यानंतर कीटकनाशकाची, आणि पेरणीच्या 4 ते 5 तास आधी जैविक द्रव्याची बीज प्रक्रिया करायची आहे. ह्याच्यामध्ये आता चारा ज्वारीसाठी जेव्हा तुम्ही विचार करता, त्याकरता बुरशीनाशक म्हणून गंधक 300 मेश 4 ग्राम प्रति किलो बियाणे ह्या प्रमाणे

0: बीज प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर जेव्हा कीटकनाशकाचा तुम्ही विचार करता, सायनिट्रोपॉल आणि थायमिथॉक्झम ह्याचं संयुक्त असं एक कीटकनाशक बीज प्रक्रियाचं औषध बाजारात उपलब्ध आहे. त्याला बरेच शेतकरी फोर्टेन्झा डिओ ह्या नावाने सुद्धा ओळखतात. तर त्याची 6 मिली प्रति किलो बियाणे ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे. पुन्हा एकदा सांगते, बुरशीनाशकामध्ये गंधक 300 मेश 4 ग्राम प्रति किलो बियाणे आणि कीटकनाशकामध्ये सायनेट्रोपॉल आणि थायोमिथॉक्झम ह्याचं कॉम्बिनेशन असणारं संयुक्त असं कीटकनाशक बीज प्रक्रियेसाठी औषध उपलब्ध आहे. त्याला बरेच शेतकरी फोर्टेन्झा डिओ या नावाने ओळखतात. त्याची 6 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची. त्याबरोबरच आता जे जैविक आहेत, अझॅटोबॅक्टर PSB ह्याचे जे संयुक्त असं द्रव्य विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत, त्याची सुद्धा 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे तुम्हाला पेरणीच्या 4 तास आधी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे.
1: तर मॅडम, चारा ज्वारीसाठी शिफारशीत खत व्यवस्थापन नेमकं काय आहे?
0: खूप महत्वाचं आहे. जसं आपण पेरणीची व्यवस्थापन करतो त्याप्रमाणे पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे. आणि योग्य पद्धतीने जेव्हा आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो, पिकाला ताण सहन करण्याची ताकद भेटते आणि उत्पादनात नक्कीच वाढ होते. तर जेव्हा चारा ज्वारीचं तुम्ही लागवड करता, त्या चारा ज्वारीसाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या खताचं प्रति हेक्टर ह्या पद्धतीने नियोजन करायचं आहे. माता ही खताची मात्रा कशी देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर ही देत असताना हे लक्षात घ्यायचंय की आपल्याला 50 किलो नत्र हा पेरणीच्या वेळेस द्यायचा आहे आणि उर्वरित 50 किलो नत्र हे 30 दिवसानंतर द्यायचं आहे. म्हणजे पेरणीच्या वेळेस 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे पेरणीच्या वेळेस आपल्याला वापरायचं आहे. उर्वरित खताची मात्रा ही 50 किलो 30 दिवसांनी पाण्याची व्यवस्थापनासोबत किंवा जमिनीत ओलावा असताना देणं आवश्यक आहे. याबरोबरच ही खताची मात्रा शेतकरी संयुक्त मिश्र किंवा सरळ खते जे आहेत बाजारात जे काही उपलब्ध आहेत त्यांना जे 10-26-26 असो किंवा युरिया असो, MOP असो, SSP असो किंवा DAP असो ह्या कोणत्याही खताचा वापर करून ते देऊ शकतात.
1: अच्छा, तर मॅडम हे खतांचं व्यवस्थापन करत असताना आपण आता बोललात की नत्र खतांचं विभाजन करून द्यावं, तर नेमका असं करून देण्याचा फायदा काय होतो?
0: जसं पीक वाढत असतं, पिकाच्या विविध वाढीच्या अवस्थेत त्याला अन्नाची आवश्यकता असते. नत्र खत ते सुरुवातीच्या काळात खूप कमी प्रमाणात लागतं आणि ते खत हे वेगवेगळ्या माध्यमातून, जसं तुम्ही युरिया वापरता, बरेच शेतकरी युरिया वापरतात नत्र मध्ये देण्यासाठी, तर ते पाण्यासोबत वाहून जाऊ शकतं आणि खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे नत्र खताचं नियोजन हे विभाजून देण्याचं सांगितलं जातं की सुरुवातीच्या काळात 50, जसं चारा ज्वारीला आपण 50 किलो म्हणतोय, तर 30 दिवसांनी 50 किलो म्हणजे त्याच्या वाढत्या अवस्थेत सुद्धा त्याला योग्य पद्धतीने खताचं वापर व्हावा आणि वाढ व्हावी.
1: अच्छा, तर मॅडम नत्र खताचं विभाजन करून दिल्यानंतर निश्चितच चारा ज्वारीचा पिकासाठी फायदा होतोय. तर मग यामध्ये तण पण येतं पिकांमध्ये, तर अशा वेळेला तण व्यवस्थापनासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी काही विशेष अशी काळजी घ्यायला पाहिजे, तर त्याबद्दल काय सांगा?
0: नक्कीच मॅडम, जेव्हा तण व्यवस्थापनाचा विषय येतो आणि चारा ज्वारीचा जेव्हा विषय येतो, बरेच शेतकरी काय करतात की आम्हाला पेरणी झाल्यानंतर 30-45 दिवसांनी फोन करतात आणि विचारतात की बाबा तण खूप आले आणि व्यवस्थापन कसं करावं. तर ज्वारी ह्या पिकामध्ये चारा ज्वारी एक तर आपण जवळ लावल्या जातंय, 2 ओळींमध्ये अंतर 25-30 सेंटीमीटर इतकंच आहे, त्यामुळे अशा वेळेस आपल्याला कोळपणी आणि खुरपणी ह्या दोन्ही पद्धतीने 45 दिवसानंतर करणं कठीण जातं, कारण की चांगलं वाढलेलं असतं पीक जवळ असल्यामुळे. त्यामुळे पेरणी झाल्यानंतरच 48 तासाच्या आत शेतकऱ्यांनी ॲट्राझिन नावाचं तणनाशक बाजारात उपलब्ध आहे. ॲट्राझिन 50% WP ह्याची 500 ग्राम प्रति एकर ही मात्रा त्यांनी पेरणी झाल्यानंतर लगेच 48 तासाच्या आत द्यायची आहे. आणि ती देत असताना उलट्या पद्धतीने देत यायचं आहे, म्हणजे मागे चलत चलत यायचं आहे, जेणेकरून त्या तणनाशकावर आपला पाय पडू नये आणि त्याचं वाया जाऊ नये तणनाशक. त्यामुळे त्यांना उलट्या पद्धतीने देत देत यायचं आहे. आणि त्याबरोबरच कोळपणी किंवा खुरपणी ही 20-25 दिवसांनी एक कोळपणी किंवा खुरपणी करायची आहे. ही जर योग्य वेळी तणनाशक वापरलं तर चारा ज्वारीमध्ये तणाचं व्यवस्थापन करायला इतर काही करायची गरज पडणार नाही.

0: अच्छा, तर मॅडम तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावीच, पण त्यासोबतच चारा ज्वारीमध्ये पाणी व्यवस्थापन सुद्धा करणं महत्वाचं आहे, तर ते कसं करावं?
1: नक्कीच, ह्या वर्षी तर खूपच महत्वाचं आहे. आधीच सांगितलंय आपण की एलिनोची सुरुवात आहे, मोठं संकट आहे. तर खरीप हंगामात खूप आधी आपण विचार केला तर पाऊस असतो, पाण्याचं व्यवस्थापनाची तितकी आवश्यकता पडत नाही. पण ह्या वर्षी पाणी व्यवस्थापन सुद्धा आपल्याला खूप व्यवस्थित नियोजनबद्ध करणं गरजेचं आहे.
0: अगदी,
1: जेव्हा 15-20 दिवसाचा खंड राहील पावसाचा, त्या काळामध्ये तुम्हाला एक तुषार किंवा ठिबक सिंचनाने पाणी देणं आवश्यक राहील. त्याचे नियोजन शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच जर चारा ज्वारीचा विचार केला, हे जास्तीत जास्त 80 दिवसाचं पीक आहे, त्यामुळे दोन पाण्याचं नियोजन असणं गरजेचं आहे. पहिलं हे 30 दिवसासाठी, 28-30 दिवसामध्ये पहिलं पाणी द्यावं, त्यानंतर 50-70 दिवसामध्ये एक पाणी देण्यात यावं, जेणेकरून उत्पादनात वाढ होईल आणि चांगलं उत्पादन सुद्धा भेटेल.
0: बरोबर, म्हणजे आपण म्हटल्यासारखं पाऊस यंदा कमी आहे, तर निश्चितच पाण्याचं व्यवस्थापन करावं लागणार आहे.
1: नक्कीच.
0: तर मॅडम, चारा ज्वारीचं उत्पादन घेत असताना त्या पिकावर काही किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होताना दिसून येतो, तर मग या ज्या किडी त्यावर येतात, तर यामध्ये नेमक्या प्रमुख किडी कोणत्या आहेत?
1: चारा ज्वारीमध्ये खोडमाशी आणि खोडकीड हे प्रमुख असे कीड येणारे आहेत, जेणेकरून आपल्या चाऱ्याची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही घटू शकतं ह्या किडींमुळे. तर हे दोन महत्वाच्या कीड आहेत आणि त्याच्याकडे शेतकऱ्यांनी महत्वाचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर. तर मॅडम, आता तुम्ही म्हणालात की खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो, तर मग हा खोडमाशीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा शेतकऱ्यांनी आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवावं?
1: खोडमाशीचा जो प्रादुर्भाव आहे चारा ज्वारीमध्ये, तिच्या एकदम सुरुवातीच्या एका महिन्याच्या आत येतो, म्हणजे 28 दिवसापर्यंत आपल्याला खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो आलेला. ह्याच्यावर काय होतं की जी मादी माशी जी आहे, पाण्याच्या मागच्या बाजूस लंब गोलाकार असे अंडे देते आणि त्यातून बाहेर पडणारी जी अळी आहे ती पिकाच्या पोंग्यामध्ये शिरते, मेन जे दहाट आहे त्याच्यामध्ये शिरते आणि ते मेन पोंग्याला खाऊन टाकते, म्हणून तिथून वाढ खुंटते किंवा पीक तिथंच वाढीचं थांबून जातं. पोंगेमर म्हणतात, बरेच शेतकरी पोंगेमर आले असं सुद्धा म्हणतात. तर अशा वेळेस खोडमाशीचा प्रादुर्भाव आला हे आपण समजून घ्यावं. त्याचं व्यवस्थापन जेव्हा करायचा विचार करतो आपण, तेव्हा लक्षात घ्यायचं की सगळ्यात महत्वाची आहे बीज प्रक्रिया, जी आपण सुरुवातीला सांगितली आहे फोर्टेन्झा डीओची, ती बीज प्रक्रिया आवर्जून करावी. आणि ती जर बीज प्रक्रिया करून बदलत्या हवामानानुसार किंवा तापमानामध्ये झालेल्या बदलामुळे किंवा उशिरा पेरणी जर करावी लागली आपल्याला, तर अशा कारणास्तव जेव्हा खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येईल, त्यावेळेस आपल्याला सायपरमेथ्रिन 10% प्रभावी 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसून ह्याची 14 दिवसानंतर फवारणी करणं अपेक्षित आहे. तर सगळ्यात आधी बीज प्रक्रिया करा. बीज प्रक्रिया करून जर खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता आला तर योग्य आणि उत्तमच. जर त्यानंतर सुद्धा प्रादुर्भाव दिसला तर नक्कीच सायपरमेथ्रिनची आपल्याला एक फवारणी घेणं गरजेची आहे, ते पण 14 दिवसाच्या आत.
0: अच्छा. तर मॅडम, आता खोडकिडी विषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूयात की खोडकिडीमुळे होणारं नुकसान आणि त्याचं व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, तर मग ते कशा पद्धतीने करावं?
1: बरोबर आहे. खोडमाशीनंतर पुन्हा एका महिना, म्हणजे खोडमाशी पहिला काळ हा खोडमाशीचा असतो, त्यानंतरचा जो आहे तो खोडकिडीचा आहे, ह्यामुळे आपल्याला उत्पादनात घट दिसून येते. तर खोडमाशीचा जो प्रादुर्भाव आहे 30 दिवसानंतर आपल्याला दिसते, म्हणजे परिपक्व अवस्थेत जेव्हा पीक वाढायला लागतं त्या पिकाच्या वाढत्या अवस्थेपासून ते परिपक्व अवस्थेपर्यंत ते खोड किडीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. तर त्यामध्ये जी खोड किड आहे ते खोड जो असतो झाडाचा त्याला छिद्र पाडते, त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर झालेला आहे. मग अशा वेळेस आपल्याला क्लोरोफायरीफॉस 20% प्रभावी 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसून ह्याची एक फवारणी घेणं आवश्यकता आहे.
0: अच्छा.
1: जर प्रादुर्भाव जास्त आढळून आला तर 10 दिवसांनी दुसरी एक फवारणी सुद्धा शेतकरी प्रादुर्भावानुसार घेणं गरजेचं आहे.
0: बरं.
1: त्याबरोबरच शेतकऱ्यांनी जेव्हा किडीचं व्यवस्थापन करायचं आहे, सर्व जर सुरुवातीच्या काळातच 15 पिवळे चिकट सापळे प्रति एकर किंवा निळे चिकट सापळे 5 प्रति एकर किंवा कामगंध सापळे 4 प्रति एकर किंवा पक्षी थांबे 20 प्रति एकर ह्याप्रमाणे जर ह्या पिवळे चिकट किंवा निळे आणि कामगंध सापळे पक्षी थांबे ह्यांचा जर पिकामध्ये वापर केला तर नक्कीच इतर खोड किड खोड माशी किंवा इतर किडीचा

0: सुद्धा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना टाळणं सहज शक्य होईल आणि खर्च सुद्धा कमी लागेल.
1: तर मॅडम, चारा ज्वारीचं हे पीक घेतल्यानंतर जेव्हा ते कापणीच्या अवस्थेमध्ये येतं, तर त्याची कापणी ही पिकाच्या कोणत्या अवस्थेत करावी आणि त्याचे मग नेमके फायदे काय आहेत?
0: बरोबर आहे, कारण की आपण जेव्हा चारा पिकाचा विचार करतो किंवा चारा ज्वारीचा विचार करतो तेव्हा आपण हिरव्या चारा किंवा कडबा ह्या दोन गोष्टीकडे सगळ्यात जास्त बघितलं जातं. तर जेव्हा आपल्याला हिरव्या चाऱ्याची गरज आहे अशा वेळेस जेव्हा आपल्याला कापणी करायची आहे, पीक जेव्हा 80% फुलोऱ्या अवस्थेत येतो चारा ज्वारीचं पीक, त्यावेळेस आपल्याला कापणी करणं गरजेचं असतं. कारण की त्यावेळेस पिकाची पूर्ण वाढ झालेली असते आणि योग्य प्रमाणात जे खोड आहे, खोडामध्ये जे रस आहे, गोडवा आहे, तो सुद्धा योग्य प्रमाणात भरलेला असतो. त्यामुळे त्याची 80% फुलोऱ्या अवस्थेत येताच कापणी करणं गरजेचं आहे. जेव्हा एक पीक आपण एकेरी कापणीचे चारा पीक लावतो त्यावेळेस, जर दुहेरी किंवा बहुपीक असेल तर पहिली कापणी हे 45-50 दिवसांनी करावी, दुसरी 60-65

0: खोड आहे, खोडामध्ये जे रस आहे, गोडवा आहे, तो सुद्धा योग्य प्रमाणात भरलेला असतो. त्यामुळे त्याची 80% फुलोऱ्या अवस्थेत येताच कापणी करणं गरजेचं आहे. जेव्हा एक पीक आपण एकेरी कापणीचे चारा पीक लावतो त्यावेळेस, जर दुहेरी किंवा बहुपीक असेल तर पहिली कापणी हे 45-50 दिवसांनी करावी, दुसरी 60-65 दिवसांनी करावी, आणि ह्या प्रकारे त्यांनी कापणीचे नियोजन करणं गरजेचे आहे.
1: अच्छा, तर मॅडम एकंदरीतच यल निनोचा प्रभाव सध्या जाणवतो आहे, तर अशा मध्ये चारा ज्वारीचं उत्पादनाचं नियोजनामध्ये आपण जमिनीची निवड कशी करावीत, किंवा सुधारित वाणं कोणती वापरावीत, किंवा त्याचा पेरणीचा योग्य कालावधी काय आहे, किंवा बीज प्रक्रिया कशी करावी, खत व्यवस्थापन कसं करावं, पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, किडीचं व्यवस्थापन कसं करावं, याविषयी अगदी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. पण शेवटी यल निनो आणि चारा उत्पादनाचं नियोजन करत असताना काही महत्वाचे असे ठळक मुद्दे आपण शेतकरी बांधवांना काय सांगूयात?
0: नक्कीच मॅडम, या यल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घ्यायचे, योग्य वेळी योग्य पाऊस पाहता, म्हणजे 100 मिलीमीटर 6 इंच पाणी जमिनीत मुरले ह्या पद्धतीने हे नियोजन पाहता पेरणीच्या योग्य कालावधीमध्ये पिकाचं लागवड करणं गरजेचे आहे. त्याबरोबरच जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपण पेरणी करत असताना एरवी आपण सरळ पेरणी करतो, ह्यावर्षी तुम्हाला नक्कीच 4 ओळीनंतर 1 ओळ सोडून पेरणी करायची आहे, जेणेकरून नंतर येणारा पाऊस सुद्धा आपल्या पिकाच्या वाढीच्या काळात घेता येईल. किंवा चारा पीक हे 80 दिवसाचं पीक असल्यामुळे अंतर मशागत करायला सुद्धा आपल्याला सहज सोपं जाईल, त्यामुळे ती एक काळजी घेणं गरजेचे आहे. त्याबरोबरच पाण्याच्या नियोजनानुसार एक काप, द्वि काप किंवा बहु काप ह्यापैकी योग्य असं वाण त्यांनी निवडणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर जे आपण सांगितलेले योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया करा, योग्य वाणाची निवड करा आणि योग्य वेळी लागवड करा, हे महत्वाचे मुद्दे यल्निनोच्या पार्श्वभूमीवर आहे. हे काटेकोर पद्धतीने शेतकऱ्यांनी पाळणं गरजेचे आहे.
1: निश्चितच, आणि शेतकरी बांधवांनी आपण सांगितल्याप्रमाणे जर असं नियोजन केलं तर यल्निनोचा जरी संकट आलंय असं वाटत असेल तरी नियोजनबद्ध पद्धतीने जर आपण याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच चारा ज्वारीचं उत्पादन शेतकरी बांधवांना चांगल्या रीतीने मिळू शकेल. तर मॅडम, आज आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपण यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचं नियोजन याबद्दल खूप सविस्तर अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली आहे, तर त्याबद्दल समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधनो, आताच आपण यल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भोतडा, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या ज्वार संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूयात शेततळी कोरडभाऊ शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे, प्राध्यापक, मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी दिलेली माहिती.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की पावसाची जे लहरीपणा असेल किंवा अनियमिततेमुळे कोरडवाहू शेतीच्या उत्पादकतेमध्ये कमालीची अस्थिरता आपल्याला दिसून येते. अधिक पावसाच्या स्थितीत पावसाचा बराचसा भाग जमिनीवरून वाहून जातो. असे वाहून जाणारे अपधावाचे पाणी शेततळ्याच्या माध्यमातून साठविणे आणि साठलेल्या पाण्याचा वापर पिकांच्या संरक्षित सिंचनासाठी करणे शक्य आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत शेततळ्यांसाठी अनुदान देण्यात येते. शेततळ्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविले जाते, त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करता येतो. पाण्यासोबत वाहून आलेली सुपीक माती शेततळ्यात साठविली जाते. भूजलाच्या पुनर्भरणासाठी ही हातभार लागतो. शेततळ्यासाठी जागा निवडताना काळ्या चिकणमातीचे जास्त प्रमाण असलेल्या जमिनी निवडणे गरजेचे आहे. मुरमाड, वालुकामय, खारवट जमिनी शेततळ्यासाठी शक्यतो निवडू नये. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार हा 3% आहे अशा ठिकाणी शेततळी घ्यावीत. शक्यतो शेततळ्यासाठी जागा निवडताना खोलगट जागा निवडावी, म्हणजे कमी खोदकामामध्ये जास्त पाणी साठा करता येईल. शेततळ्याचे आकारमान हे पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या अपदावाच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यानुसार ठराविक आकाराचे शेततळे घ्यावे लागते. शेततळ्याच्या बाजूचा उतार हा 1:1 याप्रमाणे ठेवावा. आज बरेचसे शेतकरी बांधव अस्तरित शेततळी घेत आहेत, त्यामुळे पाण्याच्या पाझरामुळे

0: होणारा अपव्यय 100% कमी होतो. शेततळ्याला अस्थिकरण करताना काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे. त्या म्हणजे शेततळ्याचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चारही बाजू आणि तळाचा पृष्ठभाग साफ करून घ्यावा. कुठेही लहान खडे नसावेत. शेततळ्याच्या बाजूचा योग्य वितार द्यावा. शेततळ्याच्या माथ्याकडील काठापासून चारही बाजूंनी 1 मीटर अंतर सोडून 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट आकाराचा चर खोदून घ्यावा. नंतर प्लॅस्टिक फिल्म शेततळ्यात पसरून घ्यावी. शेततळ्याच्या काठाभोवती खोदलेल्या चरामध्ये प्लॅस्टिक फिल्मचे काठ पसरावेत व चर माती टाकून बुजवून घ्यावेत. दोन प्लॅस्टिक फिल्मचे तुकडे जोडताना त्यांच्या कडा एकमेकावर ठेवून जोड द्यावा, जेणेकरून पाण्याला मोकळी वाट मिळणार नाही. प्लॅस्टिक फिल्मचे अस्थिकरण केल्यास शेततळ्यास तारेचे कुंपण करून घ्यावे. प्लॅस्टिक फिल्मसाठी साधारणपणे 500 GSM जाडी असणे गरजेचे आहे. 100% अनुदान शासनामार्फत प्राप्त होत असले तरी त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही पूर्णतः शेतकरी बांधवांची आहे. शेततळ्याचे इनलेट आउटलेट तसेच शेततळ्याच्या बाजूची नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे. तसेच झाडे झुडपे वाढली असतील तर ती काढून टाकावीत. शेततळ्यातील अतिरिक्त पाणी काढून देण्यासाठी तयार केलेल्या सांडव्याची नियमितपणे दुरुस्ती करणे फार गरजेचे आहे. शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करताना आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करावा, ज्यामुळे पाण्याची बचत होऊन जास्तीचे क्षेत्र सिंचनाखाली येईल. खरीप हंगामात पावसाच्या उघडीपीच्या काळात पिकांना संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर करता येणे शक्य आहे. परिणामी पीक उत्पादकतेत भर पडेल. शेततळ्याचे फायदे जाणून बहुतांशी शेतकरी बांधव शेततळी उभारण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. त्यामुळे कोरडवाहू शेतीला शेततळी हे संजीवनी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. धन्यवाद.
1: कार्यक्रमाचे सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या रचनेला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. आणि चित्रपट कैवारी एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं. आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता ऐकूया मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठीतून राष्ट्रीय बातम्या.

0: अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी, 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर, 3000 अधिक नागरिक जखमी आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेला अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शाह म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभ

0: पर आधारित है। पहला स्तंभ है एनफोर्समेंट इंटेलिजेंस और ऑपरेशंस। इसका उद्देश्य पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें। दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल। उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है।
1: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं। गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे, असं शाह यावेळी म्हणाले। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला। या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे। एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे। गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे। मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे। पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे। नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी दिली आहे। मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं।
2: राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल, गट क असेल, त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला आहे। 26 च्या सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील।
1: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे। त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत, त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती। पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। दरम्यान या प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे। दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे। सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचे खरे स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल म्हणाले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला। या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली। जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत गडचिरोली, अहेरी आणि भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत। कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत। या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे। या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची

0: नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 वर पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे 3000 इतकी आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदत कार्यात सहकार्य करण्यासाठी तातडीची मदत घेऊन भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं आज व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत. यात भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनाहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराणचं रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडचे या पथकातले अधिकारी कतारमध्ये असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष JD Vance यांनी दिली आहे. दरम्यान एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या जहाजावर होर्मुची समुद्रधुनी ओलांडताना हल्ला झाला. अमेरिकेनं त्यासाठी इराणला जबाबदार धरला आहे. फारसं नुकसान न होता हे जहाज सुखरूप बाहेर पडलं तरी सुरक्षा स्थितीचा अंदाज येईपर्यंत जहाजांना सोबत करण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं स्थगित केली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट 1 नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या T20 सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 रन केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंगनं आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 4th षटकात 2:47 झाल्या होत्या. जर्मनीत आयोजित ISSF जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3000 अधिक नागरिक जखमी आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 8' अर्थात 1251 KHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आता ऐकूया आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. मार्गदर्शक आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शीतल शिंदे.
2: नमस्ते, मी डॉक्टर शीतल शिंदे. मी माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमामध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करते. 26 जून हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये अंमली पदार्थ प्रतिबंध दिवस म्हणून पाळला जातो. आता या दिवसात

दिवसाचा उद्देश काय आहे? तर या दिवसाचा मुख्य उद्देश हाच आहे की अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक मानसिक दुष्परिणाम व त्यावरील औषधोपचार याबाबत समाजामध्ये जनजागृती करणे. डिसेंबर 1987 संयुक्त राष्ट्राच्या UN महासभेने 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित केला. व्यसनांच्या विळख्यामध्ये अडकलेल्या तरुण पिढीला यामधून बाहेर काढणे आणि अंमली पदार्थांविषयी संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी या दिनाच्या निमित्ताने सामाजिक स्तरावरती वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्याच्यातीलच एक छोटंसं पाऊल म्हणजे आजचा हा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अंमली पदार्थ म्हणजे काय किंवा अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे काय काय मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम सहन करावे लागतात आणि त्याची ट्रीटमेंट करता येते का आणि येते तर कशी याविषयी मार्गदर्शन करणार आहे. ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला एका विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा किंवा धुंदी येते, त्याचे विचार, आचार आणि वागणं बदलतं, याला आपण अंमली किंवा मादक पदार्थ असं म्हणतो. तर आता कोणकोणते पदार्थ अंमली पदार्थ म्हणून ओळखले जातात? तर दारू, तंबाखू, कॅनॅबिस, ज्याला आपण मराठीमध्ये गांजा असं म्हणतो. तर गांजाचे 3 प्रकार असतात. गांजा म्हणजे मॅरिजुना, हे त्या प्लांटचा जो ड्राईड फ्लॉवर टॉप असतो आणि लीव्ज याच्यापासून बनवलं जातं. भांग म्हणजे त्या प्लांटचे लीव्ज आणि स्टेम याच्यापासून बनवलं जातं. आणि चरस म्हणजे ड्राईड कॅनॅबिस रेझिन जे असतं त्याच्यापासून बनवलं जातं, त्याला हाशिश किंवा हाशिश ऑइल असंही म्हटलं जातं. दुसरा अंमली पदार्थ म्हणजे ओपिओइड, ज्याच्यामध्ये हेरोईन, ब्राऊन शुगर, मॉर्फिन यासारखे अंमली पदार्थ येतात. कोकेन, ॲम्फिटामाइन, मेथ ॲम्फिटामाइन किंवा ज्याला आपण MDMA म्हणजेच मिथिलिन डायोक्सी मिथिल ॲम्फिटामाइन या नावाने ओळखतो, ज्याला MDMA असं म्हटलं जातं. हॅल्युसिनेजन्स म्हणजे LSD सारखे अंमली पदार्थ. इनहेलंट किंवा सॉल्वंट, ज्याच्यामध्ये पेट्रोल, व्हाईटनर, पेंट, नेल पेंट यासारख्या गोष्टींचा वास घेण्यासाठी किंवा नाकाने आतमध्ये घेण्यासाठी उपयोग केला जातो. नेक्स्ट इज अ मेफॅड्रोन, ज्याला MD पावडर असंही म्हटलं जातं. नेक्स्ट म्हणजे झोपेच्या गोळ्या, ज्याला स्लीपिंग पिल्स, बेन्झोडायझेपिन लाईक नायट्रेझेपाम हेही अंमली पदार्थ म्हणून वापरले जातात. काही इंजेक्शन्स असतात, फोर्टविन इंजेक्शन म्हणजेच पेंटाझोसिन इंजेक्शन असेल, मॉर्फिन इंजेक्शन, फेंटॅनिल इंजेक्शन्स, ट्रॅमेडॉल इंजेक्शन्स, टर्मिन इंजेक्शन्स यासारख्या इंजेक्शनचा म्हणजे अंमली पदार्थांचा वापर हा तरुण पिढी मोठ्या प्रमाणामध्ये करताना दिसून येत आहे. एखादा व्यक्ती व्यसन का बरं सुरू करतो? तर एक म्हणजे पियर प्रेशर. पियर प्रेशर म्हणजे जर एखादा व्यक्ती अडोलेसंट एज ग्रुपमध्ये असेल, एखादा मुलगा, आणि त्याच्या आजूबाजूचे मित्र हे व्यसन करत असतील तर आपण करत नाहीयेत म्हणून ते लोक आपल्याला चिडवतात, आपल्याला अशा काही डेरोगेटरी नावांनी हाक मारतात की त्यामुळे आपल्याला व्यसन करायला भाग पाडू शकतात. असं म्हटलं जातं की एकच प्याला, हा जो एकच प्याला आहे तो रोजचा प्याला व्हायला कारण हे पुरेसं असतं. किंवा काही पेशंट जे आमच्याकडे ॲडमिट होतात ते आम्हाला सांगतात की मी खूप बारीक होतो आणि मग माझं लग्न जमत नव्हतं, अशा वेळेला माझ्या मित्रांनी सल्ला दिला की तू अल्कोहोल घ्यायला लाग, आपोआप तुझं वजन वाढेल. अशा वेळेला मी दारूचं व्यसनाची सुरुवात केली आणि त्याच्या आहारी गेलो. म्हणजे असे काही सल्ले किंवा ॲडव्हायसेस असतात की जे बाकीचे लोक आपल्याला देतात, अशामुळेही माणूस व्यसनाच्या आहारी जातो. दुसरं म्हणजे इमिटेशन ऑफ पॅरेंट्स, माय फादर इज माय हिरो असं म्हटलं जातं. ज्या वेळेला एखादा छोटा मुलगा वडिलांना व्यसन करताना बघतो, व्यसन करताना पाहिल्यानंतर आपणही ते करावं किंवा ते केल्यानंतर काय होतं या क्युरियॉसिटीमुळेही छोटी मुलं व्यसन करायला लागतात. किंवा एखादा वडील जर मुलाला एखाद्या दुकानामधून सिगरेटचं पाकिट आण असं सांगत असेल तर डेफिनेटली त्या सिगरेटच्या पॅकेटवरती असं लिहिलेलं असतं की इट्स डेंजरस टू हेल्थ. तरीही त्याकडे लक्ष न देता आपले वडील पितात म्हणून तो मुलगा ते सिगरेटची स्मोक करून बघतो आणि त्यानंतर मग तो व्यसनाच्या आहारी जातो. त्यामुळे इमिटेशन हे खूप इम्पॉर्टंट कारण आहे की अडोलसंट एज ग्रुपमधली मुलं हे व्यसनाच्या आहारी जातात. तिसरं म्हणजे सोशल मीडिया इम्पॅक्ट. आता TV वरतीच आपण बघतो की वेगवेगळ्या जाहिराती येतात, वेगवेगळे सेलिब्रिटीज असतात की जे गुटख्याची सर्रास ॲडव्हर्टाईज करताना आपल्याला दिसतात किंवा सिगरेट पिताना दिसतात किंवा मूवीजमध्ये दाखवलं जातं आणि मूवीजमध्ये खाली तळाशी एकदम छोट्या अक्षरामध्ये लिहिलं जातं की धूम्रपान करणं अपायकारक आहे किंवा दुसऱ्या कुठल्या व्यसनांचा अधीन जाणं हे अपायकारक आहे. पण ते इतक्या छोट्या अक्षरांमध्ये लिहिलेलं असतं की स्क्रीनकडे त्या हिरोला व्यसन करताना बघताना आपण जास्त अट्रॅक्ट होतो, मोर दॅन त्या सेंटेन्सकडे अट्रॅक्ट होण्याऐवजी. त्यामुळे ही कारणं आहेत की ज्याच्यामुळे तरुण पिढी ही व्यसनांच्या आहारी जात आहे.

आता दुसरं एक असतं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा व्यसनांमुळे की डोपामिनर्जिक सर्ज मिळतो, ज्याच्यामध्ये एकदम उत्साही, आनंदी, एक्सायटेड वाटायला लागतं. आणि ह्या डोपामिनर्जिक सर्जसाठी तरुण पिढी जी आहे ती व्यसनांच्या आहारी जाताना आपल्याला दिसून येते. नेक्स्ट इज अ क्युरियॉसिटी किंवा नॉव्हेल्टी, ज्याच्यामध्ये काय होतं की सगळं काही व्यवस्थित आहे पण अजून आयुष्यामध्ये काहीतरी थ्रिल हवाय असं वाटायला लागतं, आणि ते थ्रिल अनुभवण्यासाठी तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी जाते. किंवा काहीही नाहीये, सगळं काही सेटल्ड आहे पण काही चांगलं किंवा याच्यापेक्षा वेगळं असं काही आयुष्यात नाहीच आहे असं वाटायला लागलं की मग ही तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाताना आपल्याला दिसून येते. नेक्स्ट इज अ लर्निंग किंवा कंडिशनिंग थेअरी, ज्याच्यामध्ये व्यसनांच्या आणि अंमली पदार्थांच्या सेवनाने काय होतं की दुखणं, म्हणजे पाय दुखणं, अंग दुखणं किंवा भीती, घबराट किंवा उदासीनता यासारख्या गोष्टी कमी झाल्यासारखं वाटतं, आणि म्हणूनच या गोष्टीसाठी लोक व्यसनांच्या आहारी जातात. तर मला हे सांगायला आवडेल की दारू ही क्षणापुरती अँटी डिप्रेसंट म्हणून ऍक्ट होते. इव्हन दारू काय, इतर कुठलंही व्यसन क्षणापुरतं अँटी डिप्रेसंट म्हणून ऍक्ट होतं, पण आयुष्यभरासाठी ते तुम्हाला डिप्रेशन देऊन जातं. ते डिप्रेसंट म्हणूनच ऍक्ट होतं. म्हणूनच कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणं हे अजिबातच चांगलं नाहीये. आणि नेक्स्ट इज अ जेनेटिक फॅक्टर, म्हणजे जर वडील दारू पित असतील तर डेफिनेटली दोन भाऊ असतील तर एक भाऊ हा दारूच्या आहारी गेलेला आपल्याला दिसून येतो. किंवा ट्विन्स असतील किंवा सिब्लिंग्स असतील तर त्यांच्यामध्ये जर व्यसन असेल तर त्यांचं दुसरं सिब्लिंग हे दारूच्या आहारी किंवा इतर व्यसनांच्या आहारी गेलेलं आपल्याला दिसून येतं. एखादा माणूस हा व्यसनाच्या अधीन झालाय किंवा त्याच्यावरती डिपेंडंट झालाय किंवा ॲडिक्टेड झालाय हे आपण कधी म्हणू शकतो बरं? तर एक टॉलरन्स नावाची गोष्ट असते, ज्याच्यामध्ये काय होतं की व्यसनाची जी मात्रा इफेक्ट येण्यासाठी आधी लागायची ती मात्रा घेतल्यानंतरही आता इफेक्ट जाणवत नाहीये, आणि त्यामुळे त्या व्यसनाची क्वांटिटी म्हणजे मात्रा ही वाढवली जाते. त्याला आपण टॉलरन्स डेव्हलप झालाय किंवा टॉलरन्स वाढलाय असं म्हणू शकतो. दुसरं म्हणजे व्यसन कमी केलं तर लगेच शारीरिक किंवा मानसिक विड्रॉल सिम्टम्स दिसायला लागतात. जसं की मी मगाशी सांगितलं, हात थरथरणं, बेचैनी जाणवणं, झोप न लागणं, घाम येणं, ताप आल्यासारखं वाटणं, बीपी वाढणं, पल्स वाढणं यासारख्या गोष्टी जर दिसायला लागल्या तर डेफिनेटली ते सगळं कमी करण्यासाठी तो माणूस व्यसनाच्या आहारी पुन्हा पुन्हा जातो. त्याला आपण डिपेंडन्स किंवा अधीन जाणं असं म्हणतो. तिसरं म्हणजे व्यसन हे मोठ्या प्रमाणामध्ये आपलं आर्थिक नुकसान करतंय, त्यानंतर आपल्याला पर्सनल, सोशल, ऑक्युपेशनल प्रॉब्लेम्स होत आहेत हे कळतंय, आपला फायनान्शियल लॉस किती मोठ्या प्रमाणामध्ये होतो हे कळतंय, आपल्यामध्ये मानसिक आणि शारीरिक त्रास पण सुरू झालेले आहेत हे कळतंय. तरीसुद्धा हे सगळं कळूनही तो माणूस पुन्हा ते व्यसन कंटिन्यू करतो, याला आपण डिपेंडन्स किंवा ॲडिक्शन असं म्हणू शकतो. काही पेशंट आमच्याकडे असे येतात की ज्यांच्या आयुष्यामध्ये व्यसनामुळे फायनान्शियल लॉस खूप मोठ्या प्रमाणात झालेला असतो. जसं की घरातले सगळे दागिने गहाण ठेवणं, घर विकणं किंवा शेतीचा व्यवहार करताना शेतीच्या योग्य किमतीपेक्षा खूप कमी किमतीमध्ये तो व्यवहार करून टाकणं, बायकोला किंवा आपल्या स्पाऊसला मारहाण करणं, संशय घेणं, ॲब्युझिव्ह लँग्वेज यूज करणं किंवा घरातून हकलून देणं, डिवोर्सपर्यंतची प्रकरणं किंवा मुलांवरती ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट होणं, हे सगळं जे आहे हे व्यसनामुळे होत असून हे माहीत असूनही ती लोकं स्वतःहून ट्रीटमेंट घेण्यासाठी येत नाहीत. अशा वेळेला त्यांना फोर्सफुली घरच्यांकडून आणलं जातं, आणि ज्या वेळेला ट्रीटमेंट सुरू होते त्यावेळेला त्यांना रिअलाइज व्हायला लागतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये किती चुका केलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना आपण व्यसनावरती होणारा डिपेंडन्स किंवा ॲडिक्शन असं म्हणायला हरकत नाहीये. अंमली पदार्थांचे आपल्या शरीरावरती आणि मनावरती काय काय दुष्परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया. साधारणतः 50% जे व्यसनी लोक आहेत त्यांच्यामध्ये मानसिक आजार हे सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. साधारणतः 35-70% लोकांमध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डर आढळतात. 30-40% लोकांमध्ये डिप्रेशन आढळून आले आणि 25-50% लोकांमध्ये अँझायटी किंवा भीती, फोबिया यांचे आजार दिसून आलेले आहेत. आपल्याला तर माहितच आहे की अल्कोहोल याचं सेवन केल्यामुळे आपल्या लिव्हरवरती परिणाम होतो, किडनीवरती परिणाम होतो, स्वादुपिंडावरती परिणाम होतो, लिव्हर सिरॉटिक चेंजेसमध्ये जातं, पोटामध्ये पाणी होणं ज्याला आपण असायटिस म्हणतो, त्यानंतर पोर्टल हायपरटेन्शन असू दे किंवा इंटरनल ऑर्गन्समध्ये ब्लिडिंग असू दे, इसोफेगसमध्ये ब्लिडिंग असू दे यासारखे आजार सुरू झालेले आढळतात. अल्कोहोलमुळे अल्कोहोल इंड्यूस मूड फीचर्स, अल्कोहोल इंड्यूस मूड डिसऑर्डर किंवा अल्कोहोल इंड्यूस सायकोसिस यासारखे मानसिक आजार झालेलेही दिसून येतात. टोबॅकोच्या सेवनामुळे आपल्याला हे कळतं की आजकाल ओरल कॅन्सर खूप वाढत आहेत, फुफ्फुसांचे कॅन्सर खूप वाढत आहेत, फुफ्फुसांचे आजार होतात. टोबॅकोचा ओव्हर यूज केल्यामुळे तोंडामध्ये खूप सारे अल्सर्स येणं किंवा जिभेला तिखट न लागू देणं यासारख्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचेही शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. कॅन्सर झाल्यामुळे टोबॅको

यूज करणारा जो माणूस आहे तो डिप्रेशनमध्ये अँझायटीमध्ये लँड झालेला हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि याच्या पुढचे जे अंमली पदार्थ आहेत ते म्हणजे कॅनॅबिस असेल किंवा ओपिओइड असेल, तर यासारख्या गोष्टींचेही मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती खूप सारे दुष्परिणाम होतात. एक तर त्याचा डिपेंडन्स क्रिएट झालेला असतो, त्याचे विड्रॉल सिम्पटम्स जे असतात, विड्रॉलची लक्षणं जी असतात ती पण खूप सिव्हिअर दिसून येतात. याच्यामुळे सायकोसिसमध्ये पेशंट जाऊ शकतो, हृदयाचे आजार होतात, त्यानंतर अपॅथी म्हणजे अमोटिवेशन सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये पेशंट काहीही करत नाही असाच बसून राहतो, यासारखे मानसिक आजार दिसून येतात, कोऑर्डिनेशनचे प्रॉब्लेम झालेले दिसून येतात, त्याचप्रमाणे पेशंटला सायकोसिस किंवा अँझायटी यासारखे आजारही दिसून आलेले आहेत. जे कोकेन वगैरे आहे, या कोकेनच्या यूजमुळे एक मानसिक आजार पेशंटमध्ये झालेला दिसतो, ज्याला आपण टॅक्टाईल हॅल्युसिनेशन्स म्हणतो किंवा कोकेन बग्स असं म्हटलं जातं. यामध्ये पेशंटला असं जाणवतं किंवा त्या व्यसनी माणसाला असं जाणवतं की आपल्या त्वचेवरती छोटे छोटे किडे फिरतायत किंवा वळवळतायत, आणि त्या किड्यापासून सुटका घेण्यासाठी मिळवण्यासाठी हा जो पेशंट आहे हा आपल्या हातावरती स्क्रॅच मारणं किंवा खाजवणं किंवा कधी कधी स्किनला कट करणं यासारख्या गोष्टीही करत असतो. अँफिटामाइन नावाचा जे मेडिसिन आहे किंवा ड्रग आहे याचा उपयोग हा ADHDच्या पेशंटमध्ये केला जातो, पण याचा उपयोग हा इलिगल पद्धतीने केल्यामुळे, अंमली पदार्थांमध्ये याचा समावेश आहेच पण याच्या वापरामुळेही हृदयावरती परिणाम होतात, CVA म्हणजे पॅरालायसिस सारखे आजार दिसून येतात, पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो, कार्डियाक अरिदमियाज होतात या अँफिटामाइनच्या यूजमुळे, पेशंटला सीझर्स येऊ शकतात, त्यानंतर BP वाढणं, पल्स रेट वाढणं यासारख्या गोष्टी होतात. जे LSD आहे, या LSDच्या इफेक्टमुळेही पेशंटमध्ये BP चे आजार तयार होणं किंवा पल्स वाढणं किंवा ताप येणं असे शारीरिक आजार येतात. आणि मानसिक आजारामध्ये मग कानामध्ये आवाज ऐकू येणं, भास होणं, भ्रम होणं, सायकोसिस होणं ज्याला आपण संशयाचा आजार किंवा वेडेपणासारखा आजार म्हणतो असेही आजार दिसून येतात. पुढचा जो अंमली पदार्थ आहे तो म्हणजे मेफॅड्रोन, ज्याला MD पावडर असं म्हटलं जातं. आपल्याला मेफॅड्रोन थोडंसं माहिती झालंय कारण काही महिन्यापूर्वीच सांगली जिल्ह्यामध्ये मेफॅड्रोन खूप मोठ्या प्रमाणात आढळलं होतं. तो ते पावडर फॉर्ममध्ये, पिल्स फॉर्ममध्ये, कॅप्सूल फॉर्ममध्येही मिळतं, क्रिस्टल फॉर्ममध्ये पण मिळतं. त्याचा वापर हा नाकाने ओढण्यासाठी किंवा तोंडावाटे गिळून असा केला जातो. तर हे मेफॅड्रोनचेही खूप सारे शारीरिक आणि मानसिक परिणाम व्यसनी माणसावरती झालेले दिसून आलेले आहेत. MDMA नावाचं जे अंमली पदार्थ आहे ज्याला एक्टसी असं म्हटलं जातं किंवा सुपरमॅन्स ड्रग, तर त्याच्यामुळेही खूप सारे कार्डियाक प्रॉब्लेम, कार्डियाक अरिदमियाज, सायकोसिस आणि डेथ यासारख्या गोष्टींना त्या व्यसनी माणसाला सामोरं जायला लागलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. तर हे जे आहे हे सगळं अंमली पदार्थांचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम आहेत. अंमली पदार्थांमुळे मूड डिसऑर्डर येतात, अंमली पदार्थांमुळे अँझायटी डिसऑर्डर येतात, सायकोटिक म्हणजे वेडेपणासारखे आजार येतात, स्लीप डिस्टर्बन्सेस होतात, सेक्सुअल डिसफंक्शन माणसांमध्ये येतात, किंवा अंमली पदार्थांमुळे ॲम्नेस्टिक डिसऑर्डर किंवा डेमेन्शियासारखे डिसऑर्डर्सही सुरू झालेले आपल्याला आढळून आलेले आहेत. सो खूप मोठ्या प्रमाणामध्ये शारीरिक आणि मानसिक आजारांना त्या पेशंटला सामोरं जावं लागतं जर अंमली पदार्थांचा वापर तो पेशंट करत असेल तर. जर अंमली पदार्थांचं व्यसन लागलं असेल तर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट कशी करायची, हे व्यसन कसं सोडवायचं, तर याचीही एक मेथड आहे. जर आपल्याला ट्रीटमेंट करायची असेल तर प्रथमतः आपल्याला पेशंटची जी माहिती आहे, त्या व्यक्तीची जी माहिती आहे ती सगळी जाणून घेणं जरुरीचं आहे. जसं की व्यसनांची सुरुवात कशी झाली, त्याचं ड्युरेशन काय आहे, डेली कन्झम्पशन त्या व्यसनाचं किती आहे, किंवा विड्रॉअल सिम्पटम जे व्यसन नाही मिळालं तर पेशंटमध्ये काय लक्षणं दिसली होती किंवा दिसतात, त्याची सुरुवात कशामुळे झाली, कोणासोबत झाली, पुढे ते व्यसन कंटिन्यू का केलं गेलं हे सगळं विचारावं लागतं. किंवा व्यसनासोबत त्या माणसाच्या आयुष्यामध्ये वागण्या बोलण्यामध्ये काही बदल झालेले आहेत का, फॅमिलियल किंवा काही लीगल मॅटर त्या माणसाच्या आयुष्यात आलेत का, सोशल इम्पेअरमेंट झाली आहे का, फायनान्शियल लॉस झालाय का, याच्या आधी व्यसन सोडवण्यासाठी कुठे ट्रीटमेंट केली आहे का, हॉस्पिटलायझेशन केलंय का, आणि त्या ट्रीटमेंटचा काही परिणाम झाला होता का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे त्या व्यक्तीकडून किंवा त्या व्यक्तींच्या नातेवाईकांकडून आपल्याला घ्यावी लागते. आता हे सगळं केल्यानंतर ट्रीटमेंट ही दोन प्रकारे होते, एक तर सायकोलॉजिकल इंटरव्हेन्शन असतं आणि दुसरं म्हणजे फार्माकोलॉजिकल इंटरव्हेन्शन. फार्माकोलॉजिकल इंटरव्हेन्शनमध्ये पेशंटला OPD बेस्ड ट्रीटमेंट देता येते किंवा ॲडमिट करून, ज्याला आपण IPD बेस्ड ट्रीटमेंट असं म्हणतो, तर ती आपल्याला देता येते. तर या ट्रीटमेंट पार्टमध्ये जी गोळ्या औषधं सुरू केली जातात त्या गोळ्या औषधांमध्ये प्रथमतः त्या माणसाला व्यसन सोडवल्यानंतर जी काही लक्षणं दिसतात, बदल घडून येतात, ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठीचे औषधोपचार केले जातात. त्यानंतर त्या व्यसनांची इच्छा होऊ नये म्हणून काही गोळ्या दिल्या जातात. जर पेशंटनी व्यसन केलंच तर त्याला रिॲक्शन यावी अशा काही गोळ्या दिल्या जातात. किंवा व्यसनामुळे त्या पेशंटमध्ये काही मानसिक आजार झाले असतील,
म्हणजे ज्याला आपण सेकंडरी सायकॅट्रिक इलनेसेस म्हणतो, जसं मूड डिसऑर्डर असेल किंवा सायको

0: सेप्सिस असेल किंवा डिप्रेशन असेल, अँझायटीचे आजार असतील, सुसायडल टेंडन्सीज असतील, तर या सगळ्या गोष्टींवरती पण ट्रीटमेंट केली जाते. आणि या व्यसनामुळे त्या पेशंटच्या शरीराचं काही नुकसान झालेलं असेल, जसं लिव्हर सिरोसिस असेल, असायटिस असेल, हायपरटेन्शन असेल, पॅनक्रियाटायटिस असेल, तर त्याच्यावरतीही ट्रीटमेंट केली जाते. काही जी व्यसनं आहेत, अंमली पदार्थ आहेत, त्यांच्या व्यसनांची ट्रीटमेंट करताना त्या व्यसनांची रिप्लेसमेंटच त्या पेशंटला देऊन त्याची ट्रीटमेंट करावी लागते, आणि त्यानंतर ते टेपर करत ते औषधं जी आहेत ती बंद करावी लागतात. या सगळ्यांसोबतच आपल्याला सायकोलॉजिकल इंटरव्हेन्शन करावं लागतं, सायकोथेरपीज वापराव्या लागतात. कारण की सायकोलॉजिकल इंटरव्हेन्शनमध्ये आपण काही सायकोलॉजिकल टेस्ट कंडक्ट करतो, ज्याच्यामध्ये रोशाक टेस्ट असते किंवा मिनी मेंटल स्टेटस एक्झामिनेशन करू शकतो आपण, डेली मेंटल स्टेटस एक्झामिनेशन करावं लागतं. सो याच्यावरनं आपल्याला पेशंटची मानसिक स्थिती कशी आहे याचा अंदाज येतो, त्याची ट्रीटमेंट करता येते, पेशंट आधीच्या आयुष्यामध्ये कसा होता किंवा त्याची पर्सनॅलिटी कशी होती या गोष्टीबाबतचा अंदाज येतो. आणि याच्यावरून ज्या वेळेला आपण सायकोथेरपी सुरू करतो, या सगळ्या गोष्टींमुळे पेशंटला मोटिवेशनल सायकलच्या पाचव्या फेजमध्ये आणणं हा एकमेव उद्देश असतो. कारण की पाचवी फेज ही मेंटेनन्स फेज आहे, आणि या मेंटेनन्स फेजमध्ये जर पेशंट आला तर डेफिनेटली तो व्यसनांपासून दूर राहू शकतो. तर या सायकोलॉजिकल इंटरव्हेन्शनमध्ये आपण कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी वापरतो, ज्याच्यामध्ये आपण पेशंटच्या थॉट्सवरती आणि त्याच्या बिहेवियरवरती फोकस करतो, आणि त्याचं थॉट आणि बिहेवियर आपल्याला कसं चांगल्या पद्धतीने सुधरवता येईल या गोष्टींवरती विचार केला जातो. काही ग्रुप थेरपीज असतात, जसं अल्कोहोलिक अनॉनिमस आहे, ज्याच्यामध्ये सिमिलर कंप्लेंट्सवाले पेशंट एकत्र येतात आणि मग ते चर्चा करतात किंवा मार्गदर्शन घेतात आणि सगळं फॉलो करतात. काही ग्रुप थेरपीज असतात, काही फॅमिली थेरपीज असतात, जसं काही पेशंट असतात की जे फॅमिली टेन्शनमुळे असेना किंवा काही फॅमिली क्रायसिस असतील तर या गोष्टींमुळेही व्यसनांचा आधार घेतात. अशा पेशंटवरची ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्हाला फॅमिली मेंबर्सना पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व करून घ्यावं लागतं, फॅमिलीला पण थेरपी द्यावी लागते. त्यानंतर येतं आपलं योगा, मेडिटेशन, प्राणायाम, आपल्या हॉबीज जसं की डान्स असेल, म्युझिक असेल, काही पंचकर्मा ट्रीटमेंट असतात, आयुर्वेदिक ट्रीटमेंट असतात. या सगळ्या गोष्टींची मदत घेऊन आपल्याला जी व्यसनं, अंमली पदार्थांचं व्यसन असतं, त्या पेशंटला डीअडिक्ट करावं लागतं, व्यसनांपासून दूर करावं लागतं. आणि साधारणतः त्याची ट्रीटमेंट ही पुढच्या 1.5 ते 2 वर्षाकरता त्याला द्यावी लागू शकते. जर मानसिक आजार असेल तर त्याचीही ट्रीटमेंट त्याच्यासोबत करावी लागू शकते, कारण की व्यसन आणि मानसिक आजार हे पॅरलली जातात. त्यामुळं दोन्ही जर सोडवायचं असेल तर दोन्हीची योग्य प्रकारे ट्रीटमेंट ही योग्य त्या डॉक्टरांकडून करवून घेणं हे आवश्यक असतं. त्यामुळे ज्या हॉस्पिटल्समध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे जसं की आपल्या इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज, सायकॅट्री डिपार्टमेंट आहे, काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत जिथं व्यसनांची ट्रीटमेंट केली जाते, अशा ठिकाणी तुम्ही प्रॉपरली जाऊन त्यांचा सल्ला घेऊ शकता आणि ट्रीटमेंट कंटिन्यू करू शकता. जर आपण हे सगळं केलं तर डेफिनेटली आपला जिल्हा असेना, आपलं राज्य असेना किंवा आपला देश असेना, हे सगळी जी युवा पिढी आहे किंवा इव्हन अडल्ट त्याच्यापेक्षा मोठे लोक आहेत, हे व्यसनांपासून दूर राहतील. आणि जर ते व्यसनांपासून दूर राहिले तर डेफिनेटली त्यांचं मानसिक आरोग्य सुधारेल, शारीरिक आरोग्य सुधारेल, आणि हे दोन्ही सुधारलं तर त्यांचं पर्सनल, फॅमिली आणि ऑक्युपेशनल लाईफ सुधारेल. आणि याचा अल्टिमेट फायदा हा त्यांच्यासोबतच सगळ्या समाजाला होणार आहे. आणि त्यानिमित्ताने आपण आपला समाज हा मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि स्टेबल बनवू शकतो. जर हे झालं तर चांगलंच आहे. आणि त्यामुळेच हे सगळं करताना किंवा करावं यासाठी 26 जून हा जो दिवस आहे तो अंमली पदार्थ प्रतिबंध दिवस म्हणून साजरा करण्याचं एक समाधान आपल्याला भेटू शकतं. धन्यवाद.
1: आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. मार्गदर्शन होतं मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शीतल शिंदे यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम.

मन की बात। भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता आणि मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।

0: होती म्हणून। वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
1: सती म्हणजे सत्यवानाला वाचवलं ते तर पुस्तक कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सती साहेब।
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा।
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे आता।
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
3: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता। आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।
4: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये। तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर।
0: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे, श्रोते हो आता ऐकूया कव्वाली। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोहम्मद हुसेन यांनी गायलेली ही कव्वाली।

0: मध्यम लहरी 239° 8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर FM वाहिनीच्या 100° 6 मेगाहर्ट्ज वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. श्रोते हो, आता ऐकूया आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.
1: श्रोते हो नमस्कार. चित्रपट हे मनोरंजनाचं लोकप्रिय माध्यम आहे, पण त्याचबरोबर चित्रपट हे समाज प्रबोधनाचं सुद्धा अतिशय प्रभावी माध्यम आहे. प्लास्टिक बाबा यासारख्या चित्रपटांनी हे आणखी सिद्ध होत आहे. कथा, पटकथा, दिग्दर्शन यासारख्या जवळजवळ सगळ्याच आघाड्यांवर पूर्णपणे सांगलीमध्ये निर्मित असा हा पहिला चित्रपट आहे. आणि याबरोबरच आणखी एक कौतुकाची गोष्ट अशी आहे की ढाका चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. याच अनुषंगानं चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर युग नीलशंकर जे सांगलीचे आहेत आज आपल्यासोबत आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. त्यांच्याशी खास बातचीत आपण आज करणार आहोत. पण चित्रपटाच्या या घवघवीत यशाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे त्यांचं भरभरून अभिनंदन करूया आणि आजच्या या कार्यक्रमात त्यांचं स्वागत सुद्धा करूया. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: तर प्लास्टिक, प्लास्टिक कचरा, पर्यावरण आणि चित्रपट हे समीकरण हाताळण्याची कल्पना तुमच्या मनात कशी आली?
2: सर्वप्रथम मॅडम सांगली आकाशवाणी आणि तुम्हा सर्वांचे आज आपण मला इथे ही संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. ऍक्च्युली प्लास्टिक हा विषय जगभरात फार मोठ्या पद्धतीनं समोर आलेला एक प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमला जेव्हा फेस करतो आपण तेव्हा लक्षात येतं की या पद्धतीचं जे प्रबोधन व्हायला हवं, प्लास्टिकवरती जे प्रबोधन व्हायला हवं, हे प्रबोधन आपण कोणत्या कोणत्या माध्यमातून करू शकतो, लोकांपर्यंत हे कसं पोचायला हवं. तर माझा विषय आहे चित्रपट. मला असं वाटलं की आपण याच्यावरती एक चित्रपट बनवू शकू का. तर सर्वप्रथम मला तो चित्रपट बनवताना डॉक्युमेंटरी त्याची होऊ नये म्हणून त्याची काळजी घ्यावीशी वाटली. कारण मी जेवढे कंटेंट पाहिले, जेवढं मी इंटरनेट रिसर्च केलं किंवा काही लोकांना भेटलो तेव्हा मला कळालं की हे प्लास्टिक हा जो विषय आहे याच्यावरती माहिती भरपूर दिली जाते, माहिती स्वरूपात भरपूर कंटेंट आहे, मग याचा चित्रपट कसा बनवावा. तर चित्रपटाचं लेखन किंवा एखादी स्क्रिप्ट आपण जेव्हा करतो, क्राफ्ट ज्याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो, तेव्हा सर्वात महत्त्वाचं काय की स्टोरी लिहिताना त्याला एक सुरुवात असावी, एक मध्य असावा आणि एक शेवट असावा. त्यामध्ये थोडंसं इंटरटेन

0: मनोरंजन असावं. मग आता यात मला प्लास्टिक घेऊन मनोरंजन करायचं होतं, तर मी यामध्ये कॅरेक्टरायझेशन करत असताना त्या कॅरेक्टरला, आपल्याकडे जसं कलेमध्ये पोवाडा किंवा या गोष्टी आहेत, तर असा एक पोवाडा गाणारा व्यक्ती हा या चित्रपटाचा मुख्य नायक आहे. तर तो पोवाड्याच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करत असतो की प्लास्टिक कसं वाईट आहे. तर आता या अनुषंगाने मी स्क्रिप्ट बांधण्याचा प्रयत्न केला. आणि जर आपण प्लास्टिक या विषयावरती, प्रॉब्लेम्स या विषयावरती जर बोलायचं झालं, तर प्लास्टिकचे भरपूरसे प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला समोर डोळ्यासमोर दिसतात. म्हणजे प्लास्टिक किती वर्ष टिकतं, नष्ट होत नाही, किंवा प्लास्टिक आता आपल्या ताटामध्ये कसं आलं आहे वगैरे वगैरे. तर असे भरपूर प्रश्न आहेत जे लेखन करताना, अभ्यास करताना मला जाणवले. तर तुम्ही त्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचावे, अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत त्याची सिरियालिटी कळावी, या अनुषंगाने ती स्टोरी थोडीशी बांधण्याचा प्रयत्न केला आहे.
1: वा, यामुळे आणखी कुतूहल जागा होत आहे, कारण या चित्रपटाचा नायक जो आहे तो प्लास्टिकसारखा गंभीर विषय, पर्यावरणीय विषय आहे, गंभीर आहे आणि लोकांकडून सहज टाळला जाणारा आहे. मग तो दैनंदिन त्यांच्या सवयींमध्ये असेल किंवा चित्रपटाच्या माध्यमातून बघताना सुद्धा असेल. तर तुमच्यासमोर हे एक मोठं आव्हान होतं की मला लोकांना अट्रॅक्ट करायचं या विषयावरचा हा चित्रपट बघण्यासाठी. मग त्याच दृष्टीनं विचार करताना प्लास्टिक बाबा हे नाव सुचलं का?
0: प्लास्टिक बाबा, आता ॲक्च्युली कसं होतं, सिनेमा म्हटल्यानंतर सगळ्या अनुषंगाने विचार करताना करमणूक हाच विषय प्रथमतः पाहायला जातो. आता मला यातून करमणूक करता करता काही संदेश द्यायचा होता. आता इथे सांगलीमधून कलाकार घ्यायचे होते आणि सांगलीमध्ये सिनेमा करायचा होता. त्या अनुषंगाने मला असं वाटलं की आपण नाव देताना असं नाव देऊया जे लोकांना सिनेमाचा संपूर्ण सार जो आहे तो पटकन लक्षात येईल. मग मी विचार केला की काय नाव असावं. सिनेमामध्ये जो नायक आहे तो प्लास्टिकवरती खूप प्रकर्षाने हिट करतो. त्याला म्हणजे प्रत्येक त्याचा शब्द, प्रत्येक त्याचं पाऊल जे आहे ते प्लास्टिकच्या अनुषंगानेच त्यानं लोकांना प्रबोधन करण्याच्या दृष्टीने टाकलेलं असतं. तर मला असं वाटतं की मग या माणसाला प्लास्टिक बाबाच का नाही म्हणावं. तेच टायटल पुढे आलं असं.
1: आणि पटकथा लिहिताना, आता तुम्ही म्हणालात की हा विषय मला मनोरंजनातून म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून मांडताना तसं अवघडच होतं, कथा किंवा संकल्पना सहज मनात येते, पण चित्रपटाच्या दृष्टीनं ते मांडणं म्हणजे मोठं आव्हान असतं ते. मग पटकथा लिहिताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या किंवा कशा प्रकारे तुम्ही ते पुढं नेत गेला, ती पटकथा रंगवत गेलात?
0: नक्कीच. ॲक्च्युली खरं तर ना की पटकथा लिहित असताना अडचणी किंवा एक त्याला क्रिएटिव्ह ब्लॉक म्हणतो, बरेचदा आपल्याला एका सर्टन पॉईंटला सुचायचं बंद होतं की पुढे करायचं काही. आणि तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीनं या विषयावरती जो अभ्यास केला आणि तुम्ही ज्या पद्धतीने जे प्रश्न विचारताना, मला खूप छान वाटतं की तुम्ही स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व्ह आहात. म्हणजे आता हे पहा, मला एकतर प्लास्टिकला इग्नोर म्हणजे नावं ठेवायची नव्हती, म्हणजे प्लास्टिक मला प्लास्टिक खूप वाईट आहे किंवा प्लास्टिक नष्टच व्हायला हवं असं म्हणायचं नाही आहे. आपल्या सिनेमाचा उद्देश हा आहे की सिंगल यूज प्लास्टिक आणि पॅकेजिंग प्लास्टिक हे दोनच गोष्टी आहेत ज्या आपल्याला घातक आहेत आणि या दोनवरती आपला सिनेमा भाष्य करतो. वी आर नॉट अगेन्स्ट द प्लास्टिक ॲक्च्युली. आणि मग हे सगळं पटकथेत मांडायचं आणि त्याला म्हणजे कन्व्हिन्स करायचो लोकांना की हा असा हा सिनेमा होऊ शकतो. तर सिनेमाची स्टोरी सांगताना मला थोडंसं थांबावंसं वाटतं, पण तरीसुद्धा आज मला असं वाटतं की थोडंसं आपण बोलूया त्याबद्दल.
1: हरकत नाही.
0: त्या सिनेमामध्ये आपण हे दाखवण्याचा प्रयत्न केला की त्याच्या घरातल्या कुटुंबातील एका व्यक्तीला कॅन्सर प्लास्टिकमुळे होतो आणि त्यामुळे ती व्यक्ती एक्सपायर होते. मग त्याला असं वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये प्लास्टिकशी काही कधीही संबंधित नव्हतो आणि माझ्या घरातल्या व्यक्तीला प्लास्टिकमुळे कॅन्सर व्हावा आणि ती मृत्यू व्हावी. तर याला आता जो व्यक्ती कारणीभूत आहे तो मनुष्य आहे की प्लास्टिक आहे हे शोधण्यापेक्षा तो प्लास्टिकलाच कारण पकडतो आणि त्याला या जगातून कशा पद्धतीनं आपल्याला नष्ट करता येईल किंवा प्लास्टिकवरती कसं कंट्रोल करता येईल आणि ते मनुष्याला हानिकारक जे झालंय ते कसं होऊ शकणार नाही यावरती तो प्रबोधन करायला लागतो. आणि त्या पद्धतीनं तो पुढे जातो की जेणेकरून खरं तर हे बघा तुम्हाला मी थोडस

0: या अनुषंगाने सांगतो आता की प्लास्टिक बाबा या सिनेमामध्ये ना फक्त प्लास्टिक कसं वाईट आहे हे सांगितलं नाही आहे किंवा प्लास्टिकमध्ये काय प्लास्टिकमुळे काय काय होतं, मनुष्याला काय आजार होतात, प्राण्यांवरती काय परिणाम होतात, जमिनीवरती काय परिणाम होतोय, समुद्रावरती काय परिणाम होतोय, हे सगळं दाखवलंच आहे. परंतु हे सगळं सॉल्व्ह कसं होईल याचं सोल्युशन देखील दिलेलं आहे,
1: हे महत्वाचं आहे.
0: हां, तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली काय तुम्हाला मी सांगतो की कदाचित असं होऊ शकेल की आपला सिनेमा पाहिल्यानंतर जगभरामध्ये म्हणजे जग एकत्र येऊन त्याच्यावर विचार करेल की हा हे सोल्युशन आहे. असं सोल्युशन मी सिनेमामध्ये दिलेलं आहे.
1: मस्त.
0: आणि हे यावरती मला असं बोलायला अभिमान वाटतो की ते युनिक आहे, ते आजपर्यंत माझ्या रिसर्चमध्ये कुठे मला सापडलेलं नाही आहे. किंवा जगात सुद्धा जे लोक त्याच्यावरती कंट्रोल करायचा प्रयत्न करत आहेत प्लास्टिकवरती, त्यांना देखील सोल्युशन असं काही सापडलेलं नाही
1: आहे.
0: त्याचं कारणच असं आहे की जसं हे बघा, पाण्याबद्दल एक वॉटर ऍक्ट आहे वर्ल्डमध्ये की पाणी या देशातून त्या देशात जाऊ शकतं, तसं प्लास्टिकच्या बाबतीत काय झालंय की तसा कोणताही ऍक्ट नाहीये. आपल्या देशातलं प्लास्टिक दुसऱ्या देशात जातं आणि ते थांबवता येत नाही, अडवता येत नाही. मग ते अडवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, तर आपल्या सिनेमातला खेडेगावातला हा एक अशिक्षित म्हणजे तर फार काही शिकलेलं मनुष्य नाहीये, पण तो त्याच्यावरती ते सोल्युशन देतो.
1: बर,
0: अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे.
1: पण सर, या अशिक्षित नायकाला प्लास्टिकच्या बाबतीत शिक्षित करण्यासाठी तुम्हाला काय काय संशोधन करावं लागलं?
0: अच्छा, हे पा की आज प्लास्टिक कसं आपल्याला त्रास देत आहे हे सध्या इंटरनेटच्या माध्यमातून खूप माहिती मिळते. बरोबर. परंतु मला जे सगळ्यात जास्त हिट झालं ते म्हणजे काय माहिती का, की प्लास्टिक मिठामध्ये आलंय.
1: बरं.
0: आणि आता आपण रेग्युलर मीठ जे खातो त्याच्यामध्ये आज प्लास्टिक आहे.
1: बरं.
0: म्हणजे कोणतंही मीठ घ्या, आता मी एखाद्या कंपनीच्या मिठाचं नाव जर घेतलं तर ते योग्य ठरणार नाही, परंतु आज आपण खात असलेल्या प्रत्येक मिठामध्ये प्लास्टिक आहे. आता हे प्लास्टिक मिठामध्ये आलंय याचा अर्थ ते आपल्या शरीरात जात आहे, हा गंभीर आणि कॅन्सर होण्यासाठी तेवढंसं पुरेसं आहे ते तेवढं, आणि ते त्यामुळे ते आपल्या ब्लडमध्ये पण आलंय. तर आत्ताचं संशोधन काय सांगतंय माहिती आहे का, की आई जी बाळाला दूध पाजते त्या दुधात देखील प्लास्टिकचे अंश सापडतात. मग आता इतपत प्लास्टिक पुढे गेलेलं आहे आपल्या माणसाच्या शरीरामध्ये, त्यांना एवढी जागा मिळवलेली आहे. तर हे काय करू शकतो, डॅमेज काय करू शकतो मनुष्याला, की हे मनुष्य पुढे जन्मालाच येणं कठीण होऊन जाईल प्लास्टिकमुळे, कारण तो संपूर्ण रक्तात मिसळत चाललाय प्लास्टिकचे ते मायक्रो प्लास्टिक. आता आपण बोलतो फक्त पाणी पितो आणि त्यातून पाण्यातून मायक्रो प्लास्टिक आपल्या पोटात जातं वगैरे वगैरे, हा एक छोटा भाग झाला. परंतु हा मिठातून जे प्लास्टिक जात आहे, म्हणजे जेवणातून रोजच्या डाएटमधून प्लास्टिक जात आहे, हा खूप गंभीर प्रश्न आहे. आणि हे जे प्लास्टिक जे समुद्रात जातं आहे आणि तिथे मीठ तयार होतं आणि त्यात त्या मिठात ते मिसळत आहे, जे मायक्रो प्लास्टिकचे जे छोटे छोटे कण तयार होत आहेत समुद्रामध्ये, ते लाटांबरोबर त्या जसं की आपण जर समुद्राची माती पाहिली खूप बारीक असते, किंवा ती बारीक का होते त्याच्यावरती जर आपण थोडंसं बोललो तर आपल्या लक्षात येईल की तिथं क्रिया काय घडते. तर ते प्लास्टिक इतक्या मायक्रो कणांमध्ये त्या मिठामध्ये मिसळलेलं आहे की ते आपण आता वेगळं नाही करू शकत. म्हणजेच काय, तर प्लास्टिकला समुद्रापर्यंत पोचू दिलं नाही पाहिजे. मग ते समुद्रापर्यंत पोचणार नाही म्हणून आपण काय करू शकतो, तर अशा पद्धतीचे थोडेसे सोल्युशन्स त्याच्यामध्ये दिलेत. आणि हा विषय मला थोडासा गंभीर वाटला, मी अभ्यास करत असताना मला या गोष्टी कळाल्या. माझे काही मित्र आहेत जे याच्यावरती काम करतात, मी त्यांना देखील कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी सुद्धा बोलून पाहिलं, काही पुस्तकं वाचून पाहिली, त्याच्यामध्ये मला कळालं की अंटार्क्टिकाच्या पॅसिफिक समुद्रामध्ये एक असं बेट तयार झालं आहे जे कृत्रिम आहे आणि ते समुद्रात फिरत आहे.
1: बरं.
0: आणि ते प्लास्टिकचं आहे. म्हणजे अशी काही ठिकाणं आहेत तसं काही आयलंड असे जिथे मनुष्य कधीच गेलेलं नाही
1: आहे
0: पण तिथे प्लास्टिक पोचलेलं आहे. मग आता आणखी एक प्लास्टिकची जी कठीण गोष्ट म्हणजे अवघड गोष्ट आहे ती म्हणजे अशी की प्लास्टिक 450 वर्ष नष्ट नाही होत. ते मातीमध्ये गेलं किंवा पाण्यामध्ये गेलं 450-500 वर्ष ते राहतं, ते नष्ट होत नाही. आता हा विषय डिबेटचा नाही आहे, म्हणजे लोक म्हणतात की काही गोष्टी अशा आहेत ज्या आजकाल छोटे किडे इसेन्स काही आहेत की प्लास्टिक खातात वगैरे, ते प्रमाण खूप कमी आणि ते नगण्य आहे त्याच्यात, आणि जरी ते खाल्लं तरी विष्ठेतून पुन्हा प्लास्टिकच येणार आहे. तर अशा पद्धतीची ती सगळी गोष्ट आहे. तर याला एकच आता रिसायकलिंग या विषयावर एक थोडंसं बोलूयात आपण. प्लास्टिक रिसायकलिंग हे खूप महागात पडतं रिसायकल करायला.

0: नवीन प्लास्टिक निर्माण करणं त्याच्यापेक्षा खूप सोपं पडतं.
1: बर.
0: म्हणून रिसायकल करणं लोक टाळतात.
1: बरोबर.
0: आणि रिसायकल केलेलं जे प्लास्टिक आहे ते रिसायकल केलेलं प्लास्टिक तेवढं पॉवरफुल आपल्याला मिळत नाही जेवढं सुरुवातीचं मिळतं.
1: पहिलं असतं ओरिजिनल प्रोडक्शन जे असतं
0: जे असतं. मग त्यामुळे हे रिसायकल करणं बहुतेक लोक टाळतात. प्रोजेक्ट शक्यतो सक्सेसफुल होत नाहीत. त्यामुळे रिसायकलिंग हा एक पार्ट मी त्याच्यामध्ये आपल्या सिनेमामध्ये घेतलेला आहे की प्लास्टिक रिसायकलिंग ही थोडीशी कशी फेक गोष्ट आहे की ऍक्च्युली ती वर्कआउट होत नाही आणि त्याच्यावरती रिसायकल होईल असं सगळे टॅग्स असतात सगळं असतं. परंतु त्यातही खूप नियम आहेत. आता प्लास्टिकमध्ये देखील ना आता जसं ओव्हनमध्ये सुद्धा आपण प्लास्टिक वापरतो आणि ते चालतं असं आपण म्हणतो. पण त्याच्यात सुद्धा काही मार्क्स आहेत जे असे आहेत की किती वेळा आपण ते त्याच्यात युज करायचं.
1: म्हणजे
0: ते ओव्हनमध्ये प्लास्टिकचं भांडं जे आपण वापरतो ते आपण रेग्युलर आयुष्यभर वापरू शकत नाही. त्याचं एक लिमिट आहे. त्यानंतर ते पुन्हा प्लास्टिक सारखंच तुम्हाला धोका देणार आहे. मग या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा या पद्धतीचं कसलंही प्रबोधन नाही आहे. बर, आपल्या सिनेमामध्ये मला लिमिटेशन्स होते की मी किती काय सांगू शकतो. तर मी जास्तीत जास्त हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की सिंगल यूज प्लास्टिक आणि पॅकेजिंग प्लास्टिकवरती काहीतरी सोल्युशन निघायला हवं आणि हे कुठेतरी थांबायला हवं की सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद आपण करायला हवा. आपण नेहमी दुसऱ्यावरती अवलंबून राहतो. म्हणजे एक एक्स गोष्टीला समोर आणतो. आपण स्वतःच गव्हर्नमेंट आहोत. आपणच ते निवडून देतो. त्यामुळे आपण कोणाला तरी काम सांगायचं किंवा कोणावर तरी अवलंबून राहायचं ही वृत्ती तर बंद व्हायला हवी आणि आपण स्वतः शहाणं व्हायला हवं की आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला आता जर का आपण चांगला श्वास द्यायचा असेल चांगलं जीवन द्यायचं असेल तर आपणच ही काळजी घ्यायला हवी.
1: हा खरं तर खूप महत्वाचा आणि संवेदनशील संदेश तुम्ही या माध्यमातून दिला आहे की प्रत्येक नागरिकाने असा विचार करणं गरजेचं आहे की
0: अगदी
1: मी स्वतःच स्वतःला गव्हर्न करायचंय. आता आपणच जबाबदारी घेणं गरजेचं आहे कारण बऱ्याच गोष्टी आपल्याच दुर्लक्षामुळे किंवा आपल्याच चुकीच्या सवयींमुळे घडलेल्या आहेत आणि आता त्याचा धोका आपल्यालाच होतोय. तर आपण जबाबदारीही घेणं गरजेचं आहे. आता सर तुम्ही सांगत होता संशोधन कशा प्रकारे केलं अभ्यास कसा करावा लागला. अगदी ओव्हनच्या प्लास्टिकचा पण किती धोका आहे. म्हणजे ते कितीही सांगितलं असेल तरी हे निर्धोक आहे. तरी एका लिमिटपर्यंतच ते निर्धोक आहे. हा एक महत्वाचं तुम्ही आता सांगितलं. यातली पात्र निवडताना म्हणजे मुख्य नायक सोडून इतर पात्र ठरवताना तुम्हाला काय करावं लागलं.
0: ऍक्च्युली चित्रपट पूर्णतः काल्पनिक आहे.
1: बर.
0: आणि पहिली गोष्ट अशी की सांगलीतील सगळे कलाकार आपण या चित्रपटामध्ये घेतलेले आहेत आणि सर्व कलाकार नवीन आहेत. पहिल्यांदा स्क्रीनवर येत आहेत. यामध्ये सगळ्या स्तरातले लोक आहेत. म्हणजे मला जसे हवे काही टीचर्स हवे होते स्कूलचे तशा पद्धतीचे मुलं आहेत. काही खेडेगावातली मुलं हवी होती जी अगदी रॉ दिसतील तशी मुलं हवी होती. आणि मी सांगलीमध्ये एक छोटंसं इन्स्टिट्यूट चालवतो ज्याच्यामध्ये ऑनसेट फिल्म एज्युकेशन नावाचं ते इन्स्टिट्यूट आहे ज्यामध्ये मुलं ॲक्टिंग शिकतात किंवा फिल्म मेकिंग शिकतात. तर माझ्याकडे येणाऱ्या काही मुलांना देखील मी तिथे ट्रेन करून त्यामध्ये पार्टिसिपेट करवलं आहे.
1: बरं.
0: ही मुलं मात्र निवडताना आपण शक्यतो हे पाहतो की त्या मुलांचं इंटरेस्ट ॲक्टिंगमध्ये किती आहे आणि ते नेमकी त्या कॅरेक्टरला जात आहेत का. म्हणजे फक्त आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत किंवा आपल्या ओळखीचे आहेत म्हणून यांना आपण कास्ट केले असं नाही आहे. परंतु तशी मुलं आहेत म्हणून स्क्रिप्ट लिहिली असं म्हणता येईल.
1: अरे वा, कारण मस्त.
0: हा, म्हणजे असं झालं की अवेलेबल असणाऱ्या गोष्टीतून सिनेमा केलेला आहे. त्यामुळे अगोदर स्क्रिप्ट लिहावी आणि ते कॅरेक्टर्स क्रिएट करावे मग ते शोधावे असा तो सिनेमा नाही आहे. अगोदर कॅरेक्टर्स निघाले त्या कॅरेक्टर्सला नंतर आपण सिनेमाचं स्वरूप दिलं आणि त्या अनुषंगाने ती स्क्रिप्ट लिहिली गेली. इथल्या लोकेशनला धरून ती स्क्रिप्ट लिहिली गेली. म्हणून आपल्या स्क्रिप्टचा जो नायक आहे तो खेडूत आहे आणि तो पोवाडा गातो आणि पोवाडा गाऊन तो प्लास्टिकवरती पोवाडे बनवतो. मग म्हणजे आणि असे दोन तीन पोवाडे त्याच्यामध्ये टॉकेटिव्ह पोवाडे आहेत. म्हणजे अगदी म्युझिकल असे नाही आहेत. मी शक्यतो सिनेमाचा जो फॉर्म आहे तो थोडा रॉ ठेवला आहे. त्यामध्ये खूप असं म्युझिकल काही केलेलं नाही आहे कारण त्याचे शब्द महत्वाचे होते त्याचे थॉट्स महत्वाचे होते ते लोकांपर्यंत पोहोचावे त्या अनुषंगाने मी तो थोडासा रॉ ठेवला आहे सिनेमा. जसं तुम्ही विचारलात की त्यातले कॅरेक्टर्स कॅरेक्टर्स हे सगळे म्हणजे आजूबाजूला जे होते जे मला अवेलेबल वाटत होते त्यांच्याच प्रतिमेला नजरेत ठेवून मी इकडचे कॅरेक्टर्स तयार केले आणि तशा पद्धतीचा तो सिनेमा आता म्हणजे पूर्णत्वाला आला.

0: या दृष्टिकोनातून सुद्धा हा एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे, कारण आधी तुमच्या समोर कॅरेक्टर्स आले आणि मग तुम्ही कथा पटकथा पुढे लिहित गेला आणि चित्रपट तयार झाला. आता लोकेशनचा विषय निघाला बोलता बोलता, सांगलीमध्ये शूटिंग झालंय म्हणालात, तर मग त्याविषयी थोडंसं म्हणजे कुठल्या लोकेशनला चित्रपट शूटिंग करताना तिथला अनुभव कसा होता, त्यासाठी विशेष करून जिथं खूपच जास्त डम्पिंग आहे अशा ठिकाणी वगैरे जावं लागलं का, लोकेशन्स कसे निवडले?
1: अच्छा, मी शक्यतो एका गावात सगळं शूटिंग केलंय आणि मी असं सिनेमामध्ये जास्त प्लास्टिकचं डोंगर किंवा प्लास्टिकचा कचरा हे दाखवण्यावरती भर नाही दिलेला. ऍक्च्युली प्लास्टिकच्या इफेक्ट्सवरती जास्त भर दिला की प्लास्टिकच्या मुळे होतंय काय, नेमकं लोकांना काय होतंय, प्राण्यांना काय होतंय, अशा पद्धतीत त्या गोष्टीवरती जास्त भर दिला. त्यामुळे याचं जे शूटिंग आहे हे सगळं सांगलीच्या गुंडेवाडी नावाच्या एका गावामध्ये केलंय. ऑलमोस्ट सिनेमा संपूर्ण तिथेच पूर्ण झाला आणि इथे सांगलीमध्ये एक छोटी शाळा आहे, त्या शाळेमध्ये शाळेचे एक दोन सीन झालेत. असे लोकेशन अतिशय कमी आहेत, म्हणजे एक गाव, गावाच्या आजूबाजूचा परिसर आणि त्या गावातला पार, लोक आणि एक शाळा, एवढ्यातच सिनेमा संपतो. त्यामुळे 3-4 लोकेशन्स मध्येच आपण तो सिनेमा संपवलाय, हे सगळं सांगली शहर आणि गुंडेवाडी.
0: बरं.
1: त्यामध्ये मला खरं तर सांगली शहर आयुक्तांचे खूप धन्यवाद मानायचे की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, त्यांनी धन्यवादाचं लेटरही दिलं.
0: आणि
1: जिथे तिथे शूटिंग करायचं तिथे तिथे जशी जशी अवेलेबिलिटी असेल तिथे आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य दिलं. सांगली महानगरपालिकेचे सुद्धा धन्यवाद मानायचे आणि सांगली जिल्हा परिषदेचे सुद्धा धन्यवाद मानायचे.
0: हा चित्रपट साधारण किती अवधीचा आहे?
1: ऍक्च्युली 93 मिनिट्सचा सिनेमा आहे.
0: बरं.
1: जनरली काय असतं की आपल्याकडे फुल लेंथ फिल्म आणि शॉर्ट फिल्म असे दोन पॅटर्न असतात, त्यामध्ये 80 मिनिटच्या अगोदर जो सिनेमा संपतो त्याला जनरली शॉर्ट फिल्म म्हणतात आणि आपल्याला फुल लेंथ फिल्म करायची होती. सिनेमामध्ये गाणी वगैरे नसल्यामुळे तो साधारण 93 मिनिट्सपर्यंत गेलाय. गाणी असती तर एक तो 100 किंवा 103-104 मिनिट्सपर्यंत म्हणजे 2.5 तासांपर्यंत गेला असता, पण
0: हा
1: 1.5 तासांचा सिनेमा आहे.
0: हा हा. आणि सिनेमा पूर्ण शूट करायला एकूण किती तुम्हाला किती महिने लागले, किती काळ गेला यामध्ये?
1: सिनेमा एक साधारण आम्ही 28 दिवस शूट केला.
0: बरं.
1: म्हणजे शाळेमध्ये एक आठवडाभर शूट केला, बाकीचे संपूर्ण दिवस आम्ही तो गुंडेवाडीच्या भागात आणि त्याच्या पुढे एक गाव आहे तिथे शूट केला. जे नदी पात्रावरती किंवा आम्हाला जे डोंगर भागामध्ये शूट करायचं होतं त्याला खूप वेळ लागला. उन्हाचे दिवस होते आणि डोंगर चढणे पुन्हा उतरणे ते खूप हेक्टिक असायचं, किंवा दूरचं दिसताना डोंगर खूप छोटा दिसायचा, चढायला गेल्यानंतर कळायचं 1/2 पाऊण तास लागतोय, मग तो वेळ असा खूप जायचा, त्यामुळे थोडा वेळ लागला. अदरवाईज सिनेमा तसा 20-22 दिवसात व्हायला हवा होता, परंतु 28 दिवस लागले त्याला.
0: बरोबर. हेच आहे चित्रपटामागचं खरं आव्हान. खरं तर म्हणजे संकल्पना येते मनात, कथा सुचते, पटकथा पात्र हे पण सिलेक्शन होऊन जातं, पण प्रत्यक्षात जेव्हा शूटिंगची वेळ येते, लोकेशन निवडायची वेळ येते आणि हे सगळं निभावून न्यायची वेळ येते, तेव्हा खरा कस लागतो. आणि यामध्ये आर्थिक गोष्टी तर खूपच महत्वाच्या असतात, मग ही या बाबी तुम्ही कशा निभावून नेल्या, आर्थिक बाबी?
1: आपल्या इथे सांगलीमध्ये डॉक्टर किरण बोंगाळे म्हणून आहेत, त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
0: बरोबर.
1: महत्वाचं म्हणजे काय माहिती मॅडम, सगळ्यात महत्वाचं बरं झालं तुम्ही म्हणजे तुम्ही खूप सुंदर हा प्रश्न विचारलेला आहे, कारण सिनेमा म्हटल्यानंतर करमणूक किंवा एंटरटेनमेंट किंवा कमर्शियल सेन्सनं लोक सिनेमाकडे पाहतात. अशा पद्धतीच्या सिनेमाला कोणी प्रोड्युसर किंवा कोणी पैसे खर्च करायला तयार होत नाही आणि बरेचदा लोक म्हणतात की मग असे सिनेमे, म्हणजे आता मी डिरेक्टर आहे किंवा मी लिहिलं आहे तर मीच खर्च करून मी का नाही करत हा सिनेमा, तर बरेचदा असे प्रश्न निर्माण होतात, म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल असे प्रश्न निर्माण होतात की दुसऱ्याच्या पैशानं मग प्रबोधन करायचं किंवा काय. तर ऍक्च्युली ना हा विषय त्यांनीच निवडलाय. किरण बोंगाळेंचं मी का आभार मानतो किंवा त्यांचं का कौतुक करतो, कारण मी त्यांना भरपूर विषय सांगितले होते, ते म्हटले नाही मला प्लास्टिक बाबच करायचं आहे.
0: बरं.
1: आणि मी म्हटलं सर हा सिनेमा आपल्याला फेस्टिवलसाठी वगैरे करावा लागेल, हा त्यात धाटणीचा सिनेमा होईल, त्यामुळे ते म्हटले ते मला काही कळत नाही पण मला हे आवडलं मला हे करायचंय. तर मग मी त्यांना म्हटलं पहा हे डॉक्युमेंटरी सारखं होऊ नये म्हणून त्याच्यावरती काम करावं लागेल, वेळ जाईल किंवा काय. ते म्हटले तुम्हाला जेव्हा जेवढा वेळ हवा तेवढा तुम्ही वेळ घ्या, तुम्हाला जे जे हवं ते मला सांगा, आपण तो सिनेमा अशा अशा पद्धतीनं करूयात.

0: मला त्याचं ते म्हणजे त्यांचं बोलणं मला खूप छान वाटलं आणि ते त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की अशा पद्धतीच्या विषयाला त्यांनी फायनान्स केलं आणि त्याची निर्मिती केली.
1: अगदी, कारण आता प्रत्येक गोष्टीमध्ये थोडाफार किंवा कमर्शियल व्ह्यू खूप महत्त्वाचा असतोच, पण हे असे विषय जे आहेत यावर चित्रपट करण्यासाठी निर्माता पण तेवढा धाडसी किंवा प्रयोगशील असणं गरजेचं आहे.
0: आणि असे मॅडम लोक आहेत जगामध्ये आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की त्यांना सुद्धा असं वाटतं की समाजासाठी काहीतरी करावं. एक काय असतं, कलाकाराच्या मनात नेहमी कुठेतरी हे असतं, कलाकार थोडस नेहमी द्विधेतच असतो, पैसे कमवायचे की समाजासाठी काहीतरी करायचं, आणि त्याला आवड ही असतेच, काहीतरी करायचं असतंच, परंतु त्याला दिशा देणं, त्याला त्या दृष्टिकोनातून पाहणं आणि त्याच्यासाठी पैसे खर्च करणं ही एक वेगळी बाब आहे. आता त्यातूनही मी प्रयत्न केलाय की हा सिनेमा एंटरटेनिंग कसा होईल, म्हणजे फक्त हा ब्लाबला होऊ नये किंवा याच्यात फक्त तुम्ही वेगळ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर लोकांच्या डोक्याला शॉट देऊ नये, म्हणजे की फक्त ज्ञानच देतोय हा सिनेमा, आम्हाला ज्ञान देऊ नका बुवा, असं तसं वाटू नये. या अनुषंगाने त्यामध्ये ना खूप इमोशनल काही गोष्टी आहेत, काही तथ्य आहेत, काही मनुष्यावरती आपल्या वागण्याचा परिणाम होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण एक मनुष्यच आहोत, परंतु आपण आपली जबाबदारी टाळली आणि दुसऱ्या माणसाला माणूस न समजता तो त्याचा वेगळा मनुष्य आहे असा विचार केला, आपलंही आणि त्याचंही नुकसान होत आहे, पुढे भविष्यात आणखी जास्त होणार आहे. तर ते तशा पद्धतीने थोडस तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला की आपण दुसऱ्या माणसाला देखील आपल्याप्रमाणेच माणूस समजावं.
1: हा खूपच महत्वाचा धागा आहे या चित्रपटाचा. पण हे लक्षात येते की माहितीपट होऊ नये याबाबत मात्र दिग्दर्शक म्हणून तुमचा खूप मोठा कस लागलेला असणार आहे आणि ते आव्हानच होतं. याबद्दल तुम्ही काय आणखी सविस्तर बोलू शकाल का की काय काळजी घेतली तुम्ही?
0: अगदी अगदी.
1: तर श्रोते हो, शालेय वयापासूनच निर्माण झालेली अभिनयाची आवड जोपासत जोपासत पुढे मराठी हिंदी चित्रपटांमध्ये तसेच अनेक नाटकांमध्ये भूमिका करत करत आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त चित्रपट तयार करण्यापर्यंतचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. डॉक्टर युग नील शंकर यांचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. अनेक चढ उतार सुद्धा आहेत त्यामध्ये आणि अनेक रंजक किस्से सुद्धा आहेत. हे सगळं आपण ऐकणार आहोत आजचे पाहुणे या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात, तेव्हा जरूर ऐका आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. तेव्हा आजच्या या भागात मी तेजा दुर्वे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: ढाका चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त सांगलीमधील निर्मित प्लॅस्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर युग नीलशंकर यांची मुलाखत आपण ऐकलीत. मुलाखतकार होत्या तेजा दुर्वे. आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपण ऐकलं. आपण ऐकता आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण.

0: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली.

देशातील जनतेशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता आणि मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: होती म्हणून। वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
1: सखी म्हणजे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सती साहेब।
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा।
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरवर विश्वास ठेवले, काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे आता।
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।

नमस्कार श्रोते हो, मी सयाजी शिंदे बोलतोय. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 10:30 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पंडित जसराज यांचं गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग जय जयवंती.

पंडित जसराज यांनी गायलेला राग जयजवंती आत्ताच आपण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजतात. दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून बातम्या प्रसारित होतील, 11:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मध्यम लहरी 239° आठ एक मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्जवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्जवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या उद्याच्या प्रातःकालीन सभेत 5:50. तोपर्यंत मला आदिती जोशीला तर निरोप द्या. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.